रामकृष्ण हरी आयुष्य सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा, वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका। वेगळं असं काही माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका। मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात सुगंध आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे असं म्हणून रडू नका। अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपलेला आहे, आवाहन करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन। अंधारामय रात्र संपून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ, उत्साह ध्येयाने भारून टाकणारा। आयुष्य सुंदर आहे हो, सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवता आलं पाहिजे। खरंच आयुष्य खूप सुंदर आहे राम।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. आरजे शुभंगी सोबत शुभदिन आयोरे. आज 1 जुलै, वर्षाच्या उत्तरार्धाचा म्हणजेच दुसऱ्या भागाचा हा पहिला दिवस. पावसाच्या कोसळणाऱ्या सरी, मातीचा सुगंधी सुवास आणि मनात एक नवी ऊर्जा घेऊन आलेला हा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा जावो हीच सदिच्छा. आज 1 जुलै हा दिवस भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा मानला जातो. राष्ट्रीय डॉक्टर दिन. भारतात वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी आणि प्रसिद्ध चिकित्सक डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. आपल्या निरोगी ठेवणाऱ्या देवाच्या रूपातील डॉक्टरांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. महाराष्ट्र कृषी दिन. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या बळीराजाला वंदन करण्याचा हा दिवस आहे. सनदी लेखापाल दिन. 1 जुलै 1949 रोजी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ची स्थापना झाली. देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या CA प्रोफेशनल्सचा गौरव आज केला जातो. भारतीय स्टेट बँक स्थापना दिन. 1 जुलै 1955 रोजी इम्पेरियल बँकेचे रूपांतर भारतीय स्टेट बँक मध्ये झालं. ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. GST दिन. 1 जुलै 2017 रोजी भारतात एक देश एक कर म्हणजेच वस्तू आणि सेवा कर GST लागू करण्यात आला होता. जन्म आणि जयंती. आज इतिहास घडवणाऱ्या आणि देश विदेशात आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक थोर व्यक्तींची जयंती आहे. वसंतराव नाईक. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते ज्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी क्रांती घडवून आणली. डॉक्टर बिधानचंद्र रॉय. पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, थोर स्वातंत्र्य सैनिक आणि विख्यात डॉक्टर ज्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्यांचा जन्म आणि मृत्यू दोन्ही 1 जुलै याच दिवशी झालं होतं. M. व्यंकय्या नायडू. भारताचे 13वे उपराष्ट्रपती आणि ज्येष्ठ राजकारणी. प्रिन्सेस डायना. जगातील अत्यंत लोकप्रिय, सुंदर आणि सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटनच्या वेल्सच्या राजकन्या. आज डॉक्टर दिन आणि कृषी दिन या दोन्हीच्या मिलाफावर एक सुंदर विचार. आयुष्यात दोनच व्यक्ती आपल्या अस्तित्वाचं सर्वात मोठं रक्षण करते असतात. एक शेतकरी जो स्वतः घाम गाळून आपल्याला अन्न देतो आणि दुसरा डॉक्टर जो आजारपणातून वाचून आपल्याला नवीन आयुष्य देतो. आणि आजची बोधकथा. एकदा एक गरीब मुलगा शिक्षण पूर्ण करण्यासाठी घरोघरी जाऊन वस्तू विकत असे. दिवसभर फिरूनही त्याच्या काही वस्तू विकल्या गेल्या नाहीत आणि त्याला प्रचंड भूक लागली होती. पण त्याच्या खिशात एकच नाणं शिल्लक होतं. त्याने ठरवलं की पुढच्या घरात तो जेवायला मागेल. त्याने एका घराची बेल वाजवली. एका सुंदर मुलीने दरवाजा उघडला. तिला पाहून तो मुलगा जेवण मागण्यास संकोचला आणि त्याने फक्त एक ग्लास पाणीच मागितलं. ती मुलगी त्या मुलाची अवस्था पाहून समजली की तो भुकेला आहे. म्हणून तिला पाणी न आणता एका मोठ्या ग्लासामध्ये गरम दूध आणून दिलं. मुलाने हळूहळू दूध प्यायलं आणि विचारलं, या दुधाचे किती पैसे झालेत? मुलीने हसून उत्तर दिलं, आईने शिकवलंय प्रेमानं केलेल्या मदतीची किंमत घ्यायची नसते. मुलानं मनातल्या मनात ईश्वराचे आभार मानले. या घटनेला अनेक वर्ष झाली. ती मुलगी आता मोठी झाली होती आणि एका गंभीर आजारानं ग्रस्त झाली होती. स्थानिक डॉक्टरांनी तिला शहरातील मोठ्या रुग्णालयात पाठवलं. तिथं असणाऱ्या एका नामवंत डॉक्टरांनी जेव्हा तिच्या शहराचं नाव पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक चमक आली. त्यांनी दिवसरात्र एक करून तिच्यावर उपचार केले आणि तिला बरं केलं. डिस्चार्जच्या वेळी हॉस्पिटलचं बिल जेव्हा त्या महिलेच्या हातात आलं तेव्हा ती घाबरली, कारण बिल खूप मोठं होतं. पण बिलाच्या कागदावर खाली डॉक्टरांच्या हस्ताक्षरात एक ओळ लिहिली होती, या बिलाचे संपूर्ण पैसे अनेक वर्षापूर्वी एक ग्लास दुधानं चुकवले गेले आहेत. ते डॉक्टर दुसरं कोणी नसून तोच लहान मुलगा होता, डॉक्टर हॉर्वर्ड केली. तात्पर्य हेच, तुम्ही केलेली छोटीशी मदत किंवा दिलेलं दान कधीही वाया जात नाही. निसर्ग ते अनेक पटीने वाढवून तुमच्याकडे परत पाठवतो. आणि म्हणूनच श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो.
आजचा दिवस तर डॉक्टर आणि शेतकऱ्यांसारख्या देव माणसांच्या ऊर्जेने भरलेला आहे. एक आपल्याला अन्न देतो आणि दुसरा आयुष्य. मग अशा पवित्र दिवशी सुरू केलेलं कोणतंही काम अशुभ कसं असू शकतं? वार, नक्षत्र किंवा वेळ ही माणसांनी ठरवलेली आहेत, पण ईश्वराने आपल्याला दिलेला प्रत्येक नवीन क्षण, प्रत्येक नवीन सकाळ ही सुवर्ण संधी असते. भूतकाळात काय झालं ते विसरून आजपासून एका नव्या उत्साहानं कामाला लागा, कारण जो दिवस आपल्याला जिवंतपणी पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस आपल्यासाठी शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इतकंच. मी आरजे शुभांगी आपली रजा घेतीये. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

श्री राम समोसा। 1 जुलै, गुरु कशाला हवा, व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल? प्रपंचात सुख दुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कोठे आहे आणि ते मला कोण दाखवील? अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करील। प्रपंच आम्हाला कुळू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न। शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य आणि जो शिकवतो तो गुरु। मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु करील। मी राम राम म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरु कशाला हवा असे काही जण म्हणतात। मी केले ही जाणीव आड येते म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे। सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला? अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार। देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला म्हणून भगवंताची त्याला गुरु कर म्हणून सांगितलं। संताच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे। जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरु कसे म्हणावे? जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो। संताची परीक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो। सर्वाभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संताची खरी ओळख होईल। संताच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संताची परीक्षा करावी। माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संताची खरी जागा म्हणता येईल। ज्याला भगवतप्राप्तीची तळमळ लागली आहे त्याला शिष्य म्हणावे। जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवंत प्राप्तीचे साधन मानतो तो सत्शिष्य होय। गुरु पडता देवधर्मच नाही मानू। काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली, त्यांना मराठी येत नव्हते, त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणी हिंडली। त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाषावर पडली। तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूची संगत केली पाहिजे। तो म्हणेल तिथे जावे, तो सांगेल तसे करावे, मग परमात्मा मिळेलच। शास्त्रे आणि वेद अनंत आहेत, ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे? सद्गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले ते आपण करावे म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच। बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा। त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे, तेच करावे आणि आनंदाने राहावे। भगवंताजवळ जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे। असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते।

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.
1: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं खरीप हंगामातील पीक आहे. सोयाबीनचा पेरा जवळजवळ 2.5 ते 2.5 लाख हेक्टरवर वाशिम जिल्ह्यात असतो आणि अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता आपण प्रयत्नशील असतो. परंतु सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी काही महत्त्वाच्या सूचना जर आपण पाळल्या आणि तंत्राचा वापर केला तर आपली उत्पादकता निश्चित जी आपल्याला मिळते त्यापेक्षा अधिक मिळू शकते. त्यामध्ये प्रमुख बाबीचा जर आपण विचार केला तर सोयाबीनची पेरणी जमिनीत साधारणतः 4 इंच ओल म्हणजे साधारणतः 100 मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नंतर करावी. उशिरा पेरणी 15 जुलैपर्यंत करता येईल, मात्र धूळ पेरणी आपण टाळली पाहिजे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रथम प्रक्रिया करावी व त्यानंतर जीवाणू संवर्धन लावावं. जमिनीच्या प्रकाराच्या अनुसार योग्य उन्नत व अधिक उत्पादन देणारे वाण आपण निवडले पाहिजे. जसं आपल्याकडे JS 335 एक महत्त्वाचं वाण आपण मोठ्या प्रमाणावर घेतो, परंतु या वाणाबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारसीत केलेले वाण जे आहेत त्याच्यामध्ये TMS 98-21, त्यानंतर 93-05 यासारखे वाणं आपण त्याच्यामध्ये काही निवडले पाहिजे आणि निवळ एकाच वाणाचा पेरा आपण टाळला पाहिजे. अनुवंशिकता शुद्ध असणारी बियाणं आपण पेरणीकरता सोयाबीनच्या निवडलं पाहिजे. बियाणं 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरल्या जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी केली पाहिजे. पेरणी करताना पट्टा पद्धतीनं जर केली तर हे चांगलं. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण शक्ती अवश्य तपासावी. सोयाबीनचे बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे, यामुळे खर्चात बचत होते आणि दर्जेदार बियाणं आपल्याला हमखास मिळतं. ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिप्सम जे आहे 10 बॅग्स म्हणजे साधारणतः 5 क्विंटल प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व मशागतीच्या वेळेस मिसळून दिलं पाहिजे. चुनखडीयुक्त शेतामध्ये ज्याच्यामध्ये 8 पेक्षा जास्त आहे, सोयाबीनच्या पिकात फेरस सल्फेट 0.5% म्हणजे साधारणतः 50 ग्रॅम अधिक 0.25% म्हणजे 25 ग्रॅम कळीचा चुना अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन या मिश्रणाची 2 वेळा फवारणी, पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये जर केली तर चांगलं राहतं. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही आणि पानं पिवळे पडणं बंद होईल. मळणी करताना ड्रमची गती 350 ते 400 फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसली पाहिजे आणि पीक फुलर अवस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये. तर ह्या काही बाबी आहेत की ज्या आपण जर पाळल्या तर सोयाबीनचं

0: मूलभूत माहिती आहे की सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या सूचना यातील बाबीचा अंमल आणि अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्राकडे येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळू शकतं. तर त्याचा वापर करा आणि आपली उत्पादकता वाढवा. नमस्कार.
1: कृषी संदेश. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश आपली माणसं.

0: सर्वांभूती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादि काळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघं जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे, त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे. त्या अनंत जीवनाला, त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात, काही अल्ला म्हणतात, काही जिहोवा म्हणतात, काही जोव म्हणतात, तर काही त्याला आणखीच निराळं नाव देतात. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्यानी त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे, हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, ह्या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुत सत्य आहे. मुश्किल आहे ती इथेच. हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो. असा कसा हा उपाय? ह्याला उपाय कसं म्हणता येईल? मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही? त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत आहेत तो अगदी बरोबर आहे, फक्त तो नीट समजून घ्यायला हवा. पुष्कळदा तो चुकीने समजला जातो, कारण त्यांना काय म्हणायचं आहे हे ते धर्म नीट स्पष्टपणे सांगत नाहीत. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोहोंच्या संमिलनाची. हृदय अर्थातच

श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे. पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापानी मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो.

0: श्रोताओं, कबीर साहब कहते हैं, मानुष जीवन दुर्लभ है, देह न बारंबार। यह जो मनुष्य का जीवन तुम्हें मिला है, यह अत्यंत दुर्लभ है। न जाने कितनी योनियों की यात्रा के बाद चेतना को यह सुंदर मानव देह मिलती है। यह शरीर तुम्हें बार बार मिलने वाला नहीं है। यह कोई साधारण वस्तु नहीं है जिसे जब चाहा तब बदल दिया। इस बात को गहराई से समझाने के लिए कबीर अगली पंक्ति में एक सुंदर रूपक देते हैं। तरवर थे फल झड़ी पड़ा, तरवर अर्थात वृक्ष, पेड़। जैसे किसी वृक्ष से कोई पका हुआ फल एक बार टूट कर नीचे गिर जाता है तो उसकी नियति क्या होती है? बहुरी न लागे डार। बहुरी यानी दोबारा। वह फल चाहे कितनी कोशिश कर लें, चाहे जितना रोए चिल्लाए, वह दोबारा उस वृक्ष की डाली पर जाकर नहीं जुड़ सकता। उसका डाली से नाता हमेशा के लिए टूट चुका है। अगर इसे दार्शनिक दृष्टि से समझें तो यह दोहा केवल डराने के लिए नहीं है, बल्कि यह समय की अखंडता और जीवन के उत्तरदायित्व का बोध कराता है। भारतीय दर्शन में मानव शरीर को ब्रह्मांड का केंद्र माना गया है, क्योंकि यही एकमात्र योनि है जहां जीव कर्म के बंधनों से मुक्त होकर मोक्ष पा सकता है। वृक्ष से गिरे फल का अर्थ है कि यह देह काल के वृक्ष पर लगा एक फल है। जब तक यह फल डाली से जुड़ा है, यानी जब तक सांसें चल रही हैं, तब तक इसके पास रसपूर्ण होने का और परमात्मा के चरणों में समर्पित होने का अवसर है। तो दोबारा यह आध्यात्मिक रूपांतरण का अवसर इस जन्म में संभव नहीं होता। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा इस मानुष जीवन की दुर्लभता पर विचार कीजिए। हम अपनी इस अनमोल देह और अमूल्य समय को किन चीज़ों में गंवा रहे हैं? छोटी छोटी बातों पर नाराज होने में, नफरत पालने में, या ऐसी धन दौलत इकट्ठा करने में जो यही छूट जाएगी। आज कोशिश कीजिए इस डाली से टूटने से पहले सजग होने की। जब तक यह सांसों का फल जीवन के वृक्ष पर लगा हुआ है, तब तक आपके भीतर ज्ञान और प्रेम का रस भर लीजिए। परमात्मा के नाम से जुड़िए, अपनी चेतना को जगाइए, क्योंकि एक बार यह फल नीचे गिर गया तो फिर सिर्फ पछतावा ही शेष रहेगा। इस दुर्लभ अवसर को व्यर्थ मत जाने दीजिए। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ, सुनो भाई साधो 90.8
1: रेडियो मन भावन 90.8 FM, always heart touching।
2: तथागत हे एक विशाल काव्य साहित्याच्या प्रांतामध्ये रुजू झालेला आहे। बा तथागता या विशाल काव्याच्या विविध आवृत्त्या देखील प्रकाशित झालेल्या आहेत। तथागत भगवान बुद्धांच्या विचारांचा सदाचरणासाठीचा असणारा परिणाम आणि प्रभाव या विशाल काव्याच्या माध्यमातून खूप महत्त्वपूर्ण नोंद घेणारा ठरतो। मराठीमध्ये 250 पानांच्या या विशाल काव्याच्या दोन आवृत्त्या आल्यात। त्यानंतर इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये आणि अहराणीमध्ये अनुवादाच्या या विशाल काव्याच्या या पुस्तकाच्या आवृत्त्या आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे साधारणतः 45 समीक्षकांचे लेख दोन संपादन ग्रंथामध्ये या विशाल काव्याच्या निमित्तानं आलेले आहेत। डॉक्टर रमेश माने आणि प्राध्यापक वाना आंधळे यांचे हे संपादित ग्रंथ आहेत। तसेच बा तथागता मांगल्याचे प्रकाश पर्व म्हणून एक स्वतंत्र समीक्षा ग्रंथ डॉक्टर संतोष खिराडे यांचा या ग्रंथावरती येतो आहे. म्हणजे एकूण साधारणतः 8 पुस्तकं या विशाल काव्यावरची साहित्याच्या प्रांतामध्ये आलेली आहेत. आणि एक महत्त्वाचं सूत्र म्हणजे या विशाल काव्यातून मानवतावाद हा प्रक्षेपित होताना दिसतो आहे. त्यामुळे याला अभ्यासक्रमामध्ये देखील प्रताप महाविद्यालय अंमळनेरच्या MA अभ्यासक्रमामध्ये देखील स्थान मिळालेलं आहे. तसेच विद्यापीठामध्ये सर्टिफिकेट कोर्ससाठी या विशाल काव्याचा समावेश झालेला आहे आणि तो सातत्यानं 3-3 महिन्यांनी हा सर्टिफिकेट कोर्स चालू असतो. मानवतावादाचं एक सूत्र या विशाल काव्याच्या केंद्रावरती असल्यामुळे या ग्रंथामध्ये 3 आविष्करणं दिसतात. पहिल्या आविष्करणामध्ये सबंध विश्वातील माणूस जो आहे तो आपलं जगण्याचं व्यवहाराचं आणि तत्वाचं असणारं चिंतन कशा पद्धतीनं करतो आणि त्याप्रमाणे तो कशा पद्धतीनं जीवन जगतो आहे आणि त्याच्या अपेक्षा कशा पद्धतीच्या आहेत स्वतःच्या प्रती, या संदर्भातील असणारा भाग जो आहे तो पहिल्या आविष्करणामध्ये आलेला आहे. आणि त्यामध्ये माणसाचं गोंधळलेपण, माणसाच्या चित्तामधील मनामधील विचारांमधील असणारी अंधश्रद्धा किंवा अज्ञान, त्याचप्रमाणे सदाचरणापासून दूर गेलेल्या माणसाची होणारी क्रूर भावना किंवा वाढीस लागणारी द्वेषबुद्धी, यामधून हजारो वर्षांपासून माणसाने माणसाचा इतिहास कसा बिघडवलेला आहे, तो अज्ञानापोटी, अंधश्रद्धेपोटी, द्वेषापोटी किंवा आसक्तीपोटी कशा पद्धतीनं तो बिघडल्यासारखा झालेला आहे. आणि माणूस हा खऱ्या अर्थानं मानवतावादी माणसाच्या संकल्पनेपासून कसा दूर झालेला आहे याचं असणारं एक सूक्ष्म पण ओघवतं असणारं चिंतन या पहिल्या आविष्करणामध्ये बा तथागता विशाल काव्याच्या आलेलं आहे. त्यानंतर बा तथागता या विशाल काव्याचा दुसरा भाग जो आहे तो प्रत्यक्षात बुद्धिस्ट फिलॉसॉफीच्या अनुषंगानं विस्तृत प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निर्देशिलेला आहे. या दुसऱ्या भागामध्ये तथागत भगवान बुद्धांची असणारी विचारधारा जी आहे ती माणसाला मानवतावादाच्या प्रयोगशाळेमध्ये उभं करताना दिसते. आणि माणूस हा खऱ्या अर्थाने माणूस कसा होईल, तो आपला भोवताल जो आहे तो चांगल्या माणसांचा कसा निर्माण करेल, त्याच्यामध्ये माणसाच्या प्रती प्रेमभावना कशी वाढीस लागेल, करुणेला तो किती चांगल्या पद्धतीनं महत्त्व देईल, माणूस हा स्वतःच्या बुद्धिवादामध्ये विवेकाचं बीजारोपण कसा करू शकेल आणि विवेकाचं बीजारोपण माणसाच्या बुद्धिवादामध्ये झाल्यानंतर त्याच्यातील अज्ञान, अंधकार, अहंकार आणि अंधश्रद्धा ही जळमटं जी आहेत ती कशी गळून पडतील, या अनुषंगानं असणारे मापदंड या दुसऱ्या आविष्करणामध्ये तथागत बुद्धांच्या असणाऱ्या फिलॉसॉफीमधून आपल्याला सापडतात. आणि हे मापदंड माणसाने व्यवस्थितपणाने संग्रहित केलेत आणि या मापदंडांना व्यवस्थित संवर्धित केलं तर त्याला स्वतःची ओळख माणूस म्हणून करता येते, किंबहुना त्याला जाणवते की आपल्यामधील वेगळेपण जे आहे ते माणूसपणाचं आहे आणि भोवताल जो बिघडलेला आहे त्याला आपण दुरुस्त करण्याची प्रतिज्ञा करूया, किंबहुना त्याप्रमाणे आपण कार्य करूया. थोडक्यात म्हणजे सदाचरण हे चांगले झाले पाहिजे असे ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्या सदाचरणाच्या अनुषंगानं विवेकवादी बुद्धिवादातून नेमक्या पद्धतीनं आचरण होणे हे आवश्यक असते. त्यामुळे माणूस हा एकाग्र बनणं, त्याचं चिंतन हे नेमक्या पद्धतीनं होणे, त्याचा अभ्यास हा नेमक्या पद्धतीनं होणे, या बाबी ज्या आहेत त्या बुद्ध तत्व विचारातून खूप चांगल्या पद्धतीनं माणसाला आकलन स्वरूप ठरायला लागतात. आणि त्याच्यातले असणारे जे खूप सूक्ष्म पद्धतीचे मापदंड जे आहेत ते या ओघवत्या शैलीमध्ये काव्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये जे आलेले आहेत ते ऐकल्यानंतर निश्चितच श्रोत्यांना खूप चांगल्या पद्धतीनं कमी शब्दामध्ये कमी वेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं ज्ञान मिळण्याची शक्यता असते आणि ते आपल्या आचरणामध्ये आणण्याची शक्यता. विशाल काव्याच्या 250 पानांच्या ग्रंथामध्ये तिसरा आविष्करण जे आहे ते इंटेलेक्च्युअल असणाऱ्या व्यक्तिमत्वाचं आहे. बरीचशी माणसं आपल्याला खूप काही समजतं असं म्हणतात, पण समजलेलंच त्यांना असतं असं नाही. बरीचशी माणसं समजण्याच्या आविर्भावामध्ये असताना स्वतःला ज्ञानी समजतात, परंतु ती अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा प्रवास करण्याची शक्यता असते. अशा वेळेला या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सक्षमतेनं पुढच्या पायऱ्या ओलांडताना माणसाला विशेषत्वानं जाणीव झाली पाहिजे ती त्याच्या अस्तित्वाची, आणि ते केंद्रवर्ती सूत्र जे आहे ते केंद्रवर्ती सूत्र कर्तृत्व आणि कर्तबगारी, कर्तव्य आणि कर्तृत्व या दोन मुद्द्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित करता येतं. आणि हे दोन शब्द जे आहेत आणि त्याच्या अर्थसंकल्पना ज्या आहेत त्या जर आपण अतिशय सूक्ष्मतेनं त्या ठिकाणी अभ्यासल्या, पाहिल्या किंवा श्रवण केल्यात तर आपल्याला असं लक्षात येतं की जी स्वतःला ज्ञानी म्हणवतात परंतु ज्ञानी नसतात, किंवा जी स्वतः सदाचरणी आहेत असं स्वतःला संबोधतात पण सदाचरणी नसतात, अशा असणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीनं करता यावा यासाठी या विशाल काव्यग्रंथातून खूप चांगल्या पद्धतीचं सुतोवाच दिलेलं आहे. बुद्धिस्ट फिलॉसॉफी खऱ्या अर्थानं माणसाला माणूस बनवण्याचं जे सूत्र आहे ती प्रदान करते. मानवतावादाची प्रयोगशाळा त्याच्यासमोर उभी करते. मानवतावादाच्या प्रयोगशाळेमध्ये माणसाचे माणुसकीचे जगण्याचे मापदंड उभे करते आणि त्यामध्ये माणूस तपासते. असा चांगल्या पद्धतीनं सदाचरणी झालेला माणूस हा आपला भोवताल चांगलं करण्याची शक्यता असते. समाजाला समूहाला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याची गरज असते. असा चांगला समाज आणि समूह हा चांगला देश निर्माण करण्याची शक्यता असते. आणि संबंध वैश्विकतेमध्ये हे सदाचरणाचं सूत्र जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं प्रक्षेपित होण्याची शक्यता असते. म्हणून अशा पद्धतीच्या असणाऱ्या देदीप्यमान, प्रकाशमान, विवेकी असणाऱ्या वाटचालीला आपण निश्चित स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजपासून क्रमशः बा तथागता या विशाल काव्याचं मराठी, अहिराणी, हिंदी आणि इंग्रजी या चारही भाषांमध्ये क्रमशः वाचन होणार आहे. आणि या चारही भाषांमधील असणारं हे वाचन ज्यावेळेला चांगल्या पद्धतीनं असणारे त्या त्या क्षेत्रातील त्या त्या भाषेच्या क्षेत्रातील श्रोते ज्यावेळेला श्रवण करतील त्यावेळेला ते सर्वांसाठीच खूप चांगल्या पद्धतीनं फलदायी ठरणारं असेल, चांगल्या पद्धतीची विचारांची दिशा देणारं असेल असं निश्चित वाटतं. भवतु.
1: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM.

0: ग्राम गीता चिंतन भाग 28 या पहिल्या याच्या पूर्वीच्या भागात ध्यानाच्या साधनेच्या संबंधाने बाईशी कबीरदास महाराज बोलत होते आणि ती बाई त्यांच्या बोलण्यावर म्हणते की महाराज याचं उत्तर फार सोपं आहे, तुम्ही बघा आता मी तुम्हाला ही प्रक्रिया सांगते आहे. जात्याजवळ ती जाऊन बसली आणि वरची पाऊ उभी केली आणि ती बाई म्हणते की महाराज या जात्याच्या आणि पाऊच्या मधात जो हा लोखंडी खुंट आहे एक उभा, या खुंटाला धरून जेवढे दाणे राहतील त्यांना आत असूनही धक्का लागत नाही. या खुंटाला सोडून जे बाजूला येतात बाहेर येतात त्यांचंच पीठ. तेव्हा कबीरदासांनी दोहा लिहून टाकला, चलती चक्की देख दिया कबीरा रोय, दोय पाटन की बीच साबित बचा नकोय. मनाच्या आणि जगाच्या मधात हा जीव राहतो, परंतु नामस्मरण रूपी खुंटाला धरून जर राहील तर तो त्याचं कल्याण करून घेऊ शकतो. त्यासाठी ही ध्यानाची साधना महत्वाची आहे. पुढे वंदनाष्टसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात, ज्या गावात सामुदायिक ध्यान प्रार्थनादी साधना करावयाचे आहेत ते गाव स्वच्छ असावे, यालाच शासनाने ग्राम स्वच्छता अभियान म्हटले आहे. साफ करेंगे कूडा कचरा, नही रहेगा रोग का खतरा, साधू संत बताते हम नही अमल में लाते, पाप ही के बीज बोते, बखत पड़ी तब रोते, फिर कैसे तर जाएंगे, यू ही मर जाएंगे, सुख तो पाते नहीं दुमे भरमाएंगे, ग्राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर. ग्राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर, एका संत कवीनी आणि असं सुंदर चिंतन केलेलं आहे. द्वापर युगातील इतिहास तर सांगतो की भगवान गोपाल कृष्णाचे अवतारापूर्वी त्यावेळेच्या साधू संतांनी प्रचारका करवी ग्राम स्वच्छता अभियान कायम टिकण्यासाठी अंतकरण स्वच्छता अभियान देखील राबविले. एकाबद्दल दुसऱ्याच्या मनात जर दुरावा असेल, अज्ञानाचा कचरा असेल, तर ग्राम स्वच्छता अभियान टिकणार नाही. आज तर वंदने महाराज लिहितात, एक गाव नाही आहे ऐसा जहान पक्ष पडाव. अंतकरण स्वच्छता अभियान प्रथम आवश्यक आहे. यासाठी सामुदायिक ध्यान प्रार्थनेची उपासना वंदने महाराज लिहितात, आम्ही कोणी भिन्ना हो ऐशी स्वप्नेही भावना न येवो, यासाठी ज्ञान पाठ जागता राहो गावी आमुच्या. मित्र हो, मंदिर असो की मस्जिद, चर्च असो की गुरुद्वारा, बुद्ध विहार असो की अग्यारी अथवा खेळाचे मैदान, या सर्व ठिकाणी अनुशासनपूर्वक सामुदायिक ध्यान प्रार्थनेची साधना होईल, तरच आजच्या जटिल समस्या नष्ट होतील. आणि ह्या साधना मैदानात गावात ह्या उपासना करावायच्या आहेत. तेथील जनजागृतीकरिता या भागाचे चिंतन करीत असताना भारत साधू समाजाचे संस्थापक जापान देशातील 108 राष्ट्राच्या विश्व हिंदू परिषदेचे सल्लागार वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात, रामधुनपुरी गाव पूर्ण स्वच्छ असावे सौंदर्यवान, कोणाही घरी गलिच्छपण दिसू नये. रामधूनचा वेळ, सूर्योदयाची वेळा, सहभाग गावातील सर्व जाती धर्म पंत पक्षाचे स्त्री पुरुष व तरुण तरुणी मुलं मुली यांचा, शिस्तीने दोन दोनच्या रांगेने चालावे. सर्वांची भावना काय असावी तर गावाच्या प्रसन्नतेत संत प्रसन्न देव प्रसन्न, सर्वा आधी मन प्रसन्न करावयाचे आपुले. या प्रसन्नतेकरिता सर्वांनी आपापल्या हातात खराटा घेणं महत्वाचं आहे. असं झाल्याशिवाय मनाच्या प्रसन्नतेकरिता गावाची स्वच्छता कधीही होणार नाही. मनाची प्रसन्नता गावातच ठेवायची असेल तर सत्यनारायण करून ही गोष्ट हातात येणार नाही. एका गावात एकच विहीर आहे आणि त्या विहिरीत मुंगूस पडलं आणि सडलं. विहीर एकच, त्या सगळ्या बाया ओरडत आल्या की घाण वास येतो आहे पाण्याचा, आता कसं करायचं, लांबून आता पाणी आणावं लागेल, चार चार महिलावून आणावं लागेल, केवढी अडचण, काय करायचं. तेव्हा गावातले काही सज्जन काही लोक जमले विहिरीच्या भोवती, विचार केला की काय करावं, हे पाणी कशामुळे स्वच्छ होईल शुद्ध होईल. तेव्हा एकाने सल्ला दिला की असं करा, सत्यनारायणाची पोथी वाचा म्हणजे पाणी शुद्ध होईल. या लोकांनी ऐकलं, सत्यनारायणाची पोथी वाचली, दुरून त्यासाठी पाणी आणलं आणि मग बायांना दुसऱ्या दिवशी सांगितलं, आता जा पाणी शुद्ध झालंय, स्वच्छ झालं, घाण नाही आहे. बाया गेल्या त्याही पेक्षा घाण वास यायला लागला. परत आल्या म्हणजे काही उपयोग नाही, त्याही पेक्षा घाण वास येतो आहे. म्हणजे आता काय करावं. एकाने सल्ला दिला की तुम्ही फक्त पोथी वाचली, नगर भोजन नाही केलं, सगळ्या गावभर प्रसाद नाही वाटला, तेही प्रक्रिया त्यांनी दुसऱ्या दिवशी केली. आणखी चौथ्या दिवशी सांगितलं की जा आता शुद्ध निश्चित झालं आहे पाणी. त्या बाया गेल्या, त्याही पेक्षा भयानक वास की त्या विहिरीच्या जवळी जाणं कठीण झालं. त्या बाया परत आल्या म्हणे शक्य नाही ह्या गोष्टी, त्याही पेक्षा वास उग्र येतो आहे, पुन्हा ते जुळले आता काय करावं. रस्त्याने एक वाट सुरू चालला होता आणि ती गर्दी पाहून आला. काव काय झालं, विहिरीत कोणी पडलं आहे का? ते लोक म्हणाले की नाही. मग मुंगूस पडलो सडलं त्याचा घाण वास येतो आहे, मग काय केलं तुम्ही त्यासाठी? म्हणे आम्ही सगळं केलं, सत्यनारायणाची पोथी वाचली, नगर भोजन दिलं, गावावर प्रसाद वाटला, पण पाणी काही शुद्ध होत नाही. तो भला माणूस हसायला लागला, म्हणाले की यानं काही होणार नाही, जा आपापल्या दोर बकेटा घेऊन या. त्यांनी नाकाला फडकं बांधलं आणि भरभर विहिरीत उतरला, ते सगळे तुकडे गोळा केले, बकेटमध्ये टाकले आणि त्यांना वर ओढायला लावलं, फेकून द्या दोर नेऊन. आणि हे पाणी आहे ते सगळेजण दोर बकेटा आपापल्या घ्या आणि उपसून काढा. ते सगळं पाणी उपसून काढलं, त्यानंतर नवीन झऱ्याचं जे पाणी आलं ते पूर्वीसारखं शुद्ध आलं. तेव्हा प्रसन्नता गावाची ठेवायची असेल तर रामधूनच्या साधनेने ह्या प्रक्रिया वंदने राष्ट्रसंतांनी सांगितल्या आहेत. आणि चालत असताना भजने कोणती म्हणायची? प्यारा हिंदुस्तान आहे, गोपालो की शान आहे, वीरो का मैदान, इसमें भक्तो के भगवान आहे, किंवा गिरे गिरे ग्रामो में चलो ना जरा, तब ही तो होगा काम पुरा, शहरों में साधु रमते है, शहरों में नेता रमते है, कोई नहीं सुनता ग्राम की बाता, इसी से देश नहीं सुधरा, गिरे गिरे ग्रामो में चलो ना जरा, तब ही तो होगा ग्राम पुरा, शहरों के बंगल में बोलोंगे जरा कदम नहीं खोलोंगे, कोई नहीं सुनता ग्राम की बाता, इसी से देश नहीं सुधरा. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत यासाठी दोन प्रक्रिया मोठ्या सुंदर सांगतात. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता औदशा, येईल देशा. आकारे पृथ्वी असो विशाल, नद्या पर्वतांनी महाप्रबल, परी आमुचे गावची मूल, घटक विशाल पृथ्वीचा. गाव जरी उत्तम नसले तरी देशाचे भवितव्य ढासळले, ऐसे मानावे जाणत्याने भले हृदया माझी. याप्रमाणे गावा विश्वाचा नकाशा आहे आणि म्हणून रामधूनच्या साधनेद्वारा गावाची ग्राम सफाई अति आवश्यक. गावातील कचऱ्याचं काय करावं? तर संपूर्ण गावातील कचरा आणि मानवी विष्ठा याचा वीज निर्मितीसाठी उपयोग होतो व गावाला पुरून उरेल एवढी वीज निर्माण होते. ही प्रक्रिया ग्रामगीता ग्रंथामध्ये ग्रामशुद्धी या विषयाच्या संबंधाने वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लिहिली आहे. मित्र हो, रामधून नाही आजची, ही आहे परंपरा प्रदक्षिणेची, प्रदक्षिणेत योजना होती कार्याची, तीच आहे रामधून. मी समजतो गाव ही शरीर, त्यास राखावे नेहमी पवित्र, त्यानेच नांदेल सर्वत्र आनंद गावी. जैसे आपण स्नान करावे तैसे गावही स्वच्छ ठेवी जावे, सर्वची लोकांनी झिजून घ्यावे, श्रेय गावाच्या उन्नतीचे. आपण तेवढे स्वच्छ राहावे, भोवती गलिच्छ वातावरणची पहावे, याने सुमंगलता कधी न पावे, तन मन होई दूषित, म्हणून स्वच्छ ठेवावे दुकान घर, नाल्या मोर्या सडका चौपेर, मग रामधूनची फेरी सुंदर काढावी आबाल वृद्धांनी. रामधून पूर्वी त्यात व्हावयाची मदत, घ्यावेत सेवा भाव्यांचे हात, ज्यांना सेवा हेची रोत पसंत आहे, मिळूनी करावी ग्राम सफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परहस्ते साफ सर्वही चौकडे मार्ग, त्यात जी निघेल घाण ती दूर न्यावी गावापासून, असता व्यस्त न देता फेकून नीट व्यवस्था लावावी, त्यासाठी करावे खतखड्डे, गावाबाहेर जागी उघडे, जनावरांचे मलमूत्र सापडे तेही त्यातची भरावे, तैसेची करावे चरसंडास, मड दिसोची न द्यावा कोणास, आपल्या मडाची आपणास व्यवस्था लावणे सोयीचे. नदी किनारी वा बोरंगात सौचास जाती स्त्रियादी समस्त, ती कुचंबना आणि घाण निश्चित दूर होईल चरसंडासे, तेथे बसलिया सौचास माती झोकावी सावकाश, मलमूत्र येऊन खतरूपास कारणी लागो म्हणून या. सर्व गावाची ऐशी रीती जे जे सांगती करुणी घेती, त्यावरीच प्रसन्न राहे क्षिती खताने तृप्ती होऊन या. एरवी तो वांढाडगडी जो वाटेल तिकडे मळा सांडी, ते खत द्रव्याची करीती नासाडी वानर जैसे. अहो ही निसर्गाची रचना समजलीच पाहिजे सर्वजना, खाद्याची होते खत जाना, खतापासून खाद्योत्पत्ती, आपण जे जे काही खातो रक्त मास तेने जमवितो, त्यातून वाचेल ते खत म्हणतो भुईवरी घालावया, त्या खताची झाली जोपासना, तीच फडते काढाया उत्पन्ना, खत नसता भूमीची दैना होऊ लागे, मूत्र विष्ठा हड्डी मिसळली, त्यांनी भूमी स्फूर्ती चढली, पुन्हा पेरणी करिता उद्भवी प्रचंड कंसे, परी गाव हे समजेना याचे ज्ञानची नुरले कोणा, करीती विष्ठेचा धिंगाणा आपणा सहित गुरांच्या, गोव्या करून जाडती ते महालाभास आचवती, शेणात आहे लक्ष्मीची वस्ती, धर्मग्रंथीही वचन ऐसे. हा भाग याच ठिकाणी आपण समाप्त.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्यामची आई परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव लाडघरचे तामसतीर्थ. राजाला आज परत जावयाचे होते, त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकावयाला आपण नाही म्हणून त्याला वाईट वाटत होते. पण कर्तव्य कठोर आहे, कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात, चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचेच असतात असं नाही, तर चांगल्या गोष्टींचेही असतात. श्याम, आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळवाणी पुन्हा केव्हा ऐकावयास पडेल? श्याम, तू ज्या आठवणी सांगतोस त्या असतात साध्या, पण त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसलं, तसं तुझ्या या लहान गोष्टीत विशाल दर्शन होते. श्याम, या धर्ममय गोष्टी आहेत. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद आणि हृदयता आपणास पोचता येईल हे तू दाखवित आहे. या आयुष्याच्या मार्गावर सुखाला आणि संपत्तीला तोटा नाही. बहीण भावाचं प्रेम, गुराढोरांचं प्रेम, पशुपक्ष्यांचं प्रेम, या सर्वांमुळं जीवन समृद्ध, सुंदर आणि श्रीमंत करता येतं. श्याम, तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आलं. त्या रात्री तू प्रेमानं वर्णन करीत होतास, त्यावेळीस मला गहिवरून आलं होतं. श्याम, आता केव्हा असं ऐकायला पडेल? सांग, तू जणू श्याम सुंदर कृष्णाची मूर्तीच आहेस, नाही? राजा, अतिशोक्ती करण्याची तुला सवय आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, म्हणून तुला माझं सारं चांगलंच दिसतं. माझ्यात एकच गुण आहे, तो म्हणजे कळकळ. या कळकळीनं सारं सजून दिसतं. मी कीर्तन करतो तेव्हा संगीत गायनाची उणीव मी माझ्या उत्कटतेनं आणि कळकळीनं भरून काढतो. राजा, मजजवळ दुसरं काय आहे? का आहे नाही, खरंच काही नाही. मी आपला बोलका ढलपा, कामं तुम्ही करता. मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्द वेल्हाळ मी, पण तुम्ही कार्य वेल्हाळ आहात. राजा, भिका, नामदेव, राम हे किती काम करतात. तुम्ही मला मोठेपणा दिलात, तरी मजजवळ का आहे नाही हे मी जाणू नाही. तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात. श्याम बोलत होता, इतक्यात राम आला. काय रे राम, गाडी आली की काय? श्यामने विचारलं.
3: नाही, बेत बदललाय, आता न जाता रात्री जायचं ठरलं. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ असं दाजी म्हणाले. राजा, रात्री जा, काही उशीर होणार नाही.
2: राम म्हणाला, देवाची इच्छा. राजा म्हणाला, सायंकाळ झाली होती, आकाशात अनंत रंगाचे प्रदर्शन उघडले होते. लाल, निळे, पिवळे सारे रंग तिथं ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदी तीरावर जाऊन श्याम आणि राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघं मुके झाले. एकमेकांचे हात त्यांनी हातात घेतले, हात सोडून दिले. गुराखी गाई चारून परत जात होते. कुणी म्हशीच्या पाठीवर होते, कुणी पावा वाजवीत होते. श्याम, चला परत जाऊ, राजा म्हणाला. राजा, असे भव्य सृष्टी दर्शन झाले म्हणजे वाटते कुठं जाऊ नये, इथं बसावं आणि सृष्टीत मिळून जावं. मुक अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा. श्याम बोलत होता, त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती. शेवटी दोघं मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एक एक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एक एक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती. श्यामनं गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते त्यावेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केलेला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठं सुंदर गाव समुद्रकाठी आहे. लाडघर इथं तामसतीर्थ आहे. लाडघर जवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामसतीर्थ म्हणतात. तो नवस कितीतरी दिवस फेडावयाचा होता. आईचे सांधे बरे झाले. जरी ती पहिल्या इतकी सशक्त राहिली नव्हती तरी दोन धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहू, लाकडाचा कुंकवाचा करंडा वाहावे लागत असत. नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती आणि दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरात जावयाचे असे ठरले होते. आई ते याची मी वाट पाहत होतो. कितीतरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती. 12 वर्षात पालगडाच्या बाहेर ती गेली नव्हती. ना कधी हवा पालट, ना कधी थारे पालट. आई आली. दापोलीहून लाडघरात जाण्यासाठी मी गाडी ठरवली. दापोलीहून पहाटे निघावयाचे ठरले. दापोलीपासून लाडघर 3 कोस होतं. 3 तासाचा रस्ता होता. पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली, मीही उठलो. गाडीवान वेळेवर आला आणि हाका मारू लागला. मी सारं सामान घेतलं. आई आणि मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आतेबहीण होती. तिच्याकडे उतरायचं आम्ही ठरवलं होतं. सकाळी 7-8 वाजता पोचू असं वाटत होतं. गाडीवानानं गाडी हाकली आणि बैल चालू लागले. बैल मोठ्या आनंदानं चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. कृत्तिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलाच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हादकारक वाटत होता. जणू सृष्टी मंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या. फुलं फुलली होती. वारे मंद वाहत होते. पाखरं गात होती. सृष्टी मंदिरात काकड आरती सुरू झाली होती. गाडीमध्ये मी आणि माझी आई दोघं जणच होतो. मी आणि माझी आई, माझी आई आणि मी, दोघं, अगदी दोघंच होतो. आमचं एकमेकांवर फार प्रेम होतं. माझं वय 14-15 वर्षाचं होतं. तरी आईला मी लहानच होतो. आईला मुलं कधी मोठी झाली असं वाटतच नाही. मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून पडलो होतो. गाडी मोठी होती, पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोकं खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवीत होती. किती रे भरभरी छेंडी, श्याम तेलबिल नाही वाटतं लावत तरी, आईनं विचारलं. पण माझं तिकडं लक्ष नव्हतं. मी पार सुखावलो होतो. सुखावले मन प्रेमे पाझरती लोचन, अशी माझी स्थिती झाली होती. आई आणि मी, आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे, मोकळेपणे आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई आणि मी होय, आम्हा दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्न खेळत होत. मी मोठा होईन, शिकेन. आईला मी काही कमी पडू देणार नाही. तिला सुखाच्या स्वर्गात. आई मला म्हणाली, श्याम अजून झोप पुरती नाही वाटतं झाली. आई तुझ्या मांडीवर मुखीपणानं मी निजावं आणि तू प्रेमळपणानं माझ्याकडे बघावंस, माझ्या अंगावरून हात फिरवावास. याहून दुसरं काही मला नको. मला थोपट. आई तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावं असं मला वाटतं. थोपट मला, ओव्या म्हण. माझे शब्द ऐकून आई खरोखरच मला थोपटू लागली आणि ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरं किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्यात एके ठिकाणी डोंगरातून धो धो पाणी रस्त्यावर पडत आहे. काजू, आंबे, फणस, करंज ची झाडं दुतर्फा रस्त्यानं आहेत. या झाडावरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू लागले. आईनं ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. घनदाट या रानात धोधो स्वच्छ वाहे पाणी, माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो. अशी आई ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो.

0: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे। त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले। त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले, त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे। त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे।
2: नमस्कार, मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव। आजपासून गीता मॅनेजमेंट, गीता व्यवस्थापन यावर मी काही भाष्य करणार आहे। आजपर्यंत अनेक विचारवंतांनी श्रीमद भगवत गीतेवर भाष्य केलेले आहे। अशा या प्रेरक ग्रंथामधील प्रत्येक अध्यायातील उपदेशाचे तात्पर्य समजून साधकांपर्यंत किंवा ज्यांना विश्वास आहे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचं पारमार्थिक प्रज्ञान कसे प्राप्त करावे असे काही लोकांनी प्रयत्न केले। पण मी प्रामुख्याने सोलापूर निवासी श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांनी अत्यंत सोप्या आणि सुलभ भाषेत जसे विवेचन केलेले आहे तसे मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे। पुस्तकातील अनेक गोष्टींवर त्यांच्या अंतरंगावर ज्या काही माहिती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये श्री गुरुदेव श्रीनिवासजी गीतेमधील एक एक श्लोक घेऊन त्यातील शब्दांची फोड करणे, त्याचे विवेचन करणे असे न करता प्रत्येक अध्यायातील साधारणपणे उपदेशात्मक विचारांचा ओघ आणि त्याची दिशा कशी वाहत जात आहे आणि 18व्या अध्यायापर्यंत ते उपदेशात्मक विचार कसे पूर्णत्वास जातात याला अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत आणि काही ठिकाणी प्रासंगिक उदाहरणे देऊन त्यांनी विवेचन केलेले आहे। श्री गुरुदेव श्रीनिवासजींनी प्रत्येक अध्यायामध्ये नेमके काय सांगितले, कोणता विचार मांडला यावर प्रकाश टाकून आपण जसं म्हटलं तसं गीता मॅनेजमेंट हे जिज्ञासू लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हा याचा उद्देश आहे। या दृष्टिकोनातून गीतोपदेशाचा गोषवारा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लक्षात येईल। श्रीमद भगवद्गीता उपदेश भवरोगाने ग्रस्त झालेल्या जीवाला अनंत दिव्य जीवन प्रदान करणारे दिव्य अमृतच आहे। जसं आपल्याला माहिती आहे की अर्जुन एवढा बलाढ्य सक्षम व्यक्ती असून देखील त्याला हा एक भय निर्माण झाला की युद्धामध्ये नेमकं काय करावं। आता सुरुवात या आपण प्रथम भागाची अशी करत आहोत। श्री गणेश गुरुभ्यो नमहा, ओम भगवते श्री गोपाल कृष्णाय नमहा। आपल्या सर्वांना श्रीमद भगवद्गीतेची साधारण तोन ओळख आहेच। गीतोपदेश हा कोणत्या प्रसंगामध्ये भगवान श्री कृष्णांच्या मुखातून प्रकट झाला आणि तो अर्जुनाने ऐकला या प्रसंगी थोडीफार कल्पना आपल्या सर्वांनाच आहे। युद्ध टाळण्यासाठी जे प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध सुरू होणार ही गोष्ट निश्चित झाली। कुरुक्षेत्रावर दोघांचेही सैन्य उपस्थित झाले। पांडव आणि कौरवांचे सैन्य एकमेकांसमोर युद्धासाठी उभे आहेत। शंख निनाद झाला आणि दोहींकडील सैन्य काही क्षणातच एकमेकांना भिडून युद्धाचा प्रारंभ होणार इतक्यातच अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, युद्धापूर्वी मला एकदा दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे कर, मला दोहिनीकडे यांच्या योद्ध्यांना पाहायचं आहे। त्याप्रमाणे महारथी अर्जुनाचे सारथ्य कर्म करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचा रथ घेऊन दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभे करतात। दोन्हीकडे असलेले सैन्य, त्यांचे नेतृत्व करणारे योद्धे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अर्जुन मात्र एका वेळातच अतिशय मानसिक ग्रस्त अवस्थेमध्ये जातो। त्या प्रसंगी अर्जुनाची काय मानसिक स्थिती झाली त्याचे वर्णन आणि त्या मानसिक स्थितीला धरून अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाशी केलेले संवाद आणि त्या संवादातून अर्जुनास भगवान श्रीकृष्णांनी दिलेले उत्तर अशा या दोघांचा संवादामधून जो काही उपदेश आकारायला आला आहे त्यालाच आपण श्रीमद भगवद्गीता म्हणून ओळखतो। यालाच आपण गीता मॅनेजमेंट सध्याच्या काळात त्याची कशी आवश्यकता आहे याचा आपण उल्लेख करणार आहोत. युद्धाच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास केलेले उपदेश संवादात्मक स्वरूपात झालेले आहे. ते सर्व उपदेश 700 श्लोकांमध्ये काव्यरूपामध्ये निबंध करण्याचे कार्य भगवान वेदव्यास कृष्ण द्वैपायन महर्षी यांनी केले. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे काही काव्यात्मक रूपात बोलत नव्हते. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना 2 प्रश्न विचारले आहेत आणि भगवान श्रीकृष्णांनी जी उत्तरे दिली आहे त्या उत्तरांवर आज तागायत 5000 वर्षे होऊन गेली आहेत. अनेक विचारवंत लोकांनी अजून विचार केलेला आहे, करत आहेत आणि पुढे करणारी आहे. आजपर्यंत गीतोपदेशावर जे त्यांनी भाष्य केलेले आहे त्याला अजूनही वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, पंथांमध्ये, वेगवेगळ्या परंपरेमध्ये अनेक सत्पुरुषांनी, विद्वानांनी, विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. तसे भविष्यातसुद्धा लोक करतील. म्हणजे एका अर्थाने श्रीमद भगवद्गीता हा एक निरंतर विचारास प्रेरित करणारा प्रेरक ग्रंथ आहे. या प्रश्नांवरील विचार कधीच पूर्ण होत नाही. अशा प्रश्नांचा चिरंतन अभ्यास करणं आणि म्हणूनच त्याला चिरंतन प्रश्न असे म्हणता येईल. त्याचे कारण असे की प्रत्येकाची मानव बुद्धी ही सारखी नाही. अनेक बुद्धिमान विचारवंत आपल्या बुद्धीप्रमाणे आपल्याला दृष्टिकोनास अनुसरून गीतेचे तात्पर्य शोधण्यामध्ये आजही गुंतलेले आहे, पुढेही गुंतलेले राहतील. या ग्रंथाचे विवेचन आता पूर्ण झाले आणि आता श्रीमद भगवद्गीतेबद्दल आता काही बोलण्यासारखे राहिलेच नाही असे अजून तरी घडलेले नाही. वेगवेगळ्या शतकांमध्ये, वेगवेगळ्या कालखंडांमध्ये वेगवेगळे विचारवंत तयार होत आहेत आणि त्या त्या काळानुसार वेगवेगळ्या दृष्टीने हे विचारवंत भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशावर चिंतन करीत आहेत. ही प्रक्रिया अव्याहतप्रमाणे सुरू आहे आणि तशीच अव्याहतपणे चालू राहणार. याचाच अर्थ श्रीमद भगवद्गीता हा नित्यनूतन असा ग्रंथ आहे आणि त्याचंच व्यवस्थापन आपल्या जीवनामध्ये कसं करावं हे ठिकठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या ग्रंथामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला 2 प्रश्न जे महत्त्वाचे विचारले. पहिला म्हणजे मानवीय जीवन कशासाठी जगावे आणि दुसरा म्हणजे जीवन जगण्याचे प्रयोजन काय. एका अर्थाने हे 2 प्रश्न घेऊन अर्जुन हा श्रीकृष्णांपुढे उपस्थित होतो आणि भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या पद्धतीने या 2 प्रश्नांची उत्तरे अर्जुनास देतात. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ काय आहे याच्यात अनेक गोष्टी कोणकोणत्या विचारात घेतलेल्या आहे, मानवी जीवन का जगावे आणि कसे जगावे या 2 प्रश्नांवर दोन्ही योद्ध्यांनी केलेले विचार आहेत. त्यांना योद्धाच म्हणावे कारण ज्या प्रसंगानुसार भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी 2 प्रश्नांचा विचार केला तो प्रसंग युद्धाचा आहे. येथे अर्जुनाची भूमिका एक योद्धाची आहे, तसेच श्रीकृष्ण एका अर्थाने त्या योद्ध्याचे सारथी आहेत. म्हणजे ते योद्ध्याच्याच भूमिकेमध्ये आहेत. जरी सारथी प्रत्यक्षपणे युद्ध करत नसला तरी तो योद्ध्याला मदत करतो आणि त्या पद्धतीने सारथ्य कर्म करणे हे युद्ध करण्या इतकेच महत्त्वाचे आहे. यामुळे सारथी सुद्धा एका अर्थाने योद्धाच आहे. म्हटले तर प्रत्यक्ष युद्धभूमीवर झालेला ह्या 2 योद्ध्यांचा संवाद आणि या संवादातून तयार झालेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रश्न व उत्तर यांच्या माध्यमातून जो उपदेश भगवान श्रीकृष्णांनी सांगितला तो गीतोपदेशाचा वेगळेपण आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण एरवी धार्मिक उपदेश मंदिरामध्ये किंवा आश्रमात शांतप्रसंगी किंवा शांत वेळेस होतात. कुठेही व्यवहारामध्ये ताप नाही आणि कुठला व्याप नसतो. मन शांत असतात. निदान उपदेशाच्या वेळी तरी श्रोता मनावर कुठल्याच प्रकाराचा ताणतणाव घेत नाही, तसा काही त्याच्यावर प्रभावही दिसत नाही. अशा वातावरणामध्ये श्रोते अध्यात्मविषयक चिंतन करीत असताना आपण पाहतो. पण अशा वातावरणामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश झाला नाही, गीतोपदेश झाला. तो प्रसंग मुळी युद्धाचाच होता. युद्धामध्ये कोणाचे तरी जीवन संपणार आहे आणि कोणीतरी जीवन संपविणार आहे. यापैकी एक गोष्ट निश्चित घडणार आणि असंही म्हटलं तरी चालेल की दोघेही संपतील असंही प्रसंग येऊ शकण्याची शक्यता होती. इथे असं दिसून येतं की अशा प्रसंगी कसा उपदेश द्यायचा, निर्णय कसा घ्यायचा हे कदाचित युद्धाच्या ठिकाणी प्रथमच आपल्याला घडलेलं दिसतं. अशा प्रकारामध्ये जीवनाचा जो काही संताप आहे, जीवन संपेल याची जी काही मानसिक ताणतणाव आहे, त्या प्रत्यक्ष युद्धभूमीवर दोघे योद्धे असा विचार करतात की जीवन कशासाठी जगायचे आणि का जगायचे. या दोन प्रश्नांवरील विचार करीत जेव्हा ते पुढे जातात तेव्हा आपल्याला असं दिसतं की युद्धभूमी जरी बघितली तरी आपण मनाने गडबडून जाऊ, मग तेथे असे जीवनविषयक विचार करणे, त्याची कल्पना सुद्धा करणे शक्य होणार नाही. एरवी आपण थोडे जरी मनाने त्रस्त झालो आणि आपणास कोणी काही गंभीर प्रश्न विचारला किंवा विचार करू लागला तर आपल्याला प्रश्न पडतो, असे प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही, किंवा आपण म्हणतो की अशा प्रश्नाची इथे काय आवश्यकता. समजा एका माणसाची डोके दुखत असेल व त्याच्याकडे आपण गेलो आणि विचारू लागलो की काय हो, जीवन कशासाठी जगायचे आणि कसे जगायचे ते सांगा, त्यावेळी तो निश्चित असं म्हणेल आणि त्याची जी बौद्धिक क्षमता आहे त्याला तो धरून असं म्हणेल की हे आत्ता कशाला विचारता, माझे डोके दुखणे थांबू द्या मग बघू. साधे डोके दुखणे सुद्धा आपणाला मानसिक ताण देते. डोके दुखणे, कान दुखणे, पायाला कळ येणे, बसल्यावर पाठीत सणक भरणे असे किरकोळ त्रास आपल्याला आपल्या मनाला अस्वस्थ करतात. असे बघितले तर हे त्रास नेहमीचच असतात, पण त्यावेळी सुद्धा माणसे स्वस्थ बसू शकत नाही. अशा वेळी थोडा सुद्धा मानसिक ताण सहन होत नाही, अशी विचारशक्ती त्या काळात कामच करत नाही. तेथे जर युद्धाचा प्रसंग असेल तर पुढे काय घडणार याचे चित्र समोर असताना देखील, म्हणजे स्पष्ट रूपात असताना देखील, तेथे भयंकर संहार होणार आहे. त्यात कोण असेल कोण नसेल हे काहीच निश्चित नाही. तेथे अनेकांचे जीवन समाप्त होणार आहे असे स्पष्ट दिसून सुद्धा आपण तिथे असा विचार कसा करू शकतो हा एक प्रश्न सामान्य व्यक्तीला पडतो. आज आपण घरात बसून टी व्हीवर युद्ध बघतो आणि घरामध्ये आपल्याला हा प्रसंग खूप गंभीर आहे अशी थोडीशीच कदाचित जाणीव होते किंवा त्याचा नंतर विसर पडतो, पण तेथे तो प्रसंग चाललेला असतो. तेथील माणसाची परिस्थिती आणि मानसिकता कशी असेल याचा विचार करा बरं. युद्धस्थ वार्ताः रम्यः असे नुसते बोलण्यास ठीक आहे, पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर प्रचंड असा तणाव आणि भय असतो. अशा विलक्षण तणावग्रस्त परिस्थितीमध्ये दोन योद्धे एकत्र येत आहेत आणि जीवनाशी संबंधित असा प्रश्न, जीवन का जगावे आणि जीवन कसे जगावे, महत्त्वपूर्ण जीवनविषयक दोन विषयावर संभाषण करतात, मूलभूत प्रश्न उपस्थित करतात. अशा विलक्षण तणावग्रस्त परिस्थितीत झालेल्या या संवादात्मक उपदेशाला आपण श्रीमद भगवद्गीता असं ग्रंथाचं नाव म्हणून एक किंवा त्याचं एक वैशिष्ट्य म्हणून मानलेलं आहे. अशा प्रकाराचा एक चमत्कारिक स्वरूप हा आपल्याला त्यावेळेला दिसतो आणि तिथे सगळे उपदेश दिले जातात हा एक खरंच वेगळाच विलक्षण योग आहे. एका अर्थाने असा दुसरा कोणताही ग्रंथ नाही, पण ही वस्तुस्थिती आहे आणि या वस्तुस्थितीला जर आपण लक्षात घेतले तर या ग्रंथाचे वेगळेपण आपल्याला समजेल आणि त्याचबरोबर या महाग्रंथाचा जो उपदेश आहे त्याचा वेगळेपणा जाणवेल. कारण अर्जुन एक निमित्त आहे, अर्जुनच्या रूपात आपण सगळेच आहोत आणि आपल्याला असे प्रसंग आले तर त्यावेळेला कसा विचार करायचा, आपल्या व्यवस्थापनाचं आपल्या जीवनाचा स्वरूप कसा ठेवायचा हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. माझा हा पहिला भाग इथे मी संपवते आणि पुढच्या भागाला आपण परत भेटूया. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.
3: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे RJ शुभांगी आणि आज आपल्यासोबत आहेत योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, MJ कॉलेज जळगाव. यांच्यासोबत आज आपण गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत योगा याविषयीची माहिती. सर नमस्कार, तुमचं स्टुडिओत स्वागत आहे. सर, सोहम योग विभागाचे थोडक्यात परिचय द्या ना आम्हाला.
5: KC सोसायटी संचालित मुळजी जेठा महाविद्यालयाचं सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी हा एक योग आणि निसर्गोपचाराचं शास्त्रशुद्ध ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक दालन आहे.
4: अच्छा.
5: ज्याच्यामध्ये योगशास्त्राचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, त्याचबरोबर सामान्य लोकांसाठी योगशास्त्राचं प्रात्यक्षिक त्यांना करता यावं अशा बॅचेस पण आपल्याकडे चालतात. 2005 साली आदरणीय प्रज्ञावंत नंदूदादा बेंडाळे, सन्माननीय अध्यक्ष KC सोसायटी जळगाव यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने या विभागाची स्थापना करण्यात आली. भारतीय चिकित्सा पद्धती, योग, निसर्गोपचार याचा प्रचार प्रसार व्हावा, जनसामान्यांमध्ये लोकांना स्वस्थ आणि आनंदी जीवन जगता यावं, विद्यार्थी जे KC सोसायटीमध्ये शिकतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त हा योग आणि निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून या विभागाची स्थापना करण्यात आली. आणि आज बघता बघता हा विभाग स्थापन होऊन जवळपास 2 दशकं आता पूर्ण होत आलेली आहे. आणि या 2 दशकामध्ये जिथे सुरुवातीला एक छोटंसं एक प्रॅक्टिकल लोक योगाभ्यास करायचे अशासाठी फक्त यायचे, आज या शैक्षणिक दालनामध्ये अनेक प्रकारचे योगाचे कोर्सेस सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि अनेक विद्यार्थी इथे योगशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करून वेगवेगळ्या चांगल्या शासकीय पदावर सुद्धा कार्यरत आहेत, असा हा अल्पसा सोहम डिपार्टमेंटचा परिचय आहे.
4: वा छानच. सर मग जसं तुम्ही म्हटलात की यात वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, तर कुठले कुठले अभ्यासक्रम योगशास्त्रामध्ये आहेत?
5: योगशास्त्रामध्ये आज बऱ्याच जणांना करिअर करायचं जर असलं त्याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स पासून तर MA PhD पर्यंतचे कोर्सेस योग शास्त्रामध्ये आज उपलब्ध आहेत. जसं आपण म्हणूया की सर्टिफिकेट कोर्स इन योगा टीचर ट्रेनिंग आहे, डिप्लोमा इन योगा टीचर आहे, BA इन योगिक सायन्स आहे, म्हणजे तुम्हाला स्पेशलायझेशन विषय घेऊन डिग्री तुम्हाला पूर्ण करता येते योगशास्त्रामध्ये. त्याचबरोबर आपण MA इन योगिक सायन्स हा कोर्स पण आपण करू शकतो. MA योगिक सायन्स पूर्ण झाल्यानंतर आपण नेट या विषयामध्ये आता सुरू झालेला आहे 2017 पासून आपण नेटची परीक्षा देऊ शकतो, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, आणि

0: चार मध्ये 2004 ते 2007 मध्ये मी बीए इन योगिक सायन्स हा अभ्यासक्रम केला. 2007 ते 2009 मध्ये मी एमए इन योगिक सायन्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला. एमए योगिक सायन्स झाल्यानंतर मी 2011 पासून मी पीएचडीचा अभ्यास पूर्ण केला. पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण होत असतानाच 2017 मध्ये, आधी याच्यामध्ये नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट नव्हती योग विषयामध्ये, 2017 मध्ये ही टेस्ट पण याच्यामध्ये सुरू झाली नॅशनल एलिजिबिलिटीसाठी नेट एक्झाम. तर मी नेट पण क्वालिफाय केलं आणि त्यानंतर 2019 मध्ये माझी पीएचडी पण अवॉर्ड झाली. म्हणजे डिप्लोमा इन नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स, बीए योगिक सायन्स, एमए योगिक सायन्स, नेट आणि पीएचडी, हे जे मी जे सगळं अभ्यासक्रम तुम्हाला सांगितले, हे सगळे अभ्यासक्रम मी पूर्ण केलेले आहेत.
1: तर या योगशास्त्राच्या अनुषंगानं आपल्याला काय काय अभ्यासायला मिळणार आहे त्याबद्दल सांगा ना.
0: योगशास्त्रामध्ये आपले जे कोर्सेस आहेत सगळे, एमए म्हणा किंवा बीए योगिक सायन्स म्हणा, हे जर सगळे कोर्सेस आपण पूर्ण केले तर याच्यामध्ये योगशास्त्राचे विविध जे परंपरागत ग्रंथ आहे, जसं श्रीमद भगवद्गीता आहे, हठप्रदीपिका आहे, घेरण संहिता आहे, वेगवेगळ्या वेदांमध्ये उपनिषदांमध्ये काय योगाचा भाग आलेला आहे, पतंजली योग दर्शन आहे मुख्यतः, या ग्रंथांचा अभ्यास तुम्हाला करता येईल. त्याचबरोबर मानसशास्त्राचा पण थोडाफार भाग त्याच्यामध्ये येतो, तत्वज्ञानाचा पण त्याच्यामध्ये थोडाफार भाग येतो, आणि आधुनिक युगामध्ये योगाला एक चिकित्सा शास्त्र म्हणून पण अवलंबलं जातं. तर शरीरशास्त्राचा अभ्यास आहे, संशोधनाचा अभ्यास आहे, आहारशास्त्राचा अभ्यास आहे, त्यानंतर योग शिक्षणशास्त्र म्हणजे योग शिकवायचा कसा, हा सगळा अभ्यासक्रम आपल्याला याच्यामध्ये करता येतो. तो प्रॅक्टिकल पण काही पेपर असतात आणि काही पेपर आपले थेरोटिकल पण असतात, तर असा सगळा अभ्यास आपल्याला करता येतो.
1: अच्छा, तर मग हे जे सगळे कोर्सेस आहेत या संदर्भात विस्तृत माहिती द्या ना आमच्या श्रोत्यांना.
0: आपल्याकडे जे सोहम डिपार्टमेंटला कोर्सेस आहे, मी त्याच्याबद्दल असं सांगेल की आपल्याकडे 12वी पास आउट झाल्यानंतर सर्टिफिकेट कोर्स इन योगा टीचर ट्रेनिंग कोर्स आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे तुम्हाला योगातलं बेसिक नॉलेज पण त्याच्यामध्ये मिळेल, स्वतः पुढचा योग तुम्हाला त्याच्यामध्ये शिकता येतो. त्यानंतर हा 1 वर्षाचा कोर्स असेल. त्यानंतर डिप्लोमा इन योग टीचर हा कोर्स आहे. हा कोर्स आपल्याकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ओपन डिस्टन्स लर्निंगचा कोर्स आहे, ज्याचे क्लासेस फक्त शनिवार रविवारी आठवड्यातून 2 दिवस त्याचे क्लासेस होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विस्तृत माहिती तुम्हाला वर्षभरात घेता येते. आणि 1 वर्षाचा हा फक्त डिप्लोमा आहे जो कुठल्याही नोकरदार वर्गाला, गृहिणींना करता येण्यासारखा आहे. आणि पार्ट टाइम म्हणजे तुमचा फुल टाइम जॉब सांभाळून पण तुम्ही हा कोर्स करू शकता, योग शिक्षक पदविका अभ्यास. जे 12वी पासआउट झालेले विद्यार्थी असतात, ज्यांना ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे बीए इन योगिक सायन्स हा कोर्स आहे. म्हणजे बीए आपण जे करतो इतिहासामध्ये, मराठीमध्ये, राज्यशास्त्रामध्ये, तसंच आता योगशास्त्रामध्ये पण आपल्याला बीए करता येतं. आणि हा बीएचा 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे सेमिस्टर पॅटर्नमध्ये. त्यानंतर बीए कम्प्लीट झाल्यानंतर किंवा कुठल्याही विषयामधलं तुमचं जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल, तुम्ही LLB केलं असेल, बीई केलं असेल, बीकॉम केलं असेल, बीबीए केलं असेल, तरीही तुम्हाला एमए योगिक सायन्स हा अभ्यासक्रम करता येतो. आणि हा एमए योगिक सायन्स आपल्याकडे या वर्षीपासून 2 प्रकारात आपण चालवणार आहोत. मुरजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाची मान्यता असलेलं, म्हणजे ज्याला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची डिग्री सर्टिफिकेट मिळेल, असा आपल्याकडे एमए योगिक सायन्स हा कोर्स आहे. आणि दुसरा एमए योगशास्त्र हा कोर्स आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ओपन डिस्टन्स लर्निंगचा पण कोर्सची मान्यता आपण यावर्षीपासून घेतलेली आहे. म्हणजे ज्या व्यक्तींना फुल टाइम हा कोर्स करायचा आहे त्यांना मुरजी जेठा महाविद्यालयाची डिग्री सर्टिफिकेट मिळेल. आणि ज्यांना जॉब सांभाळून किंवा काही गृहिणी असतील, डॉक्युमेंटेशन कम्प्लीट होत नसेल आपलं, तर अशा लोकांना ओपन डिस्टन्स लर्निंगचा एमए योगिक सायन्स हा कोर्स सुद्धा त्यांना पूर्ण करता येईल. तर असे हे डिप्लोमा, बीए आणि एमए आणि शॉर्ट ड्युरेशनचे सर्टिफिकेट कोर्सेस आपल्या सोहम डिपार्टमेंटला उपलब्ध आहेत.
1: छानच. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. सर, ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुद्धा आहे का यासाठी?
0: येस, नक्कीच. जे ओपन डिस्टन्स लर्निंगचे कोर्सेस आहेत त्याचे आपण काही ऑनलाइन लेक्चर्स पण आपण त्याच्यामध्ये घेतो.
1: अरे वा.
0: काही व्हिडिओज विद्यार्थ्यांना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अव्हेलेबल करून देतो. वीकली त्यांचे काही ऑनलाइन लेक्चर्स पण त्याच्या घेतो. त्याच्यामुळे असा काही भाग नाही की मी कॉलेजमध्ये 100% उपस्थित राहू शकत नाही, मग माझा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार, हा अजिबात आता भाग राहिलेला नाही. टेक्नॉलॉजीचा सगळा उपयोग आपण करून घेतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहोच पोहोचावी, योगशास्त्राचं शास्त्रशुद्ध ज्ञान व्हावं यासाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल आपण घेत असतो.
1: वा छानच, म्हणजे सहज सुलभ पद्धतीने योगशास्त्राचं ज्ञान घेण्यासाठी सर्व प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत. खूपच छान. सर मला एक सांगा ना की हे जे अभ्यासक्रम

0: आहे किंवा हा जो योगशास्त्राचा अभ्यासक्रम आहे त्यासाठी काही स्कॉलरशिप्स किंवा शिष्यवृत्ती असं काही आहे का?
1: नक्कीच, आपल्याकडचा परिसर असा म्हटलं तर फार विद्यार्थी शिक्षणावर फार जास्त खर्च करू शकत नाही. शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा खेडे विभागातून आलेली लोक आहेत, तर अशा लोकांसाठी निश्चितच तशी बीएची फी फार कमी आहे, पण त्या अभ्यासक्रमाला पण स्कॉलरशिप लागू आहे, शासनाची शिष्यवृत्ती त्याला मिळते. आणि त्याचबरोबर एम ए योगिक सायन्सची फी थोडी जास्त जरी असली तरीही मुरजी जेठा महाविद्यालयाचा जो कोर्स आहे एम ए योगिक सायन्स त्याला अगदी नाममात्र फी भरून बाकीची फी तुमची स्कॉलरशिप मधून पण वजा केली जाते. आणि म्हणून ही शासनाची जी शिष्यवृत्तीची सवलत आहे ही आपल्या एम ए योगिक सायन्सच्या पात्र विद्यार्थ्यांना लागू आहे आणि त्यांना अर्ध्यापेक्षाही कमी फी मध्ये हे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे.
0: अरे वा, म्हणजे सर्वांना सहज शिक्षण उपलब्ध होत आहे, खूपच छान. तर सर, हा कोर्स केल्यानंतर म्हणजे हे जे काही कोर्सेस आहे आपल्याकडे योगशास्त्राबद्दलचे, तर त्यानंतर रोजगाराच्या संधी काय काय आहेत त्याबद्दल थोडं गायडन्स करा.
1: रोजगाराच्या संधीमध्ये हा कोर्स असा आहे, एम ए योगिक सायन्स किंवा डिप्लोमा इन योगा टीचर हे कोर्सेस असे आहेत की याच्यामध्ये तुम्ही स्वयंरोजगार पण निर्माण करू शकता किंवा तुम्ही कुठे नोकरी करून पण रोजगार प्राप्त करू शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगेल की आज मेट्रो सिटीमध्ये जर आपण बघितलं जळगावमध्ये पण किंवा वेगवेगळ्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी अनेक लोक स्वतःचा योग स्टुडिओ काढतात, स्वतःचं योग सेंटर आपण स्थापन करू शकतो हे अभ्यासक्रम केल्यानंतर. तुमच्याकडे जर गुंतवणूक करण्यासाठी किंवा जागा भाड्याने घेण्यासाठी पण पैसे नसतील, गुंतवणूक करायची नाहीये, तर तुम्ही होम ट्युशन्सचा पर्याय अवेलेबल आहे. लोक आजकाल घरी बोलवतात आणि तुम्ही 10 ते 15 हजार रुपये एका तासाचे तुम्हाला महिन्याभरासाठी पेड करतात. आपण 4 जरी ट्युशन क्लासेस घेतल्या तरी 50 ते 60 हजार रुपये महिना आपण सहज मेट्रो कमवू शकतो. जळगाव सारख्या ठिकाणी पण आमचे विद्यार्थी अनेक असा रोजगार त्यांनी निर्माण केला आहे. स्वतःचं योग केंद्र पण आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन होम ट्युशन्स पर्सनल कोचिंग पण ते देतात, गर्भसंस्काराचे वर्ग घेतात, वेट लॉसचे वर्कशॉप्स घेतात आणि त्याच्यामधून आपला स्वयंरोजगार निर्माण करतात. हे झालं स्वयंरोजगाराचं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इंग्लिश मिडियम स्कूल्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यानंतर कॉलेजेस असतील, ज्या कॉलेजेसमध्ये योगाचा अभ्यासक्रम आहे अशा कॉलेजेसमध्ये तुम्ही प्राध्यापक पदासाठी नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर फिटनेस सेंटर असतील, जिम असेल, स्पा असेल, अशा ठिकाणी पण आपल्याला याच्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. संशोधन करण्यासाठी पण शासनाकडून या अभ्यासक्रमांमध्ये संशोधन करण्यासाठी पण वेगवेगळ्या स्कॉलरशिप याच्यामध्ये मिळतात, तर त्याच्यामधून पण तुम्ही उत्पन्न पण मिळवू शकता आणि संशोधन पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता. त्याचबरोबर आता जे नवीन शैक्षणिक धोरण शासनाने अवलंबलं आहे याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे IKS मध्ये पण हा योग विषय आहे. त्याचबरोबर 2 क्रेडिटचा कोर्स हा आता सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला आणि सगळ्याच महाविद्यालयांमध्ये जवळपास हा कोर्सेस आता 2 क्रेडिटचा योगाचा अवेलेबल आहे. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी तुम्ही प्राध्यापक पदासाठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. अशा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये योगा थेरपिस्ट म्हणून, नॅचरोपॅथी सेंटरमध्ये, स्पामध्ये, जिममध्ये, स्वतःच्या योगा स्टुडिओमध्ये आपल्यासाठी भरपूर संधी योगशास्त्रामध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला वेळ फार कमी द्यावा लागतो आणि कमी वेळेत तुम्हाला लोकांचं स्वास्थ्यही व्यवस्थित ठेवता येतं आणि तुम्हाला रोजगार पण त्याच्यामधून प्राप्त करता येतो. अशा अनेक महिला आहेत आमच्या की ज्यांनी सोसायटीमध्ये राहतात लोक, 50-50, 100-100 घरं असतात आणि तिथे सोसायटीचा क्लब हाऊस असतं, त्या क्लब हाऊसमध्ये जरी तुम्ही योगा क्लास घेतला सहज तुम्ही एका तासामध्ये महिन्याभरात 20 ते 25 हजार रुपये महिना तुम्ही आरामात कमवू शकता, असा अनेक विद्यार्थ्यांचा आमचा अनुभव आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत जे कॉलेजेस आहेत अशा ठिकाणी पण विद्यार्थी आमचे जातात आहे. त्याचबरोबर NIS योगाचा डिप्लोमा केल्यानंतर, योगा कोचचा डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला अधिकारी पदासारख्या, जिल्हा क्रीडा अधिकारी पदासारख्या नोकरीच्या पण संधी याच्यामध्ये आहेत. आमचे 2-3 विद्यार्थी या अशा पदावर आज कार्यरत आहे याचा आम्हाला सांगताना निश्चितपणे अभिमान आहे की तुम्ही अशा पदावर पण कार्य करू शकता अधिकारी पदावर. तर अशा सगळ्या रोजगाराच्या अनेक संधी, स्वयंरोजगार आणि नोकरी अशा दोन्ही पद्धतीच्या संधी याच्यामध्ये उपलब्ध आहेत.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: तेव्हा योगा केवळ आपला फिटनेस मंत्र नाही तर ती एक जीवनशैली सुद्धा होऊ शकते आणि रोजगार निर्मितीचं एक साधन सुद्धा होऊ शकतं. तेव्हा नक्कीच हे क्षेत्र करिअरसाठी निवडणं खूप अत्यंत गरजेचं आहे. आजकाल फिटनेसकडे सगळ्यांचा म्हणजे कल वाढला आहे, की आपण फिट असणं फार महत्वाचं आहे. तर सर, योगा संदर्भातल्या अनेक स्पर्धा असतात, अरेंज करत असतात, तर त्यात कोण सहभागी होऊ शकतात त्याबद्दल थोडी माहिती द्या.
1: निश्चितपणे मी असं सांगेल की विद्यापीठाच्या पण स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये विद्यापीठामध्ये विद्यार्थ्याचा प्रवेशित विद्यार्थी असणं अपेक्षित आहे, त्याला वयाची पण मर्यादा आहे. तर ते विद्यार्थी जे ग्रॅज्युएशन लेवलला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला आहे, असे सगळे विद्यार्थी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होतात, महाविद्यालयीन स्पर्धा होतात, विभागीय योगासनाच्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करून ते इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धांपर्यंत जाऊ शकतात. त्याचबरोबर असोसिएशनच्या काही स्पर्धा असतात. आता योगासन भारत म्हणून जे आहे त्याच्या अंडरमध्ये पूर्ण जिल्हा लेवलच्या आधी स्पर्धा होतात. जसं जळगाव जिल्हा योगासना स्पोर्ट असोसिएशन आहे, इथून निवड झालेला विद्यार्थी राज्यस्तरावरच्या स्पर्धेमध्ये जातो, राज्यस्तरामध्ये निवड झालेला विद्यार्थी जो आहे तो नॅशनल लेवलला जातो, आणि नॅशनल लेवलचा एशियन लेवलपर्यंत पण तुम्ही जाऊ शकता. आणि भविष्यात येत्या 1-2 वर्षामध्ये, आता पुढच्या वर्षीपासूनच ऑलिम्पिकमध्ये पण ॲज अ डेमॉन्स्ट्रेशन म्हणून योगासनांचा स्पर्धा त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतलेल्या आहेत. आणि मला सांगताना निश्चितपणे अभिमान वाटेल की आमच्या सोहम डिपार्टमेंटच्याच विद्यार्थिनीने सेकंड एशियाई योगासना चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक भारत देशासाठी प्राप्त केलेलं
0: आहे.
1: निश्चितपणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,
0: आनंदाची गोष्ट आहे.
1: अशा सगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी आणि असोसिएशनच्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये वय वर्ष साधारण मला वाटतं 8 ते 9 वर्षापासूनचे विद्यार्थी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात, आणि 45 वर्षाच्या वरचे पण जे साधक असतात, योग साधक, ते सुद्धा अशा स्पर्धांमध्ये निश्चितपणे सहभागी होऊ शकतात. वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत वयाच्या, आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या आसनांचा समूह, वेगवेगळ्या आसनांच्या प्रकारांच्या माध्यमातून या स्पर्धांमध्ये आपल्याला सहभागी होता येऊ शकतं. आणि वेगवेगळ्या गेम्सच्या अथलेटिक्सला ज्या संधी आणि सुविधा मिळतात, किंवा जॉबमध्ये त्यांना 5% जे आरक्षण मिळतं, त्या सगळ्या सुविधा योगासनाच्या खेळामध्ये सुद्धा आता लागू आहेत. आणि त्याच्यामुळे स्पर्धात्मक योग हा सुद्धा आज एक मोठा प्रचार प्रसार आहे. याचा उद्देश नेमका हाच आहे की आज आपण बघतो की सोशल मीडियामुळे आणि या स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आपलं जे मानसिक खच्चीकरण होत आहे, मानसिक बौद्धिक क्षमता खालावते आहे, एकाग्रतेचा अभाव आपल्याला जाणवतो आहे, सतत चिडचिड होते आहे, ह्या साधनांचा उपयोग करता करता आपल्याला एकटेपणा जाणवतो आहे, डिप्रेशन जाणवतो आहे, चिडचिडपणा होते आहे, त्याचबरोबर फिजिकल सायकोसोमॅटिक डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो, ब्लड प्रेशर असेल किंवा डायबिटीस सारखे आजार असतील, बॅकपेन सारखे आजार असतील, तर हे सगळं निर्माण होत आहे. आणि हे टाळण्यासाठी योगाभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. तुम्ही नियमित योगाभ्यास करायला पाहिजे, आणि ह्या नियमित योगाभ्यासाची सवय विद्यार्थ्यांमध्ये लागावी म्हणून योगासन हा चॅम्पियनशिपमध्ये खऱ्या अर्थाने या दृष्टिकोनातनं तो योग हा स्पर्धांमध्ये आता आलेला आहे.
0: आणि मनशांतीसाठी सुद्धा योगा हा प्रभावी माध्यम ठरलेला आहे. सर, मला आता सांगा ना शेवटी जाता जाता की योगशास्त्राच्या अभ्यासक्रमात जाणून घेण्यासाठी किंवा या स्पर्धा ज्या तुम्ही सांगितल्या, विविध स्पर्धा असतात, किंवा योगशास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी मुलांनी किंवा इंटरेस्टेड जे कोणी इच्छुक असतील त्यांनी संपर्क कुठे करावा त्याबद्दल सांगा.
1: निश्चितपणे वेगवेगळ्या विद्यापीठांमध्येही आजकाल हे कोर्सेस अवेलेबल आहेत. मी सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव या ठिकाणी आमचं मूळजी जेठा महाविद्यालयाच्या परिसरात एकलव्य क्रीडा संकुलाच्या बाजूलाच अगदी आमचं सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी आहे. त्या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण केव्हाही येऊ शकतात, या कोर्सची विस्तृत माहिती आपण घेऊ शकतात, किंवा आपण फोनवर जर संपर्क साधायचा असेल माझा नंबर आपण नोट डाऊन करू शकता, त्या नंबरवर सुद्धा आपण निश्चितपणे सहभाग आपली जी चौकशी करायची असेल कोर्सेसची चौकशी आपण या ठिकाणी करू शकता. माझा नंबर नोट डाऊन करून घ्या, 9970985954. नंबर पुन्हा एकदा सांगतोय, 9970985954 या नंबरवर आपण संपर्क व्हॉट्सअप करू शकता. आणि शक्यतोवर आपण सोहम डिपार्टमेंटला आलात तर आमच्या भव्य योगाचा हॉल तुम्हाला बघायला मिळेल, नॅचरोपॅथीचं सुंदर क्लिनिक तुम्हाला बघायला मिळेल, आणि विस्तृतपणे माहिती पण आपल्याला जाणून घेता येईल.
0: तेव्हा नक्कीच व्हिजिट करा सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एमजे कॉलेज, जळगावला. सर, तुम्ही छान अशी माहिती दिली योगशास्त्राचा अभ्यासक्रम, त्याचं महत्त्व आणि त्याचे फायदे आम्हाला समजावून सांगितले, त्याबद्दल खरोखरच मी तुमची आभारी आहे.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग.
3: श्रोते नमस्कार. 90.8 MHz वर आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन, ऑलवेज हार्ट टचिंग. मी तुमचा रेडिओ मित्र आरजे अमोल. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हॅलो डॉक्टर म्हटल्यानंतर आपल्याला शारीरिक व्याधी हे जाणवतं, समीकरणच आहे. परंतु शारीरिक व्याधींसोबतही बऱ्याच व्याधी आहेत आणि त्यामधली सगळ्यात न दिसणारी व्याधी म्हणजे मानसिक व्याधी. आणि आपण त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतं, कारण शारीरिक व्यंग आपल्याला दिसतं परंतु मानसिक आरोग्य दिसत नाही. त्या धकाधकीच्या या काळामध्ये आपण आपलं मानसिक आरोग्य कुठंतरी खराब करत चाललो आहोत किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत असं एक आम्हाला वाटतं. आणि त्याच अनुषंगानं सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, मनोविकार तज्ञ, ज्यांचे 34-35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा या क्षेत्रातला आहे, असे डॉक्टर यश वेलणकर आपल्या कार्यक्रमात आज आलेले आहेत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार.
3: जसं सर, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला येई पुन्हा पिकावर, अशी आमची बहिणाई म्हणते. आणि हा मन जे आहे हे शांत ठेवणं, म्हणजे आमच्या बहिणींनी तर फार पूर्वी त्याला ढोराची उपमा दिली, तसंच हे मन स्थिर ठेवण्यासाठी बेसिकली आपण काय केलं पाहिजे?
4: तर संत बहिणाबाईंनी जे अनुभवातून हे जाणलेलं होतं आपल्या बहिणाबाई चौधरींनी, की मन सतत भटकतं आणि उभ्या पिकातलं ढोर जसं पुन्हा पुन्हा उभ्या पिकात जातं, तसं जो विचार करायचा नाही तेच विचार मनात पुन्हा पुन्हा येतात. आणि हे जर कमी करायचं असेल, तो त्रासदायक विचार जो काही येतो आहे त्याचा त्रास कमी करायचा असेल, तर आधी सर्वप्रथम आपण सर्वांनी लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करायला हवं, ज्याबद्दल आज फार कमी बोललं जातं. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की तो ठरवू शकतो लक्ष कुठे द्यायचं आहे आणि कुठे द्यायचं नाही. अन्य प्राणी असं ठरवू शकत नाही, त्यांचं आपोआपच लक्ष जात असतं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं माणूस व्हायचं म्हणजे कुठे लक्ष द्यायचं आहे हे आपल्याला ठरवता येऊ लागतं आणि त्याचं प्रशिक्षण अगदी वयाच्या 5-6 वर्षापासून देणं आवश्यक आहे. आणि जर मन अस्वास्थ्य, त्यातली जी काही तणाव हे जर आपल्याला कमी करायचे असतील, तर ज्या समस्या आहेत त्यांच्यावर लक्ष द्यायला हवं, त्या समस्येंवर विचार करायला हवा, उत्तरं शोधायला हवी. पण सतत तोच विचार माणूस जो करत राहत असतो ते तो टाळू शकतो. आणि एखादी भविष्यातली समस्या आहे त्याच्यावर विचार करून झाला की वर्तमानात लक्ष देणं जे आहे, जे सर्वांनी सांगितलं आहे, संतांनी सांगितलं आहे, आता मानसशास्त्रज्ञ सांगत आहेत, ते आपल्याला माहिती म्हणून माहिती असतं, पण ती केवळ माहिती पुरेशी नसते, तो सराव आवश्यक असतो. आणि तो सराव आपण करत नाही त्यामुळे मानसिक स्वास्थ्य आपण हरवून बसतो.
3: बर, सतत तणावात जगतो आपण किंवा या धकाधकीच्या काळामध्ये टेन्शन प्रत्येकाला आहे, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच, त्याच्यामधून कोणी चुकलेलं नाही आहे. अशा वेळी काय केलं पाहिजे?
4: तर टेन्शन असणं हेच पुन्हा माणूसपणाचं लक्षण आहे.
3: बर,
4: अन्य प्राण्यांना केवळ त्या प्रसंगाचंच टेन्शन असतं. टेन्शन म्हणजे आपण म्हणू युद्धस्थिती. आपलं शरीर मन एकतर शांतता स्थितीत असतं नाहीतर युद्धस्थितीमध्ये असतं. ज्यावेळी दोन कुत्रे एकमेकांशी भांडत असतात त्यावेळी त्यांचं शरीर मन देखील युद्धस्थितीत असतं. पण पुन्हा उद्या भांडण होईल की काय असा विचार ते करू शकत नाहीत, जो केवळ माणूस करू शकतो. म्हणजे माणसाचं सुद्धा दुसऱ्या माणसाचं ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी माणसं युद्धस्थितीमध्येच असतात. फक्त कुत्र्याची युद्धस्थिती, ती घटना संपली की बदलते आणि त्याचं शरीर मन शांतता स्थितीमध्ये येतं, कारण त्याचा मेंदू एवढा विकसित नाही आहे की पुन्हा उद्या ही स्थिती येऊ शकते, ती टाळण्यासाठी काय करायला हवं असा विचार कुत्रा करू शकत नाही, मात्र माणूस करू शकतो. आणि त्यामुळे माणूस भविष्याचा विचार करू शकतो, त्यानुसार काही उपाययोजना करू शकतो. पण आज प्रॉब्लेम असा आहे की माणूस सतत विचारच करतो आहे आणि असं सतत विचार करत राहणं हे तणाव वाढवणारं असतं. आणि त्यामुळे तणाव हा तंबोऱ्याच्या तारेसारखा आहे. तारेवर जर योग्य प्रमाणात ताण असेल तर संगीताचा सूर चांगला निघतो. ती तार जर अधिक सैल असेल तर सूर निघत नाही. तसंच भविष्याचा विचार करायला हवा. तो जर केलेला नसेल तर जी काही आवश्यक गोष्टी आहेत, तजवीज आहे भविष्याची, ती केली जात नाही. त्यामुळे थोडासा तणाव असायला हवा, पण तोच तंबोराच्या तारेवरचा तणाव जरी खूप वाढला तर तार तुटते. तसंच माणसावरचा तणाव देखील खूप वाढला, माणूस सततच भविष्याचा विचार करत राहिला तर त्याची तार तुटते आणि मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे तो गमावून बसतो.
3: आता जसं तुम्ही सांगितलं की तणाव हा तारेसारखा आहे, तणावाची परिणिती सतत तणाव घेतल्याने मग डिप्रेशन येतं का? आणि डिप्रेशन म्हणजे काय? म्हणजे जो शब्द आहे डिप्रेशन हा नेहमी ऐकायला येतो, नाही यार मी खूप डिप्रेस आहे किंवा मला डिप्रेशनमध्ये मी जातोय, हे डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे काय?
4: तर डिप्रेशनला मराठीत आपण औदासिन्य असं म्हणू शकतो. आणि औदासिन्य म्हणजे उदास वाटणं ही एक भावना देखील आहे. एखाद्या माणसाला ज्यावेळी काही करू नये असं वाटतं, झोपून राहावं असं वाटतं, त्यावेळी त्याला उदास वाटत असतं. काही वेळा असं उदास वाटणं हे नॉर्मल आहे, पण ही उदासी खूप अधिक काळ राहिली किंवा खूप तीव्र झाली की ते डिप्रेशन या आजारामध्ये रूपांतरित होतं. आणि त्यामुळे डिप्रेशन या आजारामध्ये त्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीचा आनंद वाटत नाही, तो त्याची मनस्थिती सतत उदासीची अशीच असते. आणि मग याचा परिणाम त्याच्या वर्तनावर देखील दिसतो. मग त्याला म्हणजे बेडमधून अंतरुणातून बाहेर यावंच असं वाटत नाही. त्याला जेवण, झोप, त्याची जी दैनंदिनी कामं आहेत का, या सर्वांवर त्याचा दुष्परिणाम होतो. तो समजा नोकरीवर जात असेल तर त्या दांड्या मारायला लागतो. आणि एकूणच त्याच्या सर्व वर्तनावर त्याचा परिणाम दिसून येतो. आणि असं होतं त्या पाठीमागे त्याच्या मनातले एक विचारांची चौकट कारणीभूत असते. आणि तो तीन प्रकारचे विचार करत असतो, ज्याला इंग्लिशमध्ये वर्थलेसनेस, हेल्पलेसनेस अँड होपलेसनेस असं म्हणतात. वर्थलेसनेस म्हणजे स्वतःविषयी त्याला खूप म्हणजे कमीपणा वाटत असतो, आपल्याला काहीच जमत नाही, आपण अपयशी आहोत, अशा प्रकारचे विचार तो सतत करत राहतो. हेल्पलेसनेस म्हणजे मी एकाकी आहे, मला कोणाची मदत नाही, सगळी माणसं आपापल्या उद्योगात असतात, स्वार्थी असतात, अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येत असतात. मग यालाच जोडून माझ्यावर कोणी प्रेम करत नाही असंही त्याला वाटत असतं. आणि होपलेसनेस म्हणजे त्याला भविष्याविषयी निराशा वाटत असते, भविष्यात काही चांगलं होण्यासारखं नाही, आपलं भविष्य अधिकाधिक वाईट होत जाणार, अशा प्रकारचे विचार माणसाच्या मनात येतात. आणि तसेच विचार तो करत राहतो आणि त्याचा परिणाम त्याच्या सगळ्याच नातेसंबंधांवर होतो, त्याच्या कामावर होतो, त्याच्या वागण्यावर होतो. एखादा माणूस ज्यावेळी असा सतत 2 आठवडे अशा प्रकारचा असतो त्यावेळी त्याला क्लिनिकल डिप्रेशन असं म्हणतात. आणि हे डिप्रेशन जर एखादा माणूस विचारांवर काम करू शकत असेल, ज्याला आम्ही मानसोपचार असं म्हणतो, मानसोपचार म्हणजे भावनांच्या लाटांमध्ये पोहायला शिकणं. पण असं पोहता येण्यासाठी हातपाय मारण्याची शक्ती असावी लागते. काही वेळा हे डिप्रेशन हे इतक्या टोकाला जातं, ज्याला मेजर डिप्रेशन असं म्हणतात, त्यावेळी अशी शक्ती राहत नाही. आणि मग त्यावेळी औषधं आणि काही वेळा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी जे सायकॅट्रिस्ट देतात त्याचीही गरज भासू शकते. पण हे ज्यावेळी मेजर डिप्रेशन असेल तर त्या आधीची जी सौम्य डिप्रेशनची जी स्थिती आहे, ज्यावेळी माणूस स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकतो आहे, समोरचा काही बोलतोय ते त्याला समजतं आहे, अशी स्थिती असेल तर औषधाशिवाय देखील डिप्रेशनमधून बाहेर पडता येऊ शकतं.
3: बरं, आता ह्या डिप्रेशनला लागूनच दुसरा प्रश्न म्हणजे आत्महत्या. आत्महत्या करणं किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणं हा कायदेशीर गुन्हा आहे, परंतु बऱ्याच वेळा आपण म्हणतो काय भेकड होता, आत्महत्या त्यांनी केली, तर ही स्थिती काय येते, एक मानस शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल?
4: तर आत्महत्या ज्या घडतात त्याची 3-4 कारणं आता समजली आहेत. त्यातलं एक कारण तुम्ही म्हणाल तसं डिप्रेशनमुळे आत्महत्या होते, कारण डिप्रेशनमध्ये आत्ता मी जसं म्हटलं की भविष्याविषयी निराशा असते आणि त्यामुळे असं कशाला जगायचं असं म्हणून माणसं आत्महत्या करतात. त्यामध्ये सुद्धा एक असं लक्षात आलेलं आहे की जे मेजर डिप्रेशन आत्ता मी सांगितलं त्यावेळी माणसानं आत्महत्या करण्याची देखील शक्ती नसते, पण त्यांना जर औषधं सुरू केली तर ती शक्ती हळूहळू येते आणि मग त्यामुळे अँटी डिप्रेसंट औषधांचा एक साइड इफेक्ट असं म्हटला जातो की आत्महत्येचे विचार अधिक येऊ शकतात.
3: बरं, म्हणजे आणि
4: मेडिसिन सुरू केल्यावर, त्यामुळे असं मेडिसिन सुरू केल्यावर त्यांना म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांचा विचार त्यांना बोलायला अधिक प्रवृत्त करणं हे करणं आवश्यक असतं.
3: बरं, म्हणजे मग रस्त्याने काही आपण पाहतो वेडी लोक आहेत किंवा तो रस्त्याला वर पाहतो, वर पाहून तो कोणाशी तरी बोलतोय किंवा कम्युनिकेट करतो, अशाला आपण वेडा म्हणतो. तर मग ही परिस्थिती डिप्रेशन मेजर डिप्रेशनमध्ये येते
4: नाही,
3: काही वेगळं आहे,
4: हे वेगळं आहे. तर आत्ता तुम्ही जी एखाद्या माणसाची स्थिती सांगितली याला स्किझोफ्रेनिया असं म्हणतात, मराठीत त्याला आपण छिन्न मनस्कता असं म्हणू शकतो. आणि या स्किझोफ्रेनियाचं मुख्य लक्षण असं असतं की त्याला वास्तवाचं भान राहत नाही. तुम्ही आत्ता जे सांगितलं की एखादा माणूस एकटाच बोलत असतो, तो का बोलत असतो? कारण त्याला काहीतरी ऐकू येत असतं जे प्रत्यक्षात सामान्य माणसाला ऐकू येत नाही, पण त्याला मात्र ऐकू येतं, काहीतरी कोणतरी बोलतंय आपल्याशी असं त्याला वाटतं आणि तो त्याच्याशी बोलतो. काही जणांना काही नसतं तरी तिथे कोणीतरी आहे असं दिसतं, किंवा जे काही आहे ते काहीतरी वेगळं आहे असं दिसतं, ज्याला आपण भास किंवा आभास असं म्हणू शकतो. आणि हे जे हा जो त्रास आहे हा स्किझोफ्रेनिया समाजात हा 1% लोकांना असतो. हे का होतं? तर हे मेंदूतल्या केमिकल लोचामुळे होतं. तुम्हाला कदाचित लगे रहो मुन्नाभाई नावाचा एक सिनेमा होतो, त्यामध्ये हा शब्द त्यांनी लोकप्रिय केला. त्यामध्ये संजय दत्तने जो रोल केलेला आहे त्याला गांधीजी दिसत असतात, गांधीजी बोलतात त्याच्याशी, आणि मग त्याचा जो विरोधक आहे तो हेच सिद्ध करतो की त्याला स्किझोफ्रेनिया आहे. कारण जे गांधीजी आत्ता अस्तित्वात नाही ते दिसणं, ते बोलणं म्हणजेच भास आभास होणं, आणि हाच तो स्किझोफ्रेनिया हा आजार आहे. आणि त्याच्यावर सुद्धा आता खूप चांगली औषधं आहेत ज्यामुळे केमिकल लोचा हा जो झालेला असतो मेंदूतला तो ठीक होऊ शकतो आणि हे भास आभास होणं हे कमी होऊ शकतं. त्यामुळे स्किझोफ्रेनिया आणि डिप्रेशन हे वेगवेगळे मानसिक आजार आहेत. त्यातला मेजर डिप्रेशन हा जो आजार असतो त्यामध्ये त्याला भास आभास असं काही होत नसतं, पण त्याच्या मेंदूमध्ये ते जे सेरोटोनिन नावाचं एक केमिकल असतं ते खूप कमी होतं, आणि हे सेरोटोनिन नावाचं केमिकल उत्साहासाठी आवश्यक असतं, आनंदासाठी आवश्यक असतं. आणि अँटी डिप्रेशन जी औषधं असतात ती ती सेरोटोनिनची पातळी वाढवतात आणि त्यामुळे त्या माणसाला थोडासा तरी उत्साह असा वाटू लागतो. त्यामुळे ही दोन वेगवेगळे म्हणजे तुम्ही जे आत्ता सांगितलं स्किझोफ्रेनिया हा आजार, डोपामाइन नावाचं केमिकल वाढलं तर त्यामुळे होतं. ते केमिकल वाढलं की असे भासाभास होऊ लागतात.
3: अच्छा.
4: आणि स्किझोफ्रेनिया नावाचा आजार सेरोटोनिन नावाचं केमिकल कमी झाल्यामुळे होता. तर ही त्याच्या मागची केमिकल थिअरी आहे
3: आणि आत्ता हा
4: आणि ही जी आत्ताची औषधं आहेत ती या केमिकल लोचावर काम करतात आणि त्यामुळे ही लक्षणं कमी होऊ शकतात.
3: बरं सर, आता आपण जाऊयात एकदम छोट्या मुलांकडे. म्हणजे मी तोही व्हिडिओ तुमचा बघितला होता की मुले 5 वर्षाची होईपर्यंत त्यांची काळजी कशी घ्यावी किंवा पालकांची जबाबदारी काय असते. आता एक उदाहरण जर सांगायचं झालं, माझ्या घरचंच उदाहरण मी या ठिकाणी सांगतो. 18 वर्षाचं माझं बाळ आहे, 18 महिन्याचं माझं बाळ आहे, 18 महिन्याचं बाळ आहे, आणि ते त्याच्या हातामधली जर एखादी वस्तू घेतली किंवा त्याने घेतलेली पेन घेतली तर तो लगेच अंग टाकून देतो किंवा फार आततायीपणा करतो, चिडतो, ओरडतो. तर ही बालकांची अवस्था जी आहे अशा वेळेस पालकांनी कसं वागलं पाहिजे किंवा ह्या अवस्थेबद्दल सांगा.
4: तर 18 महिन्याचं बाळ असं जे वागतं आहे यामागे महत्त्वाचं कारण टेम्परामेंट असं असतं, म्हणजे जे जन्मत एखाद्याची स्वभाव प्रकृती अशी असू शकते ती तशी का असते याचं एक कारण आत्ता सायन्सला समजलं आहे आणि ते म्हणजे जीन्स, अनुवंशिकता. आणि त्यामुळे एखाद्या अगदी लहान मुलाचा स्वभाव असा का आहे त्याच्यावरचे प्रयोग शास्त्रज्ञ सतत करत असतात आणि त्यांनी उंदरांवर असे प्रयोग केलेले आहेत आणि उंदराला एखाद्या गोष्टीची भीती निर्माण करायची. म्हणजे त्यांनी असे प्रयोग केले की उंदराला बिस्किटाचा वास द्यायचा आणि त्याला इलेक्ट्रिक शॉक द्यायचे. असं आता वारंवार केलं गेलं की जे बिस्किट उंदरांना आवडत असतं त्याचीच भीती वाटायला लागते. आता इलेक्ट्रिक शॉक दिले नाही तरी देखील केवळ बिस्किटाचा वास दिला तरी उंदरं घाबरून अशी पळायला लागतात. आता त्यांना पिल्लं होऊ दिली आणि दुसरा असा ग्रुप केला की ज्यांना बिस्किटाची भीती नाही आहे आणि त्या उंदरांना असं पिल्लं झाली. आता या उंदरांना ज्यांना बिस्किटाच्या वासाची भीती आहे त्यांच्या उंदरांना त्या उंदरांना जी पिल्लं झाली त्या पिल्लांना यांनी काही असं इलेक्ट्रिक शॉक वगैरे दिले नाहीत पण त्यांना अगदी लहानपणापासूनच बिस्किटाची भीती निर्माण झाली.
5: बर, म्हणजे ते जीन्स मधून.
4: हा, ते जीन्स मधून आला. त्यांनी पुन्हा त्याच्यावर ऑब्झर्वेशन ठेवलं, त्यांना पुन्हा पिल्लं झाली. तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा पिल्लांना बिस्किटाची भीती निर्माण झालेली होती आणि दुसरे उंदीर की ज्यांच्यामध्ये बिस्किटाची भीती नाही आहे त्यांच्या पिल्लांमध्ये ही भीती नव्हती. म्हणजेच आपल्या बऱ्याचशा भावना या जीन्समधून पुढे जात असतात. जे उंदरांमध्ये होतं ते माणसांमध्ये सुद्धा होऊ शकतं आणि त्यामुळे माझ्यामध्ये म्हणजे माझे आजोबा त्यांना समजा अँझायटी अधिक असेल किंवा एखाद्या गोष्टीची भीती असेल, उदाहरणार्थ पाण्याची भीती असेल आणि मला कधीच मी पाण्यात गेलेलो नाही, बुडालेलो नाही, तरी देखील मला पाण्याची भीती वाटू शकते कारण ती पाण्याची भीती जीन्समधून माझ्यामध्ये आलेली असू शकते. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की वयाच्या 5 वर्षापर्यंत हे जे काही आलेलं आहे हे जीन्समधून बऱ्या प्रमाणात आलेलं असतं. 5 वर्षानंतर आपण म्हणजे ती व्यक्तीसुद्धा जरी जीन्समधून आलेली आहे तरी आजोबांना दोष देण्यात अर्थ नाही, मग तुम्हाला पाण्याची भीती होती म्हणून मला पाण्याची भीती निर्माण झालेली आहे. तर आता 6-7 वर्षानंतर माणूस त्याला असणारी भीती जी काय आहे ती दूर करू शकतो. हेच माणसाचं वैशिष्ट्य आहे. उंदराची पिल्लं अशी,
5: हा,
4: तो स्वभाव, स्वतःचा स्वभाव बदलता येऊ शकतो. आपण असं म्हणतो स्वभावाला औषध नाही, ते अर्ध सत्य आहे. आपल्याला असं वाटत असतं दुसऱ्याचा स्वभाव बदलायला हवा, त्याच्यावर काही औषध नाही, माझा स्वभाव पुढच्याचा बदलला पाहिजे. तर आपण आपला स्वभाव बदलवू शकतो. आणि आत्ता तुम्ही हे जे 18 महिन्याच्या बाळाचं हे सांगितलंय, आत्ता त्याला फार लगेच काही करता येणार नाहीये, हळूहळू ते जसं मोठं होईल तसं त्याला बिहेवियर थेरपीतली काही गोष्टी त्याला द्यायला हव्यात. बिहेवियर थेरपी म्हणजे थोडक्यात त्याने चांगली गोष्ट केली की त्याला बक्षीस देणं आणि त्याने चुकीची गोष्ट केली तर एकतर त्याला शिक्षा करणं किंवा त्याला महत्व न देणं.
5: मला माहिती नाही याला बिहेवियर थेरपी म्हणतात, परंतु आम्हाला काही वस्तू दिली की व्हेरी गुड म्हटलं का मग टाळ्या वाजवल्या की तो खुश होतो.
4: बरोबर. तर आता तो ज्यावेळी हळूहळू जर तो म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध झालं आणि तो शांत राहिला की त्याला आता व्हेरी गुड म्हणून टाळ्या वाजवायला हव्यात, त्याला काहीतरी बक्षीस द्यायला हवं, कधीतरी हे घडेल. पण असं ज्यावेळी घडेल तो क्षण शोधून त्यावेळी त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. आणि आत्ता तो 1.5 वर्षाचाच आहे त्यामुळे आत्ता त्याला उचलून घेणं हे करणं हे स्वाभाविक आहे. हळूहळू हे आपल्याला म्हणजे हे चॅलेंज असतं पालकांसाठी की मुलांना ती आकांतांडव करतात आणि मग आकांतांडव केलं की आपल्याला हवं ते मिळतं. आता त्यावेळी त्यांना हवं तर न देता त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधणं, ते जे काही मागतायत ते द्यायचं नाही पण त्यांचं रडणं थांबवायचं, दुसरीकडे लक्ष त्यांचं, त्यांना जे काही दुसरी आवडीची गोष्ट आहे ती द्यायची, हीच बिहेवियर थेरपी आहे. कारण 5 वर्षापर्यंतचं बाळ स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकत नाही. लक्ष देण्यासाठी जो माणसाच्या मेंदूतला जो भाग आहे ज्या मी पहिल्यांदा सुरुवात केली तोच साधारण 5-6 वर्षांनी काम करू लागतो. आणि त्यामुळे 5 वर्षापर्यंतचं बाळ हे प्राण्यासारखं असतं. प्राणीसुद्धा स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकत नाहीत. मग प्राण्यांना जी सगळी हे ट्रेनिंग देतात ते स्व बिहेवियर थेरपीच वापरत असतात. आपण जे वेगवेगळ्या ठिकाणी ॲनिमल शो पाहतो की कुत्रा जाळत्या कड्यातून उडी मारतो, हे का तो मारू शकतो कारण ते त्याला आधी तसं ट्रेनिंग दिलेलं असतं. त्याने ती उडी मारली की त्याला खायला द्यायचं, तो उडी मारली नाही की फटका द्यायचा. अशा पद्धतीचं त्याला ज्यावेळी ट्रेनिंग दिलं जातं त्यावेळी ते अशा म्हणजे त्यांच्या स्वभावापेक्षा वेगळ्या गोष्टी हळूहळू करतात. म्हणजे त्यांचा स्वभावही दुसरी ट्रेनर्स बदलवतात. आणि 5 वर्षापर्यंत हे पालकांनी करायला हवं. 5-6 वर्षानंतर मात्र आपण आपला स्वभाव बदलवू शकतो.
5: म्हणजे मग शिस्त लावायची ती कधी लावायची?
4: हा तर ती असं म्हटलं की 2.5-3 वर्षापर्यंत लाड करायचे.
5: बर.
4: त्यानंतर हळूहळू शिस्त लावायला सुरुवात करायची आणि ती साधारण 5-6 वर्षानंतर अधिक शिस्त लावायची. ती 16व्या वर्षापर्यंत लावायची आणि 16व्या वर्षापर्यंत जी काही शिस्त लागली आहे ती मग मान्य करायची. 16व्या वर्षानंतर 16 वर्ष प्राप्तेषु पुत्र मित्रवत भवेत असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं आहे आणि ते आज मानसशास्त्र खरं ठरवत आहे की 16 वर्षानंतर त्या मुलाची ऐकून घेण्याची क्षमताच आता राहत नाही आणि त्यामुळे आपण मित्राशी जसं बोलतो तसं त्याच्याशी बोलायला हवं. 16 वर्षपर्यंतच आपण खऱ्या अर्थानं जी काही शिस्त लावायची आहे ती लावू शकतो.
5: बरोबर सर. दुसरा एक महत्वाचा आता मुलांचा विषय निघाला म्हणून आज दप्तरांचं ओझं प्रचंड मुलांच्या मानगुटीवर बसलेलं आहे. त्यासोबत विविध क्लासेस आहेत आणि परत होमवर्क असतो आणि घरी सतत त्याच्यावर प्रेशर असतं कुठंतरी की अरे 98% घेतले पाहिजे, 99% घेतले पाहिजे. ह्या पर्सेंटेजच्या झोलमध्ये तो कुठेतरी दबून जातो. अशा वेळेस पालकांना काय तुम्ही सांगाल आणि मुलांनी कसं वागलं पाहिजे?
4: तर आता तुम्ही हे जे सांगितलं हे पर्सेंटेज मिळाल्यानंतर मुलं कुठे जातात? IIT MBBS यामध्ये जातात आणि IIT मधली मुलं ही माझी खूप मोठ्या प्रमाणात क्लायंट असतात. IIT मध्ये ज्यांना प्रवेश मिळालेला आहे अशीच मुलं मला तिथे बोलायला निमंत्रित करतात आणि तिथे ती सांगतात की इथे तुमच्या समोर निम्मी मुलं बसलेली आहेत आणि निम्मी मुलं व्यसनाधीन झालेली आहेत. म्हणजे मुंबईतल्या IIT किंवा कुठल्याही ठिकाणच्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटत असतं की तिथे गेला की झालं, MBBSला ऍडमिशन मिळाली की झालं, जिंकलं आपण,
5: बरोबर
4: ते नाही आहे. त्यानंतर तो जो काही अभ्यासक्रम आहे तिथली जे काही वातावरण आहे याला सामोरं जाणं, त्यानुसार स्वतःमध्ये बदल करणं, या क्षमता जर मुलांमध्ये नसतील आणि केवळ त्याला मार्कांच्या जोरावरच जर प्रवेश मिळालेला असेल तर समस्या वाढतात. आणि त्यामुळे मार्कांच्या बरोबरीनं किंवा मार्कांपेक्षाही अधिक महत्त्व तो स्वतःच्या भावना मॅनेज करू शकतोय का याला देणं आवश्यक आहे. पण आपल्या इथे प्रॉब्लेम असा आहे की पालकच स्वतःच्या भावना मॅनेज करू शकत नसतात.
5: अगदी बरोबर.
4: ते मुलांसमोर भांडत असतात त्यामुळे आम्ही असं एखादी सुरुवातीला सांगतो की भांडा अवश्य पण मुलांसमोर भांडायचं नाही. आणि मी असं त्यांना प्रश्न विचारतो की समजा मी तुमच्या घरी आलो आहे आणि तुम्हाला राग आला एकमेकांचा, तुम्ही माझ्यासमोरच भांडायला सुरुवात कराल का? तर सहसा होत नाही. म्हणजे तुम्ही थांबवू शकता भांडण. तर तसंच मुलांसमोरचं भांडण देखील टाळायला हवं कारण मुलांसमोर ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी मुलांवर त्याचे खूप विपरीत परिणाम होत असतात. मुलांमध्ये ज्या भावनिक समस्या निर्माण होतात त्या सर्वांची हिस्ट्री अशी असते की घरात मम्मी पप्पांचं खूप भांडण असायचं आणि त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला जर मुलांबद्दल काही संस्कार आणि हे करायचं असेल तर आधी आपल्या भावनांवर आपल्याला ताबा मिळवता यायला हवा आणि भावनिक गप्पा आपल्याला मारता यायला हव्यात. हे आपल्याला माहितीच नाही आहे. भावनिक गप्पा म्हणजे काय? की आपण मोठी माणसांना सुद्धा आपल्याला राग येतो, भीती वाटते, उदासी येते. ही भावना निर्माण होणं यात काहीच चुकीचं नाही आहे. त्या लगेच व्यक्त करणं, चुकीच्या पद्धतीनं व्यक्त करणं, भावनेबरोबर कृती करणं हे चुकीचं आहे. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं राग येणं हे स्वाभाविक आहे, रागाबरोबर लगेच भांडण सुरू करणं हे चुकीचं आहे. मग तो राग आला तरी आज रात्री हा बाळ झोपला की मला बोलायचं आहे हा तुझ्याशी असं म्हणून आपण वेळ ठरवून भांडू शकतो. पण ते करण्यासाठी
5: भांडण्याचा फोर्स
4: निघूनही जाऊ असू शकतं. पण मग भांडायचं कशासाठी आहे? तर तुझं मला हे पटलं नाही हेच सांगण्यासाठी भांडायचं आहे ना. तर ती भावनांची तीव्रता जी खूप अधिक वाढते ती आपल्याला कमी करता यायला हवी आणि त्यामुळे मनात ज्या भावना ज्या सौम्य असतात त्या आपण मुलांना देखील सांगायला हव्यात. आज असं असं झालं त्यावेळी मला राग आला, बाहेर यांनी मला हवा तसा प्रतिसाद दिला नाही, त्यावेळी मला खूप उदास झाले, हे आपण सांगत नाही. म्हणजेच राग, चिंता, भीती, उदासी या भावना सर्वांच्याच मनात असतात, हे मुलांना समजतच नाही. आणि ते समजायला हवं, त्याचं ट्रेनिंग खरं म्हणजे घरातच असायला हवं की मला राग आला पण मी रागाच्या भरात काही कृती केली नाही हे पालकांनी सांगायला हवं. आणि मग मुलांनाही विचारायला हवं की तुला आज कधी राग आला होता, शाळेतला राग आला का, शाळेत वाईट वाटलं का, अशा भावनिक गप्पा होणं हे मार्क मिळवण्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे.
5: म्हणजे सहज ओघाओघामध्ये असं जेव्हा मी बोललो की माझं रक्त किती जळता तुम्ही, मग ती हळूच तिच्या काकूला विचारते का ग बाबांचं रक्त कसं काय जळतं बरं, म्हणजे शब्दशः
4: तिला जळणं म्हणजे काय. त्यामुळे असे हे आता रक्त जळणं हे सुद्धा भावनांचा परिणाम जो शरीरावर होत असतो ते सांगणार आहे. आणि आपल्याला कोणालाच हे समजत नसतं, म्हणजे भीतीमुळे छाती धडधडतं हे आपल्याला माहिती असतं, पण रागामुळे खरंच रक्त जळतं जरी आपण वाक्प्रचार वापरला तरी देखील. म्हणजे आपण असं म्हणतो तळपायाची आग मस्तकाला गेली, आता हा उगाच वाक्प्रचार नाही आहे. ज्यावेळी राग येतो त्यावेळी खरंच आपल्या शरीरामध्ये अधिक उष्णता निर्माण होते, दाह निर्माण होतो, आणि त्यामुळे भावनांचं व्यवस्थापन करण्याचा जो मार्ग आम्ही सुचवतो तो म्हणजे राग आल्यावर लगेच भांडायचं नाही. म्हणजे राग येणार, समजा नवऱ्याला बायकोचा येणार, बायकोला नवऱ्याचा येणार, लगेच भांडायचं नाही, रात्री भांडायचं. मग आत्ता काय करायचं, तर राग आला हे मान्य करायचं, माझ्या मनात आत्ता राग आहे, आणि शरीरावर लक्ष द्यायचं, स्वतःच्या शरीरावर लक्ष देत राहणं हे भावनांना सामोरं जाण्याचं सर्वात उत्तम उपाय आहे. राग ज्यावेळी येतो त्यावेळी रक्त जाळणं हे खूप राग आला तर, पण त्याच्या आधीसुद्धा आपल्या शरीरामध्ये दाह जाणवू शकतो, भीती वाटते त्यावेळी छातीत धडधडतं, उदासी येते त्यावेळी अंगात थकवा पूर्ण अंगात शक्तीच नाही असं वाटतं. मनात येणारी प्रत्येक भावना शरीरात काही ना काही रसायन निर्माण करते आणि त्या रसायनामुळे शरीरात बदल होतात. आपल्याला ते समजत नाही कारण आपण शरीराकडे लक्षच देत नसतो. आणि त्यामुळे या भावनांचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपण घराघरात स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याचा सराव रोज काही वेळ करायला हवा आणि आपल्या मुलांनाही त्यासाठी प्रवृत्त करायला हवा.
5: अगदी बरोबर सर, खूप छान वाटलं. एक शेवटचा प्रश्न आता जाता जाता, कारण आता वेळ पुढे आपल्याला जाऊ देत नाहीये, तुमचेही भरपूर कार्यक्रम पेंडिंग आहेत, परंतु काही व्यक्ती ज्या असतात अतिशय संशय वृत्तीच्या किंवा त्यांची वृत्तीच होते प्रत्येक गोष्टीला संशयानं बघणं, मग तो नवरा असेल, तो ऑफिसमधली लोक असतील, कुठलंही असेल, नातेवाईक असतील, काही बोलतायत तर माझ्याबद्दलच बोलत असतील, ह्या ज्या संशय वृत्ती आहे ह्याच्यापासून मुक्त कसं व्हावं.
4: तर ही जी संशय वृत्ती आहे ही काही काळापुरती जर असेल तर त्याला मानसिक आजार असं म्हणतात, पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया. मगाशी जे मी म्हटलं छिन्न मनस्कता असा जो आजार आहे त्यातलाच एक भाग असा असू शकतो की त्याला असे विचार येत असतात की सगळं जग आपल्या विरुद्ध कट करतं आहे, दोन माणसं कोणी बोलत असली तरी ती माझ्याबद्दलच बोलत आहेत असं त्याला वाटत असतं. आणि हे काही काळापुरतं असेल तर ते औषधांनी बरं होऊ शकतं. पण यातला दुसरा प्रकार असतो ज्याला म्हणतात व्यक्तिमत्व विकृती, पर्सनॅलिटी डिसऑर्डर. आणि माझं एक यूट्यूब चॅनल आहे माइंडफुलनेस फॉर हेल्थ, त्यामध्ये मी आत्ता या व्यक्तिमत्व विकृतींवरच एक एक व्हिडिओ करतोय, कारण आपल्या समाजामध्ये याची माहिती नाही आहे लोकांना. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन ते दर 5-6 वर्षांनी एक डायग्नॉस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल असं प्रकाशित करतात, आणि आत्ता त्यांचं जे लेटेस्ट मॅन्युअल आहे त्यामध्ये त्यांनी अशा 10 व्यक्तिमत्व विकृती सांगितल्या आहेत. हे जे जी त्यातली संशयी वृत्ती ही एक व्यक्तिमत्व विकृती आहे, अशा आणखी 9 वेगवेगळ्या स्वभाव विकृती आहेत. आणि आपण असं म्हणतो की त्याचा तो स्वभावच आहे, तर तोच स्वभाव हा विकृतीच्या पातळीवर जातो आणि त्यावेळी मुख्यतः त्यालाही त्रास होतो आणि त्याच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीला खूप अधिक त्रास होतो. आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या माणसामध्ये अशी एखादी स्वभाव विकृती आहे का ह्याबद्दलची जर आपल्याला माहिती मिळाली तर त्या व्यक्तीशी कसं वागावं आणि त्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास आपण कसा करून घ्यायचा नाही हे आपल्याला बाहेर कसं काढता येऊ शकतं हे आपल्याला समजू शकतं
5: सर. कारण मन स्वास्थ्य हे खूप मोठा विषय आहे. तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते कोणतं आहे, म्हणजे ऐकणारे आपले जे श्रोते आहेत त्यांनी त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब जर केलं तर स्वास्थ्यवर्धक त्यांना जे टॉनिक तुम्ही द्याल विचारांचं ते त्या माध्यमातून त्यांना मिळेल.
4: तर इंग्लिशमध्ये माइंडफुलनेस फॉर हेल्थ असं माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे.
5: बरं,
4: आणि हे हेल्थमध्ये शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य, मुख्यतः मानसिक आरोग्यासाठी माइंडफुलनेस कसं उपयोगी पडतं, तर माइंडफुलनेस म्हणजे काय, माइंडफुलनेस हे आपल्याच पूर्वजांनी शोधलेलं आहे पण आता त्याच्यावर परदेशात अधिक संशोधन होतं आहे. माइंडफुलनेस म्हणजेच वर्तमान क्षणात लक्ष देत राहणं. मी ज्यानं आत्ताच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती ते लक्ष देण्याचं कौशल्य म्हणजेच माइंडफुलनेस. आणि ते खरं म्हणजे घराघरात प्रत्येक व्यक्तीनं त्याचा सराव करायला हवा. तो जर सराव केला तर आपलं मानसिक स्वास्थ्य अधिकाधिक चांगलं राहील.
5: जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही विद्यार्थी पालकांना?
4: तर हेच, आपल्याला अधिकाधिक यश मिळवायचं आहे, त्यासाठी तणावाला सामोरं देखील जायचं आहे, पण त्याचबरोबर आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, आपल्या मनात जे विचार आहेत, त्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं आवश्यक आहे. आज आपण अधिकाधिक बहिर्मुखी झालेलो आहोत, सतत मोबाईलमध्ये असू, माहिती घेऊ काय चाललं आहे आपल्या मनामध्ये, असं असं होत असतं, असे मेसेज खूप येत असतात, पण आपण स्वतःच्या मनाकडे लक्ष देत नाही, आपण मोबाईलमध्येच लक्ष देत राहतो. त्यामुळे आपण सर्वांनी काही वेळ तरी स्वतःच्या मनाकडे लक्ष देण्यासाठी देऊया, ते शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य दोन्हीसाठी आवश्यक आहे.
5: तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण आलात, वेळातला वेळ काढलात, त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
4: मला ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.
6: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
7: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. श्रोते हो, आज आपण एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहोत. खरं म्हणजे चित्रपट निर्मितीचं एक शास्त्र असतं आणि ते शास्त्र काय आहे, त्याची अंग काय आहेत, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत MGM स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सचे प्रमुख आणि प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे, असे डॉक्टर शिव कदम. सर, तुमचं खूप स्वागत आहे आमच्या रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार.
8: नमस्कार. नमस्कार
7: सर. मला सर सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे की चित्रपट बघण्याचं किंवा चित्रपट निर्मितीचं एक शास्त्र आहे हे तुम्ही तुमच्या पुस्तकातनं मांडलेलंच आहे, पण ते आम्हाला थोडं विस्तृत जाणून घ्यायचं की ते नेमकं काय
8: होतं. असं की आपण एखादी कथा वाचतो आणि कथा वाचत असताना ही अतिशय नैसर्गिक एक प्रक्रिया आहे की आपल्याला ती कथा इमॅजिन होते, ती चित्र दृश्य आपल्याला दिसायला लागतात. आणि ह्याच्यातनं बऱ्याचदा असा एक गैरसमज तयार होतो की आता ही चित्र तर मला दिसत आहेत, मग ही चित्र आता मला चित्रित करायची आहेत आणि म्हणजे सिनेमा करायचा आहे, असा एक समज बऱ्याचदा बघायला मिळतो. किंवा दुसरी गोष्ट असते की मी आता नाटकामध्ये बरंच काय काय केलेलं आहे, बरीच नाटकं बसवली आहेत, किंवा एखादं राज्य नाट्य स्पर्धा वगैरे मी गाजवलेली आहे आणि मला ते कळतं आता त्यातलं नाट्य तत्व काय आहे आणि कुठली मुव्हमेंट काय घ्यायची, त्याचं कॉम्पोजिशन काय करायचं. तर तो पण एक असतो की स्टेजिंग म्हणजे मग सिनेमा आहे का,
7: करेक्ट,
8: किंवा स्टेजिंग करणं आणि त्याला मी म्हणतो की टेप रेकॉर्डिंग, नाटकाचं टेप रेकॉर्डिंग म्हणजे सिनेमा आहे का. तर बऱ्याचदा अशा भ्रमांमधनं गैरसमजुतीतनं त्या बिचाऱ्या दिग्दर्शकाचा प्रवास सुरू असतो आणि त्यांनी अडचण अशी होते की अनेक प्रयत्न करून सुद्धा तसं बघायला गेलं तर यश मिळत नाही. बऱ्याचदा ही मुलं शॉर्ट फिल्म्स करून बघतात, मग कुठल्या तरी स्पर्धेत टाकतात, मग छोट्या मोठ्या कुठे काहीतरी मिळतं त्यांना, पण मग ते राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत जातं का, मग एखाद्या आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये
7: सिलेक्शन
8: होतं का, किंवा ज्या उद्देशाने तुम्ही ते करताय तर ते होत नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जो कमर्शियल सिनेमा आहे तर तो सिनेमा बघून सिनेमा करणे हा एक अजून एक प्रांत आहे. तर कमर्शियल सिनेमा ही एक वेगळी गोष्ट आहे, म्हणजे त्या टूथपेस्टमध्ये खरंच काही मीठ असतं का, कोळसा असतो का, नसतो का, ते देवाला माहित, पण ते विकायचं म्हणून सांगावं लागतं की ह्याच्यामध्ये आता कोळसा आहे. आम्ही लहान असताना कोळशाने दात घासू नका, टूथपेस्टने घासा असं ते सांगायचे. आता आम्ही आमचे मुलं आली त्या वयात तर त्यांना सांगतात की कोळसा असलेला टूथपेस्ट निघायचा. सिनेमा जो आहे तो कमर्शियल सिनेमा हा कमोडिटी मार्केटचा एक भाग आहे आणि त्या मार्केटमध्ये ते चालावं म्हणून ते बनवलेलं आहे.
7: ओके.
8: गोष्ट सांगावी किंवा त्या गोष्ट सिनेमातनं गोष्ट सांगण्याच्या पद्धतीला पुढे न्यावं म्हणून केलेला तो सिनेमा नाहीये. मध्येच म्हणजे शेतकरी आत्महत्येवर चित्रपट असतो आणि मध्येच त्याच्यामध्ये आयटम सॉंग पण असतं. तर आता असं काही कुठे होताना आम्ही तर बघितलं नाही बाबा शेतामध्ये त्या मुली बाळी तर नाचतात वगैरे. तर हे तो एक वेगळा प्रकार आहे. म्हणून ज्याला कुणाला या क्षेत्रात यायचं असेल त्यांनी जरूर यावं. अमेझिंग आहे, फॅन्टॅस्टिक आहे, पण ते करण्यापूर्वी फंडामेंटल्स त्याचे काय आहेत, बेस काय आहे, हा सगळा समजून घेणं गरजेचं आहे. आता तो बेस काय आहे तर त्याचे सात वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत. डिरेक्शन आहे, एडिटिंग आहे, सिनेमॅटोग्राफी आहे, स्क्रीन ऍक्टिंग आहे, स्क्रीन प्ले आहे, प्रोडक्शन डिझाईन आहे, VFX आणि अॅनिमेशन आहे, साऊंड डिझाईन आहे. या सगळ्या गोष्टींचं फंडामेंटली आपल्याला माहिती असली पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की फिल्म ग्रामर आपल्याला कळलं पाहिजे.
7: करेक्ट.
8: त्याच्या आधी आपल्याला फिल्म फॉर्म काय आहे, गोष्ट तीच आहे जी दिबा मोकाशींनी कथेत सांगितली आहे, पण ती एका वेगळ्या लिटररी फॉर्म मध्ये सांगितलेली आहे. मला ती गोष्ट फिल्म फॉर्म मध्ये सांगायची आहे. त्याच कथेचं मी नाटकात जर रूपांतर करत असेल तर ते नाटकाच्या फॉर्म मध्ये येणार आहे. आणि मग जेव्हा सिनेमाला तुम्ही एक फॉर्म म्हणून स्वीकारता तेव्हा तुम्हाला सिनेमाची लँग्वेज, फिल्म लँग्वेज ही तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यावी लागते. त्याचं काय स्ट्रक्चर आहे, ते काय पद्धतीने फॉर्म होते आणि काय पद्धतीने ती वर्क होते. भाषा जर कळली तर मला कथा सांगता येईल. म्हणून मग फिल्म फॉर्म अंडरस्टँड करा, फिल्म ग्रामर अंडरस्टँड करा, फिल्म लँग्वेज वरती कमांड घ्या, आणि फिल्म लँग्वेज वर कमांड घेतल्यानंतर फिल्म नरेटॉलॉजी, चित्रपटाचं कथाकथन कशा पद्धतीने होतं हे समजून घेतलं तर मग जे काही प्रयत्न आपण करू ते प्रयत्न कुठेतरी एका शाश्वत दिशेने जाणारे आपल्याला दिसते.
7: पण सर एक मला सांगा ना, सुरुवातीलाच आता म्हणजे आपण खूप क्लिष्ट विषयापासून सुरुवात केली आहे आणि आमचे श्रोते जे आहेत ते ग्रामीण भागातले पण आहेत, प्लस आमचे विद्यार्थी पण आहेत ज्या परिक्षेत्रात आपण आहोत. साधारणतः 25-30 किलोमीटरच्या परिक्षेत्रामध्ये हा रेडिओ ऐकला जातो आणि आमचे विद्यार्थी आवडीनं हे ऐकत असतात आणि त्यांना खूप इंटरेस्ट आहे की समजून घ्यायचं ही निर्मिती प्रक्रिया समजून घ्यायची आहे किंवा सिनेमॅटोग्राफी काय असते. तर त्याबद्दल थोडंसं विस्तृत सांगा की सिनेमॅटोग्राफी जर म्हटल्यानंतर नेमकं कार्य काय चालतं.
8: काय होतं की आपलं ग्रामीण भाग महाराष्ट्र तसा ग्रामीणच आहे, पण प्रत्येक गावातला एक तरी माणूस आज MBBS MD डॉक्टर झालेला आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक गावातून एक चांगला
7: कलाकार
8: निर्माण होऊ
7: शकतो.
8: जसं तो MBBSला मेडिकल सायन्सला घाबरत नाही तसं आपणही नाही घाबरलं पाहिजे आणि त्या शास्त्राचा आपण अभ्यास केला पाहिजे. आता सिनेमॅटोग्राफी जेव्हा आपण म्हणतो, सिनेमॅटोग्राफीमध्ये असं होतं की टेक्नॉलॉजी एक गोष्ट आहे आणि टेक्निक ही दुसरी गोष्ट आहे. तो कॅमेरा कसं काम करतो हे सांगायला मला 10 मिनिटं सुद्धा लागणार. आता जे आपल्या इथे
7: प्रशिक्षण
8: तिथे आपण तो सिनेलाईन कॅमेरा आणलेला आहे, प्राईम लेन्सेस आणलेले आहेत, लाईट्स हे सगळं करून प्रॅक्टिकली आपण त्या मुलांना दाखवलं. फिल्मच्या कॅमेरामध्ये रेकॉर्डिंगचं बटन असतं सांगायला गेलं तर, त्याच्यानंतर त्याचं ISO असतं की तुम्ही काय सेन्सिटिव्हिटी कॅप्चर करणार त्यानुसार असतं. त्याच्या पुढे तुम्हाला मग लेन्स जे तुम्ही लावता तर लेन्सला त्याचं वेगळं अपर्चर असतं, फोकस तुम्ही ऑपरेट करत असता, एक मोर ओव्हर अशा एक 8-10 कमांड त्याच्यामध्ये असतात. पण सिनेमॅटोग्राफीला मला खूप जवळची व्याख्या त्याची अशी वाटते की त्याला असं म्हटलेलं पेंटिंग विथ लाईट.
7: पेंटिंग विथ लाईट,
8: पेंटिंग विथ लाईट. एक चित्रकार जसं एका चित्रातन एक क्षण असतो तो त्या चित्रातनं आपल्याला तो भाव प्रकट करतो, तसं सिनेमॅटोग्राफरला जर त्यांनी ती फ्रेम लावली तर त्या फ्रेमला तो चित्रासारखं जर ट्रीट करू शकतो. टेप रेकॉर्डिंग नाही, जे सुरुवातीला आपण लग्न लागलेलं असतं तो येतो सगळे टेप रेकॉर्डिंग ते नाही, मला ह्या प्रसंगामध्ये काय घडणार आहे, मग ते घडणार असेल तर इथे प्रकाश कसा असू शकेल. मग नाटकामध्ये जी लिमिट आहे मला की तेवढेच लिमिटेड सोर्सेसनीच मी लाईट देऊ शकतो, सिनेमामध्ये फ्रीडम आहे तुम्हाला. मग बॅकग्राऊंड मध्ये काय कलर्स किंवा काय असले पाहिजे, बॅकग्राऊंड मध्ये काय कशा पद्धतीचे आकार असले पाहिजेत, मग कॅरेक्टर्सना मी कुठं कसं कंपोज करणार आहे, दिग्दर्शकाची रिक्वायरमेंट काय आहे, त्यानुसार मग त्याच्यावरती मी प्रकाश योजना काय करणार आहे, त्यानुसार मी लेन्स कुठला वापरणार, हे सगळं मिळून जेव्हा फ्रेम त्या पहिल्या सीनची पहिली फ्रेम जेव्हा पडद्यावरती येते तिथूनच प्रेक्षकांचं रिडिंग चालू होतं, परसेप्शन चालू होतं की या प्रसंगामध्ये काय. म्हणून मला वाटतं की हे सिनेमॅटोग्राफी जे आहे, टेक्नॉलॉजी म्हटलं तर टेक्नॉलॉजी ही तुम्हाला तो कॅमेरा समजून घ्यायचा. जेव्हा सुरुवातीला आम्ही काम सुरू केलं 16mm वर काम केलं त्याच्यामध्ये फार कमी आम्हाला स्कोप होता. त्याच्यानंतर मग फिल्म कॅमेरे पण डिजिटल फिल्म कॅमेरे आले, अरे 435 535 सारखे कॅमेरे आले. मग कुठेतरी आम्हाला पॅनाविजन कॅमेरा बघायला मिळाला, त्याचं फुटेज हँडल करायला मिळालं. नंतर हे सगळं डिजिटाईज झालं. द टेक्नॉलॉजी विल बी चेंजिंग बट व्हॉट रिमेन्स कॉन्स्टंट इज द टेक्निक ऑफ दॅट आर्टिस्ट हु इज ऑपरेटिंग दॅट कॅमेरा. त्याच्यामुळे मी डिजिटल पेंटिंग करतो का मी रंग आणि ब्रश आणि कॅनव्हस वरती पेंटिंग करतो हे तर तुमचं एक मीडियम झालं, पण तो आर्टिस्ट त्याच्या डोक्यात काय आहे, दाविंची होऊ शकतो.
7: पण सर मला एक सांगा ना, मी आता बहुतेक अशी जुनी चित्रपट जे आहे इस्टमन कलर असेल जे त्याला स्वरूप दिलं जायचं, म्हणजे अगदी राज कपूर असेल किंवा असे खूप मोठे डिरेक्टर आहेत त्यांच्या फिल्म जेव्हा बघतो आपण तेव्हा ती डेप जाणवते, त्याबद्दल थोडं सांगा ना आम्हाला त्यात काय असतं.
8: त्याच्यात होतं काय की आता डिजिटलमध्ये सगळं आपलं ट्रान्सफॉर्म झालेलं आहे, ही गोष्ट जरी खरी असली तरी सुरुवातीला एखादी टेक्नॉलॉजी जी आहे ती आपल्याला थोडस एक अम्युजमेंट असतं त्याच्यात की अरे आता हे डिजिटल आलंय, आता ते रील्स वापरायचं नाही आहे, आता ते सगळं खूप सोपं होईल किंवा असं ते वाटतं बऱ्याचदा. होतं असं की फिल्मवरती जी फिल्म झाली आणि डिजिटलवरती जी फिल्म झाली तर आता ह्याच्यातला फरक जे सातत्याने त्याच्यात आहेत त्यांना तो नक्कीच जाणवतो. अनेक उत्तम सिनेमॅटोग्राफर्सनी डिजिटलला विरोध केलेला सुरुवातीला, किंवा अजूनही काही सिनेमॅटोग्राफर भारतातही आहेत जगातही आहेत जे फिल्मवरतीच करायचं म्हणतात,
7: रील्सवरच करायचं
8: म्हणतात. आता त्याचं कारण हे आहे की हे जे नवीन माध्यम आलेलं आहे याला त्या लेवलला जायला अजून वेळ आहे.
7: अच्छा,
8: ते सोपं जरूर झालं, बजेट जरूर त्याचं कमी झालं, किंवा आम्ही जेव्हा शूट करायचो तर आम्हाला ते जसं रील फिरायची तसं बीपी वाढायचं,
7: बीपी वाढायची
8: की अरे अरे एवढं वेस्ट केलं, एवढं हे 200 फूट वाया गेलं, हे 300 फूट वाया गेलं, कारण तो रिटेक करावा लागायचा. आता ती भीती नाहीये, पण त्या लेवलचं जर काम करायचं असेल, म्हणजे टेक्नॉलॉजी जेवढी वाढत जाते तेवढं ते आर्टिस्टला चॅलेंज असतं.
7: करेक्ट.
8: आणि जे चॅलेंज आपल्या आधीच्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं होतं फिल्मचं, तर ते चॅलेंज आता ह्या जनरेशनला ऍक्सेप्ट करावं लागेल, कारण त्याच्यात सुद्धा अत्युच्च कोटीचं काम त्याच्यातही होतंय. जर आपण बाहेरचे थोडे पिक्चर बघितले, आता अजिंठा एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतो संभाजीनगरला, नाथ ग्रुप, एमजीएम आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून जगभरातले फिल्म्स आपण तिथे डीसीपी वरती दाखवतो, फिल्म्स त्याही डिजिटलच आहेत. पण त्याच्यात लक्षात येते की आता ह्या डिजिटल टेक्नॉलॉजीवरती कमांड जी आहे ती त्या आर्टिस्टनी निर्माण केलेली आहे, त्याच्यामुळं ते त्या पद्धतीने करावं लागेल. पूर्वी आम्हाला आयएसओच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर 100T 500T असं पद्धतीचा स्टॉक मिळायचा फिल्मचा. आता एक कॅमेरा येतो तो म्हणतो माझा 1200 आयएसओ आहे, मग लाइटिंग करायचं नाही का, है की नाही? तर हे सगळं समजून आपल्याला घ्यावं लागेल. जेवढा म्हणजे हे त्या राक्षसासारखं आहे, त्या आपण ते मायथॉलॉजी जे ऐकतो ना की तो डोक्यावर हात ठेवला की राख होतं, हे टेक्नॉलॉजी वाढत जाणं त्याच्यामुळे त्या राक्षसाला आधीपासूनच आपल्याला कमांड मध्ये जर ठेवलं तर आपण फिल्मचं तोडीचं काम पण नक्की करू शकू.
7: पण सर एक मला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी वाटते की आता जी नवीन येणारी मुलं आहेत त्यांनी चित्रपट नेमका कसा पाहावा ही पण एक टेक्निक आहे. खरं म्हणजे ती टेक्निक आपल्याकडे शिकवली जात नाही किंवा सांगितली जात नाही, त्याचं थोडंसं जाणून घ्यायचं आहे की रसास्वाद नेमका कसा करायचा.
8: आता मी साधं तुम्हाला एक उदाहरण देतो जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गाणं ऐकणं ही सहज सुलभ प्रक्रिया आहे. आता त्याच्यात होतं असं की आपण ज्या संस्कारामध्ये आहोत गाण्याच्या, लहानपणापासून जर मी काहीतरी चिमणी उडाली भूर पोपट पिसाटला किंवा अशी जर काही गाणी मी ऐकत असेल तर मग माझी अभिरुची तीच होते, मला ते गाणं म्हणजे श्रेष्ठ गाणं असं मला वाटायला लागतं. आणि मग एखादा शास्त्रीय गायक जरी माझ्या पुढे गात असेल तर मग मला सहज असा प्रश्न काय चाललंय बाबा याच्यात काही, आणि हा पुढची ओळ का म्हणत नाहीये, एकच ओळ गेली 15 मिनिटं तर तोच सांगतोय की रसिक बल्मा रसिक बल्मा, अरे बाबा तो पुढे काय झालं त्याचं, असं मला वाटू शकतं कारण मी त्या एका अभिरुचीमध्ये
7: बंदिस्त,
8: एका पातळीवरतीच मी बंदिस्त आहे.
7: करेक्ट.
8: मग आता हे चित्रपट रसास्वाद म्हणजे काय, रसग्रहण म्हणजे काय, तर शास्त्रीय गाण्याची मैफल ऐकण्यासाठी जी एक बेसिक समज आपल्यामध्ये असायला पाहिजे ती समज आपल्यात निर्माण झाली पाहिजे. नाहीतर मग होईल काय की जसं आपल्याकडे एक मोठा भोजपुरी बेल्ट आहे, त्या भोजपुरी बेल्टमध्ये काय पद्धतीचे सिनेमे चालतात, म्हणजे कोणी एकीकडे त्याही भाषेमध्ये त्याच्यातही, आता दिलीप कुमारच्या अनेक सिनेमे हे भोजपुरी भाषेतच होते
7: सुरुवातीच्या काळातले, बरोबर,
8: पण तो सगळा ऑडियन्स एका वेगळ्याच नादाला एका वेगळ्याच अभिरुचीला लागल्यामुळे आता कितीतरी दशक तिथे सिनेमा त्या भाषेतला त्या प्रांतातला काहीतरी आर्ट म्हणून सिनेमा पुढे येईल का नाही अशी तिथे शंका निर्माण झालेली आहे. आपल्याकडे जसं गाण्याच्या संदर्भाने म्हटलं तर आता ते डीजे म्हणून काहीतरी लावलं जातं, त्याला डॉल्बी का म्हणतात ते माहिती नाही, आणि खूप मोठा आवाज, खिडक्यांची तावदानं सगळे हलावीत, म्हणजे काहीतरी छान साऊंड असा लोकांचा समज होत चाललेला आहे. तर हे सगळं यामुळे होतं की आपल्याला अभिरुची संपन्न व्हावं लागेल. मला नुसतंच मी तिखट खाऊन आणि नुसतं हे नाही चालणार, मला जर खऱ्या अर्थाने ती पाककला समजून घ्यायची असेल तर मला माझी अभिरुची त्या पद्धतीने समृद्ध करावी लागेल. म्हणून मग सिनेमाला सगळ्यात आधी तुम्ही कला म्हणून स्वीकारा आणि सिनेमाचं थोडस शास्त्र समजून घ्या. आता त्याच्यामध्ये सुद्धा रसास्वादामध्ये अनेक प्रकार आहेत. एक त्याला सिने फाईल म्हणतात, एक त्याला एक पर्सनल टेक असतो, आणि एक फिल्म क्रिटिक असतो, एक चित्रपटाचा अभ्यासक असतो. बऱ्याचदा लोक चित्रपटाचा अभ्यासक असल्याचा आव जरूर आणतात, पण ते सिने फाईल असतात, ते काय जातात बघतात आणि म्हणतात हा बेकार आहे, हा चांगला आहे, हा अमुक आहे, हा तमुक आहे. ही प्रतिक्रिया अपेक्षित नाही. अपेक्षित

0: की पुर्या धनाश्री जो मागच्या मैफिलीत त्यांनी गायला होता तो आता ह्या मैफिलीमध्ये ते थोडा त्यांनी वेगळा गायलेला आहे असे त्यांनी एक्सपेरिमेंट केलेले आहे. सिनेमामध्ये सुद्धा हे सगळे एक्सपेरिमेंट्स होत असतात. पण जर कमर्शियल सिनेमाच्या अभिरुचीमध्ये आपण अडकलो तर मग आपल्याला त्या 10व्या मिनिटाला विलन तिथे येणं गरजेचं आहे, वेलकम टू सिंघम होणं गरजेचं आहे, मग त्या सगळ्या महिला मंडळींनी तिथे नाचणं फेर धरून आणि पावसात भिजून आणि वाळू अंगावर फेकून ते नाचणं वगैरे ते गरजेचं आहे. जर ह्या पद्धतीने माझी अभिरुची तयार झालेली असेल तर मग मात्र मला वेगळा सिनेमा मला समजता येणार नाही. याचं एक फार मोठं उदाहरण ज्याच्याविषयी सत्यजित रे यांची खंत होती शेवटपर्यंत की ते तेव्हा म्हणाले की वी हॅव गॉट व्हेरी अनसोफिस्टिकेटेड ऑडियन्स. सत्यजित रेंचं जगात जेव्हा कौतुक झालं तेव्हा आम्हाला कळलं की आणि आताही जर विचारलं की बा सत्यजित रे का श्रेष्ठ आहेत तर ते भारतीय आहेत, आमचे आहेत म्हणून श्रेष्ठ आहेत. त्यांचा सिनेमा घेऊन त्याचं खरंच विश्लेषण किती केलं जाऊ शकतं. म्हणून ही कला जर या देशामध्ये या प्रांतामध्ये ही जर लयाला जाऊ द्यायची नसेल किंवा भोजपुरी किंवा एखाद्या सिनेमाचं जे स्वरूप जसं होतं तसं होऊ द्यायचं नसेल, ते एक प्रकारचं सांस्कृतिक वाळवंटीकरण आहे, ते होऊ द्यायचं नसेल तर अभिरुची संपन्न प्रेक्षक तयार झाला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की इथे देवगिरी चित्रसाधना सारखी ऍक्टिव्हिटी असेल, अजिंठा फिल्म सोसायटी असेल किंवा तुमचं महाविद्यालय असेल, इथे ज्या पद्धतीने आता सिनेमाशी संबंधित ऍक्टिव्हिटीज चालू आहेत एक फार सकारात्मक पाऊल आहे. आणि ह्याच्यामुळे नक्कीच ही अभिरुची संपन्नता या प्रांतातली वाढेल. चांगले सिनेमे जर समाज बघायला लागला, कला म्हणून जर सिनेमे बघायला लागला, तर सिनेमा बघितल्यामुळे वाईट पद्धतीचे सिनेमे बघितल्यामुळे समाजामध्ये जे व्हायलन्स वाढत चालले
1: क्रिएट होतो,
0: म्हणजे कुणी कोणावर बलात्कार करावा हे काही महाविद्यालयात किंवा शाळेत शिकवलं जातं का? एखाद्या मुलीची जाऊन कशी छेड काढावी हे काही महाविद्यालयात शिकवलं जातं का? कोणाचा चाकू कसा भोसकावा हे काही महाविद्यालय? मग हे जर समाजात हे प्रमाण वाढत असेल तर हे लोक कुठून शिकतात? आणि म्हणून ह्या अशा सिनेमाला आपण आता डिनाय करणं सुरू केलं पाहिजे. जे तुमच्यातली राक्षसी प्रवृत्ती जागृत करतं त्याला डिनाय करणं आता सुरू केलं पाहिजे. आपण हा देश शेवटी गांधींचा आहे, वाय नॉट आपल्याकडे एक गांधीयन सिनेमाची एक प्रोसिजर का नाही सुरू होऊ शकत? एवढं सुंदर लिटरेचर आहे, एवढ्या छान छान गोष्टी आपल्या अवती भोवती आहेत, त्याच्यावरती फिल्म्स बनल्या पाहिजे. पण त्या तेव्हा बनतील जेव्हा त्या
1: विजन मिशन असेल. यस, विजन मिशन असेल. पण सर मला एक सांगा ना, पुन्हा हाच एक विषय येतो डोक्यामध्ये की आता जी मुलं सुरुवात करतात समजा शॉर्ट फिल्म असेल, अगदी ते आता तुमच्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या गॅजेट्स पासून सुरुवात करतात, पण त्याला हवं तसा रिस्पॉन्स क्रिएट होत नाही, याची पण काही कारण असतील ना, ती काय असू शकतात?
0: त्याचं कारण हे होतं की मी जो तो सांगितला ना एक सुरुवातीचा गैरसमज हा आहे की आता मोबाईल मध्ये पण रेकॉर्ड होतं, आता काही जणांकडे ते चष्मे आहेत त्याच्यात पण रेकॉर्ड होतो, तर नुसतं रेकॉर्डिंगचं डिव्हाइस माझ्या हातात यावं म्हणजे सिनेमा होणार नाही. आणि एखादा मायक्रोफोन हातात आला म्हणजे साऊंडचं माझं काम सुरू झालं असं होणार नाही. त्या प्रत्येकाने कशावरही करता जे माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावरतीच मी शूट करणार, त्यामुळे माझा काही आग्रह नाही की कसं रियाज करावा. पण रियाज करताना बेसिक 4-5 गोष्टी आहेत फिल्म ग्रामरच्या, त्या मी लक्षात घेतो का? जसं आम्ही आता इथे आम्ही 2 दिवस फक्त त्यांना 180° रूल काय आहे फिल्म ग्रामरचा याच्यावरती ते प्रत्यक्षिक, आता काल एक सीन शूट केला आज आम्ही 2-3 सीन शूट करतोय. 180° रूल फॉलो करणं कसं गरजेचं आहे आणि तो नाही फॉलो केला तर काय गोंधळ होऊ शकतो, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्या जर आपण 2-4 गोष्टी सुरुवातीच्या समजून घेतल्या तर होईल काय की बघणारा जो आहे तो तर शास्त्रातला माणूस आहे ना, तो पहिल्याच कटमध्ये त्याला रिजेक्ट करून टाकतो, अरे म्हणतो याला काही माहित नाही काहीतरी
1: चुकलेला.
0: आणि ते तर बिचाऱ्या काम करणाऱ्या पोराला ते कधीच माहिती नसतं, तो हाच विचार करतो की अरे मी किती ज्वलंत विषय होता, शेतकरी आत्मा होती, काय आत्म अभिनय केला, ती पोरगी किती रडली, मध्ये एकाने मला फिल्म दाखवली तर ते असं सांगत होते की म्हणे त्या मुलीला आम्ही 12 तास त्या चिखलामध्ये नालीतल्या भिजवून ठेवलेलं होतं. तर मी म्हटलं बाबा तुमची फिल्म तर 3 मिनिटाची आहे, तुम्ही 12 तास ते म्हणा नाही नाही त्याचं डिव्होशन बघा हे बघा ते बघा, तर आपण असं काहीतरी एक वेगळं गिमिक शोधायला जातो, त्याने तो सिनेमा होणार नाही. जर त्या संबंधित 3 मिनिटाच्या फिल्म मध्ये मास्टर शॉट 2 आणि 3 ठिकाणी आला असेल

0: आणि नंतर तिचे फक्त क्लोज आलेले असतील आणि तेही काही असंबंध तिचेच क्लोज नसतात. मग ते जर तुम्ही शॉर्ट डिव्हिजन समजा लक्षात घेतलं, स्केड्युलिंग तुम्ही लक्षात घेतलं, तर त्यांनी होईल काय की अरे चला ह्या पहिल्या 2 तासात तिला मी फ्री करतो, थोडं बाबा मेकअप करणं काय असतं सिनेमाचं याचा थोडासा अभ्यास केला. आता त्या मुलीला बिचारीला काय इन्फेक्शन झालं काय झालं काय करणार तुम्ही, तर मेकअप मध्ये करता येतं ना ते. तर आता कसं झालं की हाऊस खूप निर्माण झालेली आहे, तर चांगली गोष्ट आहे, ऊर्जा निर्माण होते, काहीतरी करायला आपल्याला आपण धजावतो, अतिशय चांगली गोष्ट आहे. पण थोडस समजून ते करावं, डोळ्यावर पट्टी बांधून कितीही सुंदर बाईक असली आणि काही असलं तरी डोळ्यावर पट्टी बांधून बाईक चालवणं हे जसं आहे तसं या शास्त्राला न समजून घेता करणं आहे. म्हणून जे नवीन जे मुलं करत असतील त्यांना मला एवढंच सांगणं आहे की थोडस एखादा दिवस तरी एखाद्या सेटवरती जा. मी असं म्हणणार नाही जाऊन तुम्ही कुठेतरी फिल्म स्कूलमध्येच ऍडमिशन, पण एखाद्या दिवशी तरी एखाद्या सेटवर जा, एखाद्या 2-4 कुठेतरी वर्कशॉप करा, एखादा दिग्दर्शक जो काम करतोय त्याला थोडस तुम्ही त्याच्याबरोबर बसा. एक सकाळीच उठून जर मला असं वाटलं की आजपासून मी डॉक्टर आहे आणि मी दवाखाना टाकले तुम्ही काय कराल, मला बोगस डॉक्टर म्हणून जेलात टाकाल ना तुम्ही. तसं सकाळीच उठून मला वाटलं की मी आता सिनेमाचं दिग्दर्शक झालोय, तर मग अशा व्यक्तीचं काय करावं. बरोबर, म्हणून थोडंसं समजून जर केलं तर ते प्रयत्न तुमचे त्यांचे वाया जाणार.
1: सर मला आता अजून एक जाणून घ्यायचं आहे की हॉलिवूड फिल्म्स आणि इंडियन फिल्म्स यातला डिफरन्स तुम्ही कसा बघतात?
0: आता ह्याच्यात काय होतं, ह्याला याच्यावरती परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी. पहिली गोष्ट ज्याच्यावर आपण विस्तृत चर्चा केली ते म्हणजे प्रेक्षक. दुसरी गोष्ट आहे की तिथे मार्केट काय आहे त्यांचं आणि त्या मार्केटनुसार मग काय होतं. म्हणजे आपल्याकडे एक मराठी भाषा आहे आपली, एक कन्नड भाषा आहे, एक तमिळ भाषा आहे, शेजारी शेजारी सगळे आहेत एक प्रकारे. पण त्यांच्या चित्रपटाचं बजेट किती असतं आणि मराठीचं बजेट किती
1: असतं, तफावत आहे.
0: तफावत ह्यासाठी आहे कारण त्यांचं मार्केट वेगळं आहे, त्यांचा प्रेक्षक वेगळा आहे. त्याच्यामुळे त्या एका इंडिव्हिज्युअल कलाकृतीवरती परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. दुसरी गोष्ट ही आहे की अगदी इराण सारख्या देशात सुद्धा हॉलिवूड, कशाला इराण सारखा देश, आता पोलंड सारखा किती छोटासा देश आहे, पण या सगळीकडे काय झालं की 1960 नंतर सिनेमा हे एक शास्त्र आहे, ते शिकलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे, त्याला अकॅडमियामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेण्यात आलं.
1: खरंय,
0: आणि त्याच्यामुळे झालं असं की एवढी वर्ष 50-60-70 वर्ष या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून ती गोष्ट सांगण्याची पद्धत विकसित झाली तिकडे. आपल्याकडे बिचारा 4-5 निर्माते देशोधडीला जोपर्यंत लागत नाहीत तोपर्यंत तो दिग्दर्शक त्याला फिल्म मेकिंग कळलेलं नसतं. मग तो 4 ठिकाणी जातो, महोत्सव टाकतो, 2 ठिकाणी शिवाय खातोय आणि मग त्यामुळे आपलं जे आहे ना खूप ट्रायल अँड एरर वरती चाललेलं आहे. दुर्दैवानी बाबूराव पेंटरांनी आणि व्ही शांतारामांनी, अनंत मानेंनी ह्या सगळ्या मोठ्या राजा परांजपे एवढी मोठी स्टॉलवर्ट इथे होऊन गेली, गजानन जहागीरदार एवढ्या मोठ्या माणसांनी जी एक अत्युच्च कोटीची परंपरा सुरू केली होती, जेव्हा त्यांचे सिनेमे तुमच्या साऊथ इंडियन लँग्वेज मध्ये डब व्हायचे, त्यांचे सिनेमे त्यांचे रिमेक व्हायचे बांगला भाषेमध्ये, एवढी हाय लेवलची आपली जी परंपरा आहे ते दुर्दैवाने कुठेतरी त्याच्याकडे बघण्याचं गांभीर्य बनवणाऱ्यांचं गेल्यामुळे त्याला एक सगळं मग सवंगपणा आलेला आहे. म्हणून त्याच्यामुळे काय होतं की ती जी तुलना आहे, एखादं फिल्म चांगली आपल्याकडे बनतेच ना, आता ती त्या फिल्म्स कुणी बघत नाही, पण ह्याच्या ज्या तामणेच्या ज्या फिल्म्स आहेत आमच्या, कोर्ट आहे किंवा डिसायपल आहे, हे त्या तोडीच गोष्ट सांगण्याची पद्धत आहे. तर आपल्याकडे त्या बनतात, पण मार्केट किंवा बाकी त्याच्यावरती परिणाम साधणारे इतर घटक जे आहेत ते तसे सशक्त नसल्यामुळे त्यांचं प्रमाण आपल्याकडे कमी दिसतं. आणि तिकडे मात्र कमर्शियल सिनेमा सुद्धा खूप एका गांभीर्यानेच बनवला जातो.
1: सर तुमचं साकेत प्रकाशनं जे पुस्तक प्रकाशित केलं आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
0: माझ्या 25 वर्ष मी तसं 12वीपर्यंत मी सायन्स केलेलं, नंतर मी नाट्यशास्त्र आणि मास्टर डिग्री मी प्रोडक्शन अँड डायरेक्शन मध्ये केली. पण एक तोपर्यंत मला ती माझी सततची सवय आहे की एखादं कुठलंही पुस्तक वाचलं तर त्याच्या नोट्स काढायच्या.
1: ओके,
0: तर मला जसं आठवतं मला साधारणतः गेली 25-1 वर्ष मी सिनेमाचा अभ्यास करायचा, ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची लायब्ररी जेव्हा मी विद्यार्थी होतो तेव्हाच मला तिथे इंगमार बर्गमन वगैरे ही सगळी मंडळी लायब्ररीत मला भेटली. फिल्म्स बघायला काही शक्यता नव्हती, पण माझी ती सवय असल्यामुळे मी त्या अनेक गोष्टींच्या नोट्स काढल्या.
1: ओके.
0: त्याच्यानंतर ट्रुफो अँड हिचकॉक नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, त्याचा खूप मोठा परिणाम झाला. डेव्हिड बॉडवेल सारखं थिओरिटिशियन आहे, त्यांचा परिणाम झाला. त्याच्यानंतर माझं रिसर्च, माझं PhD जे आहे ती अडॅप्टेशन आणि फिल्म नॅरेटॉलॉजी वरतीच आहे. तर ते करताना जी पुस्तकं वाचावी लागली, सिनेमे बघावे लागले, मी त्याच्यामध्ये रोमिओ जुलियटला घेऊन मी ती माझं PhD झालेलं आहे पूर्ण. तर ह्या सगळ्याच्या माझ्या नोट्स 25 वर्षाच्या मी त्या सगळ्या जपून ठेवलेल्या होत्या. मग जेव्हा मागणी व्हायची की अरे इथे यांना पाहिजे, त्यांना फिल्म अप्रिसिएशन साठी पाहिजे, ते पाहिजे, मग आम्हाला पुस्तक सुचवा, तर बऱ्याचदा असं होतं नाही अरे हे सगळंच इंग्रजीत आहे
1: हो,
0: किंवा माझ्या नोट्स सुद्धा त्या इंग्रजीतच आहेत. आणि मग ती अडचण झाल्यामुळे काय झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पण तो चित्रपट रसास्वाद हा विषय आहे मराठी विभागामध्ये, मग तिथे सर्जीराव जिगे असतील किंवा आमचे दासू वैद्य आंबोरे सर असतील डॉक्टर, तर मग हे सगळे मित्रमंडळी चर्चेत होती. आणि मग काय करायचं, तर मी म्हटलं बा ह्या नोट्स आहेत ह्या बघा तुम्ही. मग जेव्हा साकेत त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालं तेव्हा आता ते आमचं जुनं बाबा भांडाने हे सगळं म्हणजे त्यांच्याकडून भरपूर आम्हाला पुस्तकं फुकटात वाचली, ते म्हणाले की तुम्ही शिव तू एक काम कर, हे जर मराठीत केलं तर ते फार बरं होईल. आणि म्हणून मग आम्ही ते एक छोटस पुस्तक आहे 225 पानांचं, मुद्दाम ते साकेतनी स्वस्तही ठेवलेलं आहे, 225 रुपये त्याची काहीतरी किंमत आहे. ते ह्यासाठी आहे की मग हे एक खूप फंडामेंटल काहीतरी नॉलेज आहे, आणि हे ज्याला कुणाला थोडा जरी इंटरेस्ट असला तरी अगदी बस स्टँड वरती सुद्धा त्यांनी ते आपलं 200 रुपयाचं विकत घ्यावं आणि वाचत वाचत समजून घ्यावं असं ते पुस्तक केलेलं आहे. 18 त्याच्यामध्ये छोटे छोटे चॅप्टर्स आहेत. ते पुस्तक वाचण्याची पद्धत पण दिलेली आहे. त्यानंतर सिनेमा कुठल्या टप्प्याला कोणता सिनेमा पाहायचा, कुठला सीन पाहायचा, त्याचं अनालिसिस कसं करायचं, मग ज्यांना क्रिटिसिझम मध्ये यायचं त्यांनी काय करावं, ज्यांना प्रॅक्टिस मध्ये जायचं त्यांनी काय करावं, असं ते चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा असं एक छोटस ते पुस्तक आहेत.
1: सर आता जी नवीन येणारी मुलं आहेत ज्यांना खूप काही करायचं आहे, चित्रपट निर्मितीमध्ये असेल, दिग्दर्शनात असेल, त्यांच्यासाठी तुम्ही काय बहुमोल सल्ला द्याल?
0: मला पुन्हा तेच वाटतं की याच्यात काही घाबरून जाण्यासारखं किंवा हे काही अशक्य आहे असं काही नाहीये. एखादा माणूस जसं डॉक्टर होऊ शकतो हे तेवढंच सहज साधं आणि सोपं आहे, किंवा त्याला काहीतरी फार तुम्ही काय म्हणतात त्या एका विशिष्ट गोरज मुहूर्तावर जन्म झाला पाहिजे वगैरे असंही काही नाही.
1: असं काही,
0: किंवा कुणीतरी फारच इनबॉर्न टॅलेंटेड असतो असंही नाहीये. याच्याकडे प्रोफेशनली बघितलं पाहिजे. एक संगीत शिकणारा मुलगा मुलगी जसं तो रियाज त्याचा छान पद्धतीने करतो, एक चांगला मास्तर गाठतो, है ना, बाथरूम मध्ये एखादं गाणं गायलून बाहेर कुणी म्हटलं अरे काय किशोर कुमार सारखं गातोय म्हणून लगेच आपण किशोर कुमार होत नसतो, तसं एखादा सिनेमा कळला, एखादा वर्कशॉप केला आणि त्याच्यातून थोडस समजल्यासारखं वाटलं, किंवा एखादं काहीतरी वाचलं किंवा युट्यूबवर, तर त्याच्यामुळे एक्साइट न होता ही एक प्रदीर्घ काळासाठी चालणारी प्रक्रिया आहे. तिला अतिशय शांत डोक्याने संयमाने ते बघावं, रोज शिकत जावं.
1: खरं रोज शिकत जावं हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आणि सर खरंच खूप सुंदर आणि विस्तृत चर्चा आपण या अनुषंगाने केली, त्याबद्दल मी आपले खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर.
0: धन्यवाद. धन्यवाद. मला सुद्धा तुमच्यासोबत बोलताना अनेक गोष्टींवरती खरं म्हणजे मुलाखत अशी असावी की ज्याच्यात स्वतःचं सुद्धा स्वतःला विश्लेषण करता यावं, तर खूप आनंद मिळाला तुम्हाला, तुमच्या या रेडिओला आणि सर्वच एकंदरीत या महाविद्यालयाला माझ्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद सर.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: श्रोते हो नमस्कार. 90.8 MHz वर आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन, ऑलवेज हार्ट टचिंग. मी तुमचा रेडिओ मित्र अर्जय अमोल, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हॅलो डॉक्टर म्हटल्यानंतर आपल्याला शारीरिक व्याधी हे जाणवतं, समीकरणच आहे, परंतु शारीरिक व्याधींसोबतही बऱ्याच व्याधी आहेत आणि त्यामधली सगळ्यात न दिसणारी व्याधी म्हणजे मानसिक व्याधी. आणि आपण त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतं, कारण शारीरिक व्यंग आपल्याला दिसतं परंतु मानसिक आरोग्य दिसत नाही. त्या धकाधकीच्या या काळामध्ये आपण आपलं मानसिक आरोग्य कुठंतरी खराब करत चाललो आहोत किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत असं एक आम्हाला वाटतं. आणि त्याच अनुषंगानं सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मनोविकार तज्ञ ज्यांचे 34-35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा या क्षेत्रातला आहे असे डॉक्टर यश वेलणकर आपल्या कार्यक्रमात आज आलेले आहेत. सर कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार.
3: जसं सर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला येई पुन्हा पिकावर अशी आमची बहिणाई म्हणते, आणि हा मन जे आहे हे शांत ठेवणं म्हणजे आमच्या बहिणींनी तर फार पूर्वी त्याला ढोराची उपमा दिली, तसंच हे मन स्थिर ठेवण्यासाठी बेसिकली आपण काय केलं पाहिजे?
4: तर संत बहिणाबाईंनी जे अनुभवातून हे जाणलेलं होतं आपल्या बहिणाबाई चौधरींनी की मन सतत भटकतं आणि उभ्या पिकातलं ढोर जसं पुन्हा पुन्हा उभ्या पिकात जातं तसं जो विचार करायचा नाही तेच विचार मनात पुन्हा पुन्हा येतात, आणि हे जर कमी करायचं असेल तो त्रासदायक विचार जो काही येतो आहे त्याचा त्रास कमी करायचा असेल तर आधी सर्वप्रथम आपण सर्वांनी लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करायला हवं ज्याबद्दल आज फार कमी बोललं जातं. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की तो ठरवू शकतो लक्ष कुठे द्यायचं आहे आणि कुठे द्यायचं नाही. अन्य प्राणी असं ठरवू शकत नाही, त्यांचं आपोआपच लक्ष जात असतं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं माणूस व्हायचं म्हणजे कुठे लक्ष द्यायचं आहे हे आपल्याला ठरवता येऊ लागतं आणि त्याचं प्रशिक्षण अगदी वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून देणं आवश्यक आहे. आणि जर मन अस्वास्थ्य त्यातली जी काही तणाव हे जर आपल्याला कमी करायचे असतील तर ज्या समस्या आहेत त्यांच्यावर लक्ष द्यायला हवं, त्या समस्येंवर विचार करायला हवा, उत्तरं शोधायला हवी. पण सतत तोच विचार माणूस जो करत राहत असतो ते तो टाळू शकतो. आणि एखादी भविष्यातली समस्या आहे त्याच्यावर विचार करून झाला की वर्तमानात लक्ष देणं जे आहे जे सर्वांनी सांगितलं आहे, संतांनी सांगितलं आहे, आता मानसशास्त्रज्ञ सांगत आहेत, ते आपल्याला माहिती म्हणून माहिती असतं पण ती केवळ माहिती पुरेशी नसते, तो सराव आवश्यक असतो. आणि तो सराव आपण करत नाही त्यामुळे मानसिक स्वास्थ्य आपण हरवून बसतो.
3: बरं, सतत तणावात जगतो आपण किंवा या धकाधकीच्या काळामध्ये टेन्शन प्रत्येकाला आहे, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच, त्याच्यामधून कोणी चुकलेलं नाही आहे, अशा वेळी काय केलं पाहिजे?
4: तर टेन्शन असणं हेच पुन्हा माणूसपणाचं लक्षण आहे. अन्य प्राण्यांना केवळ त्या प्रसंगाचंच टेन्शन असतं. टेन्शन म्हणजे आपण म्हणू युद्धस्थिती. आपलं शरीर मन एकतर शांतता स्थितीत असतं नाहीतर युद्धस्थितीमध्ये असतं. ज्यावेळी दोन कुत्रे एकमेकांशी भांडत असतात त्यावेळी त्यांचं शरीर मन देखील युद्धस्थितीत असतं. पण पुन्हा उद्या भांडण होईल की काय असा विचार ते करू शकत नाहीत, जो केवळ माणूस करू शकतो. म्हणजे माणसाचं सुद्धा दुसऱ्या माणसाचं ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी माणसं युद्धस्थितीमध्येच असतात. फक्त कुत्र्याची युद्धस्थिती ती घटना संपली की बदलते आणि त्याचं शरीर मन शांतता स्थितीमध्ये येतं, कारण त्याचा मेंदू एवढा विकसित नाही आहे की पुन्हा उद्या ही स्थिती येऊ शकते ती टाळण्यासाठी काय करायला हवं असा विचार कुत्रा करू शकत नाही, मात्र माणूस करू शकतो. आणि त्यामुळे माणूस भविष्याचा विचार करू शकतो, त्यानुसार काही उपाययोजना करू शकतो. पण आज प्रॉब्लेम असा आहे की माणूस सतत विचारच करतो आहे आणि असं सतत विचार करत राहणं हे तणाव वाढवणारं असतं. आणि त्यामुळे तणाव हा तंबोऱ्याच्या तारेसारखा आहे. तारेवर जर योग्य प्रमाणात ताण असेल तर संगीताचा सूर चांगला निघतो, ती तार जर अधिक सैल असेल तर सूर निघत नाही. तसंच भविष्याचा विचार करायला हवा, तो जर केलेला नसेल तर जी काही आवश्यक गोष्टी आहेत तजवीज आहे भविष्याची ती केली जात नाही. त्यामुळे थोडासा तणाव असायला हवा, पण तोच तंबोराच्या तारेवरचा तणाव जरी खूप वाढला तर तार तुटते. तसंच माणसावरचा तणाव देखील खूप वाढला, माणूस सततच भविष्याचा विचार करत राहिला तर त्याची तार तुटते आणि मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे तो गमावून बसतो.
3: आता जसं तुम्ही सांगितलं की तणाव हा तारेसारखा आहे, तणावाची परिणिती सतत तणाव घेतल्याने मग डिप्रेशन येतं का? आणि डिप्रेशन म्हणजे काय? म्हणजे जो शब्द आहे डिप्रेशन हा नेहमी ऐकायला येतो, नाही यार मी खूप डिप्रेस आहे किंवा मला डिप्रेशनमध्ये मी जातोय, हे डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे काय?
4: तर डिप्रेशनला मराठीत आपण औदासीन्य असं म्हणू शकतो. आणि औदासीन्य म्हणजे उदास वाटणं ही एक भावना देखील आहे. एखाद्या माणसाला ज्यावेळी काही करू नये असं वाटतं, झोपून राहावं असं वाटतं, त्यावेळी त्याला उदास वाटत असतं. काही वेळा असं उदास वाटणं हे नॉर्मल आहे, पण ही उदासी खूप अधिक काळ राहिली किंवा खूप तीव्र झाली की ते डिप्रेशन या आजारामध्ये रूपांतरित होतं. आणि त्यामुळे डिप्रेशन या आजारामध्ये त्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीचा आनंद वाटत नाही, तो त्याची मनस्थिती सतत उदासीची अशीच असते. आणि मग याचा परिणाम त्याच्या वर्तनावर देखील दिसतो. मग त्याला म्हणजे बेडमधून अंतरुणातून बाहेर यावंच असं वाटत नाही. त्याला जेवण, झोप, त्याची जी दैनंदिनी कामं आहेत का, या सर्वांवर त्याचा दुष्परिणाम होतो. तो समजा नोकरीवर जात असेल तर त्या दांड्या मारायला लागतो. आणि एकूणच त्याच्या सर्व वर्तनावर त्याचा परिणाम दिसून येतो. आणि असं होतं त्या पाठीमागे त्याच्या मनातले एक विचारांची चौकट कारणीभूत असते. आणि तो तीन प्रकारचे विचार करत असतो, ज्याला इंग्लिशमध्ये वर्थलेसनेस, हेल्पलेसनेस अँड होपलेसनेस असं म्हणतात. वर्थलेसनेस म्हणजे स्वतःविषयी त्याला खूप म्हणजे कमीपणा वाटत असतो, आपल्याला काहीच जमत नाही, आपण अपयशी आहोत, अशा प्रकारचे विचार तो सतत करत राहतो. हेल्पलेसनेस म्हणजे मी एकाकी आहे, मला कोणाची मदत नाही, सगळी माणसं आपापल्या उद्योगात असतात, स्वार्थी असतात, अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येत असतात. मग यालाच जोडून माझ्यावर कोणी प्रेम करत नाही असंही त्याला वाटत असतं. आणि होपलेसनेस म्हणजे त्याला भविष्याविषयी निराशा वाटत असते, भविष्यात काही चांगलं होण्यासारखं नाही, आपलं भविष्य अधिकाधिक वाईट होत जाणार, अशा प्रकारचे विचार माणसाच्या मनात येतात. आणि तसेच विचार तो करत राहतो आणि त्याचा परिणाम त्याच्या सगळ्याच नातेसंबंधांवर होतो, त्याच्या कामावर होतो, त्याच्या वागण्यावर होतो. एखादा माणूस ज्यावेळी असा सतत 2 आठवडे अशा प्रकारचा असतो त्यावेळी त्याला क्लिनिकल डिप्रेशन असं म्हणतात. आणि हे डिप्रेशन जर एखादा माणूस विचारांवर काम करू शकत असेल, ज्याला आम्ही मानसोपचार असं म्हणतो, मानसोपचार म्हणजे भावनांच्या लाटांमध्ये पोहायला शिकणं, पण असं पोहता येण्यासाठी हातपाय मारण्याची शक्ती असावी लागते. काही वेळा हे डिप्रेशन हे इतक्या टोकाला जातं, ज्याला मेजर डिप्रेशन असं म्हणतात, त्यावेळी अशी शक्ती राहत नाही. आणि मग त्यावेळी औषधं आणि काही वेळा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी जे सायकॅट्रिस्ट देतात त्याचीही गरज भासू शकते. पण हे ज्यावेळी मेजर डिप्रेशन असेल तर त्या आधीची जी सौम्य डिप्रेशनची जी स्थिती आहे, ज्यावेळी माणूस स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकतो आहे, समोरचा काही बोलतोय ते त्याला समजतं आहे, अशी स्थिती असेल तर औषधाशिवाय देखील डिप्रेशनमधून बाहेर पडता येऊ शकतं.
5: बरं, आता ह्या डिप्रेशनला लागूनच दुसरा प्रश्न म्हणजे आत्महत्या. आत्महत्या करणं किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणं हा कायदेशीर गुन्हा आहे, परंतु बऱ्याच वेळा आपण म्हणतो काय भेकड होता, आत्महत्या त्यांनी केली, तर ही स्थिती काय येते, एक मानस शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल?
4: तर आत्महत्या ज्या घडतात त्याची 3-4 कारणं आता समजली आहेत. त्यातलं एक कारण तुम्ही म्हणाल तसं डिप्रेशनमुळे आत्महत्या होते, कारण डिप्रेशनमध्ये आत्ता मी जसं म्हटलं की भविष्याविषयी निराशा असते आणि त्यामुळे असं कशाला जगायचं असं म्हणून माणसं आत्महत्या करतात. त्यामध्ये सुद्धा एक असं लक्षात आलेलं आहे की जे मेजर डिप्रेशन आत्ता मी सांगितलं त्यावेळी माणसानं आत्महत्या करण्याची देखील शक्ती नसते, पण त्यावेळेला जर औषधं सुरू केली तर ती शक्ती हळूहळू येते. आणि मग त्यामुळे अँटी डिप्रेसंट औषधांचा एक साईड इफेक्ट असा म्हटला जातो की आत्महत्येचे विचार अधिक येऊ शकतात.
5: आणि
4: मेडिसिन सुरू केल्यावर, त्यामुळे असं मेडिसिन सुरू केल्यावर त्यांना म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांचा विचार त्यांना बोलायला अधिक प्रवृत्त करणं, हे करणं आवश्यक असतं.
5: बरं, म्हणजे मग रस्त्याने काही आपण पाहतो वेडी लोक आहेत, किंवा तो रस्त्याला वर पाहतो, वर पाहून तो कोणाशी तरी बोलतोय किंवा कम्युनिकेट करतो, अशाला आपण वेडा म्हणतो.
4: बरोबर.
5: तर मग ही परिस्थिती डिप्रेशन, मेजर डिप्रेशन मध्ये येते?
4: नाही,
5: काही वेगळं आहे.
4: हे वेगळं आहे. तर आत्ता तुम्ही जी एखाद्या माणसाची स्थिती सांगितली, याला स्किझोफ्रेनिया असं म्हणतात. मराठीत त्याला आपण छिन्न मनस्कता असं म्हणू शकतो. आणि या स्किझोफ्रेनियाचं मुख्य लक्षण असं असतं की त्याला वास्तवाचं भान राहत नाही. तुम्ही आत्ता जे सांगितलं की एखादा माणूस एकटाच बोलत असतो, तो का बोलत असतो? कारण त्याला काहीतरी ऐकू येत असतं जे प्रत्यक्षात सामान्य माणसाला ऐकू येत नाही, पण त्याला मात्र ऐकू येतं, काहीतरी कोणतरी बोलतंय आपल्याशी असं त्याला वाटतं आणि तो त्याच्याशी बोलतो. काही जणांना काही नसतं तरी तिथे कोणीतरी आहे असं दिसतं, किंवा जे काही आहे ते काहीतरी वेगळं आहे असं दिसतं, ज्याला आपण भास किंवा आभास असं म्हणू शकतो. आणि हे जे हा जो त्रास आहे, हा स्किझोफ्रेनिया समाजात हा 1% लोकांना असतो. हे का होतं? तर हे मेंदूतल्या केमिकल लोचामुळे होतं. तुम्हाला कदाचित लगे रहो मुन्नाभाई नावाचा एक सिनेमा होतो, त्यामध्ये हा शब्द त्यांनी लोकप्रिय केला. त्यामध्ये संजय दत्तने जो रोल केलेला आहे त्याला गांधीजी दिसत असतात, गांधीजी बोलतात त्याच्याशी, आणि मग त्याचा जो विरोधक आहे तो हेच सिद्ध करतो की त्याला स्किझोफ्रेनिया आहे. कारण जे गांधीजी आत्ता अस्तित्वात नाही ते दिसणं, ते बोलणं म्हणजेच भास आभास होणं, आणि हाच तो स्किझोफ्रेनिया हा आजार आहे. आणि त्याच्यावर सुद्धा आता खूप चांगली औषधं आहेत ज्यामुळे केमिकल लोचा हा जो झालेला असतो मेंदूतला तो ठीक होऊ शकतो आणि हे भास आभास होणं हे कमी होऊ शकतं. त्यामुळे स्किझोफ्रेनिया आणि डिप्रेशन हे वेगवेगळे मानसिक आजार आहेत. त्यातला मेजर डिप्रेशन हा जो आजार असतो त्यामध्ये त्याला भास आभास असं काही होत नसतं, पण त्याच्या मेंदूमध्ये ते जे सेरोटोनिन नावाचं एक केमिकल असतं ते खूप कमी होतं, आणि हे सेरोटोनिन नावाचं केमिकल उत्साहासाठी आवश्यक असतं, आनंदासाठी आवश्यक असतं. आणि अँटी डिप्रेशन जी औषधं असतात ती ते सेरोटोनिनची पातळी वाढवतात आणि त्यामुळे त्या माणसाला थोडासा तरी उत्साह असा वाटू लागतो. त्यामुळे ही दोन वेगवेगळी, म्हणजे तुम्ही जे आत्ता सांगितलं स्किझोफ्रेनिया हा आजार, डोपामाइन नावाचं केमिकल वाढलं तर त्यामुळे होतं. ते केमिकल वाढलं की असे भासाभास होऊ लागतात.
5: अच्छा.
4: आणि स्किझोफ्रेनिया नावाचा आजार सेरोटोनिन नावाचं केमिकल कमी झाल्यामुळे होता. तर ही त्याच्या मागची केमिकल थिअरी आहे. आणि आता आणि ही जी आत्ताची औषधं आहेत ती या केमिकल लोचावर काम करतात आणि त्यामुळे ही लक्षणं कमी होऊ शकतात.
5: बरं सर, आता आपण जाऊयात एकदम छोट्या मुलांकडे. म्हणजे मी तोही व्हिडिओ तुमचा बघितला होता की मुले 5 वर्षाची होईपर्यंत त्यांची काळजी कशी घ्यावी किंवा पालकांची जबाबदारी काय असते. आता एक उदाहरण जर सांगायचं झालं, माझ्या घरचंच उदाहरण मी या ठिकाणी सांगतो. 18 वर्षाचं माझं बाळ आहे, 18 महिन्याचं माझं बाळ आहे, 18 महिन्याचं बाळ आहे, आणि ते त्याच्या हातामधली जर एखादी वस्तू घेतली किंवा त्याने घेतलेली पेन घेतली तर तो लगेच अंग टाकून देतो किंवा फार आतताईपणा करतो, चिडतो, ओरडतो. तर ही बालकांची अवस्था जी आहे, अशा वेळेस पालकांनी कसं वागलं पाहिजे किंवा ह्या अवस्थेबद्दल सांगा.
4: तर 18 महिन्याचं बाळ असं जे वागत आहे यामागे महत्त्वाचं कारण टेम्परामेंट असं असतं, म्हणजे जे जन्मतः एखाद्याची स्वभाव प्रकृती अशी असू शकते ती तशी का असते याचं एक कारण आत्ता सायन्सला समजलं आहे आणि ते म्हणजे जीन्स, अनुवंशिकता. आणि त्यामुळे एखाद्या अगदी लहान मुलाचा स्वभाव असा का आहे त्याच्यावरचे प्रयोग शास्त्रज्ञ सतत करत असतात. आणि त्यांनी उंदरांवर असे प्रयोग केलेले आहेत आणि उंदराला एखाद्या गोष्टीची भीती निर्माण करायची, म्हणजे त्यांनी असे प्रयोग केले की उंदराला बिस्किटाचा वास द्यायचा आणि त्याला इलेक्ट्रिक शॉक द्यायचे. असं आता वारंवार केलं गेलं की जे बिस्किट उंदरांना आवडत असतं त्याचीच भीती वाटायला लागते. आता इलेक्ट्रिक शॉक दिले नाही तरी देखील केवळ बिस्किटाचा वास दिला तरी उंदरं घाबरून अशी पळायला लागतात. आता त्यांना पिल्लं होऊ दिली आणि दुसरा असा ग्रुप केला की ज्यांना बिस्किटाची भीती नाही आहे आणि त्या उंदरांना स्वपिल्ल झाले. आता या उंदरांना ज्यांना बिस्किटाच्या वासाची भीती आहे त्यांच्या उंदरांना, त्या उंदरांना जी पिल्लं झाली त्या पिल्लांना यांनी काही असं इलेक्ट्रिक शॉक वगैरे दिले नाहीत, पण त्यांना अगदी लहानपणापासूनच बिस्किटाची भीती निर्माण झाली.
5: बर, म्हणजे ते जीन्स मधून.
4: हा, ते जीन्स मधून आला. त्यांनी पुन्हा त्याच्यावर ऑब्झर्वेशन ठेवलं, त्यांना पुन्हा पिल्लं झाली. तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा पिल्लांना बिस्किटाची भीती निर्माण झालेली होती. आणि दुसरे उंदीर की ज्यांच्यामध्ये बिस्किटाची भीती नाही आहे त्यांच्या पिल्लांमध्ये ही भीती नव्हती. म्हणजेच आपल्या बऱ्याचशा भावना या जीन्समधून पुढे जात असतात. जे उंदरांमध्ये होतं ते माणसांमध्ये सुद्धा होऊ शकतं. आणि त्यामुळे माझ्यामध्ये, म्हणजे माझे आजोबा, त्यांना समजा अँझायटी अधिक असेल किंवा एखाद्या गोष्टीची भीती असेल, उदाहरणार्थ पाण्याची भीती असेल, आणि मला कधीच, मी पाण्यात गेलेलो नाही, बुडालेलो नाही, तरी देखील मला पाण्याची भीती वाटू शकते, कारण ती पाण्याची भीती जीन्समधून माझ्यामध्ये आलेली असू शकते. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की वयाच्या 5 वर्षापर्यंत हे जे काही आलेलं आहे हे जीन्समधून बऱ्या प्रमाणात आलेलं असतं. 5 वर्षानंतर आपण, म्हणजे ती व्यक्तीसुद्धा जरी जीन्समधून आलेली आहे तरी आजोबांना दोष देण्यात अर्थ नाही, मग तुम्हाला पाण्याची भीती होती म्हणून मला पाण्याची भीती निर्माण झालेली आहे. तर आता 6-7 वर्षानंतर माणूस त्याला असणारी भीती जी काय आहे ती दूर करू शकतो. हेच माणसाचं वैशिष्ट्य आहे. उंदराची पिल्ल अशी,
5: हा,
4: तो स्वभाव, स्वतःचा स्वभाव बदलता येऊ शकतो. आपण असं म्हणतो स्वभावाला औषध नाही, ते अर्ध सत्य आहे. आपल्याला असं वाटत असतं दुसऱ्याचा स्वभाव बदलायला हवा, त्याच्यावर काही औषध नाही, माझा स्वभाव पुढच्याचा बदलला पाहिजे. तर आपण आपला स्वभाव बदलवू शकतो. आणि आत्ता तुम्ही हे जे 18 महिन्याच्या बाळाचं हे सांगितलंय, आत्ता त्याला फार लगेच काही करता येणार नाही आहे, हळूहळू ते जसं मोठं होईल तसं त्याला बिहेवियर थेरपीतली काही गोष्टी त्याला द्यायला हव्यात. बिहेवियर थेरपी म्हणजे थोडक्यात त्याने चांगली गोष्ट केली की त्याला बक्षीस देणं, आणि त्याने चुकीची गोष्ट केली तर एकतर त्याला शिक्षा करणं किंवा त्याला महत्व न देणं.
5: मला माहिती नाही याला बिहेवियर थेरपी म्हणतात, परंतु आम्हाला काही वस्तू दिली की व्हेरी गुड म्हटलं का मग टाळ्या वाजवल्या की तो खुश होतो.
4: बरोबर. तर आता तो ज्यावेळी हळूहळू जर तो, म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध झालं आणि तो शांत राहिला की त्याला आता व्हेरी गुड म्हणून टाळ्या वाजवायला हव्यात, त्याला काहीतरी बक्षीस द्यायला हवं, कधीतरी हे घडेल. पण असं ज्यावेळी घडेल तो क्षण शोधून त्यावेळी त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. आणि आत्ता तो 1.5 वर्षाचाच आहे त्यामुळे आत्ता त्याला उचलून घेणं हे करणं हे स्वाभाविक आहे. हळूहळू हे आपल्याला, म्हणजे हे चॅलेंज असतं पालकांसाठी की मुलांना ती आकांतांडव करतात आणि मग आकांतांडव केलं की आपल्याला हवं ते मिळतं. आता त्यावेळी त्यांना हवं तर न देता त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधणं, ते जे काही मागतायत ते द्यायचं नाही, पण त्यांचं रडणं थांबवायचं, दुसरीकडे लक्ष, त्यांचं, त्यांना जे काही दुसरी आवडीची गोष्ट आहे ती द्यायची, हीच बिहेवियर थेरपी आहे. कारण 5 वर्षापर्यंतचं बाळ स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकत नाही. लक्ष देण्यासाठी जो माणसाच्या मेंदूतला जो भाग आहे, ज्या मी पहिल्यांदा सुरुवात केली, तोच साधारण 5-6 वर्षांनी काम करू लागतो. आणि त्यामुळे 5 वर्षापर्यंतचं बाळ हे प्राण्यासारखं असतं. प्राणीसुद्धा स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकत नाहीत. मग प्राण्यांना जी सगळी हे ट्रेनिंग देतात ते स्व बिहेवियर थेरपीच वापरत असतात. आपण जे वेगवेगळ्या ठिकाणी ॲनिमल शो पाहतो की कुत्रा जाळत्या कड्यातून उडी मारतो, हे का तो मारू शकतो, कारण ते त्याला आधी तसं ट्रेनिंग दिलेलं असतं. त्याने ती उडी मारली की त्याला खायला द्यायचं, तो उडी मारली नाही की फटका द्यायचा. अशा पद्धतीचं त्याला ज्यावेळी ट्रेनिंग दिलं जातं त्यावेळी ते अशा, म्हणजे त्यांच्या स्वभावापेक्षा वेगळ्या गोष्टी हळूहळू करतात, म्हणजे त्यांचा स्वभावही दुसरी ट्रेनर्स बदलवतात. आणि 5 वर्षापर्यंत हे पालकांनी करायला हवं. 5-6 वर्षानंतर मात्र आपण आपला स्वभाव बदलवू शकतो.
5: म्हणजे मग शिस्त लावायची ती कधी लावायची?
4: हा, तर ती असं म्हटलं तर की 2.5-3 वर्षापर्यंत लाड करायचे.
5: बर.
4: त्यानंतर हळूहळू शिस्त लावायला सुरुवात करायची आणि ती साधारण 5-6 वर्षानंतर अधिक शिस्त लावायची, ती 16-व्या वर्षापर्यंत लावायची. आणि 16-व्या वर्षापर्यंत जी काही शिस्त लागली आहे ती मग मान्य करायची. 16-व्या वर्षानंतर षोडश वर्ष प्राप्तेशु पुत्र मित्रवत भवेत, असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलंय आणि ते आज मानसशास्त्र खरं ठरवत आहे की 16 वर्षानंतर त्या मुलाची ऐकून घेण्याची क्षमताच आता राहत नाही आणि त्यामुळे आपण मित्राशी जसं बोलतो तसं त्याच्याशी बोलायला हवं. 16 वर्षपर्यंतच आपण खऱ्या अर्थानं जी काही शिस्त लावायची आहे ती लावू शकतो.
5: बरोबर सर. दुसरा एक महत्वाचा आता मुलांचा विषय निघाला म्हणून आज दप्तरांचं ओझं प्रचंड मुलांच्या मानगुटीवर बसलेलं आहे. त्यासोबत विविध क्लासेस आहेत आणि परत होमवर्क असतो आणि घरी सतत त्याच्यावर प्रेशर असतं कुठंतरी की अरे 98% घेतले पाहिजे, 99% घेतले पाहिजे. ह्या पर्सेंटेजच्या झोलमध्ये तो कुठेतरी दबून जातो. अशा वेळेस पालकांना काय तुम्ही सांगाल आणि मुलांनी कसं वागलं पाहिजे?
4: तर आत्ता तुम्ही हे जे सांगितलं हे पर्सेंटेज मिळाल्यानंतर मुलं कुठे जातात? IIT MBBS यामध्ये जातात. आणि IIT मधली मुलं ही माझी खूप मोठ्या प्रमाणात क्लायंट असतात. IIT मध्ये ज्यांना प्रवेश मिळालेला आहे अशीच मुलं मला तिथे बोलायला निमंत्रित करतात आणि तिथे ती सांगतात की इथे तुमच्या समोर निम्मी मुलं बसलेली आहेत आणि निम्मी मुलं व्यसनाधीन झालेली आहेत. म्हणजे मुंबईतल्या IIT किंवा कुठल्याही ठिकाणच्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटत असतं की तिथे गेला की झालं, MBBSला ऍडमिशन मिळाली की झालं, जिंकलं आपण,
5: बरोबर,
4: ते नाही आहे. त्यानंतर तो जो काही अभ्यासक्रम आहे तिथली जे काही वातावरण आहे याला सामोरं जाणं, त्यानुसार स्वतःमध्ये बदल करणं, या क्षमता जर मुलांमध्ये नसतील आणि केवळ त्याला मार्कांच्या जोरावरच जर प्रवेश मिळालेला असेल तर समस्या वाढतात. आणि त्यामुळे मार्कांच्या बरोबरीनं किंवा मार्कांपेक्षाही अधिक महत्त्व तो स्वतःच्या भावना मॅनेज करू शकतोय का याला देणं आवश्यक आहे. पण आपल्या इथे प्रॉब्लेम असा आहे की पालकच स्वतःच्या भावना मॅनेज करू शकत नसतात, ते मुलांसमोर भांडत असतात. त्यामुळे आम्ही असं एखादी सुरुवातीला सांगतो की भांडा अवश्य पण मुलांसमोर भांडायचं नाही. आणि मी असं त्यांना प्रश्न विचारतो की समजा मी तुमच्या घरी आलो आहे आणि तुम्हाला राग आला एकमेकांचा, तुम्ही माझ्यासमोरच भांडायला सुरुवात कराल का? तर सहसा होत नाही. म्हणजे तुम्ही थांबवू शकता भांडण. तर तसंच मुलांसमोरचं भांडण देखील टाळायला हवं, कारण मुलांसमोर ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी मुलांवर त्याचे खूप विपरीत परिणाम होत असतात. मुलांमध्ये ज्या भावनिक समस्या निर्माण होतात त्या सर्वांची हिस्ट्री अशी असते की घरात मम्मी पप्पांचं खूप भांडण असायचं आणि त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला जर मुलांबद्दल काही संस्कार आणि हे करायचं असेल तर आधी आपल्या भावनांवर आपल्याला ताबा मिळवता यायला हवा आणि भावनिक गप्पा आपल्याला मारता यायला हव्यात. हे आपल्याला माहितीच नाही आहे. भावनिक गप्पा म्हणजे काय? की आपण मोठी माणसांना सुद्धा आपल्याला राग येतो, भीती वाटते, उदासी येते. ही भावना निर्माण होणं यात काहीच चुकीचं नाही आहे. त्या लगेच व्यक्त करणं, चुकीच्या पद्धतीनं व्यक्त करणं, भावनेबरोबर कृती करणं हे चुकीचं आहे. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं राग येणं हे स्वाभाविक आहे, रागाबरोबर लगेच भांडण सुरू करणं हे चुकीचं आहे. मग तो राग आला तरी आज रात्री हा बाळ झोपला की मला बोलायचं आहे हा तुझ्याशी असं म्हणून आपण वेळ ठरवून भांडू शकतो. पण ते करण्यासाठी
5: भांडण्याचा फोर्स
4: निघूनही जाऊ असू शकतं. पण मग भांडायचं कशासाठी आहे? तर तुझं मला हे पटलं नाही हेच सांगण्यासाठी भांडायचं आहे ना. तर ती भावनांची तीव्रता जी खूप अधिक वाढते ती आपल्याला कमी करता यायला हवी आणि त्यामुळे मनात ज्या भावना ज्या सौम्य असतात त्या आपण मुलांना देखील सांगायला हव्यात. आज असं असं झालं त्यावेळी मला राग आला, बाहेर यांनी मला हवा तसा प्रतिसाद दिला नाही, त्यावेळी मला खूप उदास झाले, हे आपण सांगत नाही. म्हणजेच राग, चिंता, भीती, उदासी या भावना सर्वांच्याच मनात असतात, हे मुलांना समजतच नाही आणि ते समजायला हवं. ते याचं ट्रेनिंग खरं म्हणजे घरातच असायला हवं की मला राग आला पण मी रागाच्या भरात काही कृती केली नाही हे पालकांनी सांगायला हवं. आणि मग मुलांनाही विचारायला हवं की तुला आज कधी राग आला होता, शाळेतला राग आला का, शाळेत वाईट वाटलं का? अशा भावनिक गप्पा होणं हे मार्क मिळवण्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे.
5: म्हणजे सहज ओघाओघामध्ये असं जेव्हा मी बोललो की माझं रक्त किती जळता तुम्ही, मग ती हळूच तिच्या काकूला विचारते का गं बाबांचं रक्त कसं काय जळतं बरं? म्हणजे शब्दशः
4: अर्थ तिला जळणं म्हणजे काय? त्यामुळे असे हे आता रक्त जळणं हे सुद्धा भावनांचा परिणाम जो शरीरावर होत असतो ते सांगणार आहे. आणि आपल्याला कोणालाच हे समजत नसतं, म्हणजे भीतीमुळे छाती धडधडतं हे आपल्याला माहिती असतं, पण रागामुळे खरंच रक्त जळतं जरी आपण वाक्प्रचार वापरला तरी देखील. म्हणजे आपण असं म्हणतो तळपायाची आग मस्तकाला गेली. आता हा उगाच वाक्प्रचार नाही आहे. ज्यावेळी राग येतो त्यावेळी खरंच आपल्या शरीरामध्ये अधिक उष्णता निर्माण होते, दाह निर्माण होतो, आणि त्यामुळे भावनांचं व्यवस्थापन करण्याचा जो मार्ग आम्ही सुचवतो तो म्हणजे राग आल्यावर लगेच भांडायचं नाही. म्हणजे राग येणार, समजा नवऱ्याला बायकोचा येणार, बायकोला नवऱ्याचा येणार, लगेच भांडायचं नाही, रात्री भांडायचं. मग आत्ता काय करायचं, तर राग आला हे मान्य करायचं, माझ्या मनात आत्ता राग आहे, आणि शरीरावर लक्ष द्यायचं. स्वतःच्या शरीरावर लक्ष देत राहणं हे भावनांना सामोरं जाण्याचं सर्वात उत्तम उपाय आहे. राग ज्यावेळी येतो त्यावेळी रक्त जाळणं हे खूप राग आला तर, पण त्याच्या आधीसुद्धा आपल्या शरीरामध्ये दाह जाणवू शकतो. भीती वाटते त्यावेळी छातीत धडधडतं, उदासी येते त्यावेळी अंगात थकवा, पूर्ण अंगात शक्तीच नाही असं वाटतं. मनात येणारी प्रत्येक भावना शरीरात काही ना काही रसायन निर्माण करते आणि त्या रसायनामुळे शरीरात बदल होतात. आपल्याला ते समजत नाही कारण आपण शरीराकडे लक्षच देत नसतो. आणि त्यामुळे या भावनांचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपण घराघरात स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याचा सराव रोज काही वेळ करायला हवा आणि आपल्या मुलांनाही त्यासाठी प्रवृत्त करायला हवा.
5: अगदी बरोबर सर, खूप छान वाटलं. एक शेवटचा प्रश्न आता जाता जाता, कारण आता वेळ पुढे आपल्याला जाऊ देत नाहीये, तुमचेही भरपूर कार्यक्रम पेंडिंग आहेत, परंतु काही व्यक्ती ज्या असतात अतिशय संशय वृत्तीच्या, किंवा त्यांची वृत्तीच होते प्रत्येक गोष्टीला संशयानं बघणं, मग तो नवरा असेल, तो ऑफिस मधली लोक असतील, कुठलंही असेल, नातेवाईक असतील, काही बोलतायत तर माझ्याबद्दलच बोलत असतील, ह्या ज्या संशय वृत्ती आहे ह्याच्यापासून मुक्त कसं व्हावं?
4: तर ही जी संशय वृत्ती आहे ही काही काळापुरती जर असेल तर त्याला मानसिक आजार असं म्हणतात, पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया. मगाशी जे मी म्हटलं छिन्न मनस्कता असा जो आजार आहे त्यातलाच एक भाग असा असू शकतो की त्याला असे विचार येत असतात की सगळं जग आपल्या विरुद्ध कट करतं आहे, दोन माणसं कोणी बोलत असली तरी ती माझ्याबद्दलच बोलत आहेत असं त्याला वाटत असतं. आणि हे काही काळापुरतं असेल तर ते औषधांनी बरं होऊ शकतं. पण यातला दुसरा प्रकार असतो ज्याला म्हणतात व्यक्तिमत्व विकृती, पर्सनॅलिटी डिसऑर्डर. आणि माझं एक यूट्यूब चॅनल आहे माइंडफुलनेस फॉर हेल्थ, त्यामध्ये मी आत्ता या व्यक्तिमत्व विकृतींवरच एक एक व्हिडिओ करतोय, कारण आपल्या समाजामध्ये याची माहिती नाही आहे लोकांना. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन ते दर 5-6 वर्षांनी एक डायग्नॉस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल असं प्रकाशित करतात. आणि आत्ता त्यांचं जे लेटेस्ट मॅन्युअल आहे त्यामध्ये त्यांनी अशा 10 व्यक्तिमत्व विकृती सांगितल्या आहेत. हे जे जी त्यातली संशयी वृत्ती ही एक व्यक्तिमत्व विकृती आहे. अशा आणखी 9 वेगवेगळ्या स्वभाव विकृती आहेत आणि आपण असं म्हणतो की त्याचा तो स्वभावच आहे. तर तोच स्वभाव हा विकृतीच्या पातळीवर जातो आणि त्यावेळी मुख्यतः त्यालाही त्रास होतो आणि त्याच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीला खूप अधिक त्रास होतो. आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या माणसामध्ये अशी एखादी स्वभाव विकृती आहे का ह्याबद्दलची जर आपल्याला माहिती मिळाली तर त्या व्यक्तीशी कसं वागावं आणि त्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास आपण कसा करून घ्यायचा नाही हे आपल्याला बाहेर कसं काढता येऊ शकतं हे आपल्याला समजू शकतं
5: सर. कारण मन स्वास्थ्य हे खूप मोठा विषय आहे. तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते कोणतं आहे, म्हणजे ऐकणारे आपले जे श्रोते आहेत त्यांनी त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब जर केलं तर स्वास्थ्यवर्धक त्यांना जे टॉनिक तुम्ही द्याल विचारांचं ते त्या माध्यमातून त्यांना मिळेल?
4: तर इंग्लिशमध्ये माइंडफुलनेस फॉर हेल्थ असं माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे.
5: बरं.
4: आणि हे हेल्थमध्ये शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य, मुख्यतः मानसिक आरोग्यासाठी माइंडफुलनेस कसं उपयोगी पडतं. तर माइंडफुलनेस म्हणजे काय, माइंडफुलनेस हे आपल्याच पूर्वजांनी शोधलेलं आहे पण आता त्याच्यावर परदेशात अधिक संशोधन होतं आहे. माइंडफुलनेस म्हणजेच वर्तमान क्षणात लक्ष देत राहणं. मी ज्यानं आत्ताच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती ते लक्ष देण्याचं कौशल्य म्हणजेच माइंडफुलनेस. आणि ते खरं म्हणजे घराघरात प्रत्येक व्यक्तीनं त्याचा सराव करायला हवा. तो जर सराव केला तर आपलं मानसिक स्वास्थ्य अधिकाधिक चांगलं राहील.
5: जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही विद्यार्थी पालकांना?
4: तर हेच, आपल्याला अधिकाधिक यश मिळवायचं आहे त्यासाठी तणावाला सामोरं देखील जायचं आहे, पण त्याचबरोबर आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, आपल्या मनात जे विचार आहेत, त्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं आवश्यक आहे. आज आपण अधिकाधिक बहिर्मुखी झालो आहोत, सतत मोबाईलमध्ये असू, माहिती घेऊ काय चाललं आहे आपल्या मनामध्ये, असं असं होत असतं, असे मेसेज खूप येत असतात, पण आपण स्वतःच्या मनाकडे लक्ष देत नाही, आपण मोबाईलमध्येच लक्ष देत राहतो. त्यामुळे आपण सर्वांनी काही वेळ तरी स्वतःच्या मनाकडे लक्ष देण्यासाठी देऊया, ते शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य दोन्हीसाठी आवश्यक आहे.
5: तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण आलात, वेळातला वेळ काढलात, त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
4: मला ही संधी दिली त्याबद्दल.

0: श्रोतेह नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्स वर आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन, ऑलवेज हार्ट टचिंग. मी तुमचा रेडिओ मित्र अर्चय अमोल. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हॅलो डॉक्टर म्हटल्यानंतर आपल्याला शारीरिक व्याधी हे जाणवतं, समीकरणच आहे. परंतु शारीरिक व्याधींसोबतही बऱ्याच व्याधी आहेत, आणि त्यामधली सगळ्यात न दिसणारी व्याधी म्हणजे मानसिक व्याधी. आणि आपण त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतं, कारण शारीरिक व्यंग आपल्याला दिसतं परंतु मानसिक आरोग्य दिसत नाही. त्या धकाधकीच्या या काळामध्ये आपण आपलं मानसिक आरोग्य कुठंतरी खराब करत चाललो आहोत किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत असं एक आम्हाला वाटतं. आणि त्याच अनुषंगानं सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, मनोविकार तज्ज्ञ, ज्यांचे 34-35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा या क्षेत्रातला आहे, असे डॉक्टर यश वेलणकर आपल्या कार्यक्रमात आज आलेले आहेत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: जसं सर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला येई पुन्हा पिकावर, अशी आमची बहिणाई म्हणते. आणि हा मन जे आहे हे शांत ठेवणं, म्हणजे आमच्या बहिणींनी तर फार पूर्वी त्याला ढोराची उपमा दिली, तसंच हे मन स्थिर ठेवण्यासाठी बेसिकली आपण काय केलं पाहिजे?
1: तर संत बहिणाबाईंनी जे अनुभवातून हे जाणलेलं होतं आपल्या बहिणाबाई चौधरीने, की मन सतत भटकतं आणि उभ्या पिकातलं ढोर जसं पुन्हा पुन्हा उभ्या पिकात जातं, तसं जो विचार करायचा नाही तेच विचार मनात पुन्हा पुन्हा येतात. आणि हे जर कमी करायचं असेल, तो त्रासदायक विचार जो काही येतो आहे त्याचा त्रास कमी करायचा असेल, तर आधी सर्वप्रथम आपण सर्वांनी लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करायला हवं, ज्याबद्दल आज फार कमी बोललं जातं. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की तो ठरवू शकतो लक्ष कुठे द्यायचं आहे आणि कुठे द्यायचं नाही. अन्य प्राणी असं ठरवू शकत नाही, त्यांचं आपोआपच लक्ष जात असतं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं माणूस व्हायचं म्हणजे कुठे लक्ष द्यायचं आहे हे आपल्याला ठरवता येऊ लागतं, आणि त्याचं प्रशिक्षण अगदी वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून देणं आवश्यक आहे. आणि जर मन अस्वास्थ्य, त्यातली जी काही तणाव हे जर आपल्याला कमी करायचे असतील, तर ज्या समस्या आहेत त्यांच्यावर लक्ष द्यायला हवं, त्या समस्येंवर विचार करायला हवा, उत्तरं शोधायला हवी. पण सतत तोच विचार माणूस जो करत राहत असतो ते तो टाळू शकतो. आणि एखादी भविष्यातली समस्या आहे त्याच्यावर विचार करून झाला की वर्तमानात लक्ष देणं जे आहे, जे सर्वांनी सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलं आहे, आता मानसशास्त्रज्ञ सांगत आहेत, ते आपल्याला माहिती म्हणून माहिती असतं, पण ती केवळ माहिती पुरेशी नसते, तो सराव आवश्यक असतो. आणि तो सराव आपण करत नाही त्यामुळे मानसिक स्वास्थ्य आपण हरवून बसतो.
0: बरं, सतत तणावात जगतो आपण किंवा या धकाधकीच्या काळामध्ये टेन्शन प्रत्येकाला आहे, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच, त्याच्यामधून कोणी चुकलेलं नाही आहे, अशा वेळी काय केलं पाहिजे?
1: तर टेन्शन असणं हेच पुन्हा माणूसपणाचं लक्षण आहे. अन्य प्राण्यांना केवळ त्या प्रसंगाचंच टेन्शन असतं. टेन्शन म्हणजे आपण म्हणू युद्धस्थिती. आपलं शरीर मन एकतर शांतता स्थितीत असतं नाहीतर युद्धस्थितीमध्ये असतं. ज्यावेळी दोन कुत्रे एकमेकांशी भांडत असतात त्यावेळी त्यांचं शरीर मन देखील युद्धस्थितीत असतं. पण पुन्हा उद्या भांडण होईल की काय असा विचार ते करू शकत नाहीत, जो केवळ माणूस करू शकतो. म्हणजे माणसाचं सुद्धा दुसऱ्या माणसाचं ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी माणसं युद्धस्थितीमध्येच असतात. फक्त कुत्र्याची युद्धस्थिती ती घटना संपली की बदलते आणि त्याचं शरीर मन शांतता स्थितीमध्ये येतं, कारण त्याचा मेंदू एवढा विकसित नाही आहे की पुन्हा उद्या ही स्थिती येऊ शकते, ती टाळण्यासाठी काय करायला हवं असा विचार कुत्रा करू शकत नाही, मात्र माणूस करू शकतो. आणि त्यामुळे माणूस भविष्याचा विचार करू शकतो, त्यानुसार काही उपाययोजना करू शकतो. पण आज प्रॉब्लेम असा आहे की माणूस सतत विचारच करतो आहे, आणि असं सतत विचार करत राहणं हे तणाव वाढवणारं असतं. आणि त्यामुळे तणाव हा तंबोऱ्याच्या तारेसारखा आहे. तारेवर जर योग्य प्रमाणात ताण असेल तर संगीताचा सूर चांगला निघतो. ती तार जर अधिक सैल असेल तर सूर निघत नाही. तसंच भविष्याचा विचार करायला हवा, तो जर केलेला नसेल तर जी काही आवश्यक गोष्टी आहेत, तजवीज आहे भविष्याची, ती केली जात नाही. त्यामुळे थोडासा तणाव असायला हवा, पण तोच तंबोराच्या तारेवरचा तणाव जरी खूप वाढला तर तार तुटते. तसंच माणसावरचा तणाव देखील खूप वाढला, माणूस सततच भविष्याचा विचार करत राहिला तर त्याची तार तुटते आणि मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे तो गमावून बसतो.
0: आता जसं तुम्ही सांगितलं की तणाव हा तारेसारखा आहे, तणावाची परिणिती सतत तणाव घेतल्याने मग डिप्रेशन येतं का? आणि डिप्रेशन म्हणजे काय? म्हणजे जो शब्द आहे डिप्रेशन हा नेहमी ऐकायला येतो, नाही यार मी खूप डिप्रेस आहे किंवा मला डिप्रेशनमध्ये मी जातोय, हे डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे काय?
1: तर डिप्रेशनला मराठीत आपण औदासीन्य असं म्हणू शकतो, आणि औदासीन्य म्हणजे उदास वाटणं ही एक भावना देखील आहे. एखाद्या माणसाला ज्यावेळी काही करू नये असं वाटतं, झोपून राहावं असं वाटतं, त्यावेळी त्याला उदास वाटत असतं. काही वेळा असं उदास वाटणं हे नॉर्मल आहे, पण ही उदासी खूप अधिक काळ राहिली किंवा खूप तीव्र झाली की ते डिप्रेशन या आजारामध्ये रूपांतरित होतं. आणि त्यामुळे डिप्रेशन या आजारामध्ये त्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीचा आनंद वाटत नाही, तो त्याची मनस्थिती ही सतत उदासीची अशीच असते. आणि मग याचा परिणाम त्याच्या वर्तनावर देखील दिसतो, मग त्याला म्हणजे बेडमधून अंतरुणातून बाहेर यावंच असं वाटत नाही, त्याला जेवण झोप त्याची जी दैनंदिनी कामं आहेत का या सर्वांवर त्याचा दुष्परिणाम होतो. तो समजा नोकरीवर जात असेल तर त्या दांड्या मारायला लागतो, आणि एकूणच त्याच्या सर्व वर्तनावर त्याचा परिणाम दिसून येतो. आणि असं होतं त्या पाठीमागे त्याच्या मनातले एक विचारांची चौकट कारणीभूत असते, आणि तो तीन प्रकारचे विचार करत असतो, ज्याला इंग्लिशमध्ये वर्थलेसनेस, हेल्पलेसनेस अँड होपलेसनेस असं म्हणतात. वर्थलेसनेस म्हणजे स्वतःविषयी त्याला खूप म्हणजे कमीपणा वाटत असतो, आपल्याला काहीच जमत नाही, आपण अपयशी आहोत, अशा प्रकारचे विचार तो सतत करत राहतो. हेल्पलेसनेस म्हणजे मी एकाकी आहे, मला कोणाची मदत नाही, सगळी माणसं आपापल्या उद्योगात असतात, स्वार्थी असतात, अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येत असतात. मग यालाच जोडून माझ्यावर कोणी प्रेम करत नाही असंही त्याला वाटत असतं. आणि होपलेसनेस म्हणजे त्याला भविष्याविषयी निराशा वाटत असते, भविष्यात काही चांगलं होण्यासारखं नाही, आपलं भविष्य अधिकाधिक वाईट होत जाणार, अशा प्रकारचे विचार माणसाच्या मनात येतात आणि तसेच विचार तो करत राहतो, आणि त्याचा परिणाम त्याच्या सगळ्याच नातेसंबंधांवर होतो, त्याच्या कामावर होतो, त्याच्या वागण्यावर होतो. एखादा माणूस ज्यावेळी असा सतत 2 आठवडे अशा प्रकारचा असतो त्यावेळी त्याला क्लिनिकल डिप्रेशन असं म्हणतात. आणि हे डिप्रेशन जर एखादा माणूस विचारांवर काम करू शकत असेल, ज्याला आम्ही मानसोपचार असं म्हणतो, मानसोपचार म्हणजे भावनांच्या लाटांमध्ये पोहायला शिकणं, पण असं पोहता येण्यासाठी हातपाय मारण्याची शक्ती असावी लागते. काही वेळा हे डिप्रेशन हे इतक्या टोकाला जातं, ज्याला मेजर डिप्रेशन असं म्हणतात, त्यावेळी अशी शक्ती राहत नाही, आणि मग त्यावेळी औषधं आणि काही वेळा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी जे सायकॅट्रिस्ट देतात त्याचीही गरज भासू शकते. पण हे ज्यावेळी मेजर डिप्रेशन असेल तर त्याआधीची जी सौम्य डिप्रेशनची जी स्थिती आहे, ज्यावेळी माणूस स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकतो आहे, समोरचा काही बोलतोय ते त्याला समजतं आहे, अशी स्थिती असेल तर औषधाशिवाय देखील डिप्रेशनमधून बाहेर पडता येऊ शकतं.
0: बरं, आता ह्या डिप्रेशनला लागूनच दुसरा प्रश्न म्हणजे आत्महत्या. आत्महत्या करणं किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणं हा कायदेशीर गुन्हा आहे, परंतु बऱ्याच वेळा आपण म्हणतो काय भेकड होता, आत्महत्या त्यांनी केली, तर ही स्थिती काय येते, एक मानस शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: तर आत्महत्या ज्या घडतात त्याची 3-4 कारणं आता समजली आहेत. त्यातलं एक कारण तुम्ही म्हणाल तसं डिप्रेशनमुळे आत्महत्या होते, कारण डिप्रेशनमध्ये आत्ता मी जसं म्हटलं की भविष्याविषयी निराशा असते आणि त्यामुळे असं कशाला जगायचं असं म्हणून माणसं आत्महत्या करतात. त्यामध्ये सुद्धा एक असं लक्षात आलेलं आहे की जे मेजर डिप्रेशन आत्ता मी सांगितलं त्यावेळी माणसांना आत्महत्या करण्याची देखील शक्ती नसते, पण त्यांना जर औषधं सुरू केली तर ती शक्ती हळूहळू येते आणि मग त्यामुळे अँटी डिप्रेसंट औषधांचा एक साईड इफेक्ट असं म्हटला जातो की आत्महत्येचे विचार अधिक येऊ शकतात.
0: बरं, म्हणजे आणि मेडिसिन
1: सुरू केल्यावर, त्यामुळे असं मेडिसिन सुरू केल्यावर त्यांना म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांचा विचार त्यांना बोलायला अधिक प्रवृत्त करणं हे करणं आवश्यक असतं.
0: बरं, म्हणजे मग रस्त्याने काही आपण पाहतो वेडी लोक आहेत किंवा तो रस्त्याला वर पाहतो, वर पाहून तो कोणाशी तरी बोलतोय किंवा कम्युनिकेट करतो, अशाला आपण वेडा म्हणतो.
1: बरोबर,
0: तर मग ही परिस्थिती डिप्रेशन मेजर डिप्रेशन मध्ये येते
1: नाही,
0: काही वेगळं आहे,
1: हे वेगळं आहे. तर आत्ता तुम्ही जी एखाद्या माणसाची स्थिती सांगितली याला स्किझोफ्रेनिया असं म्हणतात, मराठीत त्याला आपण छिन्न मनस्कता असं म्हणू शकतो. आणि या स्किझोफ्रेनियाचं मुख्य लक्षण असं असतं की त्याला वास्तवाचं भान राहत नाही. तुम्ही आत्ता जे सांगितलं की एखादा माणूस एकटाच बोलत असतो, तो का बोलत असतो? कारण त्याला काहीतरी ऐकू येत असतं जे प्रत्यक्षात सामान्य माणसाला ऐकू येत नाही, पण त्याला मात्र ऐकू येतं, काहीतरी कोणतरी बोलतंय आपल्याशी असं त्याला वाटतं आणि तो त्याच्याशी बोलतो. काही जणांना काही नसतं तरी तिथे कोणीतरी आहे असं दिसतं, किंवा जे काही आहे ते काहीतरी वेगळं आहे असं दिसतं, ज्याला आपण भास किंवा आभास असं म्हणू शकतो. आणि हे जे हा जो त्रास आहे हा स्किझोफ्रेनिया समाजात हा 1% लोकांना असतो. हे का होतं? तर हे मेंदूतल्या केमिकल लोचामुळे होतं. तुम्हाला कधी लगे रहो मुन्नाभाई नावाचा एक सिनेमा होतो, त्यामध्ये हा शब्द त्यांनी लोकप्रिय केला. त्यामध्ये संजय दत्तने जो रोल केलेला आहे त्याला गांधीजी दिसत असतात, गांधीजी बोलतात त्याच्याशी, आणि मग त्याचा जो विरोधक आहे तो हेच सिद्ध करतो की त्याला स्किझोफ्रेनिया आहे. कारण जे गांधीजी आत्ता अस्तित्वात नाही ते दिसणं, ते बोलणं म्हणजेच भास आभास होणं, आणि हाच तो स्किझोफ्रेनिया हा आजार आहे. आणि त्याच्यावर सुद्धा आता खूप चांगली औषधं आहेत ज्यामुळे केमिकल लोचा हा जो झालेला असतो मेंदूतला तो ठीक होऊ शकतो आणि हे भास आभास होणं हे कमी होऊ शकतं. त्यामुळे स्किझोफ्रेनिया आणि डिप्रेशन हे वेगवेगळे मानसिक आजार आहेत. त्यातला मेजर डिप्रेशन हा जो आजार असतो त्यामध्ये त्याला भास आभास असं काही होत नसतं, पण त्याच्या मेंदूमध्ये ते जे सेरोटोनिन नावाचं एक केमिकल असतं ते खूप कमी होतं, आणि हे सेरोटोनिन नावाचं केमिकल उत्साहासाठी आवश्यक असतं, आनंदासाठी आवश्यक असतं. आणि अँटी डिप्रेशन जी औषधं असतात ती सेरोटोनिनची पातळी वाढवतात आणि त्यामुळे त्या माणसाला थोडासा तरी उत्साह असा वाटू लागतो. त्यामुळे ही दोन वेगवेगळी, म्हणजे तुम्ही जे आत्ता सांगितलं स्किझोफ्रेनिया हा आजार, डोपामाइन नावाचं केमिकल वाढलं तर त्यामुळे होतं. ते केमिकल वाढलं की असे भासाभास होऊ लागतात.
0: अच्छा.
1: आणि स्किझोफ्रेनिया नावाचा आजार सेरोटोनिन नावाचं केमिकल कमी झाल्यामुळे होता. तर ही त्याच्या मागची केमिकल थिअरी आहे.
0: आणि आत्ता हा
1: हा आणि ही जी आत्ताची औषधं आहेत ती या केमिकल लोचावर काम करतात आणि त्यामुळे ही लक्षणं कमी होऊ शकतात.
0: बरं सर, आता आपण जाऊयात एकदम छोट्या मुलांकडे. म्हणजे मी तोही व्हिडिओ तुमचा बघितला होता की मुले 5 वर्षाची होईपर्यंत त्यांची काळजी कशी घ्यावी किंवा पालकांची जबाबदारी काय असते. आता एक उदाहरण जर सांगायचं झालं, माझ्या घरचंच उदाहरण मी या ठिकाणी सांगतो. 18 वर्षाचं माझं बाळ आहे, 18 महिन्याचं माझं बाळ आहे, 18 महिन्याचं बाळ आहे, आणि ते त्याच्या हातामधली जर एखादी वस्तू घेतली किंवा त्याने घेतलेली पेन घेतली तर तो लगेच अंग टाकून देतो किंवा फार आतताईपणा करतो, चिडतो, ओरडतो. तर ही बालकांची अवस्था जी आहे अशा वेळेस पालकांनी कसं वागलं पाहिजे किंवा ह्या अवस्थेबद्दल सांगा.
1: तर 18 महिन्याचं बाळ असं जे वागतं आहे यामागे महत्वाचं

0: सतत करत असतात आणि त्यांनी उंदरांवर असे प्रयोग केलेले आहेत आणि उंदराला एखाद्या गोष्टीची भीती निर्माण करायची. म्हणजे त्यांनी असे प्रयोग केले की उंदराला बिस्किटाचा वास द्यायचा आणि त्याला इलेक्ट्रिक शॉक द्यायचे. असं आता वारंवार केलं गेलं की जे बिस्किट उंदरांना आवडत असतं त्याचीच भीती वाटायला लागते. आता इलेक्ट्रिक शॉक दिले नाही तरी देखील केवळ बिस्किटाचा वास दिला तरी उंदरं घाबरून अशी पळायला लागतात. आता त्यांना पिल्लं होऊ दिली आणि दुसरा असा ग्रुप केला की ज्यांना बिस्किटाची भीती नाही आहे आणि त्या उंदरांना सुद्धा पिल्लं झाले. आता या उंदरांना ज्यांना बिस्किटाच्या वासाची भीती आहे त्यांच्या उंदरांना त्या उंदरांना जी पिल्लं झाली त्या पिल्लांना यांनी काही असं इलेक्ट्रिक शॉक वगैरे दिले नाहीत पण त्यांना अगदी लहानपणापासूनच बिस्किटाची भीती निर्माण झाली.
1: बर, म्हणजे ते जीन्समधून.
0: हा, ते जीन्समधून आलं. त्यांनी पुन्हा त्याच्यावर ऑब्झर्वेशन ठेवलं, त्यांना पुन्हा पिल्लं झाली. तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा पिल्लांना बिस्किटाची भीती निर्माण झाली होती आणि दुसरे उंदीर की ज्यांच्यामध्ये बिस्किटाची भीती नाही आहे त्यांच्या पिल्लांमध्ये ही भीती नव्हती. म्हणजेच आपल्या बऱ्याचशा भावना या जीन्समधून पुढे जात असतात. जे उंदरांमध्ये होतं ते माणसांमध्ये सुद्धा होऊ शकतं आणि त्यामुळे माझ्यामध्ये म्हणजे माझे आजोबा त्यांना समजा अँझायटी अधिक असेल किंवा एखाद्या गोष्टीची भीती असेल, उदाहरणार्थ पाण्याची भीती असेल आणि मला कधीच मी पाण्यात गेलेलो नाही, बुडालेलो नाही, तरी देखील मला पाण्याची भीती वाटू शकते कारण ती पाण्याची भीती जीन्समधून माझ्यामध्ये आलेली असू शकते. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की वयाच्या 5 वर्षापर्यंत हे जे काही आलेलं आहे हे जीन्समधून बऱ्या प्रमाणात आलेलं असतं. 5 वर्षानंतर आपण म्हणजे ती व्यक्तीसुद्धा जरी जीन्समधून आलेली आहे तरी आजोबांना दोष देण्यात अर्थ नाही. मग तुम्हाला पाण्याची भीती होती म्हणून मला पाण्याची भीती निर्माण झालेली आहे. तर आता 6-7 वर्षानंतर माणूस त्याला असणारी भीती जी काय आहे ती दूर करू शकतो. हेच माणसाचं वैशिष्ट्य आहे. उंदराची पिल्ल अशी,
1: हा,
0: तो स्वभाव, स्वतःचा स्वभाव बदलता येऊ शकतो. आपण असं म्हणतो स्वभावाला औषध नाही, ते अर्ध सत्य आहे. आपल्याला असं वाटत असतं दुसऱ्याचा स्वभाव बदलायला हवा, त्याच्यावर काही औषध नाही, माझा स्वभाव पुढच्याचा बदलला पाहिजे. तर आपण आपला स्वभाव बदलवू शकतो. आणि आत्ता तुम्ही हे जे 18 महिन्याच्या बाळाचं हे सांगितलंय, आत्ता त्याला फार लगेच काही करता येणार नाही आहे. हळूहळू ते जसं मोठं होईल तसं त्याला बिहेवियर थेरपीतली काही गोष्टी त्याला द्यायला हव्यात. बिहेवियर थेरपी म्हणजे थोडक्यात त्याने चांगली गोष्ट केली की त्याला बक्षीस देणं आणि त्याने चुकीची गोष्ट केली तर एकतर त्याला शिक्षा करणं किंवा त्याला महत्व न देणं.
1: मला माहिती नाही याला बिहेवियर थेरपी म्हणतात, परंतु आम्हाला काही वस्तू दिली की व्हेरी गुड म्हटलं का मग टाळ्या वाजवल्या की तो खुश होतो.
0: बरोबर. तर आता तो ज्यावेळी हळूहळू जर तो म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध झालं आणि तो शांत राहिला की त्याला आता व्हेरी गुड म्हणून टाळ्या वाजवायला हव्यात, त्याला काहीतरी बक्षीस द्यायला हवं, कधीतरी हे घडेल. पण असं ज्यावेळी घडेल तो क्षण शोधून त्यावेळी त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. आणि आत्ता तो 1.5 वर्षाचाच आहे त्यामुळे आत्ता त्याला उचलून घेणं हे करणं हे स्वाभाविक आहे. हळूहळू हे आपल्याला म्हणजे हे चॅलेंज असतं पालकांसाठी की मुलांना ती आकांडतांडव करतात आणि मग आकांडतांडव केलं की आपल्याला हवं ते मिळतं. आता त्यावेळी त्यांना हवं तर न देता त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधणं, ते जे काही मागतायत ते द्यायचं नाही पण त्यांचं रडणं थांबवायचं, दुसरीकडे लक्ष त्यांचं, त्यांना जे काही दुसरी आवडीची गोष्ट आहे ती द्यायची, हीच बिहेवियर थेरपी आहे. कारण 5 वर्षापर्यंतचं बाळ स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकत नाही. लक्ष देण्यासाठी जो माणसाच्या मेंदूतला जो भाग आहे ज्या मी पहिल्यांदा सुरुवात केली तोच साधारण 5-6 वर्षांनी काम करू लागतो आणि त्यामुळे 5 वर्षापर्यंतचं बाळ हे प्राण्यासारखं असतं. प्राणीसुद्धा स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकत नाहीत. मग प्राण्यांना जी सगळी हे ट्रेनिंग देतात ते सुद्धा बिहेवियर थेरपीच वापरत असतात. आपण जे वेगवेगळ्या ठिकाणी ॲनिमल शो पाहतो की कुत्रा जाळत्या कड्यातून उडी मारतो, हे का तो मारू शकतो कारण ते त्याला आधी तसं ट्रेनिंग दिलेलं असतं. त्याने ती उडी मारली की त्याला खायला द्यायचं, तो उडी मारली नाही की फटका द्यायचा. अशा पद्धतीचं त्याला ज्यावेळी ट्रेनिंग दिलं जातं त्यावेळी ते अशा म्हणजे त्यांच्या स्वभावापेक्षा वेगळ्या गोष्टी हळूहळू करतात. म्हणजे त्यांचा स्वभावही दुसरी ट्रेनर्स बदलवतात. आणि 5 वर्षापर्यंत हे पालकांनी करायला हवं, 5-6 वर्षानंतर मात्र आपण आपला स्वभाव

0: बदलवू शकतो.
1: म्हणजे मग शिस्त लावायची ती कधी लावायची?
0: हा, ती असं म्हटलं की 2.5-3 वर्षापर्यंत लाड करायचे.
1: बर.
0: त्यानंतर हळूहळू शिस्त लावायला सुरुवात करायची आणि ती साधारण 5-6 वर्षानंतर अधिक शिस्त लावायची. ती 16व्या वर्षापर्यंत लावायची आणि 16व्या वर्षापर्यंत जी काही शिस्त लागली आहे ती मग मान्य करायची. 16व्या वर्षानंतर षोडश वर्ष प्राप्तेषु पुत्र मित्रवत भवेत असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं आहे आणि ते आज मानसशास्त्र खरं ठरवत आहे की 16 वर्षानंतर त्या मुलाची ऐकून घेण्याची क्षमताच आता राहत नाही आणि त्यामुळे आपण मित्राशी जसं बोलतो तसं त्याच्याशी बोलायला हवं. 16 वर्षापर्यंतच आपण खऱ्या अर्थानं जी काही शिस्त लावायची आहे ती लावू शकतो.
1: बरोबर सर. दुसरा एक महत्वाचा आता मुलांचा विषय निघाला म्हणून आज दप्तरांचं ओझं प्रचंड मुलांच्या मानगुटीवर बसलेलं आहे. त्यासोबत विविध क्लासेस आहेत आणि परत होमवर्क असतो आणि घरी सतत त्याच्यावर प्रेशर असतं कुठंतरी की अरे 98% घेतले पाहिजे, 99% घेतले पाहिजे. ह्या पर्सेंटेजच्या झोलमध्ये तो कुठेतरी दबून जातो. अशा वेळेस पालकांना काय तुम्ही सांगाल आणि मुलांनी कसं वागलं पाहिजे?
0: तर आत्ता तुम्ही हे जे सांगितलं हे पर्सेंटेज मिळाल्यानंतर मुलं कुठे जातात? IIT MBBS यामध्ये जातात. आणि IIT मधली मुलं ही माझी खूप मोठ्या प्रमाणात क्लायंट असतात. IIT मध्ये ज्यांना प्रवेश मिळालेला आहे अशीच मुलं मला तिथे बोलायला निमंत्रित करतात आणि तिथे ती सांगतात की इथे तुमच्यासमोर निम्मी मुलं बसलेली आहेत आणि निम्मी मुलं व्यसनाधीन झालेली आहेत. म्हणजे मुंबईतल्या IIT किंवा कुठल्याही ठिकाणच्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटत असतं की तिथे गेला की झालं, MBBSला ऍडमिशन मिळाली की झालं, जिंकलं आपण,
1: बरोबर,
0: ते नाही आहे. त्यानंतर तो जो काही अभ्यासक्रम आहे तिथली जे काही वातावरण आहे याला सामोरं जाणं, त्यानुसार स्वतःमध्ये बदल करणं, या क्षमता जर मुलांमध्ये नसतील आणि केवळ त्याला मार्कांच्या जोरावरच जर प्रवेश मिळालेला असेल तर समस्या वाढतात. आणि त्यामुळे मार्कांच्या बरोबरीनं किंवा मार्कांपेक्षाही अधिक महत्त्व तो स्वतःच्या भावना मॅनेज करू शकतोय का याला देणं आवश्यक आहे. पण आपल्या इथे प्रॉब्लेम असा आहे की पालकच स्वतःच्या भावना मॅनेज करू शकत नसतात.
1: अगदी बरोबर.
0: ते मुलांसमोर भांडत असतात. त्यामुळे आम्ही असं एक आधी सुरुवातीला सांगतो की भांडा अवश्य पण मुलांसमोर भांडायचं नाही. आणि मी असं त्यांना प्रश्न विचारतो की समजा मी तुमच्या घरी आलो आहे आणि तुम्हाला राग आला एकमेकांचा, तुम्ही माझ्यासमोरच भांडायला सुरुवात कराल का? तर सहसा होत नाही. म्हणजे तुम्ही थांबवू शकता भांडण. तर तसंच मुलांसमोरचं भांडण देखील टाळायला हवं, कारण मुलांसमोर ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी मुलांवर त्याचे खूप विपरीत परिणाम होत असतात. मुलांमध्ये ज्या भावनिक समस्या निर्माण होतात त्या सर्वांची हिस्ट्री अशी असते की घरात मम्मी पप्पांचं खूप भांडण असायचं. आणि त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला जर मुलांबद्दल काही संस्कार आणि हे करायचं असेल तर आधी आपल्या भावनांवर आपल्याला ताबा मिळवता यायला हवा आणि भावनिक गप्पा आपल्याला मारता यायला हव्यात. हे आपल्याला माहितीच नाही आहे. भावनिक गप्पा म्हणजे काय? की आपण मोठी माणसांना सुद्धा आपल्याला राग येतो, भीती वाटते, उदासी येते. ही भावना निर्माण होणं यात काहीच चुकीचं नाही आहे. त्या लगेच व्यक्त करणं, चुकीच्या पद्धतीनं व्यक्त करणं, भावनेबरोबर कृती करणं हे चुकीचं आहे. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं राग येणं हे स्वाभाविक आहे, रागाबरोबर लगेच भांडण सुरू करणं हे चुकीचं आहे. मग तो राग आला तरी आज रात्री हा बाळ झोपला की मला बोलायचं आहे हा तुझ्याशी असं म्हणून आपण वेळ ठरवून भांडू शकतो. पण ते करण्यासाठी
1: भांडण्याचा फोर्स
0: निघूनही जाऊ असू शकतं. पण मग भांडायचं कशासाठी आहे? तर तुझं मला हे पटलं नाही हेच सांगण्यासाठी भांडायचं आहे ना. तर ती भावनांची तीव्रता जी खूप अधिक वाढते ती आपल्याला कमी करता यायला हवी आणि त्यामुळे मनात ज्या भावना ज्या सौम्य असतात ते आपण मुलांना देखील सांगायला हव्यात. आज असं असं झालं त्यावेळी मला राग आला, बाहेर याने मला हवा तसा प्रतिसाद दिला नाही, त्यावेळी मला खूप उदास झाले, हे आपण सांगत नाही. म्हणजेच राग, चिंता, भीती, उदासी या भावना सर्वांच्याच मनात असतात, हे मुलांना समजतच नाही. आणि ते समजायला हवं, त्याचं ट्रेनिंग खरं म्हणजे घरातच असायला हवं की मला राग आला पण मी रागाच्या भरात काही कृती केली नाही हे पालकांनी सांगायला हवं. आणि मग मुलांनाही विचारायला हवं की तुला आज कधी राग आला होता, शाळेतला राग आला का, शाळेत वाईट वाटलं का, अशा भावनिक गप्पा होणं हे मार्क मिळवण्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे.
1: म्हणजे सहज ओघा ओघामध्ये असं जेव्हा मी बोललो की माझं रक्त किती जळता तुम्ही, मग ती हळूच तिच्या काकूला विचारते का ग बाबांचं रक्त कसं काय जळतं बरं, म्हणजे शब्दशः अर्थ जळणं म्हणजे काय.
0: त्यामुळे असे हे आता रक्त जळणं हे सुद्धा भावनांचा परिणाम जो शरीरावर होत असतो ते सांगणार आहे. आणि आपल्याला कोणालाच हे समजत नसतं, म्हणजे भीतीमुळे छाती धडधडतं हे आपल्याला माहिती असतं, पण रागामुळे खरंच रक्त जळतं जरी आपण वाक्प्रचार वापरला तरी देखील. म्हणजे आपण असं म्हणतो तळपायाची आग मस्तकाला गेली, आता हा उगाच वाक्प्रचार नाही आहे. ज्यावेळी राग येतो त्यावेळी खरंच आपल्या शरीरामध्ये अधिक उष्णता निर्माण होते, दाह निर्माण होतो, आणि त्यामुळे भावनांचं व्यवस्थापन करण्याचा जो मार्ग आम्ही सुचवतो तो म्हणजे राग आल्यावर लगेच भांडायचं नाही. म्हणजे राग येणार, समजा नवऱ्याला बायकोचा येणार, बायकोला नवऱ्याचा येणार, लगेच भांडायचं नाही, रात्री भांडायचं. मग आत्ता काय करायचं, तर राग आला हे मान्य करायचं, माझ्या मनात आत्ता राग आहे, आणि शरीरावर लक्ष द्यायचं, स्वतःच्या शरीरावर लक्ष देत राहणं हे भावनांना सामोरं जाण्याचं सर्वात उत्तम उपाय आहे. राग ज्यावेळी येतो त्यावेळी रक्त जाळणं हे खूप राग आला तर, पण त्याच्या आधीसुद्धा आपल्या शरीरामध्ये दाह जाणवू शकतो, भीती वाटते त्यावेळी छातीत धडधडतं, उदास येते त्यावेळी अंगात थकवा पूर्ण अंगात शक्तीच नाही असं वाटतं, मनात येणारी प्रत्येक भावना शरीरात काही ना काही रसायन निर्माण करते आणि त्या रसायनामुळे शरीरात बदल होतात. आपल्याला ते समजत नाही कारण आपण शरीराकडे लक्षच देत नसतो. आणि त्यामुळे या भावनांचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपण घराघरात स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याचा सराव रोज काही वेळ करायला हवा आणि आपल्या मुलांनाही त्यासाठी प्रवृत्त करायला हवं.
1: अगदी बरोबर सर, खूप छान वाटलं. एक शेवटचा प्रश्न आता जाता जाता, कारण आता वेळ पुढे आपल्याला जाऊ देत नाहीये, तुमचेही भरपूर कार्यक्रम पेंडिंग आहेत, परंतु काही व्यक्ती ज्या असतात अतिशय संशय वृत्तीच्या किंवा त्यांची वृत्तीच होते, प्रत्येक गोष्टीला संशयानं बघणं, मग तो नवरा असेल, तो ऑफिसमधली लोक असतील, कुठलंही असेल,
0: बरोबर
1: नातेवाईक असतील, काही बोलत आहेत तर माझ्याबद्दलच बोलत असतील, ह्या ज्या संशय वृत्ती आहे ह्या लक्षापासून मुक्त कसं व्हावं?
0: तर ही जी संशय वृत्ती आहे ही काही काळापुरती जर असेल तर त्याला मानसिक आजार असं म्हणतात, पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया. मगाशी जे मी म्हटलं छिन्न मनस्कता असा जो आजार आहे त्यातलाच एक भाग असा असू शकतो की त्याला असे विचार येत असतात की सगळं जग आपल्या विरुद्ध कट करतं आहे, दोन माणसं कोणी बोलत असली तरी ती माझ्याबद्दलच बोलत आहेत असं त्याला वाटत असतं. आणि हे काही काळापुरतं असेल तर ते औषधांनी बरं होऊ शकतं. पण यातला दुसरा प्रकार असतो ज्याला म्हणतात व्यक्तिमत्व विकृती, पर्सनॅलिटी डिसऑर्डर. आणि माझं एक यूट्यूब चॅनल आहे माइंडफुलनेस फॉर हेल्थ, त्यामध्ये मी आत्ता या व्यक्तिमत्व विकृतींवरच एक एक व्हिडिओ करतोय, कारण आपल्या समाजामध्ये याची माहिती नाही आहे लोकांना. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन ते दर 5-6 वर्षांनी एक डायग्नॉस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल असं प्रकाशित करतात, आणि आत्ता त्यांचं जे लेटेस्ट मॅन्युअल आहे त्यामध्ये त्यांनी अशा 10 व्यक्तिमत्व विकृती सांगितल्या आहेत. हे जे जी त्यातली संशयी वृत्ती ही एक व्यक्तिमत्व विकृती आहे, अशा आणखी 9 वेगवेगळ्या स्वभाव विकृती आहेत. आणि आपण असं म्हणतो की त्याचा तो स्वभावच आहे, तर तोच स्वभाव हा विकृतीच्या पातळीवर जातो आणि त्यावेळी मुख्यतः त्यालाही त्रास होतो आणि त्याच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीला खूप अधिक त्रास होतो. आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या माणसामध्ये अशी एखादी स्वभाव विकृती आहे का ह्याबद्दलची जर आपल्याला माहिती मिळाली तर त्या व्यक्तीशी कसं वागावं आणि त्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास आपण कसा करून घ्यायचा नाही हे आपल्याला बाहेर कसं काढता येऊ शकतं हे आपल्याला समजू शकतं
1: सर. कारण मनस्वास्थ्य हे खूप मोठा विषय आहे. तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते कोणतं आहे, म्हणजे ऐकणारे आपले जे श्रोते आहेत त्यांनी त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब जर केलं तर स्वास्थ्यवर्धक त्यांना जे टॉनिक तुम्ही द्याल विचारांचं ते त्या माध्यमातून त्यांना मिळेल.
0: तर इंग्लिशमध्ये माइंडफुलनेस फॉर हेल्थ असं माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे.
1: बरं.
0: आणि हे हेल्थमध्ये शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य, मुख्यतः मानसिक आरोग्यासाठी माइंडफुलनेस कसं उपयोगी पडतं. तर माइंडफुलनेस म्हणजे काय, माइंडफुलनेस हे आपल्याच पूर्वजांनी शोधलेलं आहे पण आता त्याच्यावर परदेशात अधिक संशोधन होत आहे. माइंडफुलनेस म्हणजेच वर्तमान क्षणात लक्ष देत राहणं. मी ज्यानं आत्ताच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती ते लक्ष देण्याचं कौशल्य म्हणजेच माइंडफुलनेस. आणि ते खरं म्हणजे घराघरात प्रत्येक व्यक्तीनं त्याचा सराव करायला हवा. तो जर सराव केला तर आपलं मानसिक स्वास्थ्य अधिकाधिक चांगलं राहील.
1: जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही विद्यार्थी पालकांना?
0: तर हेच, आपल्याला अधिकाधिक यश मिळवायचं आहे त्यासाठी तणावाला सामोरं देखील जायचं आहे. पण त्याचबरोबर आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, आपल्या मनात जे विचार आहेत, त्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं आवश्यक आहे. आज आपण अधिकाधिक बहिर्मुखी झालो आहोत, सतत मोबाईलमध्ये असू, माहिती घेऊ काय चाललं आहे आपल्या मनामध्ये, असं असं होत असतं, असं मेसेज खूप येत असतात, पण आपण स्वतःच्या मनाकडे लक्ष देत नाही, आपण मोबाईलमध्येच लक्ष देत राहतो. त्यामुळे आपण सर्वांनी काही वेळ तरी स्वतःच्या मनाकडे लक्ष देण्यासाठी देऊया. ते शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य दोन्हीसाठी आवश्यक आहे.
1: तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण आलात, वेळातला वेळ काढलात, त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: मला ही संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

रामकृष्ण हरी आयुष्य सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा, वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका। वेगळं असं काही माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका। मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात सुगंध आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे असं म्हणून रडू नका। अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपलेला आहे, आवाहन करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन। अंधारामय रात्र संपून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवीन सकाळ, उत्साह ध्येयाने भारून टाकणारा। आयुष्य सुंदर आहे हो, सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवता आलं पाहिजे। खरंच आयुष्य खूप सुंदर आहे। राम।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. आरजे शुभंगी सोबत शुभदिन आयोरे. आज 1 जुलै, वर्षाच्या उत्तरार्धाचा म्हणजेच दुसऱ्या भागाचा हा पहिला दिवस. पावसाच्या कोसळणाऱ्या सरी, मातीचा सुगंधी सुवास आणि मनात एक नवी ऊर्जा घेऊन आलेला हा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा जावो हीच सदिच्छा. आज 1 जुलै हा दिवस भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा मानला जातो. राष्ट्रीय डॉक्टर दिन. भारतात वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी आणि प्रसिद्ध चिकित्सक डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. आपल्या निरोगी ठेवणाऱ्या देवाच्या रूपातील डॉक्टरांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. महाराष्ट्र कृषी दिन. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या बळीराजाला वंदन करण्याचा हा दिवस आहे.
1: इतिहास के
0: सनदी लेखापाल दिन. 1 जुलै 1949 रोजी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ची स्थापना झाली. देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या CA प्रोफेशनल्सचा गौरव आज केला जातो. भारतीय स्टेट बँक स्थापना दिन. 1 जुलै 1955 रोजी इम्पेरियल बँकेचे रूपांतर भारतीय स्टेट बँक मध्ये झालं. ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. GST दिन. 1 जुलै 2017 रोजी भारतात एक देश एक कर म्हणजेच वस्तू आणि सेवा कर GST लागू करण्यात आला होता. जन्म आणि जयंती. आज इतिहास घडवणाऱ्या आणि देश विदेशात आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक थोर व्यक्तींची जयंती आहे. वसंतराव नाईक. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते ज्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी क्रांती घडवून आणली. डॉक्टर बिधानचंद्र रॉय. पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, थोर स्वातंत्र्यसैनिक आणि विख्यात डॉक्टर ज्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्यांचा जन्म आणि मृत्यू दोन्ही 1 जुलै याच दिवशी झालं होतं. M. व्यंकय्या नायडू. भारताचे 13वे उपराष्ट्रपती आणि ज्येष्ठ राजकारणी.

प्रिन्सेस डायना जगातील अत्यंत लोकप्रिय सुंदर आणि सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटनच्या वेल्सच्या राजकन्याका आज डॉक्टर दिन आणि कृषी दिन या दोन्हीच्या मिलाफावर एक सुंदर विचार. आयुष्यात दोनच व्यक्ती आपल्या अस्तित्वाचं सर्वात मोठं रक्षण करते असतात, एक शेतकरी जो स्वतः घाम गाळून आपल्याला अन्न देतो आणि दुसरा डॉक्टर जो आजारपणातून वाचून आपल्याला नवीन आयुष्य देतो. आणि आजची बोधकथा, एकदा एक गरीब मुलगा शिक्षण पूर्ण करण्यासाठी घरोघरी जाऊन वस्तू विकत असे. दिवसभर फिरूनही त्याच्या काही वस्तू विकल्या गेल्या नाहीत आणि त्याला प्रचंड भूक लागली होती, पण त्याच्या खिशात एकच नाणं शिल्लक होतं. त्याने ठरवलं की पुढच्या घरात तो जेवायला मागेल. त्याने एका घराची बेल वाजवली. एका सुंदर मुलीने दरवाजा उघडला. तिला पाहून तो मुलगा जेवण मागण्यास संकोचला आणि त्याने फक्त एक ग्लास पाणीच मागितलं. ती मुलगी त्या मुलाची अवस्था पाहून समजली की तो भुकेला आहे, म्हणून तिनं पाणी न आणता एका मोठ्या ग्लासामध्ये गरम दूध आणून दिलं. मुलाने हळूहळू दूध प्यायलं आणि विचारलं, या दुधाचे किती पैसे झालेत? मुलीने हसून उत्तर दिलं, आईने शिकवलंय प्रेमानं केलेल्या मदतीची किंमत घ्यायची नसते. मुलानं मनातल्या मनात ईश्वराचे आभार मानले. या घटनेला अनेक वर्ष झाली. ती मुलगी आता मोठी झाली होती आणि एका गंभीर आजारानं ग्रस्त झाली होती. स्थानिक डॉक्टरांनी तिला शहरातील मोठ्या रुग्णालयात पाठवलं. तिथं असणाऱ्या एका नामवंत डॉक्टरांनी जेव्हा तिच्या शहराचं नाव पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक चमक आली. त्यांनी दिवसरात्र एक करून तिच्यावर उपचार केले आणि तिला बरं केलं. डिस्चार्जच्या वेळी हॉस्पिटलचं बिल जेव्हा त्या महिलेच्या हातात आलं तेव्हा ती घाबरली, कारण बिल खूप मोठं होतं. पण बिलाच्या कागदावर खाली डॉक्टरांच्या हस्ताक्षरात एक ओळ लिहिली होती, या बिलाचे संपूर्ण पैसे अनेक वर्षापूर्वी एक ग्लास दुधानं चुकवले गेले आहेत. ते डॉक्टर दुसरं कोणी नसून तोच लहान मुलगा होता, डॉक्टर हॉर्वर्ड केली. तात्पर्य हेच, तुम्ही केलेली छोटीशी मदत किंवा दिलेलं दान कधीही वाया जात नाही. निसर्ग ते अनेक पटीने वाढवून तुमच्याकडे परत पाठवतो. आणि म्हणूनच श्रोतेहो, प्रत्येक दिवस शुभ असतो. आजचा दिवस तर डॉक्टर आणि शेतकऱ्यांसारख्या देव माणसांच्या ऊर्जेने भरलेला आहे. एक आपल्याला अन्न देतो आणि दुसरा आयुष्य. मग अशा पवित्र दिवशी सुरू केलेलं कोणतंही काम अशुभ कसं असू शकतं? वार, नक्षत्र किंवा वेळ ही माणसांनी ठरवलेली आहेत, पण ईश्वराने आपल्याला दिलेला प्रत्येक नवीन क्षण, प्रत्येक नवीन सकाळ ही सुवर्ण संधी असते. भूतकाळात काय झालं ते विसरून आजपासून एका नव्या उत्साहानं कामाला लागा, कारण जो दिवस आपल्याला जिवंतपणी पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस आपल्यासाठी शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इतकंच. मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. Always heart touching.

श्री राम समोसा। 1 जुलै गुरु कशाला हवा, व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल? प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कोठे आहे आणि ते मला कोण दाखवील? अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करील। प्रपंच आम्हाला कुळ वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न। शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य आणि जो शिकवतो तो गुरु। मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु करील। मी राम राम म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरु कशाला हवा असे काही जण म्हणतात। मी केले ही जाणीव आड येते, म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे। सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला? अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार। देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंताची त्याला गुरु कर म्हणून सांगितलं। संताच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे। जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरु कसे म्हणावे? जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो। संतांची परीक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो। सर्वापूर्वी भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संतांची खरी ओळख होईल। संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी। माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संतांची खरी जागा म्हणता येईल। ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्यालाच शिष्य म्हणावे। जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवंत प्राप्तीचे साधन मानतो तो सत्शिष्य होय। गुरु पडता देवधर्मच नाही मानू। काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली, त्यांना मराठी येत नव्हते, त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणी हिंडली। त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाषावर पडली। तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूची संगत केली पाहिजे। तो म्हणेल तिथे जावे, तो सांगेल तसे करावे, मग परमात्मा मिळेलच। शास्त्रे आणि वेद अनंत आहेत, ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे? सद्गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले ते आपण करावे, म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच। बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा। त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे, तेच करावे आणि आनंदाने राहावे। भगवंताजवळ जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे। असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते।

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं खरीप हंगामातील पीक आहे. सोयाबीनचा पेरा जवळजवळ 2.5 ते 2.5 लाख हेक्टरवर वाशिम जिल्ह्यात असतो आणि अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता आपण प्रयत्नशील असतो. परंतु सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी काही महत्त्वाच्या सूचना जर आपण पाळल्या आणि तंत्राचा वापर केला तर आपली उत्पादकता निश्चित जी आपल्याला मिळते त्यापेक्षा अधिक मिळू शकते. त्यामध्ये प्रमुख बाबीचा जर आपण विचार केला तर सोयाबीनची पेरणी जमिनीत साधारणतः 4 इंच ओल म्हणजे साधारणतः 100 मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नंतर करावी. उशिरा पेरणी 15 जुलैपर्यंत करता येईल, मात्र धूळ पेरणी आपण टाळली पाहिजे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रथम प्रक्रिया करावी व त्यानंतर जीवाणूसंवर्धन लावावं. जमिनीच्या प्रकाराच्या अनुसार योग्य उन्नत व अधिक उत्पादन देणारे वाण आपण निवडले पाहिजे. जसं आपल्याकडे JS 335 एक महत्त्वाचं वाण आपण मोठ्या प्रमाणावर घेतो, परंतु या वाणाबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारसित केलेले वाण जे आहेत त्याच्यामध्ये TMS 98-21, त्यानंतर 93-05 यासारखे वाणं आपण त्याच्यामध्ये काही निवडले पाहिजे आणि निवळ एकाच वाणाचा पेरा आपण टाळला पाहिजे. अनुवंशिकता शुद्ध असणारी बियाणं आपण पेरणीकरता सोयाबीनच्या निवडलं पाहिजे. बियाणं 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरल्या जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी केली पाहिजे. पेरणी करताना पट्टा पद्धतीनं जर केली तर हे चांगलं. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण शक्ती अवश्य तपासावी. सोयाबीनचे बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे, यामुळे खर्चात बचत होते आणि दर्जेदार बियाणं आपल्याला हमखास मिळतं. ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिप्सम जे आहे 10 बॅग्स म्हणजे साधारणतः 5 क्विंटल प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व मशागतीच्या वेळेस मिसळून दिलं पाहिजे. चुनखडीयुक्त शेतामध्ये ज्याच्यामध्ये 8 पेक्षा जास्त आहे सोयाबीनच्या पिकात फेरस सल्फेट 0.5% म्हणजे साधारणतः 50 ग्रॅम अधिक 0.25% म्हणजे 25 ग्रॅम कळीचा चुना अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन या मिश्रणाची 2 वेळा फवारणी. पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये जर केली तर चांगलं राहतं. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही आणि पानं पिवळे पडणं बंद होईल. मळणी करताना ड्रमची गती 350 ते 400 फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसली पाहिजे आणि पीक फुलर अवस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये. तर ह्या काही बाबी आहेत की ज्या आपण जर पाळल्या तर सोयाबीनचं उत्पादन अधिक मिळण्याकरता आपल्याला फायदा मिळतो. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प यांनी सुद्धा काही सोयाबीन करता शिफारसी केलेली आहे. त्याच्यामध्ये वाढीव उत्पादकता मिळण्याकरता सायकोसिल 500 PPM फवारणी फुलर अवस्थेच्या सुरुवातीला जर केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. सोयाबीन पिकामध्ये अधिक नफा मिळवण्याकरता हेक्टरी 20 किलो सल्फर व 1 किलो बोरान जर आपण दिला त्याच्या सुद्धा आपल्याला अधिक उत्पादनाकरता फायदा होऊ शकतो. तर ही काही पायाभूत माहिती आहे की सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या सूचना. यातील बाबीचा अंमल आणि अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडाईतील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळू शकतं. तर त्याचा वापर करा आणि आपली उत्पादकता वाढवा. नमस्कार.
1: कृषी संदेश. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश आपली माणसं.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादि काळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघं जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे, त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे. त्या अनंत जीवनाला, त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात, काही अल्ला म्हणतात, काही जिहोवा म्हणतात, काही जोव म्हणतात, तर काही त्याला आणखीच निराळं नाव देतात. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्यानी त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे, हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुत सत्य आहे. मुश्किल आहे ती इथेच. हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो. असा कसा हा उपाय? ह्याला उपाय कसं म्हणता येईल? मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही? त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत

मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे. पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापानी मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो.

0: कर्म के बंधनों से मुक्त होकर मोक्ष पा सकता है। वृक्ष से गिरे फल का अर्थ है कि यह देह काल के वृक्ष पर लगा एक फल है। जब तक यह फल डाली से जुड़ा है, यानी जब तक सांसें चल रही हैं, तब तक इसके पास रसपूर्ण होने का और परमात्मा के चरणों में समर्पित होने का अवसर है। तो दोबारा यह आध्यात्मिक रूपांतरण का अवसर इस जन्म में संभव नहीं होता। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा इस मानुष जीवन की दुर्लभता पर विचार कीजिए। हम अपनी इस अनमोल देह और अमूल्य समय को किन चीज़ों में गंवा रहे हैं? छोटी छोटी बातों पर नाराज होने में, नफरत पालने में, या ऐसी धन दौलत इकट्ठा करने में जो यही छूट जाएगी। आज कोशिश कीजिए इस डाली से टूटने से पहले सजग होने की। जब तक यह सांसों का फल जीवन के वृक्ष पर लगा हुआ है, तब तक आपके भीतर ज्ञान और प्रेम का रस भर लीजिए। परमात्मा के नाम से जुड़िए, अपनी चेतना को जगाइए, क्योंकि एक बार यह फल नीचे गिर गया तो फिर सिर्फ पछतावा ही शेष रहेगा। इस दुर्लभ अवसर को व्यर्थ मत जाने दीजिए। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ, सुनो भाई साधो 90.8
1: रेडियो मन भावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
2: तथागत हे एक विशाल काव्य साहित्याच्या प्रांतामध्ये रुजू झालेलं आहे। बा तथागता या विशाल काव्याच्या विविध आवृत्त्या देखील प्रकाशित झालेल्या आहेत। तथागत भगवान बुद्धांच्या विचारांचा सदाचरणासाठीचा असणारा परिणाम आणि प्रभाव या विशाल काव्याच्या माध्यमातून खूप महत्त्वपूर्ण नोंद घेणारा ठरतो। मराठीमध्ये 250 पानांच्या या विशाल काव्याच्या दोन आवृत्त्या आल्यात। त्यानंतर इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये आणि अहराणीमध्ये अनुवादाच्या या विशाल काव्याच्या या पुस्तकाच्या आवृत्त्या आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे साधारणतः 45 समीक्षकांचे लेख दोन संपादन ग्रंथामध्ये या विशाल काव्याच्या निमित्ताने आलेले आहेत। डॉक्टर रमेश माने आणि प्राध्यापक वाना आंधळे यांचे हे संपादित ग्रंथ आहेत। तसेच बा तथागता मांगल्याचे प्रकाश पर्व म्हणून एक स्वतंत्र समीक्षा ग्रंथ डॉक्टर संतोष खिराडे यांचा या ग्रंथावरती येतो आहे। म्हणजे एकूण साधारणतः 8 पुस्तकं या विशाल काव्यावरची साहित्याच्या प्रांतामध्ये आलेली आहेत। आणि एक महत्त्वाचं सूत्र म्हणजे या विशाल काव्यातून मानवतावाद हा प्रक्षेपित होताना दिसतो आहे। त्यामुळे याला अभ्यासक्रमामध्ये देखील प्रताप महाविद्यालय अंमळनेरच्या MA अभ्यासक्रमामध्ये देखील स्थान मिळालेलं आहे। तसेच विद्यापीठामध्ये सर्टिफिकेट कोर्ससाठी या विशाल काव्याचा समावेश झालेला आहे आणि तो सातत्यानं 3-3 महिन्यांनी हा सर्टिफिकेट कोर्स चालू असतो। मानवतावादाचं एक सूत्र या विशाल काव्याच्या केंद्रावरती असल्यामुळे या ग्रंथामध्ये 3 आविष्करणं दिसतात। पहिल्या आविष्करणामध्ये संबंध विश्वातील माणूस जो आहे तो आपलं जगण्याचं, व्यवहाराचं आणि तत्वाचं असणारं चिंतन कशा पद्धतीनं करतो आणि त्याप्रमाणे तो कशा पद्धतीनं जीवन जगतो आहे आणि त्याच्या अपेक्षा कशा पद्धतीच्या आहेत स्वतःच्या प्रती, या संदर्भातील असणारा भाग जो आहे तो पहिल्या आविष्कारणामध्ये आलेला आहे। आणि त्यामध्ये माणसाचं गोंधळलेपण, माणसाच्या चित्तामधील, मनामधील, विचारांमधील असणारी अंधश्रद्धा किंवा अज्ञान, त्याचप्रमाणे सदाचरणापासून दूर गेलेल्या माणसाची होणारी क्रूर भावना किंवा वाढीस लागणारी द्वेषबुद्धी, यामधून हजारो वर्षांपासून माणसाने माणसाचा इतिहास कसा बिघडवलेला आहे, तो अज्ञानापोटी, अंधश्रद्धेपोटी, द्वेषापोटी किंवा आसक्तीपोटी कशा पद्धतीनं तो बिघडल्यासारखा झालेला आहे. आणि माणूस हा खऱ्या अर्थानं मानवतावादी माणसाच्या संकल्पनेपासून कसा दूर झालेला आहे याचं असणारं एक सूक्ष्म पण ओघवतं असणारं चिंतन या पहिल्या आविष्करणामध्ये बा तथागता विशालकाव्याच्या आलेलं आहे. त्यानंतर बा तथागता या विशालकाव्याचा दुसरा भाग जो आहे तो प्रत्यक्षात बुद्धिस्ट फिलॉसॉफीच्या अनुषंगानं विस्तृत प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निर्देशिलेला आहे. या दुसऱ्या भागामध्ये तथागत भगवान बुद्धांची असणारी विचारधारा जी आहे ती माणसाला मानवतावादाच्या प्रयोगशाळेमध्ये उभं करताना दिसते. आणि माणूस हा खऱ्या अर्थाने माणूस कसा होईल, तो आपला भोवताल जो आहे तो चांगल्या माणसांचा कसा निर्माण करेल, त्याच्यामध्ये माणसाच्या प्रती प्रेमभावना कशी वाढीस लागेल, करुणेला तो किती चांगल्या पद्धतीनं महत्त्व देईल, माणूस हा स्वतःच्या बुद्धिवादामध्ये विवेकाचं बीजारोपण कसा करू शकेल आणि विवेकाचं बीजारोपण माणसाच्या बुद्धिवादामध्ये झाल्यानंतर त्याच्यातील अज्ञान, अंधकार, अहंकार आणि अंधश्रद्धा ही जळमट जी आहेत ती कशी गळून पडतील या अनुषंगानं असणारे मापदंड या दुसऱ्या आविष्करणामध्ये तथागत बुद्धांच्या असणाऱ्या फिलॉसॉफीमधून आपल्याला सापडतात. आणि हे मापदंड माणसाने व्यवस्थितपणाने संग्रहित केलेत आणि या मापदंडांना व्यवस्थित संवर्धित केलं तर त्याला स्वतःची ओळख माणूस म्हणून करता येते, किंबहुना त्याला जाणवते की आपल्यामधील वेगळेपण जे आहे ते माणूसपणाचं आहे आणि भोवताल जो बिघडलेला आहे त्याला आपण दुरुस्त करण्याची प्रतिज्ञा करूया, किंबहुना त्याप्रमाणे आपण कार्य करूया. थोडक्यात म्हणजे सदाचरण हे चांगले झाले पाहिजे असे ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्या सदाचरणाच्या अनुषंगानं विवेकवादी बुद्धिवादातून नेमक्या पद्धतीनं आचरण होणे हे आवश्यक असते. त्यामुळे माणूस हा एकाग्र बनणं, त्याचं चिंतन हे नेमक्या पद्धतीनं होणे, त्याचा अभ्यास हा नेमक्या पद्धतीनं होणे या बाबी ज्या आहेत त्या बुद्ध तत्व विचारातून खूप चांगल्या पद्धतीनं माणसाला आकलन स्वरूप ठरायला लागतात. आणि त्याच्यातले असणारे जे खूप सूक्ष्म पद्धतीचे मापदंड जे आहेत ते या ओघवत्या शैलीमध्ये काव्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये जे आलेले आहेत ते ऐकल्यानंतर निश्चितच श्रोत्यांना खूप चांगल्या पद्धतीनं कमी शब्दामध्ये कमी वेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं ज्ञान मिळण्याची शक्यता असते आणि ते आपल्या आचरणामध्ये आणण्याची शक्यता. विशालकाव्याच्या 250 पानांच्या ग्रंथामध्ये तिसरं आविष्करण जे आहे ते इंटेलेक्च्युअल असणाऱ्या व्यक्तिमत्वाचं आहे. बरीचशी माणसं आपल्याला खूप काही समजतं असं म्हणतात पण समजलेलंच त्यांना असतं असं नाही. बरीचशी माणसं समजण्याच्या आविर्भावामध्ये असताना स्वतःला ज्ञानी समजतात परंतु ती अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा प्रवास करण्याची शक्यता असते. अशा वेळेला या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सक्षमतेनं पुढच्या पायऱ्या ओलांडताना माणसाला विशेषत्वानं जाणीव झाली पाहिजे ती त्याच्या अस्तित्वाची. आणि ते केंद्रवर्ती सूत्र जे आहे ते केंद्रवर्ती सूत्र कर्तृत्व आणि कर्तबगारी, कर्तव्य आणि कर्तृत्व या दोन मुद्द्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित करता येतं. आणि हे दोन शब्द जे आहेत आणि त्याच्या अर्थसंकल्पना ज्या आहेत त्या जर आपण अतिशय सूक्ष्मतेनं त्या ठिकाणी अभ्यासल्या, पाहिल्या किंवा श्रवण केल्यात तर आपल्याला असं लक्षात येतं की जी स्वतःला ज्ञानी म्हणवतात परंतु ज्ञानी नसतात, किंवा जी स्वतः सदाचरणी आहेत असं स्वतःला संबोधतात पण सदाचरणी नसतात, अशा असणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीनं करता यावा यासाठी या विशाल काव्यग्रंथातून खूप चांगल्या पद्धतीचं सुतोवाच दिलेलं आहे. बुद्धिस्ट फिलॉसॉफी खऱ्या अर्थानं माणसाला माणूस बनवण्याचं जे सूत्र आहे ती प्रदान करते, मानवतावादाची प्रयोगशाळा त्याच्यासमोर उभी करते, मानवतावादाच्या प्रयोगशाळेमध्ये माणसाचे माणुसकीचे जगण्याचे मापदंड उभे करते आणि त्यामध्ये माणूस तपासते असा चांगल्या पद्धतीनं सदाचरणी झालेला माणूस हा आपला भोवताल चांगलं करण्याची शक्यता असते, समाजाला समूहाला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याची गरज असते, असा चांगला समाज आणि समूह हा चांगला देश निर्माण करण्याची शक्यता असते, आणि संबंध वैश्विकतेमध्ये हे सदाचरणाचं सूत्र जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं प्रक्षेपित होण्याची शक्यता असते. म्हणून अशा पद्धतीच्या असणाऱ्या देदीप्यमान प्रकाशमान विवेकी असणाऱ्या वाटचालीला आपण निश्चित स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजपासून क्रमशः बा तथागता या विशाल काव्याचं मराठी, अहिराणी, हिंदी आणि इंग्रजी या चारही भाषांमध्ये क्रमशः वाचन होणार आहे, आणि या चारही भाषांमधील असणारं हे वाचन ज्यावेळेला चांगल्या पद्धतीनं असणारे त्या त्या क्षेत्रातील त्या त्या भाषेच्या क्षेत्रातील श्रोते ज्यावेळेला श्रवण करतील त्यावेळेला ते सर्वांसाठीच खूप चांगल्या पद्धतीनं फलदायी ठरणारं असेल, चांगल्या पद्धतीची विचारांची दिशा देणारं असेल असं निश्चित वाटतं. भवतु
1: आप सुन रहे हैं रेडिओ मन भावन 90.8 FM.

0: ग्राम गीता चिंतन भाग 28 या पहिल्या याच्या पूर्वीच्या भागात ध्यानाच्या साधनेच्या संबंधाने बाईशी कबीरदास महाराज बोलत होते आणि ती बाई त्यांच्या बोलण्यावर म्हणते की महाराज याचं उत्तर फार सोपं आहे, तुम्ही बघा आता मी तुम्हाला ही प्रक्रिया सांगते आहे. जात्याजवळ ती जाऊन बसली आणि वरची पाऊ उभी केली आणि ती बाई म्हणते की महाराज या जात्याच्या आणि पाऊच्या मधात जो हा लोखंडी खुंट आहे एक उभा, या खुंटाला धरून जेवढे दाणे राहतील त्यांना आत असूनही धक्का लागत नाही, या खुंटाला सोडून जे बाजूला येतात बाहेर येतात त्यांचंच पीठ. तेव्हा कबीरदासांनी दोहा लिहून टाकला, चलती चक्की देख दिया कबीरा रोय, दोय पाटण की बीच साबित बचा नकोय. मनाच्या आणि जगाच्या मधात हा जीव राहतो, परंतु नामस्मरण रूपी खुंटाला धरून जर राहील तर तो त्याचं कल्याण करून घेऊ शकतो. त्यासाठी ही ध्यानाची साधना महत्वाची आहे. पुढे वंदनाष्टसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात, ज्या गावात सामुदायिक ध्यान प्रार्थनादी साधना करावयाचे आहेत ते गाव स्वच्छ असावे, यालाच शासनाने ग्राम स्वच्छता अभियान म्हटले आहे. साफ करेंगे कूडा कचरा, नाही रहेगा रोग का खतरा, साधू संत बताते हम नही अमल में लाते, पाप ही के बीज बोते, बखत पड़ी तब रोते, फिर कैसे तर जाएंगे, यू ही मर जाएंगे, सुख तो पाते नहीं दुख में भरमाएंगे, ग्राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर. ग्राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर, एका संत कवीनी आणि असं सुंदर चिंतन केलेलं आहे. द्वापर युगातील इतिहास तर सांगतो की भगवान गोपाल कृष्णाचे अवतारापूर्वी त्यावेळेच्या साधू संतांनी प्रचार का करवी ग्राम स्वच्छता अभियान कायम टिकण्यासाठी अंतकरण स्वच्छता अभियान देखील राबविले. एकाबद्दल दुसऱ्याच्या मनात जर दुरावा असेल, अज्ञानाचा कचरा असेल, तर ग्राम स्वच्छता अभियान टिकणार नाही. आज तर वंदने महाराज लिहितात, एक गाव नाही आहे ऐसा जहान पक्ष पडाव. अंतकरण स्वच्छता अभियान प्रथम आवश्यक आहे. यासाठी सामुदायिक ध्यान प्रार्थनेची उपासना वंदनीय महाराज लिहितात, आम्ही कोणी भिन्ना हो ऐशी स्वप्नेही भावना न येवो, यासाठी ज्ञान पाठ जागता राहो गावी आमुच्या. मित्र हो, मंदिर असो की मस्जिद, चर्च असो की गुरुद्वारा, बुद्ध विहार असो की अग्यारी अथवा खेळाचे मैदान, या सर्व ठिकाणी अनुशासनपूर्वक सामुदायिक ध्यान प्रार्थनेची साधना होईल, तरच आजच्या जटिल समस्या नष्ट होतील. आणि ह्या साधना मैदानात गावात ह्या उपासना करावायच्या आहेत. तेथील जनजागृतीकरिता या भागाचे चिंतन करीत असताना भारत साधू समाजाचे संस्थापक जपान देशातील 108 राष्ट्राच्या विश्व हिंदू परिषदेचे सल्लागार वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात, रामधुनपुरी गाव पूर्ण स्वच्छ असावे सौंदर्यवान, कोणाही घरी गलिच्छपण दिसू नये. रामधूनचा वेळ सूर्योदयाची वेळा, सहभाग गावातील सर्व जाती धर्म पंत पक्षाचे स्त्री पुरुष व तरुण तरुणी मुलं मुली यांचा, शिस्तीने दोन दोनच्या रांगेने चालावे. सर्वांची भावना काय असावी तर गावाच्या प्रसन्नतेत संत प्रसन्न देव प्रसन्न, सर्वा आधी मन प्रसन्न करावयाचे आपुले. या प्रसन्नतेकरिता सर्वांनी आपापल्या हातात खराटा घेणं महत्वाचं आहे. असं झाल्याशिवाय मनाच्या प्रसन्नतेकरिता गावाची स्वच्छता कधीही होणार नाही. मनाची प्रसन्नता गावातच ठेवायची असेल तर सत्यनारायण करून ही गोष्ट हातात येणार नाही. एका गावात एकच विहीर आहे आणि त्या विहिरीत मुंगूस पडलं आणि सडलं, विहीर एकच, त्या सगळ्या बाया ओरडत आल्या की घाण वास येतो आहे पाण्याचा, आता कसं करायचं, लांबून आता पाणी आणावं लागेल, चार चार मैलावून आणावं लागेल, केवढी अडचण, काय करायचं. तेव्हा गावातले काही सज्जन काही लोक जमले विहिरीच्या भोवती, विचार केला की काय करावं, हे पाणी कशामुळे स्वच्छ होईल शुद्ध होईल. तेव्हा एकाने सल्ला दिला की असं करा, सत्यनारायणाची पोथी वाचा म्हणजे पाणी शुद्ध होईल. या लोकांनी ऐकलं, सत्यनारायणाची पोथी वाचली, दुरून त्यासाठी पाणी आणलं आणि मग बायांना दुसऱ्या दिवशी सांगितलं, आता जा पाणी शुद्ध झालंय, स्वच्छ झालं, घाण नाही आहे. बाया गेल्या त्याहीपेक्षा घाण वास यायला लागला, परत आल्या म्हणजे काही उपयोग नाही, त्याहीपेक्षा घाण वास येतो आहे, म्हणजे आता काय करावं. एकाने सल्ला दिला की तुम्ही फक्त पोथी वाचली, नगर भोजन नाही केलं, सगळ्या गावभर प्रसाद नाही वाटला, तेही प्रक्रिया त्यांनी दुसऱ्या दिवशी केली आणखी चौथ्या दिवशी सांगितलं की जा आता शुद्ध निश्चित झालंय पाणी. त्या बाया गेल्यात, त्याही पेक्षा भयानक वास की त्या विहिरीच्या जवळी जाणं कठीण झालं. त्या बाया परत आल्या म्हणे शक्य नाही ह्या गोष्ट, त्याहीपेक्षा वास उग्र येतो आहे. पुन्हा ते जुळले, आता काय करावं. रस्त्याने एक वाट सुरू चालला होता आणि ती गर्दी पाहून आला. काव काय झालं, विहिरीत कोणी पडलं आहे का? ते लोक म्हणाले की नाही. मग मुंगूस पडलो सडलं त्याचा घाण वास येतो आहे. मग काय केलं तुम्ही त्यासाठी? म्हणे आम्ही सगळं केलं, सत्यनारायणची पोथी वाचली, नगर भोजन दिलं, गावावर प्रसाद वाटला, पण पाणी काही शुद्ध होत नाही. तो भला माणूस हसायला लागला, म्हणाले की यानं काही होणार नाही, जा आपापल्या दोर बकेटा घेऊन या. त्यांनी नाकाला फडकं बांधलं आणि भरभर विहिरीत उतरला. ते सगळे तुकडे गोळा केले, बकेटमध्ये टाकले आणि त्यांना वर ओढायला लावलं, फेकून द्या दोर नेऊन. आणि हे पाणी आहे ते सगळेजण दोर बकेटा आपापल्या घ्या आणि उपसून काढा. ते सगळं पाणी उपसून काढलं, त्यानंतर नवीन झऱ्याचं जे पाणी आलं ते पूर्वीसारखं शुद्ध आलं. तेव्हा प्रसन्नता गावाची ठेवायची असेल तर रामधूनच्या साधनेने ह्या प्रक्रिया वंदने राष्ट्रसंतांनी सांगितल्या आहेत. आणि चालत असताना भजने कोणती म्हणायची? प्यारा हिंदुस्तान है, गोपालो की शान है, वीरों का मैदान, इसमें भक्तों के भगवान है. किंवा गिरे गिरे ग्रामों में चलो ना जरा, तब ही तो होगा काम पूरा. शहरों में साधु रमते है, शहरों में नेता रमते है, कोई नहीं सुनता ग्राम की बाता, इसी से देश नहीं सुधरा. गिरे गिरे ग्रामों में चलो ना जरा, तब ही तो होगा ग्राम पूरा. शहरों के बंगल में बोलोंगे, जरा कदम नहीं खोलोंगे, कोई नहीं सुनता ग्राम की बाता, इसी से देश नहीं सुधरा. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत यासाठी दोन प्रक्रिया मोठ्या सुंदर सांगतात. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता औदशा, येईल देशा. आकारे पृथ्वी असो विशाल, नद्या पर्वतांनी महाप्रबल, परी आमुचे गावची मूल, घटक विशाल पृथ्वीचा. गाव जरी उत्तम नसले तरी देशाचे भवितव्य ढासळले, ऐसे मानावे जाण त्याने भले हृदया माझी. याप्रमाणे गावा विश्वाचा नकाशा आहे आणि म्हणून रामधूच्या साधनेद्वारा गावाची ग्राम सफाई अति आवश्यक. गावातील कचऱ्याचं काय करावं? तर संपूर्ण गावातील कचरा आणि मानवी विष्ठा याचा वीज निर्मितीसाठी उपयोग होतो व गावाला पुरून उरेल एवढी वीज निर्माण होते. ही प्रक्रिया ग्रामगीता ग्रंथामध्ये ग्रामशुद्धी या विषयाच्या संबंधाने वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लिहिली आहे. मित्र हो, रामधून नाही आजची, ही आहे परंपरा प्रदक्षिणेची. प्रदक्षिणेत योजना होती कार्याची, तीच आहे रामधून. मी समजतो गाव ही शरीर, त्यास राखावे नेहमी पवित्र, त्यानेच नांदेल सर्वत्र आनंद गावी. जैसे आपण स्नान करावे तैसे गावही स्वच्छ ठेवी जावे, सर्वची लोकांनी झिजून घ्यावे, श्रेय गावाच्या उन्नतीचे. आपण तेवढे स्वच्छ राहावे, भोवती गलिच्छ वातावरणची पहावे, याने सुमंगलता कधी न पावे, तन मन होई दूषित. म्हणून स्वच्छ ठेवावे दुकान घर, नाल्या मोर्या सडका चौपेर, मग रामधूनची फेरी सुंदर काढावी आबाल वृद्धांनी. रामधून पूर्वी त्यात व्हावयाशी मदत, घ्यावेत सेवा भाव्यांचे हात, ज्यांना सेवा हेची रोत पसंत आहे. मिळूनी करावी ग्राम सफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परहस्ते साफ सर्वही चौकडे मार्ग. त्यात जी निघेल घाण ती दूर न्यावी गावापासून, असता व्यस्त न देता फेकून नीट व्यवस्था लावावी. त्यासाठी करावे खतखड्डे, गावाबाहेर जागी उघडे, जनावरांचे मलमूत्र सापडे तेही त्यातची भरावे. तैसेची करावे चरसंडास, मड दिसोची न द्यावा कोणास, आपल्या मडाची आपणास व्यवस्था लावणे सोयीचे. नदी किनारी वा बोरंगात, शौचास जाती स्त्रियादी समस्त, ती कुचंबना आणि घाण निश्चित दूर होईल चरसंडासे. तेथे बसलिया शौचास, माती झोकावी सावकाश, मलमूत्र येऊन खत रूपास कारणी लागो म्हणून या. सर्व गावाची ऐशी रीती, जे जे सांगती करूनी घेती, त्यावरीच प्रसन्न राहे क्षिती, खताने तृप्ती होऊन या. एरवी तो वांढाडगडी, जो वाटेल तिकडे मळा सांडी, ते खत द्रव्याची करीती नासाडी वानर जैसे. अहो ही निसर्गाची रचना, समजलीच पाहिजे सर्वजना, खाद्याची होते खत जाना, खतापासून खाद्योत्पत्ती. आपण जे जे काही खातो रक्त मास तेने जमवितो, त्यातून वाचेल ते खत म्हणतो भुईवरी घालावया. त्या खताची झाली जोपासना, तीच फडते काढाया उत्पन्ना, खत नसता भूमीची दैना होऊ लागे. मूत्र विष्ठा हड्डी मिसळली, त्याने भूमिस्फूर्ती चढली, पुन्हा पेरणी करिता उद्भवी प्रचंड कंसे. परी गाव हे समजेना, याचे ज्ञानची नुरले कोणा, करीती विष्ठेचा धिंगाणा, आपणा सहित गुरांच्या गोळ्या करून जाळती, ते महालाभास आचवती, शेणात आहे लक्ष्मीची वस्ती, धर्मग्रंथीही वचन ऐसे. हा भाग याच ठिकाणी आपण समाप्त.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोती आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्यामची आई. परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव लाडघरचे तामसतीर्थ. राजाला आज परत जावयाचे होते, त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकावयाला आपण नाही म्हणून त्याला वाईट वाटत होते. पण कर्तव्य कठोर आहे, कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात, चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचेच असतात असं नाही, तर चांगल्या गोष्टींचेही असतात. श्याम, आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळवाणी पुन्हा केव्हा ऐकावयास पडेल? श्याम, तू ज्या आठवणी सांगतोस त्या असतात साध्या, पण त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसलं, तसं तुझ्या या लहान गोष्टीत विशाल दर्शन होते. श्याम, या धर्ममय गोष्टी आहेत. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद आणि हृदयता आपणास पोचता येईल हे तू दाखवित आहे. या आयुष्याच्या मार्गावर सुखाला आणि संपत्तीला तोटा नाही. बहीण भावाचं प्रेम, गुराढोरांचं प्रेम, पशुपक्ष्यांचं प्रेम, या सर्वांमुळं जीवन समृद्ध, सुंदर आणि श्रीमंत करता येतं. श्याम, तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आलं. त्या रात्री तू प्रेमानं वर्णन करीत होतास, त्यावेळीस मला गहिवरून आलं होतं. श्याम, आता केव्हा असं ऐकायला पडेल? सांग, तू जणू श्याम सुंदर कृष्णाची मूर्तीच आहेस. नाही राजा, अतिशोक्ती करण्याची तुला सवय आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, म्हणून तुला माझं सारं चांगलंच दिसतं. माझ्यात एकच गुण आहे, तो म्हणजे कळकळ. या कळकळीनं सारं सजून दिसतं. मी कीर्तन करतो तेव्हा संगीत गायनाची उणीव मी माझ्या उत्कटतेनं आणि कळकळीनं भरून काढतो. राजा, मजवळ दुसरं काय आहे? का आहे नाही, खरंच काही नाही. मी आपला बोलका ढलपा, कामं तुम्ही करता. मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्द वेल्हाळ मी, पण तुम्ही कार्य वेल्हाळ आहात. राजा, भिका, नामदेव, राम हे किती काम करतात. तुम्ही मला मोठेपणा दिलात, तरी मजवळ का आहे नाही हे मी जाणू नये. तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात. श्याम बोलत होता, इतक्यात राम आला. काय रे राम, गाडी आली की काय? श्यामने विचारलं.
3: नाही, बेत बदललाय. आता न जाता रात्री जायचं ठरलं. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ असं दाजी म्हणाले. राजा, रात्री जा, काही उशीर होणार नाही.
2: राम म्हणाला, देवाची इच्छा. राजा म्हणाला, सायंकाळ झाली होती. आकाशात अनंत रंगाचे प्रदर्शन उघडले होते. लाल, निळे, पिवळे सारे रंग तिथं ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदी तीरावर जाऊन श्याम आणि राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघं मुके झाले. एकमेकांचे हात त्यांनी हातात घेतले, हात सोडून दिले. गुराखी गाई चारून परत जात होते. कुणी म्हशीच्या पाठीवर होते, कुणी पावा वाजवीत होते. श्याम, चला परत जाऊ, राजा म्हणाला. राजा, असे भव्य सृष्टी दर्शन झाले म्हणजे वाटते कुठं जाऊ नये, इथं बसावं आणि सृष्टीत मिळून जावं. मुख अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा. श्याम बोलत होता, त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती. शेवटी दोघं मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एक एक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एक एक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली। प्रार्थनेला सुरुवात झाली, प्रार्थना संपली, क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती। श्यामनं गोष्ट सांगण्यास सुरुवात केली। आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते त्यावेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केलेला होता। दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठं सुंदर गाव समुद्रकाठी आहे। लाडघर इथं तामसतीर्थ आहे। लाडघर जवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामसतीर्थ म्हणतात। तो नवस कितीतरी दिवस फेडावयाचा राहता। आईचे सांधे बरे झाले। जरी ती पहिल्या इतकी सशक्त राहिली नव्हती तरी दोन धंदे करू शकत होती। लाडघरच्या देवीला लाकडाची बाहू, लाकडाचा कुंकवाचा करंडा वाहावे लागत असत। नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती आणि दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरात जावयाचे असे ठरले होते। आई ते याची मी वाट पाहत होतो। कितीतरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती। 12 वर्षात पालगडाच्या बाहेर ती गेली नव्हती, ना कधी हवा पालट ना कधी थारे पालट। आई आली, दापोलीहून लाडघरात जाण्यासाठी मी गाडी ठरवली। दापोलीहून पहाटे निघावयाचे ठरले। दापोलीपासून लाडघर 3 कोस होतं, 3 तासाचा रस्ता होता। पहाटेचा कोंबडा आरवला, आई उठली, मीही उठलो। गाडीवान वेळेवर आला आणि हाका मारू लागला। मी सारं सामान घेतलं, आई आणि मी गाडीत जाऊन बसलो। लाडघरास आमची एक दूरची आतेबहीण होती, तिच्याकडे उतरायचं आम्ही ठरवलं होतं। सकाळी 7-8 वाजता पोचू असं वाटत होतं। गाडीवानानं गाडी हाकली आणि बैल चालू लागले। बैल मोठ्या आनंदानं चालत होते। पहाटेची शांत वेळ होती। कृत्तिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता। बैलाच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हादकारक वाटत होता। जणू सृष्टी मंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या। फुलं फुलली होती, वारे मंद वाहत होते, पाखरं गात होती। सृष्टी मंदिरात काकड आरती सुरू झाली होती। गाडीमध्ये मी आणि माझी आई दोघजणच होतो। मी आणि माझी आई, माझी आई आणि मी, दोघं अगदी दोघंच होतो। आमचं एकमेकांवर फार प्रेम होतं। माझं वय 14-15 वर्षाचं होतं, तरी आईला मी लहानच होतो। आईला मुलं कधी मोठी झाली असं वाटतच नाही। मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून पडलो होतो। गाडी मोठी होती, पुष्कळ जागा होती। आईच्या मांडीवर डोकं खुपसून मी निजलो होतो। आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवीत होती। किती रे भरभरी चेंडी, श्याम तेलबिल नाही वाटतं लावत तरी, आईनं विचारलं। पण माझं तिकडं लक्ष नव्हतं। मी पार सुखावलो होतो। सुखावले मन प्रेमे पाझरती लोचन, अशी माझी स्थिती झाली होती। आई आणि मी आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता। इतक्या स्वतंत्रपणे, मोकळेपणे आम्ही कधी हिंडलो नव्हतो। आई आणि मी होय, आम्हा दोघांचे त्या दिवशी जग होते। माझ्या मनात अनेक सुखस्वप्न खेळत होत। मी मोठा होईन, शिकेन, आईला मी काही कमी पडू देणार नाही। तिला सुखाच्या स्वर्गात, आई मला म्हणाली, श्याम अजून झोप पुरती नाही वाटत झाली। आई तुझ्या मांडीवर मुखीपणानं मी निजावं आणि तू प्रेमळपणानं माझ्याकडे बघावंस, माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरं काही मला नको, मला थोपट। आई तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावं असं मला वाटतं, थोपट मला, ओव्या म्हण। माझे शब्द ऐकून आई खरोखरच मला थोपटू लागली आणि ओव्या म्हणू लागली। रानातील पाखरं किलबिल करू लागली होती। दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल आहे। रस्त्यात एके ठिकाणी डोंगरातून धोधो पाणी रस्त्यावर पडत आहे। काजू, आंबे, फणस, करंज ची झाडं दुतर्फा रस्त्यानं आहेत. या झाडावरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू लागले. आईनं ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. घनदाट या रानात धोधो स्वच्छ वाहे पाणी, माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो. अशी आई ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो.

0: श्रोता हाथ रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे। त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले। त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले, त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे। त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे।
2: नमस्कार, मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव। आजपासून गीता मॅनेजमेंट, गीता व्यवस्थापन यावर मी काही भाष्य करणार आहे। आजपर्यंत अनेक विचारवंतांनी श्रीमद भगवत गीतेवर भाष्य केलेले आहे। अशा या प्रेरक ग्रंथामधील प्रत्येक अध्यायातील उपदेशाचे तात्पर्य समजून साधकांपर्यंत किंवा ज्यांना विश्वास आहे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचं पारमार्थिक प्रज्ञान कसे प्राप्त करावे असे काही लोकांनी प्रयत्न केले। पण मी प्रामुख्याने सोलापूर निवासी श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांनी अत्यंत सोप्या आणि सुलभ भाषेत जसे विवेचन केलेले आहे तसे मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे। पुस्तकातील अनेक गोष्टींवर त्यांच्या अंतरंगावर ज्या काही माहिती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये श्री गुरुदेव श्रीनिवासजी गीतेमधील एक एक श्लोक घेऊन त्यातील शब्दांची फोड करणे, त्याचे विवेचन करणे असे न करता प्रत्येक अध्यायातील साधारणपणे उपदेशात्मक विचारांचा ओघ आणि त्याची दिशा कशी वाहत जात आहे आणि 18व्या अध्यायापर्यंत ते उपदेशात्मक विचार कसे पूर्णत्वास जातात याला अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत आणि काही ठिकाणी प्रासंगिक उदाहरणे देऊन त्यांनी विवेचन केलेले आहे। श्री गुरुदेव श्रीनिवासजींनी प्रत्येक अध्यायामध्ये नेमके काय सांगितले, कोणता विचार मांडला यावर प्रकाश टाकून आपण जसं म्हटलं तसं गीता मॅनेजमेंट हे जिज्ञासू लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हा याचा उद्देश आहे। या दृष्टिकोनातून गीतोपदेशाचा गोषवारा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लक्षात येईल। श्रीमद भगवद्गीता उपदेश भव रोगाने ग्रस्त झालेल्या जीवाला अनंत दिव्य जीवन प्रदान करणारे दिव्य अमृतच आहे। जसं आपल्याला माहिती आहे की अर्जुन एवढा बलाढ्य सक्षम व्यक्ती असून देखील त्याला हा एक भय निर्माण झाला की युद्धामध्ये नेमकं काय करावं। आता सुरुवात आपण प्रथम भागाची अशी करत आहो, श्री गणेश गुरुभ्यो नमहा, ओम भगवते श्री गोपाल कृष्णाय नमहा। आपल्या सर्वांना श्रीमद भगवद्गीतेची साधारण तोन ओळख आहेच। गीतोपदेश हा कोणत्या प्रसंगामध्ये भगवान श्री कृष्णांच्या मुखातून प्रकट झाला आणि तो अर्जुनाने ऐकला या प्रसंगी थोडीफार कल्पना आपल्या सर्वांनाच आहे। युद्ध टाळण्यासाठी जे प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध सुरू होणार ही गोष्ट निश्चित झाली। कुरुक्षेत्रावर दोघांचेही सैन्य उपस्थित झाले। पांडव आणि कौरवांचे सैन्य एकमेकांसमोर युद्धासाठी उभे आहेत। शंख निनाद झाला आणि दोहींकडील सैन्य काही क्षणातच एकमेकांना भिडून युद्धाचा प्रारंभ होणार इतक्यातच अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, युद्धापूर्वी मला एकदा दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे कर, मला दोहिनीकडे यांच्या योद्ध्यांना पाहायचं आहे। त्याप्रमाणे महारथी अर्जुनाचे सारथ्य कर्म करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचा रथ घेऊन दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभे करतात। दोन्हीकडे असलेले सैन्य, त्यांचे नेतृत्व करणारे योद्धे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अर्जुन मात्र एका वेळातच अतिशय मानसिक ग्रस्त अवस्थेमध्ये जातो। त्या प्रसंगी अर्जुनाची काय मानसिक स्थिती झाली त्याचे वर्णन आणि त्या मानसिक स्थितीला धरून अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाशी केलेले संवाद आणि त्या संवादातून अर्जुनास भगवान श्रीकृष्णाने दिलेले उत्तर अशा या दोघांचा संवादामधून जो काही उपदेश आकारायला आला आहे त्यालाच आपण श्रीमद भगवद्गीता म्हणून ओळखतो। यालाच आपण गीता मॅनेजमेंट सध्याच्या काळात त्याची कशी आवश्यकता आहे याचा आपण उल्लेख करणार आहोत. युद्धाच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास केलेले उपदेश संवादात्मक स्वरूपात झालेले आहे. ते सर्व उपदेश 700 श्लोकांमध्ये काव्यरूपामध्ये निबंध करण्याचे कार्य भगवान वेदव्यास कृष्ण द्वैपायन महर्षी यांनी केले. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे काही काव्यात्मक रूपात बोलत नव्हते. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना 2 प्रश्न विचारले आहेत आणि भगवान श्रीकृष्णांनी जी उत्तरे दिली आहे त्या उत्तरांवर आज तागायत 5000 वर्षे होऊन गेली आहेत. अनेक विचारवंत लोकांनी अजून विचार केलेला आहे, करत आहेत आणि पुढे करणारी आहे. आजपर्यंत गीतोपदेशावर जे त्यांनी भाष्य केलेले आहे त्याला अजूनही वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, पंथांमध्ये, वेगवेगळ्या परंपरेमध्ये अनेक सत्पुरुषांनी, विद्वानांनी, विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. तसे भविष्यातसुद्धा लोक करतील. म्हणजे एका अर्थाने श्रीमद भगवद्गीता हा एक निरंतर विचारास प्रेरित करणारा प्रेरक ग्रंथ आहे. या प्रश्नांवरील विचार कधीच पूर्ण होत नाही. अशा प्रश्नांचा चिरंतन अभ्यास करणं आणि म्हणूनच त्याला चिरंतन प्रश्न असे म्हणता येईल. त्याचे कारण असे की प्रत्येकाची मानव बुद्धी ही सारखी नाही. अनेक बुद्धिमान विचारवंत आपल्या बुद्धीप्रमाणे आपल्याला दृष्टिकोनास अनुसरून गीतेचे तात्पर्य शोधण्यामध्ये आजही गुंतलेले आहे, पुढेही गुंतलेले राहतील. या ग्रंथाचे विवेचन आता पूर्ण झाले आणि आता श्रीमद भगवद्गीतेबद्दल आता काही बोलण्यासारखे राहिलेच नाही असे अजून तरी घडलेले नाही. वेगवेगळ्या शतकांमध्ये, वेगवेगळ्या कालखंडांमध्ये वेगवेगळे विचारवंत तयार होत आहेत आणि त्या त्या काळानुसार वेगवेगळ्या दृष्टीने हे विचारवंत भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशावर चिंतन करीत आहेत. ही प्रक्रिया अव्याहतप्रमाणे सुरू आहे आणि तशीच अव्याहतपणे चालू राहणार. याचाच अर्थ श्रीमद भगवद्गीता हा नित्यनूतन असा ग्रंथ आहे आणि त्याचंच व्यवस्थापन आपल्या जीवनामध्ये कसं करावं हे ठिकठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या ग्रंथामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला 2 प्रश्न जे महत्त्वाचे विचारले. पहिला म्हणजे मानवीय जीवन कशासाठी जगावे आणि दुसरा म्हणजे जीवन जगण्याचे प्रयोजन काय. एका अर्थाने हे 2 प्रश्न घेऊन अर्जुन हा श्रीकृष्णांपुढे उपस्थित होतो आणि भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या पद्धतीने या 2 प्रश्नांची उत्तरे अर्जुनास देतात. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ काय आहे याच्यात अनेक गोष्टी कोणकोणत्या विचारात घेतलेल्या आहे, मानवी जीवन का जगावे आणि कसे जगावे या 2 प्रश्नांवर दोन्ही योद्ध्यांनी केलेले विचार आहेत. त्यांना योद्धाच म्हणावे कारण ज्या प्रसंगानुसार भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी 2 प्रश्नांचा विचार केला तो प्रसंग युद्धाचा आहे. येथे अर्जुनाची भूमिका एक योद्धाची आहे, तसेच श्रीकृष्ण एका अर्थाने त्या योद्ध्याचे सारथी आहेत. म्हणजे ते योद्ध्याच्याच भूमिकेमध्ये आहेत. जरी सारथी प्रत्यक्षपणे युद्ध करत नसला तरी तो योद्ध्याला मदत करतो आणि त्या पद्धतीने सारथ्य कर्म करणे हे युद्ध करण्या इतकेच महत्वाचे आहे. यामुळे सारथी सुद्धा एका अर्थाने योद्धाच आहे. म्हटले तर प्रत्यक्ष युद्धभूमीवर झालेला ह्या 2 योद्ध्यांचा संवाद आणि या संवादातून तयार झालेले प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. प्रश्न व उत्तर यांच्या माध्यमातून जो उपदेश भगवान श्रीकृष्णांनी सांगितला तो गीतोपदेशाचा वेगळेपण आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण एरवी धार्मिक उपदेश मंदिरामध्ये किंवा आश्रमात शांतप्रसंगी किंवा शांत वेळेस होतात. कुठेही व्यवहारामध्ये ताप नाही आणि कुठला व्याप नसतो. मन शांत असतात. निदान उपदेशाच्या वेळी तरी श्रोता मनावर कुठल्याच प्रकाराचा ताणतणाव घेत नाही, तसा काही त्याच्यावर प्रभावही दिसत नाही. अशा वातावरणामध्ये श्रोते अध्यात्मविषयक चिंतन करीत असताना आपण पाहतो. पण अशा वातावरणामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश झाला नाही, गीतोपदेश झाला. तो प्रसंग मुळी युद्धाचाच होता. युद्धामध्ये कोणाचे तरी जीवन संपणार आहे आणि कोणीतरी जीवन संपविणार आहे. यापैकी एक गोष्ट निश्चित घडणार आणि असंही म्हटलं तरी चालेल की दोघीही संपतील असाही प्रसंग येऊ शकण्याची शक्यता होती. इथे असं दिसून येतं की अशा प्रसंगी कसा उपदेश द्यायचा, निर्णय कसा घ्यायचा हे कदाचित युद्धाच्या ठिकाणी प्रथमच आपल्याला घडलेलं दिसतं. अशा प्रकारामध्ये जीवनाचा जो काही संताप आहे, जीवन संपेल याची जी काही मानसिक ताणतणाव आहे, त्या प्रत्यक्ष युद्धभूमीवर दोघे योद्धे असा विचार करतात की जीवन कशासाठी जगायचे आणि का जगायचे. या दोन प्रश्नांवरील विचार करीत जेव्हा ते पुढे जातात तेव्हा आपल्याला असं दिसतं की युद्धभूमी जरी बघितली तरी आपण मनाने गडबडून जाऊ, मग तेथे असे जीवनविषयक विचार करणे, त्याची कल्पना सुद्धा करणे शक्य होणार नाही. एरवी आपण थोडे जरी मनाने त्रस्त झालो आणि आपणास कोणी काही गंभीर प्रश्न विचारला किंवा विचार करू लागला तर आपल्याला प्रश्न पडतो, असे प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही, किंवा आपण म्हणतो की अशा प्रश्नाची इथे काय आवश्यकता. समजा एका माणसाची डोके दुखत असेल व त्याच्याकडे आपण गेलो आणि विचारू लागलो की काय हो, जीवन कशासाठी जगायचे आणि कसे जगायचे ते सांगा, त्यावेळी तो निश्चित असं म्हणेल आणि त्याची जी बौद्धिक क्षमता आहे त्याला तो धरून असं म्हणेल की हे आत्ता कशाला विचारता, माझे डोके दुखणे थांबू द्या मग बघू. साधे डोके दुखणे सुद्धा आपणाला मानसिक ताण देते. डोके दुखणे, कान दुखणे, पायाला कळ येणे, बसल्यावर पाठीत सणक भरणे असे किरकोळ त्रास आपल्या मनाला अस्वस्थ करतात. असे बघितले तर हे त्रास नेहमीचच असतात, पण त्यावेळी सुद्धा माणसे स्वस्थ बसू शकत नाही. अशा वेळी थोडा सुद्धा मानसिक ताण सहन होत नाही, अशी विचारशक्ती त्या काळात कामच करत नाही. तेथे जर युद्धाचा प्रसंग असेल तर पुढे काय घडणार याचे चित्र समोर असताना देखील, म्हणजे स्पष्ट रूपात असताना देखील, तेथे भयंकर संहार होणार आहे. त्यात कोण असेल कोण नसेल हे काहीच निश्चित नाही. तेथे अनेकांचे जीवन समाप्त होणार आहे असे स्पष्ट दिसून सुद्धा आपण तिथे असा विचार कसा करू शकतो, हा एक प्रश्न सामान्य व्यक्तीला पडतो. आज आपण घरात बसून टी व्हीवर युद्ध बघतो आणि घरामध्ये आपल्याला हा प्रसंग खूप गंभीर आहे अशी थोडीशीच कदाचित जाणीव होते किंवा त्याचा नंतर विसर पडतो, पण तेथे तो प्रसंग चाललेला असतो, तेथील माणसाची परिस्थिती आणि मानसिकता कशी असेल याचा विचार करा बरं. युद्धस्थ वार्ताः रम्यः असे नुसते बोलण्यास ठीक आहे, पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर प्रचंड असा तणाव आणि भय असतो. अशा विलक्षण तणावग्रस्त परिस्थितीमध्ये दोन योद्धे एकत्र येत आहेत आणि जीवनाशी संबंधित असा प्रश्न, जीवन का जगावे आणि जीवन कसे जगावे, महत्त्वपूर्ण जीवनविषयक दोन विषयावर संभाषण करतात, मूलभूत प्रश्न उपस्थित करतात. अशा विलक्षण तणावग्रस्त परिस्थितीत झालेल्या या संवादात्मक उपदेशाला आपण श्रीमद भगवद्गीता असं ग्रंथाचं नाव म्हणून एक किंवा त्याचं एक वैशिष्ट्य म्हणून मानलेलं आहे. अशा प्रकाराचा एक चमत्कारिक स्वरूप हा आपल्याला त्यावेळेला दिसतो आणि तिथे सगळे उपदेश दिले जातात. हा एक खरंच वेगळाच विलक्षण योग आहे. एका अर्थाने असा दुसरा कोणताही ग्रंथ नाही, पण ही वस्तुस्थिती आहे आणि या वस्तुस्थितीला जर आपण लक्षात घेतले तर या ग्रंथाचे वेगळेपण आपल्याला समजेल आणि त्याचबरोबर या महाग्रंथाचा जो उपदेश आहे त्याचा वेगळेपणा जाणवेल. कारण अर्जुन एक निमित्त आहे, अर्जुनच्या रूपात आपण सगळेच आहोत आणि आपल्याला असे प्रसंग आले तर त्यावेळेला कसा विचार करायचा, आपल्या व्यवस्थापनाचं आपल्या जीवनाचा स्वरूप कसा ठेवायचा हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. माझा हा पहिला भाग इथे मी संपवते आणि पुढच्या भागाला आपण परत भेटूया. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.
3: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे RJ शुभांगी आणि आज आपल्यासोबत आहेत योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, MJ कॉलेज जळगाव. यांच्यासोबत आज आपण गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत योगा याविषयीची माहिती. सर नमस्कार, तुमचं स्टुडिओत स्वागत आहे. सर, सोहम योग विभागाचे थोडक्यात परिचय द्या ना आम्हाला.
5: KC सोसायटी संचालित मुळजी जेठा महाविद्यालयाचं सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी हा एक योग आणि निसर्गोपचाराचं शास्त्रशुद्ध ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक दालन आहे.
4: अच्छा.
5: ज्याच्यामध्ये योगशास्त्राचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, त्याचबरोबर सामान्य लोकांसाठी योगशास्त्राचं प्रात्यक्षिक त्यांना करता यावं अशा बॅचेस पण आपल्याकडे चालतात. 2005 साली आदरणीय प्रज्ञावंत नंदूदादा बेंडाळे, सन्मान्य अध्यक्ष KC सोसायटी जळगाव यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने या विभागाची स्थापना करण्यात आली. भारतीय चिकित्सा पद्धती, योग, निसर्गोपचार याचा प्रचार प्रसार व्हावा, जनसामान्यांमध्ये लोकांना स्वस्थ आणि आनंदी जीवन जगता यावं, विद्यार्थी जे KC सोसायटीमध्ये शिकतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त हा योग आणि निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून या विभागाची स्थापना करण्यात आली. आणि आज बघता बघता हा विभाग स्थापन होऊन जवळपास 2 दशकं आता पूर्ण होत आलेली आहे. आणि या 2 दशकामध्ये जिथे सुरुवातीला एक छोटंसं एक प्रॅक्टिकल लोक योगाभ्यास करायचे अशासाठी फक्त यायचे, आज या शैक्षणिक दालनामध्ये अनेक प्रकारचे योगाचे कोर्सेस सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि अनेक विद्यार्थी इथे योगशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करून वेगवेगळ्या चांगल्या शासकीय पदावर सुद्धा कार्यरत आहेत, असा हा अल्पसा सोहम डिपार्टमेंटचा परिचय आहे.
4: वा छानच. सर मग जसं तुम्ही म्हटलात की यात वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, तर कुठले कुठले अभ्यासक्रम योगशास्त्रामध्ये आहेत?
5: योगशास्त्रामध्ये आज बऱ्याच जणांना करिअर करायचं जर असलं तर त्याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स पासून तर MA PhD पर्यंतचे कोर्सेस योगशास्त्रामध्ये आज उपलब्ध आहेत. जसं आपण म्हणूया की सर्टिफिकेट कोर्स इन योगा टीचर ट्रेनिंग आहे, डिप्लोमा इन योगा टीचर आहे, BA इन योगिक सायन्स आहे, म्हणजे तुम्हाला स्पेशलायझेशन विषय घेऊन डिग्री तुम्हाला पूर्ण करता येते योगशास्त्रामध्ये. त्याचबरोबर आपण MA इन योगिक सायन्स हा कोर्स पण आपण करू शकतो. MA योगिक सायन्स पूर्ण झाल्यानंतर आपण नेट या विषयामध्ये आता सुरू झालेला आहे 2017 पासून, आपण नेटची परीक्षा देऊ शकतो, नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट, आणि त्यानंतर तुम्ही PhD पण करू शकतो. इतकं सगळं म्हणजे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, नेट आणि PhD पर्यंतचं सगळं शिक्षण या योगशास्त्रामध्ये आज उपलब्ध आहे.
4: अरे वा, खूपच छान. म्हणजे जे या क्षेत्राकडे वळू इच्छितात त्यांच्यासाठी चांगलीच संधी आहे. सर, आपण योगामध्ये काय शिक्षण घेतलंय?
5: सुरुवातीला मी 2004 ते 2007 मध्ये मी BA इन योगिक सायन्स हा अभ्यासक्रम केला. 2007 ते 2009 मध्ये मी MA इन योगिक सायन्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला. MA योगिक सायन्स झाल्यानंतर मी 2011 पासून मी PhD अभ्यास पूर्ण केला. PhD अभ्यासक्रम पूर्ण होत असतानाच 2017 मध्ये, आधी याच्यामध्ये नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट नव्हती योग विषयामध्ये, 2017 मध्ये ही टेस्ट पण याच्यामध्ये सुरू झाली नॅशनल इलिजिबिलिटीसाठी नेट एक्झाम, तर मी नेट पण क्वालिफाय केलं. आणि त्यानंतर 2019 मध्ये माझी PhD पण अवॉर्ड झाली, म्हणजे डिप्लोमा इन नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स, BA योगिक सायन्स, MA योगिक सायन्स, नेट आणि PhD, हे जे मी जे सगळे अभ्यासक्रम तुम्हाला सांगितले हे सगळे अभ्यासक्रम मी पूर्ण केलेले आहेत.
4: तर या योगशास्त्राच्या अनुषंगाने आपल्याला काय काय अभ्यासायला मिळणार आहे त्याबद्दल सांगा ना.
5: योगशास्त्रामध्ये आपले जे कोर्सेस आहेत सगळे, MA म्हणा किंवा BA योगिक सायन्स म्हणा, हे जर सगळे कोर्सेस आपण पूर्ण केले तर याच्यामध्ये योगशास्त्राचे विविध जे परंपरागत ग्रंथ आहेत जसं श्रीमद भगवत गीता आहे, हठप्रदीपिका आहे, घेरण संहिता आहे, वेगवेगळ्या वेदांमध्ये उपनिषदांमध्ये काय योगाचा भाग आलेला आहे, पतंजली योग दर्शन आहे मुख्यतः, या ग्रंथांचा अभ्यास तुम्हाला करता येईल. त्याचबरोबर मानसशास्त्राचा पण थोडाफार भाग त्याच्यामध्ये येतो, तत्वज्ञानाचा पण त्याच्यामध्ये थोडाफार भाग येतो, आणि आधुनिक युगामध्ये योगाला एक चिकित्सा शास्त्र म्हणून पण अवलंबलं जातं. तर शरीरशास्त्राचा अभ्यास आहे, संशोधनाचा अभ्यास आहे, आहारशास्त्राचा अभ्यास आहे, त्यानंतर योग शिक्षणशास्त्र म्हणजे योग शिकवायचा कसा, हा सगळा अभ्यासक्रम आपल्याला या याच्यामध्ये करता येतो. तो प्रॅक्टिकल पण काही पेपर असतात आणि काही पेपर आपले थेरोटिकल पण असतात, तर असा सगळा अभ्यास आपल्याला करता येतो.
4: अच्छा, तर मग हे जे सगळे कोर्सेस आहेत या संदर्भात विस्तृत माहिती द्या ना आमच्या श्रोत्यांना.
5: आपल्याकडे जे सोहम डिपार्टमेंटला कोर्सेस आहे, मी त्याच्याबद्दल असं सांगेल की आपल्याकडे 12वी पासआउट झाल्यानंतर सर्टिफिकेट कोर्स इन योगा टीचर ट्रेनिंग कोर्स आहे.
4: अच्छा,
5: म्हणजे तुम्हाला योगातलं बेसिक नॉलेज पण त्याच्यामध्ये मिळेल, स्वतः पुढचा योग तुम्हाला त्याच्यामध्ये शिकता येतो. त्यानंतर हा एक वर्षाचा कोर्स असेल. त्यानंतर डिप्लोमा इन योग टीचर हा कोर्स आहे. हा कोर्स आपल्याकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ओपन डिस्टन्स लर्निंगचा कोर्स आहे, ज्याचे क्लासेस फक्त शनिवार रविवारी आठवड्यातून 2 दिवस त्याचे क्लासेस होतात, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विस्तृत माहिती तुम्हाला वर्षभरात घेता येते. आणि 1 वर्षाचा हा फक्त डिप्लोमा आहे, जो कुठल्याही नोकरदार वर्गाला, गृहिणींना करता येण्यासारखा आहे. आणि पार्ट टाइम म्हणजे तुमचा फुल टाइम जॉब सांभाळून पण तुम्ही हा कोर्स करू शकता, योग शिक्षक पदविका अभ्यास. जे 12वी पासआउट झालेले विद्यार्थी असतात, ज्यांना ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे बीए इन योगिक सायन्स हा कोर्स आहे. म्हणजे बीए आपण जे करतो इतिहासामध्ये, मराठीमध्ये, राज्यशास्त्रामध्ये, तसंच आता योगशास्त्रामध्ये पण आपल्याला बीए करता येतं. आणि हा बीएचा 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे सेमिस्टर पॅटर्नमध्ये. त्यानंतर बीए कम्प्लीट झाल्यानंतर किंवा कुठल्याही विषयामधलं तुमचं जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल, तुम्ही LLB केलं असेल, बीई केलं असेल, बीकॉम केलं असेल, बीबीए केलं असेल, तरीही तुम्हाला MA योगिक सायन्स हा अभ्यासक्रम करता येतो. आणि हा MA योगिक सायन्स आपल्याकडे या वर्षीपासून 2 प्रकारात आपण चालवणार आहोत. मुरजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाची मान्यता असलेलं, म्हणजे ज्याला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची डिग्री सर्टिफिकेट मिळेल, असा आपल्याकडे MA योगिक सायन्स हा कोर्स आहे. आणि दुसरा MA योगशास्त्र हा कोर्स आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ओपन डिस्टन्स लर्निंगचा पण कोर्सची मान्यता आपण यावर्षीपासून घेतलेली आहे. म्हणजे ज्या व्यक्तींना फुल टाइम हा कोर्स करायचा आहे त्यांना मुरजी जेठा महाविद्यालयाची डिग्री सर्टिफिकेट मिळेल, आणि ज्यांना जॉब सांभाळून किंवा काही गृहिणी असतील, डॉक्युमेंटेशन कम्प्लीट होत नसेल आपलं, तर अशा लोकांना ओपन डिस्टन्स लर्निंगचा MA योगिक सायन्स हा कोर्स सुद्धा त्यांना पूर्ण करता येईल. तर असे हे डिप्लोमा, BA आणि MA आणि शॉर्ट ड्युरेशनचे सर्टिफिकेट कोर्सेस आपल्या सोहम डिपार्टमेंटला उपलब्ध आहेत.
4: छानच, तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. सर, ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुद्धा आहे का यासाठी?
5: यस, नक्कीच. जे ओपन डिस्टन्स लर्निंगचे कोर्सेस आहेत त्याचे आपण काही ऑनलाइन लेक्चर्स पण आपण त्याच्यामध्ये घेतो. काही व्हिडिओज विद्यार्थ्यांना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अव्हेलेबल करून देतो. वीकली त्यांचे काही ऑनलाइन लेक्चर्स पण त्याच्या घेतो. त्याच्यामुळे असा काही भाग नाही की मी कॉलेजमध्ये 100% उपस्थित राहू शकत नाही, मग माझा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार, हा अजिबात आता भाग राहिलेला नाही. टेक्नॉलॉजीचा सगळा उपयोग आपण करून घेतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचावी, योगशास्त्राचं शास्त्रशुद्ध ज्ञान व्हावं यासाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा

0: जास्त खर्च करू शकत नाही, शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा खेडे विभागातून आलेली
1: हो
0: लोकं
1: ना,
0: आहेत, तर अशा लोकांसाठी निश्चितच तशी BA ची फी फार कमी आहे, पण त्या अभ्यासक्रमाला पण स्कॉलरशिप लागू आहे, शासनाची शिष्यवृत्ती त्याला मिळते. आणि त्याचबरोबर MA योगिक सायन्सची फी थोडी जास्त जरी असली तरीही मुळजी जेठा महाविद्यालयाचा जो कोर्स आहे MA योगिक सायन्स, त्याला अगदी नाममात्र फी भरून बाकीची फी तुमची स्कॉलरशिप मधून पण वजा केली जाते. आणि म्हणून ही शासनाची जी शिष्यवृत्तीची सवलत आहे ही आपल्या MA योगिक सायन्सच्या पात्र विद्यार्थ्यांना लागू आहे, आणि त्यांना अर्ध्यापेक्षाही कमी फी मध्ये हे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे.
1: अरे वा, म्हणजे सर्वांना सहज शिक्षण उपलब्ध होत आहे, खूपच छान. तर सर, हा कोर्स केल्यानंतर म्हणजे हे जे काही कोर्सेस आहे आपल्याकडे योगशास्त्राबद्दलचे, तर त्यानंतर रोजगाराच्या संधी काय काय आहेत त्याबद्दल थोडं गायडन्स करा.
0: रोजगाराच्या संधीमध्ये हा कोर्स असा आहे, MA योगिक सायन्स किंवा डिप्लोमा इन योगा टीचर हे कोर्सेस असे आहेत की याच्यामध्ये तुम्ही स्वयंरोजगार पण निर्माण करू शकता किंवा तुम्ही कुठे नोकरी करून पण रोजगार प्राप्त करू शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगेल की आज मेट्रो सिटीमध्ये जर आपण बघितलं, जळगावमध्ये पण किंवा वेगवेगळ्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी अनेक लोक स्वतःचा योग स्टुडिओ काढतात, स्वतःचं योग सेंटर आपण स्थापन करू शकतो हे अभ्यासक्रम केल्यानंतर. तुमच्याकडे जर गुंतवणूक करण्यासाठी किंवा जागा भाड्याने घेण्यासाठी पण पैसे नसतील, गुंतवणूक करायची नाहीये, तर तुम्ही होम ट्युशन्सचा पर्याय अवेलेबल आहे. लोक आजकाल घरी बोलवतात आणि तुम्ही 10 ते 15 हजार रुपये एका तासाचे तुम्हाला महिन्याभरासाठी पेड करतात. आपण 4 जरी ट्युशन क्लासेस घेतल्या तरी 50 ते 60 हजार रुपये महिना आपण सहज मेट्रो कमवू शकतो. जळगाव सारख्या ठिकाणी पण आमचे विद्यार्थी अनेक असा रोजगार त्यांनी निर्माण केला आहे. स्वतःचं योग केंद्र पण आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन होम ट्युशन, पर्सनल कोचिंग पण ते देतात, गर्भसंस्काराचे वर्ग घेतात, वेट लॉसचे वर्कशॉप घेतात, आणि त्याच्यामधून आपला स्वयंरोजगार निर्माण करतात. हे झालं स्वयंरोजगाराचं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इंग्लिश मिडियम स्कूल्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्याच्यानंतर कॉलेजेस असतील, ज्या कॉलेजेसमध्ये योगाचा अभ्यासक्रम आहे अशा कॉलेजेसमध्ये तुम्ही प्राध्यापक पदासाठी नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर फिटनेस सेंटर असतील, जिम असेल, स्पा असेल, अशा ठिकाणी पण आपल्याला याच्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. संशोधन करण्यासाठी पण शासनाकडून या अभ्यासक्रमांमध्ये संशोधन करण्यासाठी पण वेगवेगळ्या स्कॉलरशिप याच्यामध्ये मिळतात, तर त्याच्यामधून पण तुम्ही उत्पन्न पण मिळवू शकता आणि संशोधन पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता. त्याचबरोबर आता जे नवीन शैक्षणिक धोरण शासनाने अवलंबलं आहे याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे IKS मध्ये पण हा योग विषय आहे. त्याचबरोबर 2 क्रेडिटचा कोर्स हा आता सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला आणि सगळ्याच महाविद्यालयांमध्ये जवळपास हा कोर्सेस आता 2 क्रेडिटचा योगाचा अवेलेबल आहे. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी तुम्ही प्राध्यापक पदासाठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. अशा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये योगा थेरपिस्ट म्हणून, नॅचरोपॅथी सेंटरमध्ये, स्पामध्ये, जिममध्ये, स्वतःच्या योगा स्टुडिओमध्ये आपल्यासाठी भरपूर संधी योगशास्त्रामध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला वेळ फार कमी द्यावा लागतो आणि कमी वेळेत तुम्हाला लोकांना स्वास्थ्यही व्यवस्थित ठेवता येतं आणि तुम्हाला रोजगार पण त्याच्यामधून प्राप्त करता येतो. अशा अनेक महिला आहेत आमच्या की ज्यांनी सोसायटीमध्ये राहतात, लोक 50-50 100-100 घरं असतात आणि तिथे सोसायटीचा क्लब हाऊस असतं, त्या क्लब हाऊसमध्ये जरी तुम्ही योगा क्लास घेतला सहज तुम्ही एका तासामध्ये महिन्याभरात 20 ते 25 हजार रुपये महिना तुम्ही आरामात कमवू शकता, असा अनेक विद्यार्थ्यांचा आमचा अनुभव आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत जे कॉलेजेस आहेत अशा ठिकाणी पण विद्यार्थी आमचे जातात आहे. त्याचबरोबर NIS योगाचा डिप्लोमा केल्यानंतर, योगा कोचचा डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला अधिकारी पदासारख्या, जिल्हा क्रीडा अधिकारी पदासारख्या नोकरीच्या पण संधी याच्यामध्ये आहेत. आमचे 2-3 विद्यार्थी या अशा पदावर आज कार्यरत आहे, याचा आम्हाला सांगताना निश्चितपणे अभिमान आहे की तुम्ही अशा पदावर पण कार्य करू शकता अधिकारी पदावर. तर अशा सगळ्या रोजगाराच्या अनेक संधी, स्वयंरोजगार आणि नोकरी अशा दोन्ही पद्धतीच्या संधी याच्यामध्ये उपलब्ध आहेत.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तेव्हा योगा केवळ आपला फिटनेस मंत्र नाही तर ती एक जीवनशैली सुद्धा होऊ शकते आणि रोजगार निर्मितीचं एक साधन सुद्धा होऊ शकतं. तेव्हा नक्कीच हे क्षेत्र करिअरसाठी निवडणं खूप अत्यंत गरजेचं आहे. आजकाल फिटनेसकडे सगळ्यांचा म्हणजे कल वाढला आहे, की आपण फिट असणं फार महत्वाचं आहे. तर सर, योगा संदर्भातल्या अनेक स्पर्धा असतात, अरेंज करत असतात, तर त्यात कोण सहभागी होऊ शकतं त्याबद्दल थोडी माहिती द्या.
0: निश्चितपणे मी असं सांगेल की विद्यापीठाच्या पण स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये विद्यापीठामध्ये विद्यार्थ्याचा प्रवेशित विद्यार्थी असणं अपेक्षित आहे, त्याला वयाची पण मर्यादा आहे. तर ते विद्यार्थी जे ग्रॅज्युएशन लेवलला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल

0: असे सगळे विद्यार्थी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होतात, महाविद्यालयीन स्पर्धा होतात, विभागीय योगासनाच्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करून ते इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धांपर्यंत जाऊ शकतात. त्याचबरोबर असोसिएशनच्या काही स्पर्धा असतात. आता योगासन भारत म्हणून जे आहे त्याच्या अंडरमध्ये पूर्ण जिल्हा लेवलच्या आधी स्पर्धा होतात. जसं जळगाव जिल्हा योगासना स्पोर्ट असोसिएशन आहे, मग इथून निवड झालेला विद्यार्थी राज्यस्तरावरच्या स्पर्धेमध्ये जातो. राज्यस्तरामध्ये निवड झालेला विद्यार्थी जो आहे तो नॅशनल लेवलला जातो, आणि नॅशनल लेवलचा एशियन लेवल पर्यंत पण तुम्ही जाऊ शकता. आणि भविष्यात येत्या 1-2 वर्षामध्ये, आता पुढच्या वर्षीपासूनच ऑलिम्पिकमध्ये पण ॲज अ डेमॉन्स्ट्रेशन म्हणून योगासनांचा स्पर्धा त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतलेल्या आहेत. आणि मला सांगताना निश्चितपणे अभिमान वाटेल की आमच्या सोहम डिपार्टमेंटच्याच विद्यार्थिनीने सेकंड एशियाई योगासना चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक भारत देशासाठी प्राप्त केलेलं
1: आहे.
0: निश्चितपणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,
1: आनंदाची गोष्ट आहे.
0: अशा सगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी आणि असोसिएशनच्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये वय वर्ष साधारण मला वाटतं 8 ते 9 वर्षापासूनचे विद्यार्थी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. आणि 45 वर्षाच्या वरचे पण जे साधक असतात, योग साधक, ते सुद्धा अशा स्पर्धांमध्ये निश्चितपणे सहभागी होऊ शकतात. वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत वयाच्या, आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या आसनांचा समूह, वेगवेगळ्या आसनांच्या प्रकारांच्या माध्यमातून या स्पर्धांमध्ये आपल्याला सहभागी होता येऊ शकतं. आणि वेगवेगळ्या गेम्सच्या अथलेटिक्सला ज्या संधी आणि सुविधा मिळतात, किंवा जॉबमध्ये त्यांना 5% जे आरक्षण मिळतं, त्या सगळ्या सुविधा योगासनाच्या खेळामध्ये सुद्धा आता लागू आहेत. आणि त्याच्यामुळे स्पर्धात्मक योग हा सुद्धा आज एक मोठा प्रचार प्रसार आहे. याचा उद्देश नेमका हाच आहे की आज आपण बघतो की सोशल मीडियामुळे आणि या स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आपलं जे मानसिक खच्चीकरण होतंय, मानसिक बौद्धिक क्षमता खालावते आहे, एकाग्रतेचा अभाव आपल्याला जाणवतोय, सतत चिडचिड होते आहे, ह्या साधनांचा उपयोग करता करता आपल्याला एकटेपणा जाणवतो आहे, डिप्रेशन जाणवतो आहे, चिडचिडपणा होते आहे, त्याचबरोबर फिजिकल सायकोसोमॅटिक डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो, ब्लड प्रेशर असेल किंवा डायबिटीस सारखे आजार असतील, बॅकपेन सारखे आजार असतील, तर हे सगळं निर्माण होतंय. आणि हे टाळण्यासाठी योगाभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. तुम्ही नियमित योगाभ्यास करायला पाहिजे, आणि ह्या नियमित योगाभ्यासाची सवय विद्यार्थ्यांमध्ये लागावी म्हणून योगासन हा चॅम्पियनशिपमध्ये खऱ्या अर्थाने या दृष्टिकोनातनं तो योग हा स्पर्धांमध्ये आता आलेला आहे.
1: आणि मनशांतीसाठी सुद्धा योगा हा प्रभावी माध्यम ठरलेला आहे. सर, मला आता सांगा ना, शेवटी जाता जाता, की योगशास्त्राच्या अभ्यासक्रमात जाणून घेण्यासाठी किंवा या स्पर्धा ज्या तुम्ही सांगितल्या, विविध स्पर्धा असतात, किंवा योगशास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी मुलांनी किंवा इंटरेस्टेड जे कोणी इच्छुक असतील त्यांनी संपर्क कुठे करावा, त्याबद्दल सांगा.
0: निश्चितपणे वेगवेगळ्या विद्यापीठांमध्येही आजकाल हे कोर्सेस अव्हेलेबल आहेत. मी सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव, या ठिकाणी आमचं मूळजी जेठा महाविद्यालयाच्या परिसरात एकलव्य क्रीडा संकुलाच्या बाजूलाच अगदी आमचं सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी आहे. त्या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण केव्हाही येऊ शकतात, या कोर्सची विस्तृत माहिती आपण घेऊ शकतात, किंवा आपण फोनवर जर संपर्क साधायचा असेल माझा नंबर आपण नोट डाऊन करू शकता, त्या नंबरवर सुद्धा आपण निश्चितपणे सहभाग, आपली जी चौकशी करायची असेल कोर्सेसची, ती कोर्सेसची चौकशी आपण या ठिकाणी करू शकता. माझा नंबर नोट डाऊन करून घ्या, 9970985954. नंबर पुन्हा एकदा सांगतोय, 9970985954 या नंबरवर आपण संपर्क व्हॉट्सअप करू शकता. आणि शक्यतोवर आपण सोहम डिपार्टमेंटला आलात तर आमच्या भव्य योगाचा हॉल तुम्हाला बघायला मिळेल, नॅचरोपॅथीचं सुंदर क्लिनिक तुम्हाला बघायला मिळेल, आणि विस्तृतपणे माहिती पण आपल्याला जाणून घेता येईल.
1: तेव्हा नक्कीच व्हिजिट करा सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एमजे कॉलेज जळगावला. सर, तुम्ही छान अशी माहिती दिली, योगशास्त्राचा अभ्यासक्रम, त्याचं महत्त्व आणि त्याचे फायदे आम्हाला समजावून सांगितले, त्याबद्दल खरोखरच मी तुमची आभारी आहे. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्रोत्या नमस्कार, 90.8 MHz वर आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भवन ऑलवेज हार्ट टचिंग. मी तुमचा रेडिओ मित्र आरजे अमोल, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हॅलो डॉक्टर म्हटल्यानंतर आपल्याला शारीरिक व्याधी हे जाणवतं, समीकरणच आहे, परंतु शारीरिक व्याधींसोबतही बऱ्याच व्याधी आहेत. आणि त्यामधली सगळ्यात न दिसणारी व्याधी म्हणजे मानसिक व्याधी. आणि आपण त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतं, कारण शारीरिक व्यंग आपल्याला दिसतं परंतु मानसिक आरोग्य दिसत नाही. त्या धकाधकीच्या या काळामध्ये आपण आपलं मानसिक आरोग्य कुठंतरी खराब करत चाललो आहोत किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत असं एक आम्हाला वाटतं. आणि त्याच अनुषंगानं सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मनोविकार तज्ञ ज्यांचे 34-35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा या क्षेत्रातला आहे असे डॉक्टर यश वेलणकर आपल्या कार्यक्रमात आज आलेले आहेत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार.
2: जसं सर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला येई पुन्हा पिकावर अशी आमची बहिणाई म्हणते, आणि हा मन जे आहे हे शांत ठेवणं म्हणजे आमच्या बहिणींनी तर फार पूर्वी त्याला ढोराची उपमा दिली, तसंच हे मन स्थिर ठेवण्यासाठी बेसिकली आपण काय केलं पाहिजे?
3: तर संत बहिणाबाईंनी जे अनुभवातून हे जाणलेलं होतं आपल्या बहिणाबाई चौधरीने की मन सतत भटकतं आणि उभ्या पिकातलं ढोर जसं पुन्हा पुन्हा उभ्या पिकात जातं तसं जो विचार करायचा नाही तेच विचार मनात पुन्हा पुन्हा येतात. आणि हे जर कमी करायचं असेल, तो त्रासदायक विचार जो काही येतो आहे त्याचा त्रास कमी करायचा असेल, तर आधी सर्वप्रथम आपण सर्वांनी लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करायला हवं, ज्याबद्दल आज फार कमी बोललं जातं. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की तो ठरवू शकतो लक्ष कुठे द्यायचं आहे आणि कुठे द्यायचं नाही. अन्य प्राणी असं ठरवू शकत नाही, त्यांचं आपोआपच लक्ष जात असतं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं माणूस व्हायचं म्हणजे कुठे लक्ष द्यायचं आहे हे आपल्याला ठरवता येऊ लागतं आणि त्याचं प्रशिक्षण अगदी वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून देणं आवश्यक आहे. आणि जर मन अस्वास्थ्य, त्यातली जी काही तणाव हे जर आपल्याला कमी करायचे असतील तर ज्या समस्या आहेत त्यांच्यावर लक्ष द्यायला हवं, त्या समस्येंवर विचार करायला हवा, उत्तरं शोधायला हवी. पण सतत तोच विचार माणूस जो करत राहत असतो ते तो टाळू शकतो. आणि एखादी भविष्यातली समस्या आहे त्याच्यावर विचार करून झाला की वर्तमानात लक्ष देणं जे आहे, जे सर्वांनी सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलं आहे, आता मानसशास्त्रज्ञ सांगत आहेत, ते आपल्याला माहिती म्हणून माहिती असतं पण ती केवळ माहिती पुरेशी नसते, तो सराव आवश्यक असतो. आणि तो सराव आपण करत नाही त्यामुळे मानसिक स्वास्थ्य आपण हरवून बसतो.
2: बरं, सतत तणावात जगतो आपण किंवा या धकाधकीच्या काळामध्ये टेन्शन प्रत्येकाला आहे, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच, त्याच्यामधून कोणी चुकलेलं नाही आहे, अशा वेळी काय केलं पाहिजे?
3: तर टेन्शन असणं हेच पुन्हा माणूसपणाचं लक्षण आहे.
2: बरं,
3: अन्य प्राण्यांना केवळ त्या प्रसंगाचंच टेन्शन असतं. टेन्शन म्हणजे आपण म्हणू युद्धस्थिती. आपलं शरीर मन एकतर शांतता स्थितीत असतं नाहीतर युद्धस्थितीमध्ये असतं. ज्यावेळी दोन कुत्रे एकमेकांशी भांडत असतात त्यावेळी त्यांचं शरीर मन देखील युद्धस्थितीत असतं. पण पुन्हा उद्या भांडण होईल की काय असा विचार ते करू शकत नाहीत, जो केवळ माणूस करू शकतो. म्हणजे माणसाचं सुद्धा दुसऱ्या माणसाचं ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी माणसं युद्धस्थितीमध्येच असतात. फक्त कुत्र्याची युद्धस्थिती ती घटना संपली की बदलते आणि त्याचं शरीर मन शांतता स्थितीमध्ये येतं, कारण त्याचा मेंदू एवढा विकसित नाही आहे की पुन्हा उद्या ही स्थिती येऊ शकते, ती टाळण्यासाठी काय करायला हवं असा विचार कुत्रा करू शकत नाही, मात्र माणूस करू शकतो. आणि त्यामुळे माणूस भविष्याचा विचार करू शकतो, त्यानुसार काही उपाययोजना करू शकतो. पण आज प्रॉब्लेम असा आहे की माणूस सतत विचारच करतो आहे आणि असं सतत विचार करत राहणं हे तणाव वाढवणारं असतं. आणि त्यामुळे तणाव हा तंबोऱ्याच्या तारेसारखा आहे. तारेवर जर योग्य प्रमाणात ताण असेल तर संगीताचा सूर चांगला निघतो. ती तार जर अधिक सैल असेल तर सूर निघत नाही. तसंच भविष्याचा विचार करायला हवा, तो जर केलेला नसेल तर जी काही आवश्यक गोष्टी आहेत, तजवीज आहे भविष्याची, ती केली जात नाही. त्यामुळे थोडासा तणाव असायला हवा, पण तोच तंबोराच्या तारेवरचा तणाव जरी खूप वाढला तर तार तुटते. तसंच माणसावरचा तणाव देखील खूप वाढला, माणूस सततच भविष्याचा विचार करत राहिला तर त्याची तार तुटते आणि मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे तो गमावून बसतो.
2: आता जसं तुम्ही सांगितलं की तणाव हा तारेसारखा आहे, तणावाची परिणिती सतत तणाव घेतल्याने मग डिप्रेशन येतं का, आणि डिप्रेशन म्हणजे काय, म्हणजे जो शब्द आहे डिप्रेशन हा नेहमी ऐकायला येतो, नाही यार मी खूप डिप्रेस आहे किंवा मला डिप्रेशनमध्ये मी जातोय, हे डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे काय?
3: तर डिप्रेशनला मराठीत आपण औदासीन्य असं म्हणू शकतो, आणि औदासीन्य म्हणजे उदास वाटणं ही एक भावना देखील आहे. एखाद्या माणसाला ज्यावेळी काही करू नये असं वाटतं, झोपून राहावं असं वाटतं, त्यावेळी त्याला उदास वाटत असतं. काही वेळा असं उदास वाटणं हे नॉर्मल आहे, पण ही उदासी खूप अधिक काळ राहिली किंवा खूप तीव्र झाली की ते डिप्रेशन या आजारामध्ये रूपांतरित होतं. आणि त्यामुळे डिप्रेशन या आजारामध्ये त्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीचा आनंद वाटत नाही, तो त्याची मनस्थिती सतत उदासीची अशीच असते, आणि मग याचा परिणाम त्याच्या वर्तनावर देखील दिसतो. मग त्याला म्हणजे बेडमधून अंतरुणातून बाहेर यावंच असं वाटत नाही, त्याला जेवण झोप त्याची जी दैनंदिनी कामं आहेत का या सर्वांवर त्याचा दुष्परिणाम होतो. तो समजा नोकरीवर जात असेल तर त्या दांड्या मारायला लागतो, आणि एकूणच त्याच्या सर्व वर्तनावर त्याचा परिणाम दिसून येतो. आणि असं होतं त्या पाठीमागे त्याच्या मनातले एक विचारांची चौकट कारणीभूत असते, आणि तो तीन प्रकारचे विचार करत असतो, ज्याला इंग्लिशमध्ये वर्थलेसनेस, हेल्पलेसनेस अँड होपलेसनेस असं म्हणतात. वर्थलेसनेस म्हणजे स्वतःविषयी त्याला खूप म्हणजे कमीपणा वाटत असतो, आपल्याला काहीच जमत नाही, आपण अपयशी आहोत, अशा प्रकारचे विचार तो सतत करत राहतो. हेल्पलेसनेस म्हणजे मी एकाकी आहे, मला कोणाची मदत नाही, सगळी माणसं आपापल्या उद्योगात असतात, स्वार्थी असतात, अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येत असतात. मग यालाच जोडून माझ्यावर कोणी प्रेम करत नाही असंही त्याला वाटत असतं. आणि होपलेसनेस म्हणजे त्याला भविष्याविषयी निराशा वाटत असते, भविष्यात काही चांगलं होण्यासारखं नाही, आपलं भविष्य अधिकाधिक वाईट होत जाणार, अशा प्रकारचे विचार माणसाच्या मनात येतात आणि तसेच विचार तो करत राहतो, आणि त्याचा परिणाम त्याच्या सगळ्याच नातेसंबंधांवर होतो, त्याच्या कामावर होतो, त्याच्या वागण्यावर होतो. एखादा माणूस ज्यावेळी असा सतत 2 आठवडे अशा प्रकारचा असतो त्यावेळी त्याला क्लिनिकल डिप्रेशन असं म्हणतात. आणि हे डिप्रेशन जर एखादा माणूस विचारांवर काम करू शकत असेल, ज्याला आम्ही मानसोपचार असं म्हणतो, मानसोपचार म्हणजे भावनांच्या लाटांमध्ये पोहायला शिकणं, पण असं पोहता येण्यासाठी हातपाय मारण्याची शक्ती असावी लागते. काही वेळा हे डिप्रेशन हे इतक्या टोकाला जातं ज्याला मेजर डिप्रेशन असं म्हणतात, त्यावेळी अशी शक्ती राहत नाही, आणि मग त्यावेळी औषधं आणि काही वेळा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी जे सायकॅट्रिस्ट देतात त्याचीही गरज भासू शकते. पण हे ज्यावेळी मेजर डिप्रेशन असेल तर त्या आधीची जी सौम्य डिप्रेशनची जी स्थिती आहे, ज्यावेळी माणूस स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकतो आहे, समोरचा काही बोलतोय ते त्याला समजतं आहे, अशी स्थिती असेल तर औषधाशिवाय देखील डिप्रेशनमधून बाहेर पडता येऊ शकतं.
2: बरं, आता ह्या डिप्रेशनला लागूनच दुसरा प्रश्न म्हणजे आत्महत्या. आत्महत्या करणं किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणं हा कायदेशीर गुन्हा आहे, परंतु बऱ्याच वेळा आपण म्हणतो काय भेकड होता, आत्महत्या त्यांनी केली, तर ही स्थिती काय येते, एक मानस शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल?
3: तर आत्महत्या ज्या घडतात त्याची 3-4 कारणं आता समजली आहेत. त्यातलं एक कारण तुम्ही म्हणाल तसं डिप्रेशनमुळे आत्महत्या होते, कारण डिप्रेशनमध्ये आत्ता मी जसं म्हटलं की भविष्याविषयी निराशा असते आणि त्यामुळे असं कशाला जगायचं असं म्हणून माणसं आत्महत्या करतात. त्यामध्ये सुद्धा एक असं लक्षात आलेलं आहे की जे मेजर डिप्रेशन आत्ता मी सांगितलं त्यावेळी माणसांना आत्महत्या करण्याची देखील शक्ती नसते, पण त्यांना जर औषधं सुरू केली तर ती शक्ती हळूहळू येते, आणि मग त्यामुळे अँटी डिप्रेसंट औषधांचा एक साईड इफेक्ट असा म्हटला जातो की आत्महत्येचे विचार अधिक येऊ शकतात.
2: आणि
3: मेडिसिन सुरू केल्यावर, त्यामुळे असं मेडिसिन सुरू केल्यावर त्यांना म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांचा विचार त्यांना बोलायला अधिक प्रवृत्त करणं, हे करणं आवश्यक असतं.
2: बरं, म्हणजे मग रस्त्याने काही आपण पाहतो वेडी लोक आहेत, किंवा तो रस्त्याला वर पाहतो, वर पाहून तो कोणाशी तरी बोलतोय किंवा कम्युनिकेट करतो, अशाला आपण वेडा म्हणतो.
3: बरोबर.
2: तर मग ही परिस्थिती डिप्रेशन, मेजर डिप्रेशन मध्ये येते?
3: नाही,
2: काही वेगळं आहे.
3: हे वेगळं आहे. तर आत्ता तुम्ही जी एखाद्या माणसाची स्थिती सांगितली याला स्किझोफ्रेनिया असं म्हणतात. मराठीत त्याला आपण छिन्न मनस्कता असं म्हणू शकतो. आणि या स्किझोफ्रेनियाचं मुख्य लक्षण असं असतं की त्याला वास्तवाचं भान राहत नाही. तुम्ही आत्ता जे सांगितलं की एखादा माणूस एकटाच बोलत असतो, तो का बोलत असतो? कारण त्याला काहीतरी ऐकू येत असतं जे प्रत्यक्षात सामान्य माणसाला ऐकू येत नाही, पण त्याला मात्र ऐकू येतं, काहीतरी कोणतरी बोलतंय आपल्याशी असं त्याला वाटतं आणि तो त्याच्याशी बोलतो. काही जणांना काही नसतं तरी तिथे कोणीतरी आहे असं दिसतं, किंवा जे काही आहे ते काहीतरी वेगळं आहे असं दिसतं, ज्याला आपण भास किंवा आभास असं म्हणू शकतो. आणि हे जे हा जो त्रास आहे हा स्किझोफ्रेनिया समाजात हा 1% लोकांना असतो. हे का होतं? तर हे मेंदूतल्या केमिकल लोचामुळे होतं. तुम्हाला कधी लगे रहो मुन्नाभाई नावाचा एक सिनेमा होतो, त्यामध्ये हा शब्द त्यांनी लोकप्रिय केला. त्यामध्ये संजय दत्तने जो रोल केलेला आहे त्याला गांधीजी दिसत असतात, गांधीजी बोलतात त्याच्याशी, आणि मग त्याचा जो विरोधक आहे तो हेच सिद्ध करतो की त्याला स्किझोफ्रेनिया आहे. कारण जे गांधीजी आत्ता अस्तित्वात नाही ते दिसणं, ते बोलणं म्हणजेच भास आभास होणं, आणि हाच तो स्किझोफ्रेनिया हा आजार आहे. आणि त्याच्यावर सुद्धा आता खूप चांगली औषधं आहेत ज्यामुळे केमिकल लोचा हा जो झालेला असतो मेंदूतला तो ठीक होऊ शकतो आणि हे भास आभास होणं हे कमी होऊ शकतं. त्यामुळे स्किझोफ्रेनिया आणि डिप्रेशन हे वेगवेगळे मानसिक आजार आहेत. त्यातला मेजर डिप्रेशन हा जो आजार असतो त्यामध्ये त्याला भास आभास असं काही होत नसतं, पण त्याच्या मेंदूमध्ये ते जे सेरोटोनिन नावाचं एक केमिकल असतं ते खूप कमी होतं. आणि हे सेरोटोनिन नावाचं केमिकल उत्साहासाठी आवश्यक असतं, आनंदासाठी आवश्यक असतं. आणि अँटी डिप्रेशन जी औषधं असतात ती ती सेरोटोनिनची पातळी वाढवतात आणि त्यामुळे त्या माणसाला थोडासा तरी उत्साह असा वाटू लागतो. त्यामुळे ही दोन वेगवेगळी, म्हणजे तुम्ही जे आत्ता सांगितलं स्किझोफ्रेनिया हा आजार, डोपामाइन नावाचं केमिकल वाढलं तर त्यामुळे होतं. ते केमिकल वाढलं की असे भासाभास होऊ लागतात.
2: अच्छा.
3: आणि स्किझोफ्रेनिया नावाचा आजार सेरोटोनिन नावाचं केमिकल कमी झाल्यामुळे होता. तर ही त्याच्या मागची केमिकल थिअरी आहे.
2: आणि आत्ता हा
3: हा आणि ही जी आत्ताची औषधं आहेत ती या केमिकल लोचावर काम करतात आणि त्यामुळे ही लक्षणं कमी होऊ शकतात.
2: बरं सर, आता आपण जाऊयात एकदम छोट्या मुलांकडे. म्हणजे मी तोही व्हिडिओ तुमचा बघितला होता की मुले 5 वर्षाची होईपर्यंत त्यांची काळजी कशी घ्यावी किंवा पालकांची जबाबदारी काय असते. आता एक उदाहरण जर सांगायचं झालं, माझ्या घरचंच उदाहरण मी या ठिकाणी सांगतो. 18 वर्षाचं माझं बाळ आहे, 18 महिन्याचं माझं बाळ आहे, 18 महिन्याचं बाळ आहे, आणि ते त्याच्या हातामधली जर एखादी वस्तू घेतली किंवा त्याने घेतलेली पेन घेतली तर तो लगेच अंग टाकून देतो किंवा फार आतताईपणा करतो, चिडतो, ओरडतो. तर ही बालकांची अवस्था जी आहे, अशा वेळेस पालकांनी कसं वागलं पाहिजे किंवा ह्या अवस्थेबद्दल सांगा.
3: तर 18 महिन्याचं बाळ असं जे वागत आहे यामागे महत्त्वाचं कारण टेम्परामेंट असं असतं, म्हणजे जे जन्मतः एखाद्याची स्वभाव प्रकृती अशी असू शकते ती तशी का असते याचं एक कारण आत्ता सायन्सला समजलं आहे आणि ते म्हणजे जीन्स, अनुवंशिकता. आणि त्यामुळे एखाद्या अगदी लहान मुलाचा स्वभाव असा का आहे त्याच्यावरचे प्रयोग शास्त्रज्ञ सतत करत असतात. आणि त्यांनी उंदरांवर असे प्रयोग केलेले आहेत आणि उंदराला एखाद्या गोष्टीची भीती निर्माण करायची, म्हणजे त्यांनी असे प्रयोग केले की उंदराला बिस्किटाचा वास द्यायचा आणि त्याला इलेक्ट्रिक शॉक द्यायचे. असं आता वारंवार केलं गेलं की जे बिस्किट उंदरांना आवडत असतं त्याचीच भीती वाटायला लागते. आता इलेक्ट्रिक शॉक दिले नाही तरी देखील केवळ बिस्किटाचा वास दिला तरी उंदरं घाबरून अशी पळायला लागतात. आता त्यांना पिल्लं होऊ दिली आणि दुसरा असा ग्रुप केला की ज्यांना बिस्किटाची भीती नाही आहे आणि त्या उंदरांना स्वपिल्ल झाले. आता या उंदरांना ज्यांना बिस्किटाच्या वासाची भीती आहे त्यांच्या उंदरांना, त्या उंदरांना जी पिल्लं झाली त्या पिल्लांना यांनी काही असं इलेक्ट्रिक शॉक वगैरे दिले नाहीत, पण त्यांना अगदी लहानपणापासूनच बिस्किटाची भीती निर्माण झाली.
2: बर, म्हणजे ते जीन्स मधून. हा,
3: ते जीन्स मधून आलं. त्यांनी पुन्हा त्याच्यावर ऑब्झर्वेशन ठेवलं, त्यांना पुन्हा पिल्लं झाली. तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा पिल्लांना बिस्किटाची भीती निर्माण झालेली होती. आणि दुसरे उंदीर की ज्यांच्यामध्ये बिस्किटाची भीती नाही आहे त्यांच्या पिल्लांमध्ये ही भीती नव्हती. म्हणजेच आपल्या बऱ्याचशा भावना या जीन्समधून पुढे जात असतात. जे उंदरांमध्ये होतं ते माणसांमध्ये सुद्धा होऊ शकतं. आणि त्यामुळे माझ्यामध्ये, म्हणजे माझे आजोबा, त्यांना समजा अँझायटी अधिक असेल किंवा एखाद्या गोष्टीची भीती असेल, उदाहरणार्थ पाण्याची भीती असेल, आणि मला कधीच, मी पाण्यात गेलेलो नाही, बुडालेलो नाही, तरी देखील मला पाण्याची भीती वाटू शकते, कारण ती पाण्याची भीती जीन्समधून माझ्यामध्ये आलेली असू शकते. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की वयाच्या 5 वर्षापर्यंत हे जे काही आलेलं आहे हे जीन्समधून बऱ्या प्रमाणात आलेलं असतं. 5 वर्षानंतर आपण, म्हणजे ती व्यक्ती सुद्धा जरी जीन्समधून आलेली आहे तरी आजोबांना दोष देण्यात अर्थ नाही, मग तुम्हाला पाण्याची भीती होती म्हणून मला पाण्याची भीती निर्माण झालेली आहे. तर आता 6-7 वर्षानंतर माणूस त्याला असणारी भीती जी काय आहे ती दूर करू शकतो. हेच माणसाचं वैशिष्ट्य आहे. उंदराची पिल्ल अशी,
2: हा,
3: तो स्वभाव, स्वतःचा स्वभाव बदलता येऊ शकतो. आपण असं म्हणतो स्वभावाला औषध नाही, ते अर्ध सत्य आहे. आपल्याला असं वाटत असतं दुसऱ्याचा स्वभाव बदलायला हवा, त्याच्यावर काही औषध नाही, माझा स्वभाव पुढच्याचा बदलला पाहिजे. तर आपण आपला स्वभाव बदलवू शकतो. आणि आत्ता तुम्ही हे जे 18 महिन्याच्या बाळाचं हे सांगितलंय, आत्ता त्याला फार लगेच काही करता येणार नाही आहे, हळूहळू ते जसं मोठं होईल तसं त्याला बिहेवियर थेरपीतली काही गोष्टी त्याला द्यायला हव्यात. बिहेवियर थेरपी म्हणजे थोडक्यात त्याने चांगली गोष्ट केली की त्याला बक्षीस देणं, आणि त्याने चुकीची गोष्ट केली तर एकतर त्याला शिक्षा करणं किंवा त्याला महत्व न देणं.
2: मला माहिती नाही याला बिहेवियर थेरपी म्हणतात, परंतु आम्हाला काही वस्तू दिली की व्हेरी गुड म्हटलं का मग टाळ्या वाजवल्या की तो खुश होतो.
3: बरोबर. तर आता तो ज्यावेळी हळूहळू जर तो, म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध झालं आणि तो शांत राहिला की त्याला आता व्हेरी गुड म्हणून टाळ्या वाजवायला हव्यात, त्याला काहीतरी बक्षीस द्यायला हवं, कधीतरी हे घडेल. पण असं ज्यावेळी घडेल तो क्षण शोधून त्यावेळी त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. आणि आत्ता तो 1.5 वर्षाचाच आहे त्यामुळे आत्ता त्याला उचलून घेणं हे करणं हे स्वाभाविक आहे. हळूहळू हे आपल्याला, म्हणजे हे चॅलेंज असतं पालकांसाठी की मुलांना ती आकांतांडव करतात आणि मग आकांतांडव केलं की आपल्याला हवं ते मिळतं. आता त्यावेळी त्यांना हवं तर न देता त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधणं, ते जे काही मागतायत ते द्यायचं नाही, पण त्यांचं रडणं थांबवायचं, दुसरीकडे लक्ष त्यांचं, त्यांना जे काही दुसरी आवडीची गोष्ट आहे ती द्यायची, हीच बिहेवियर थेरपी आहे. कारण 5 वर्षापर्यंतचं बाळ स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकत नाही. लक्ष देण्यासाठी जो माणसाच्या मेंदूतला जो भाग आहे, ज्या मी पहिल्यांदा सुरुवात केली, तोच साधारण 5-6 वर्षांनी काम करू लागतो. आणि त्यामुळे 5 वर्षापर्यंतचं बाळ हे प्राण्यासारखं असतं. प्राणीसुद्धा स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकत नाहीत. मग प्राण्यांना जी सगळी हे ट्रेनिंग देतात ते स्व बिहेवियर थेरपीच वापरत असतात. आपण जे वेगवेगळ्या ठिकाणी ॲनिमल शो पाहतो की कुत्रा जाळत्या काड्यातून उडी मारतो, हे का तो मारू शकतो, कारण ते त्याला आधी तसं ट्रेनिंग दिलेलं असतं. त्याने ती उडी मारली की त्याला खायला द्यायचं, तो उडी मारली नाही की फटका द्यायचा, अशा पद्धतीचं त्याला ज्यावेळी ट्रेनिंग दिलं जातं त्यावेळी ते अशा, म्हणजे त्यांच्या स्वभावापेक्षा वेगळ्या गोष्टी हळूहळू करतात. म्हणजे त्यांचा स्वभावही दुसरी ट्रेनर्स बदलवतात. आणि 5 वर्षापर्यंत हे पालकांनी करायला हवं. 5-6 वर्षानंतर मात्र आपण आपला स्वभाव बदलवू शकतो.
2: म्हणजे मग शिस्त लावायची ती कधी लावायची?
3: हा, तर ती असं म्हटलं तर की 2.5-3 वर्षापर्यंत लाड करायचे.
2: बर.
3: त्यानंतर हळूहळू शिस्त लावायला सुरुवात करायची आणि ती साधारण 5-6 वर्षानंतर अधिक शिस्त लावायची, ती 16-व्या वर्षापर्यंत लावायची. आणि 16-व्या वर्षापर्यंत जी काही शिस्त लागली आहे ती मग मान्य करायची. 16-व्या वर्षानंतर षोडश वर्ष प्राप्तेशु पुत्र मित्रवत भवेत असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं आहे आणि ते आज मानसशास्त्र खरं ठरवत आहे की 16 वर्षानंतर त्या मुलाची ऐकून घेण्याची क्षमताच आता राहत नाही आणि त्यामुळे आपण मित्राशी जसं बोलतो तसं त्याच्याशी बोलायला हवं. 16 वर्षापर्यंतच आपण खऱ्या अर्थानं जी काही शिस्त लावायची आहे ती लावू शकतो.
2: बरोबर सर. दुसरा एक महत्वाचा आता मुलांचा विषय निघाला म्हणून आज दप्तरांचं ओझं प्रचंड मुलांच्या मानगुटीवर बसलेलं आहे. त्यासोबत विविध क्लासेस आहेत आणि परत होमवर्क असतो आणि घरी सतत त्याच्यावर प्रेशर असतं कुठंतरी की अरे 98% घेतले पाहिजे, 99% घेतले पाहिजे. ह्या पर्सेंटेजच्या झोनमध्ये तो कुठेतरी दबून जातो. अशा वेळेस पालकांना काय तुम्ही सांगाल आणि मुलांनी कसं वागलं पाहिजे?
3: तर आत्ता तुम्ही हे जे सांगितलं हे पर्सेंटेज मिळाल्यानंतर मुलं कुठे जातात? IIT MBBS यामध्ये जातात. आणि IIT मधली मुलं ही माझी खूप मोठ्या प्रमाणात क्लायंट असतात. IIT मध्ये ज्यांना प्रवेश मिळालेला आहे अशीच मुलं मला तिथे बोलायला निमंत्रित करतात आणि तिथे ती सांगतात की इथे तुमच्या समोर निम्मी मुलं बसलेली आहेत आणि निम्मी मुलं व्यसनाधीन झालेली आहेत. म्हणजे मुंबईतल्या IIT किंवा कुठल्याही ठिकाणच्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटत असतं की तिथे गेला की झालं, MBBSला ऍडमिशन मिळाली की झालं, जिंकलं आपण, ते नाही आहे. त्यानंतर तो जो काही अभ्यासक्रम आहे तिथली जे काही वातावरण आहे याला सामोरं जाणं, त्यानुसार स्वतःमध्ये बदल करणं, या क्षमता जर मुलांमध्ये नसतील आणि केवळ त्याला मार्कांच्या जोरावरच जर प्रवेश मिळालेला असेल तर समस्या वाढतात. आणि त्यामुळे मार्कांच्या बरोबरीनं किंवा मार्कांपेक्षाही अधिक महत्त्व तो स्वतःच्या भावना मॅनेज करू शकतोय का याला देणं आवश्यक आहे. पण आपल्या इथे प्रॉब्लेम असा आहे की पालकच स्वतःच्या भावना मॅनेज करू शकत नसतात.
2: अगदी बरोबर.
3: ते मुलांसमोर भांडत असतात. त्यामुळे आम्ही असं एखादी सुरुवातीला सांगतो की भांडा अवश्य पण मुलांसमोर भांडायचं नाही. आणि मी असं त्यांना प्रश्न विचारतो की समजा मी तुमच्या घरी आलो आहे आणि तुम्हाला राग आला एकमेकांचा, तुम्ही माझ्यासमोरच भांडायला सुरुवात कराल का? तर सहसा होत नाही. म्हणजे तुम्ही थांबवू शकता भांडण. तर तसंच मुलांसमोरचं भांडण देखील टाळायला हवं, कारण मुलांसमोर ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी मुलांवर त्याचे खूप विपरीत परिणाम होत असतात. मुलांमध्ये ज्या भावनिक समस्या निर्माण होतात त्या सर्वांची हिस्ट्री अशी असते की घरात मम्मी पप्पांचं खूप भांडण असायचं आणि त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला जर मुलांबद्दल काही संस्कार आणि हे करायचं असेल तर आधी आपल्या भावनांवर आपल्याला ताबा मिळवता यायला हवा आणि भावनिक गप्पा आपल्याला मारता यायला हव्यात. हे आपल्याला माहितीच नाही आहे. भावनिक गप्पा म्हणजे काय? की आपण मोठी माणसांना सुद्धा आपल्याला राग येतो, भीती वाटते, उदासी येते. ही भावना निर्माण होणं यात काहीच चुकीचं नाही आहे. त्या लगेच व्यक्त करणं, चुकीच्या पद्धतीनं व्यक्त करणं, भावनेबरोबर कृती करणं हे चुकीचं आहे. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं राग येणं हे स्वाभाविक आहे, रागाबरोबर लगेच भांडण सुरू करणं हे चुकीचं आहे. मग तो राग आला तरी आज रात्री हा बाळ झोपला की मला बोलायचं आहे हा तुझ्याशी असं म्हणून आपण वेळ ठरवून भांडू शकतो. पण ते करण्यासाठी
2: भांडण्याचा फोर्स
3: निघूनही जाऊ असू शकतं. पण मग भांडायचं कशासाठी आहे? तर तुझं मला हे पटलं नाही हेच सांगण्यासाठी भांडायचं आहे ना. तर ती भावनांची तीव्रता जी खूप अधिक वाढते ती आपल्याला कमी करता यायला हवी आणि त्यामुळे मनात ज्या भावना ज्या सौम्य असतात त्या आपण मुलांना देखील सांगायला हव्यात. आज असं असं झालं त्यावेळी मला राग आला, बाहेर यांनी मला हवा तसा प्रतिसाद दिला नाही, त्यावेळी मला खूप उदास झाले, हे आपण सांगत नाही. म्हणजेच राग, चिंता, भीती, उदासी या भावना सर्वांच्याच मनात असतात, हे मुलांना समजतच नाही आणि ते समजायला हवं. ते याचं ट्रेनिंग खरं म्हणजे घरातच असायला हवं की मला राग आला पण मी रागाच्या भरात काही कृती केली नाही हे पालकांनी सांगायला हवं. आणि मग मुलांनाही विचारायला हवं की तुला आज कधी राग आला होता, शाळेतला राग आला का, शाळेत वाईट वाटलं का? अशा भावनिक गप्पा होणं हे मार्क मिळवण्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे.
2: म्हणजे सहज ओघाओघामध्ये असं जेव्हा मी बोललो की माझं रक्त किती जळता तुम्ही, मग ती हळूच तिच्या काकूला विचारते अग बाबांचं रक्त कसं काय जळतं बरं. म्हणजे शब्दशः
3: अर्थ तिला जळणं म्हणजे काय, त्यामुळे असे हे आता रक्त जळणं हे सुद्धा भावनांचा परिणाम जो शरीरावर होत असतो ते सांगणार आहे. आणि आपल्याला कोणालाच हे समजत नसतं, म्हणजे भीतीमुळे छाती धडधडतं हे आपल्याला माहिती असतं, पण रागामुळे खरंच रक्त जळतं जरी आपण वाक्प्रचार वापरला तरी देखील. म्हणजे आपण असं म्हणतो तळपायाची आग मस्तकाला गेली. आता हा उगाच वाक्प्रचार नाही आहे. ज्यावेळी राग येतो त्यावेळी खरंच आपल्या शरीरामध्ये अधिक उष्णता निर्माण होते, दाह निर्माण होतो, आणि त्यामुळे भावनांचं व्यवस्थापन करण्याचा जो मार्ग आम्ही सुचवतो तो म्हणजे राग आल्यावर लगेच भांडायचं नाही. म्हणजे राग येणार, समजा नवऱ्याला बायकोचा येणार, बायकोला नवऱ्याचा येणार, लगेच भांडायचं नाही, रात्री भांडायचं. मग आत्ता काय करायचं, तर राग आला हे मान्य करायचं, माझ्या मनात आत्ता राग आहे, आणि शरीरावर लक्ष द्यायचं. स्वतःच्या शरीरावर लक्ष देत राहणं हे भावनांना सामोरं जाण्याचं सर्वात उत्तम उपाय आहे. राग ज्यावेळी येतो त्यावेळी रक्त जाळणं हे खूप राग आला तर, पण त्याच्या आधीसुद्धा आपल्या शरीरामध्ये दाह जाणवू शकतो. भीती वाटते त्यावेळी छातीत धडधडतं, उदास येते त्यावेळी अंगात थकवा, पूर्ण अंगात शक्तीच नाही असं वाटतं. मनात येणारी प्रत्येक भावना शरीरात काही ना काही रसायन निर्माण करते आणि त्या रसायनामुळे शरीरात बदल होतात. आपल्याला ते समजत नाही कारण आपण शरीराकडे लक्षच देत नसतो. आणि त्यामुळे या भावनांचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपण घराघरात स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याचा सराव रोज काही वेळ करायला हवा आणि आपल्या मुलांनाही त्यासाठी प्रवृत्त करायला हवा.
2: अगदी बरोबर सर, खूप छान वाटलं. एक शेवटचा प्रश्न आता जाता जाता, कारण आता वेळ पुढे आपल्याला जाऊ देत नाहीये, तुमचेही भरपूर कार्यक्रम पेंडिंग आहेत, परंतु काही व्यक्ती ज्या असतात अतिशय संशय वृत्तीच्या, किंवा त्यांची वृत्तीच होते प्रत्येक गोष्टीला संशयानं बघणं, मग तो नवरा असेल, तो ऑफिस मधली लोक असतील, कुठलंही असेल, नातेवाईक असतील, काही बोलतायत तर माझ्याबद्दलच बोलत असतील, ह्या ज्या संशय वृत्ती आहे ह्याच्यापासून मुक्त कसं व्हावं?
3: तर ही जी संशय वृत्ती आहे ही काही काळापुरती जर असेल तर त्याला मानसिक आजार असं म्हणतात, पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया. मगाशी जे मी म्हटलं छिन्न मनस्कता असा जो आजार आहे त्यातलाच एक भाग असा असू शकतो की त्याला असे विचार येत असतात की सगळं जग आपल्या विरुद्ध कट करतं आहे, दोन माणसं कोणी बोलत असली तरी ती माझ्याबद्दलच बोलत आहेत असं त्याला वाटत असतं. आणि हे काही काळापुरतं असेल तर ते औषधांनी बरं होऊ शकतं. पण यातला दुसरा प्रकार असतो ज्याला म्हणतात व्यक्तिमत्व विकृती, पर्सनॅलिटी डिसऑर्डर. आणि माझं एक यूट्यूब चॅनल आहे माइंडफुलनेस फॉर हेल्थ, त्यामध्ये मी आत्ता या व्यक्तिमत्व विकृतींवरच एक एक व्हिडिओ करतोय, कारण आपल्या समाजामध्ये याची माहिती नाही आहे लोकांना. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन ते दर 5-6 वर्षांनी एक डायग्नॉस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल असं प्रकाशित करतात, आणि आत्ता त्यांचं जे लेटेस्ट मॅन्युअल आहे त्यामध्ये त्यांनी अशा 10 व्यक्तिमत्व विकृती सांगितल्या आहेत. हे जे जी त्यातली संशयी वृत्ती ही एक व्यक्तिमत्व विकृती आहे. अशा आणखी 9 वेगवेगळ्या स्वभाव विकृती आहेत आणि आपण असं म्हणतो की त्याचा तो स्वभावच आहे. तर तोच स्वभाव हा विकृतीच्या पातळीवर जातो आणि त्यावेळी मुख्यतः त्यालाही त्रास होतो आणि त्याच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीला खूप अधिक त्रास होतो. आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या माणसामध्ये अशी एखादी स्वभाव विकृती आहे का ह्याबद्दलची जर आपल्याला माहिती मिळाली तर त्या व्यक्तीशी कसं वागावं आणि त्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास आपण कसा करून घ्यायचा नाही हे आपल्याला बाहेर कसं काढता येऊ शकतं हे आपल्याला समजू शकतं
2: सर. कारण मनस्वास्थ्य हे खूप मोठा विषय आहे. तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते कोणतं आहे, म्हणजे ऐकणारे आपले जे श्रोते आहेत त्यांनी त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब जर केलं तर स्वास्थ्यवर्धक त्यांना जे टॉनिक तुम्ही द्याल विचारांचं ते त्या माध्यमातून त्यांना मिळेल.
3: तर इंग्लिशमध्ये माइंडफुलनेस फॉर हेल्थ असं माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे.
2: बरं.
3: आणि हे हेल्थमध्ये शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य, मुख्यतः मानसिक आरोग्यासाठी माइंडफुलनेस कसं उपयोगी पडतं. तर माइंडफुलनेस म्हणजे काय, माइंडफुलनेस हे आपल्याच पूर्वजांनी शोधलेलं आहे पण आता त्याच्यावर परदेशात अधिक संशोधन होतं आहे. माइंडफुलनेस म्हणजेच वर्तमान क्षणात लक्ष देत राहणं. मी ज्यानं आत्ताच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती ते लक्ष देण्याचं कौशल्य म्हणजेच माइंडफुलनेस. आणि ते खरं म्हणजे घराघरात प्रत्येक व्यक्तीनं त्याचा सराव करायला हवा. तो जर सराव केला तर आपलं मानसिक स्वास्थ्य अधिकाधिक चांगलं राहील.
2: जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही विद्यार्थी पालकांना?
3: तर हेच, आपल्याला अधिकाधिक यश मिळवायचं आहे त्यासाठी तणावाला सामोरं देखील जायचं आहे, पण त्याचबरोबर आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, आपल्या मनात जे विचार आहेत, त्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं आवश्यक आहे. आज आपण अधिकाधिक बहिर्मुखी झालो आहोत, सतत मोबाईलमध्ये असू, माहिती घेऊ काय चाललं आहे आपल्या मनामध्ये, असं असं होत असतं, असे मेसेज खूप येत असतात, पण आपण स्वतःच्या मनाकडे लक्ष देत नाही, आपण मोबाईलमध्येच लक्ष देत राहतो. त्यामुळे आपण सर्वांनी काही वेळ तरी स्वतःच्या मनाकडे लक्ष देण्यासाठी देऊया, ते शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य दोन्हीसाठी आवश्यक आहे.
2: तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण आलात, वेळातला वेळ काढलात, त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
3: मला ही संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
4: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
5: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. श्रोतेहो, आज आपण एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहोत. खरं म्हणजे चित्रपट निर्मितीचं एक शास्त्र असतं, आणि ते शास्त्र काय आहे, त्याची अंग काय आहेत, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत MGM स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सचे प्रमुख आणि प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे, असे डॉक्टर शिव कदम. सर, तुमचं खूप स्वागत आहे आमच्या रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार.
6: नमस्कार. नमस्कार.
5: सर, मला सुरुवातीलाच जाणून घ्यायचं आहे की चित्रपट बघण्याचं किंवा चित्रपट निर्मितीचं एक शास्त्र आहे हे तुम्ही तुमच्या पुस्तकातनं मांडलेलंच आहे, पण ते आम्हाला थोडं विस्तृत जाणून घ्यायचं की ते नेमकं काय
6: होतं. असं की आपण एखादी कथा वाचतो आणि कथा वाचत असताना ही अतिशय नैसर्गिक एक प्रक्रिया आहे की आपल्याला ती कथा इमॅजिन होते, ती चित्र दृश्य आपल्याला दिसायला लागतात, आणि ह्याच्यातनं बऱ्याचदा असा एक गैरसमज तयार होतो की आता ही चित्र तर मला दिसत आहेत, मग ही चित्र आता मला चित्रित करायची आहेत आणि म्हणजे सिनेमा करायचा आहे, असा एक समज बऱ्याचदा बघायला मिळतो. किंवा दुसरी गोष्ट असते की मी आता नाटकामध्ये बरंच काय काय केलेलं आहे, बरीच नाटकं बसवली आहेत, किंवा एखादं राज्य नाट्य स्पर्धा वगैरे मी गाजवलेली आहे, आणि मला ते कळतं आता त्यातलं नाट्य तत्व काय आहे आणि कुठली मुव्हमेंट काय घ्यायची, त्याचं कॉम्पोजिशन काय करायचं. तर तो पण एक असतो की स्टेजिंग म्हणजे मग सिनेमा आहे का,
5: करेक्ट,
6: किंवा स्टेजिंग करणं आणि त्याला मी म्हणतो की टेप रेकॉर्डिंग, नाटकाचं टेप रेकॉर्डिंग म्हणजे सिनेमा आहे का. तर बऱ्याचदा अशा भ्रमांमधनं, गैरसमजुतीतनं त्या बिचाऱ्या दिग्दर्शकाचा प्रवास सुरू असतो, आणि त्यांनी अडचण अशी होते की अनेक प्रयत्न करून सुद्धा तसं बघायला गेलं तर यश मिळत नाही. बऱ्याचदा ही मुलं शॉर्ट फिल्म्स करून बघतात, मग कुठल्या तरी स्पर्धेत टाकतात, मग छोट्या मोठ्या कुठे काहीतरी मिळतं त्यांना, पण मग ते राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत जातं का, मग एखाद्या आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये
5: सिलेक्शन
6: होतं का, किंवा ज्या उद्देशाने तुम्ही ते करताय तर ते होत नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जो कमर्शियल सिनेमा आहे तर तो सिनेमा बघून सिनेमा करणे हा एक अजून एक प्रांत आहे. तर कमर्शियल सिनेमा ही एक वेगळी गोष्ट आहे, म्हणजे त्या टूथपेस्टमध्ये खरंच काही मीठ असतं का, कोळसा असतो का, नसतो का ते देवाला माहित, पण ते विकायचं म्हणून सांगावं लागतं की ह्याच्यामध्ये आता कोळसा आहे. आम्ही लहान असताना कोळशाने दात घासू नका, टूथपेस्टने घासा असं ते सांगायचे. आता आम्ही आमचे मुलं आले त्या वयात ते त्यांना सांगतात की कोळसा असलेला टूथपेस्ट निघायचा. सिनेमा जो आहे तो कमर्शियल सिनेमा हा कमोडिटी मार्केटचा एक भाग आहे, आणि त्या मार्केटमध्ये ते चालावं म्हणून ते बनवलेलं आहे.
5: ओके.
6: गोष्ट सांगावी किंवा त्या गोष्ट सिनेमातनं गोष्ट सांगण्याच्या पद्धतीला पुढे न्यावं म्हणून केलेला तो सिनेमा नाहीये. मध्येच म्हणजे शेतकरी आत्महत्येवर चित्रपट असतो, मध्येच त्याच्यामध्ये आयटम सॉंग पण असतं. तर आता असं काही कुठे होताना आम्ही तर बघितलं नाही बाबा शेतामध्ये त्या मुली बाळी तर नाचतात वगैरे. तर हे तो एक वेगळा प्रकार आहे. म्हणून ज्याला कुणाला या क्षेत्रात यायचं असेल त्यांनी जरूर यावं, अमेझिंग आहे, फॅन्टॅस्टिक आहे, पण ते करण्यापूर्वी फंडामेंटल्स त्याचे काय आहेत, बेस काय आहे, हा सगळा समजून घेणं गरजेचं आहे. आता तो बेस काय आहे तर त्याचे 7 वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत. डिरेक्शन आहे, एडिटिंग आहे, सिनेमॅटोग्राफी आहे, स्क्रीन ऍक्टिंग आहे, स्क्रीन प्ले आहे, प्रोडक्शन डिझाईन आहे, VFX अँड ऍनिमेशन आहे, साऊंड डिझाईन आहे. या सगळ्या गोष्टींचं फंडामेंटली आपल्याला माहिती असली पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की फिल्म ग्रामर आपल्याला कळलं पाहिजे.
5: करेक्ट.
6: त्याच्या आधी आपल्याला फिल्म फॉर्म काय आहे, गोष्ट तीच आहे जी दिबा मोकाशींनी कथेत सांगितली आहे, पण ती एका वेगळ्या लिटररी फॉर्म मध्ये सांगितलेली आहे. मला ती गोष्ट फिल्म फॉर्म मध्ये सांगायची आहे. त्याच कथेचं मी नाटकात जर रूपांतर करत असेल तर ते नाटकाच्या फॉर्म मध्ये येणार आहे. आणि मग जेव्हा सिनेमाला तुम्ही एक फॉर्म म्हणून स्वीकारता तेव्हा तुम्हाला सिनेमाची लँग्वेज, फिल्म लँग्वेज ही तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यावी लागते. त्याचं काय स्ट्रक्चर आहे, ते काय पद्धतीने फॉर्म होते आणि काय पद्धतीने ती वर्क होते. भाषा जर कळली तर मला कथा सांगता येईल. म्हणून मग फिल्म फॉर्म अंडरस्टँड करा, फिल्म ग्रामर अंडरस्टँड करा, फिल्म लँग्वेज वरती कमांड घ्या आणि फिल्म लँग्वेज वर कमांड घेतल्यानंतर फिल्म नरेटॉलॉजी, चित्रपटाचं कथाकथन कशा पद्धतीने होतं हे समजून घेतलं तर मग जे काही प्रयत्न आपण करू ते प्रयत्न कुठेतरी एका शाश्वत दिशेने जाणारे आपल्याला दिसते.
5: पण सर एक मला सांगा ना, सुरुवातीलाच आता म्हणजे आपण खूप क्लिष्ट विषयापासून सुरुवात केली आहे आणि आमचे श्रोते जे आहेत ते ग्रामीण भागातले पण आहेत, प्लस आमचे विद्यार्थी पण आहेत ज्या परिक्षेत्रात आपण आहोत. साधारणतः 25-30 किलोमीटरच्या परिक्षेत्रामध्ये हा रेडिओ ऐकला जातो आणि आमचे विद्यार्थी आवडीनं हे ऐकत असतात आणि त्यांना खूप इंटरेस्ट आहे की समजून घ्यायचं ही निर्मिती प्रक्रिया समजून घ्यायची आहे किंवा सिनेमॅटोग्राफी काय असते, तर त्याबद्दल थोडंसं विस्तृत सांगा की सिनेमॅटोग्राफी जर म्हटल्यानंतर नेमकं कार्य काय चालतं.
6: काय होतं की आपलं ग्रामीण भाग महाराष्ट्र तसा ग्रामीणच आहे पण प्रत्येक गावातला एक तरी माणूस आज MBBS MD डॉक्टर झालेला आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक गावातून एक चांगला
5: कलाकार
6: निर्माण
5: होऊ शकतो.
6: जसं तो MBBS ला मेडिकल सायन्सला घाबरत नाही तसं आपणही नाही घाबरलं पाहिजे आणि त्या शास्त्राचा आपण अभ्यास केला पाहिजे. आता सिनेमॅटोग्राफी जेव्हा आपण म्हणतो, सिनेमॅटोग्राफीमध्ये असं होतं की टेक्नॉलॉजी एक गोष्ट आहे आणि टेक्निक ही दुसरी गोष्ट आहे. तो कॅमेरा कसं काम करतो हे सांगायला मला 10 मिनिटं सुद्धा लागणार. आता जे आपल्या इथे
5: प्रशिक्षण
6: तिथे आपण तो सिनेलाईन कॅमेरा आणलेला आहे, प्राईम लेन्सेस आणलेले आहेत, लाईट्स हे सगळं करून प्रॅक्टिकली आपण त्या मुलांना दाखवलं. फिल्मच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंगचं बटन असतं सांगायला गेलं तर, त्याच्यानंतर त्याचं ISO असतं की तुम्ही काय सेन्सिटिव्हिटी कॅप्चर करणार त्यानुसार असतं. त्याच्या पुढे तुम्हाला मग लेन्स जे तुम्ही लावता तर लेन्सला त्याचं वेगळं अपर्चर असतं, फोकस तुम्ही ऑपरेट करत असता, एक मोर ओव्हर अशा 8-10 कमांड त्याच्यामध्ये असतात. पण सिनेमॅटोग्राफीला मला खूप जवळची व्याख्या त्याची अशी वाटते की त्याला असं म्हटलेलं आहे पेंटिंग विथ लाईट.
5: पेंटिंग विथ लाईट,
6: पेंटिंग विथ लाईट. एक चित्रकार जसं एका चित्रातन एक क्षण असतो तो त्या चित्रातनं आपल्याला तो भाव प्रकट करतो, तसं सिनेमॅटोग्राफरला जर त्यांनी ती फ्रेम लावली तर त्या फ्रेमला तो चित्रासारखं जर ट्रीट करू शकतो. टेप रेकॉर्डिंग नाही, जे सुरुवातीला आपण लग्न लागलेलं असतं तो येतो सगळं टेप रेकॉर्डिंग ते नाही, मला ह्या प्रसंगामध्ये काय घडणार आहे, मग ते घडणार असेल तर इथे प्रकाश कसा असू शकेल. मग नाटकामध्ये जी लिमिट आहे मला की तेवढेच लिमिटेड सोर्सेसनीच मी लाईट देऊ शकतो, सिनेमामध्ये फ्रीडम आहे तुम्हाला. मग बॅकग्राऊंड मध्ये काय कलर्स किंवा बॅकग्राऊंड मध्ये काय कशा पद्धतीचे आकार असले पाहिजेत, मग कॅरेक्टर्सना मी कुठं कसं कंपोज करणार आहे, दिग्दर्शकाची रिक्वायरमेंट काय आहे, त्यानुसार मग त्याच्यावरती मी प्रकाश योजना काय करणार आहे, त्यानुसार मी लेन्स कुठला वापरणार, हे सगळं मिळून जेव्हा फ्रेम त्या पहिल्या सीनची पहिली फ्रेम जेव्हा पडद्यावरती येते तिथूनच प्रेक्षकांचं रिडिंग चालू होतं, परसेप्शन चालू होतं की या प्रसंगामध्ये काय होणार आहे. म्हणून मला वाटतं की हे सिनेमॅटोग्राफी जे आहे, टेक्नॉलॉजी म्हटलं तर टेक्नॉलॉजी ही तुम्हाला तो कॅमेरा समजून घ्यायचा. जेव्हा सुरुवातीला आम्ही काम सुरू केलं 16mm वर काम केलं त्याच्यामध्ये फार कमी आम्हाला स्कोप होता,
5: स्कोप होता बरोबर.
6: त्याच्यानंतर मग फिल्म कॅमेरेज पण डिजिटल फिल्म कॅमेरे आले, अरी 435 535 सारखे कॅमेरे आले. मग कुठेतरी आम्हाला पॅनाव्हिजन कॅमेरा बघायला मिळाला, त्याचं फुटेज हँडल करायला मिळालं. नंतर हे सगळं डिजिटाईज झालं. द टेक्नॉलॉजी विल बी चेंजिंग बट व्हॉट रिमेन्स कॉन्स्टंट इज द टेक्निक ऑफ दॅट आर्टिस्ट हु इज ऑपरेटिंग दॅट कॅमेरा. त्याच्यामुळे मी डिजिटल पेंटिंग करतो का मी रंग आणि ब्रश आणि कॅनव्हस वरती पेंटिंग करतो हे तर तुमचं एक मीडियम झालं, पण तो आर्टिस्ट त्याच्या डोक्यात काय आहे, दाविंची होऊ शकतो,
5: दाविंची होऊ शकतो. पण सर मला एक सांगा, मी आता बहुतेक अशी जुनी चित्रपट जे आहे इस्टमन कलर असेल जे त्याला स्वरूप दिलं जायचं, म्हणजे अगदी राज कपूर असेल किंवा असे खूप मोठे डिरेक्टर आहेत त्यांच्या फिल्म जेव्हा बघतो आपण तेव्हा ती डेप जाणवते, त्याबद्दल थोडं सांगा ना आम्हाला त्यात काय असतं.
6: आता त्याच्यात होतं काय की आता डिजिटल मध्ये सगळं आपलं ट्रान्सफॉर्म झालेलं आहे, ही गोष्ट जरी खरी असली तरी सुरुवातीला एखादी टेक्नॉलॉजी जी आहे ती आपल्याला थोडस एक अम्युजमेंट असतं त्याच्यात की अरे आता हे डिजिटल आलंय, आता ते रील्स वापरायचं नाही आहे, आता ते सगळं खूप सोपं होईल किंवा असं ते वाटतं बऱ्याचदा. होतं असं की फिल्मवरती जी फिल्म झाली आणि डिजिटलवरती जी फिल्म झाली तर आता ह्याच्यातला फरक जे सातत्याने त्याच्यात आहेत त्यांना तो नक्कीच जाणवतो. अनेक उत्तम सिनेमॅटोग्राफर्सनी डिजिटलला विरोध केलेला सुरुवातीला किंवा अजूनही काही सिनेमॅटोग्राफर भारतातही आहेत जगातही आहेत जे फिल्मवरतीच करायचं म्हणतात.
5: हो, रील्सवरच करायचं म्हणतात.
6: आता त्याचं कारण हे आहे की हे जे नवीन माध्यम आलेलं आहे याला त्या लेवलला जायला अजून वेळ आहे. ते सोपं जरूर झालं, बजेट जरूर त्याचं कमी झालं, किंवा आम्ही जेव्हा शूट करायचो तर आम्हाला ते जसं रील फिरायची तसं बीपी वाढायचं.
5: बीपी वाढायची
6: की अरे अरे एवढं वेस्ट केलं, एवढं हे 200 फूट वाया गेलं, हे 300 फूट वाया गेलं, कारण तो रिटेक करावा लागायचा. आता ती भीती नाहीये. पण त्या लेवलचं जर काम करायचं असेल, म्हणजे टेक्नॉलॉजी जेवढी वाढत जाते तेवढं ते आर्टिस्टला चॅलेंज असत.
5: करेक्ट.
6: आणि जे चॅलेंज आपल्या आधीच्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं होतं फिल्मचं, तर ते चॅलेंज आता ह्या जनरेशनला ऍक्सेप्ट करावं लागेल. कारण त्याच्यात सुद्धा अत्युच्च कोटीचं काम त्याच्यातही होतंय. जर आपण बाहेरचे थोडे पिक्चर बघितले, आता अजिंठा एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतो संभाजीनगरला, नाथ ग्रुप, एमजीएम आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून जगभरातले फिल्म्स आपण तिथे डीसीपी वरती दाखवतो. फिल्म्स त्याही डिजिटलच आहेत. पण त्याच्यात लक्षात येते की आता ह्या डिजिटल टेक्नॉलॉजीवरती कमांड जी आहे ती त्या आर्टिस्टनी निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळं ते त्या पद्धतीने करावं लागेल. पूर्वी आम्हाला आयएसओच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर 100T 500T अशा पद्धतीचा स्टॉक मिळायचा फिल्मचा. आता एक कॅमेरा येतो तो म्हणतो माझा 1200 आयएसओ आहे, मग लाइटिंग करायचं नाही का? ऐकी नाही. तर हे सगळं समजून आपल्याला घ्यावं लागेल. जेवढा म्हणजे हे त्या राक्षसासारखा आहे, त्या आपण ते मायथॉलॉजी जे ऐकतो ना की तो डोक्यावर हात ठेवला की राख होतं, हे टेक्नॉलॉजी वाढत जाणं त्याच्यामुळे त्या राक्षसाला आधीपासूनच आपल्याला कमांडमध्ये जर ठेवलं तर आपण फिल्मचं तोडीचं काम पण नक्की करू शकू.
5: पण सर एक मला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी वाटते की आता जी नवीन येणारी मुलं आहेत त्यांनी चित्रपट नेमका कसा पाहावा ही पण एक टेक्निक आहे. खरं म्हणजे ती टेक्निक आपल्याकडे शिकवली जात नाही किंवा सांगितली जात नाही, त्यात थोडंसं जाणून घ्यायचंय की रसास्वाद नेमका कसा करायचा.
6: आता मी साधं तुम्हाला एक उदाहरण देतो जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गाणं ऐकणं ही सहज सुलभ प्रक्रिया आहे. आता त्याच्यात होतं असं की आपण ज्या संस्कारामध्ये आहोत गाण्याच्या, लहानपणापासून जर मी काहीतरी चिमणी उडाली भूर पोपट पिसाटला किंवा अशी जर काही गाणी मी ऐकत असेल तर मग माझे अभिरुची तीच होते. मला ते गाणं म्हणजे श्रेष्ठ गाणं असं मला वाटायला लागतं. आणि मग एखादा शास्त्रीय गायक जरी माझ्या पुढे गात असेल तर मग मला सहज असा प्रश्न काय चाललंय बाबा याच्यात काही, आणि हा पुढची ओळ का म्हणत नाहीये, एकच ओळ गेली 15 मिनिटं तो तोच सांगतो की रसिक बल्मा रसिक बल्मा, अरे बाबा तो पुढे काय झालं त्याचं, असं मला वाटू शकतं. कारण मी त्या एका अभिरुचीमध्ये
5: बंदिस्त,
6: एका पातळीवरतीच मी बंदिस्त आहे. मग आता हे चित्रपट रसास्वाद म्हणजे काय, रसग्रहण म्हणजे काय, तर शास्त्रीय गाण्याची मैफल ऐकण्यासाठी जी एक बेसिक समज आपल्यामध्ये असायला पाहिजे ती समज आपल्यात निर्माण झाली पाहिजे. नाहीतर मग होईल काय की जसं आपल्याकडे एक मोठा भोजपुरी बेल्ट आहे, त्या भोजपुरी बेल्टमध्ये काय पद्धतीचे सिनेमे चालतात, म्हणजे कोणी एकेकाळी त्याही भाषेमध्ये त्याच्यातही आता दिलीप कुमारचे अनेक सिनेमे हे भोजपुरी भाषेतच होते
5: सुरुवातीच्या काळातली, बरोबर.
6: पण तो सगळा ऑडियन्स एका वेगळ्याच नादाला एका वेगळ्याच अभिरुचीला लागल्यामुळे आता कितीतरी दशक तिथे सिनेमा त्या भाषेतला त्या प्रांतातला काहीतरी आर्ट म्हणून सिनेमा पुढे येईल का नाही अशी तिथे शंका निर्माण झालेली आहे. आपल्याकडे जसं गाण्याच्या संदर्भाने म्हटलं तर आता ते डीजे म्हणून काहीतरी लावलं जातं, त्याला डॉल्बी का म्हणतात ते माहिती नाही, आणि खूप मोठा आवाज, खिडक्यांची कावदानं सुरतावदानं सगळी हलावीत म्हणजे काहीतरी छान साऊंड असा लोकांचा समज होत चाललेला आहे. तर हे सगळं यामुळे होतं की आपल्याला अभिरुची संपन्न व्हावं लागेल. मला नुसतंच मी तिखट खाऊन आणि नुसतं हे नाही चालणार. मला जर खऱ्या अर्थाने ती पाककला समजून घ्यायची असेल तर मला माझी अभिरुची त्या पद्धतीने समृद्ध करावी लागेल. म्हणून मग सिनेमाला सगळ्यात आधी तुम्ही कला म्हणून स्वीकारा, आणि सिनेमाचं थोडंसं शास्त्र समजून घ्या. आता त्याच्यामध्ये सुद्धा रसास्वादामध्ये अनेक प्रकार आहेत. एक त्याला सिनेफाईल म्हणतात, एक त्याला एक पर्सनल टेक असतो, आणि एक फिल्म क्रिटिक असतो, एक चित्रपटाचा अभ्यासक असतो. बऱ्याचदा लोक चित्रपटाचा अभ्यासक असल्याचा आव जरूर आणतात, पण ते सिनेफाईल असतात, ते काय जातात बघतात आणि म्हणतात हा बेकार आहे, हा चांगला आहे, हा अमुक आहे, हा तमुक आहे. ही प्रतिक्रिया अपेक्षित नाही. अपेक्षित प्रतिक्रिया ही आहे की तुम्ही चित्रपट बघा आणि त्याचं विश्लेषण करा. आणि ते विश्लेषण करताना ते तर्कसंगत असलं पाहिजे, ते विश्लेषण करताना ते शास्त्राला सुसंगत असलं पाहिजे, आणि त्याच्यामुळे मग तुमची रसास्वादनाची प्रक्रिया तुमची वाढेल. म्हणून मग जर थोडस मला संगीत कळायला लागलं तर मी भीमसेन जोशींना तिथे बसून ऐकेल. ऐकताना मला त्या लक्षात येईल की पुर्या धनाश्री जो मागच्या मैफिलीत त्यांनी गायला होता तो आता ह्या मैफिलीमध्ये ते थोडा त्यांनी वेगळा गायलेला आहे, असे त्यांनी एक्सपेरिमेंट केलेले आहे. सिनेमामध्ये सुद्धा हे सगळे एक्सपेरिमेंट्स होत असतात. पण जर कमर्शियल सिनेमाच्या अभिरुचीमध्ये आपण अडकलो तर मग आपल्याला त्या 10व्या मिनिटाला विलन तिथे येणं गरजेचं आहे, वेलकम टू सिंघम होणं गरजेचं आहे, मग त्या सगळ्या महिला मंडळींनी तिथे नाचणं फेर धरून आणि पावसात भिजून आणि वाळू अंगावर फेकून ते नाचणं वगैरे ते गरजेचं आहे. जर ह्या पद्धतीने माझी अभिरुची तयार झालेली असेल तर मग मात्र मला वेगळा सिनेमा मला समजता येणार नाही. याचं एक फार मोठं उदाहरण ज्याच्याविषयी सत्यजित रे यांची खंत होती शेवटपर्यंत, की तेव्हा म्हणाले की वी हॅव गॉट व्हेरी अनसोफिस्टिकेटेड ऑडियन्स. सत्यजित रेंचं जगात जेव्हा कौतुक झालं तेव्हा आम्हाला कळलं की, आणि आताही जर विचारलं की बाबा सत्यजित रे का श्रेष्ठ आहेत, तर ते भारतीय आहेत, आमच्या आहेत म्हणून श्रेष्ठ आहेत. त्यांचा सिनेमा घेऊन त्याचं खरंच विश्लेषण किती केलं जाऊ शकतं. म्हणून ही कला जर या देशामध्ये या प्रांतामध्ये ही जर लयाला जाऊ द्यायची नसेल, किंवा भोजपुरी किंवा एखाद्या सिनेमाचं जे स्वरूप जसं होतं तसं होऊ द्यायचं नसेल, ते एक प्रकारचं सांस्कृतिक वाळवंटीकरण आहे, ते होऊ द्यायचं नसेल तर अभिरुची संपन्न प्रेक्षक तयार झाला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की इथे देवगिरी चित्र साधना सारखी ऍक्टिव्हिटी असेल, अजिंठा फिल्म सोसायटी असेल, किंवा तुमचं महाविद्यालय असेल, इथे ज्या पद्धतीने आता सिनेमाशी संबंधित ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, एक फार सकारात्मक पाऊल आहे. आणि ह्याच्यामुळे नक्कीच ही अभिरुची संपन्नता या प्रांतातली वाढेल. चांगले सिनेमे जर समाज बघायला लागला, कला म्हणून जर सिनेमे बघायला लागला, तर सिनेमा बघितल्यामुळे, वाईट पद्धतीचे सिनेमे बघितल्यामुळे समाजामध्ये जे व्हायलन्स वाढत चालले,
7: क्रिएट होतो,
6: म्हणजे कुणी कोणावर बलात्कार करावा हे काही महाविद्यालयात किंवा शाळेत शिकवलं जातं का? एखाद्या मुलीची जाऊन कशी छेड काढावी हे काही महाविद्यालयात शिकवलं जातं का? कोणाचा चाकू कसा भोसकावा हे काही महाविद्यालय? मग हे जर समाजात हे प्रमाण वाढत असेल तर हे लोक कुठून शिकतात? आणि म्हणून ह्या अशा सिनेमाला आपण आता डिनाय करणं सुरू केलं पाहिजे. जे तुमच्यातली राक्षसी प्रवृत्ती जागृत करतं त्याला डिनाय करणं आता सुरू केलं पाहिजे. आपण हा देश शेवटी गांधींचा आहे, वाय नॉट आपल्याकडे एक गांधीयन सिनेमाची एक प्रोसिजर का नाही सुरू होऊ शकत? एवढं सुंदर लिटरेचर आहे, एवढ्या छान छान गोष्टी आपल्या अवती भोवती आहेत, त्याच्यावरती फिल्म्स बनल्या पाहिजे. पण त्या तेव्हा बनतील जेव्हा त्या
7: विजन मिशन असेल. यस, विजन मिशन असेल. पण सर मला एक सांगा ना, पुन्हा हाच एक विषय येतो डोक्यामध्ये की आता जी मुलं सुरुवात करतात, समजा शॉर्ट फिल्म असेल, अगदी ते आता तुमच्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या गॅजेट्स पासून सुरुवात करतात, पण त्याला हवं तसा रिस्पॉन्स क्रिएट होत नाही, याची पण काही कारण असतील ना, ती काय असू शकतात?
6: त्याचं कारण हे होतं की मी जो तो सांगितला ना, एक सुरुवातीचा गैरसमज हा आहे की आता मोबाईलमध्ये पण रेकॉर्ड होतं, आता काही जणांकडे ते चष्मे आहेत त्याच्यात पण रेकॉर्ड होतो, तर नुसतं रेकॉर्डिंगचं डिव्हाइस माझ्या हातात यावं म्हणजे सिनेमा होणार नाही. आणि एखादा मायक्रोफोन हातात आला म्हणजे साऊंडचं माझं काम सुरू झालं असं होणार नाही. त्या प्रत्येकाने कशावरही करता, जे माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावरतीच मी शूट करणार, त्यामुळे माझा काही आग्रह नाही की कसं रियाज करावा. पण रियाज करताना बेसिक चार पाच गोष्टी आहेत फिल्म ग्रामरच्या, त्या मी लक्षात घेतो का? जसं आम्ही आता इथे आम्ही 2 दिवस फक्त त्यांना 180 डिग्री रूल काय आहे फिल्म ग्रामरचा याच्यावरती ते प्रत्यक्ष, आता काल एक सीन शूट केला, आज आम्ही 2-3 सीन शूट करतोय. 180 डिग्री रूल फॉलो करणं कसं गरजेचं आहे, आणि तो नाही फॉलो केला तर काय गोंधळ होऊ शकतो? तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपण दोन चार गोष्टी सुरुवातीच्या समजून घेतल्या तर होईल काय की बघणारा जो आहे तो तर शास्त्रातला माणूस आहे ना, तो पहिल्याच कटमध्ये त्याला रिजेक्ट करून टाकतो, अरे म्हणतो याला काही माहित नाही काहीतरी
7: चुकलेला
6: आहे. आणि ते तर बिचाऱ्या काम करणाऱ्या पोराला ते कधीच माहिती नसतं. तो हाच विचार करतोय की अरे मी किती ज्वलंत विषय होता, शेतकरी आत्मा होती, काय आत्म अभिनय केला, ती पूर्वी किती रडली, मध्ये एकाने मला फिल्म दाखवली तर ते असं सांगत होते की म्हणे त्या मुलीला आम्ही 12 तास त्या चिखलामध्ये नालीतलं भिजवून ठेवलेलं होतं. तर मी म्हटलं बाबा तुमची फिल्म तर 3 मिनिटाची आहे, तुम्ही 12 तास ते म्हणा नाही तिचं डिव्होर्स

0: स्केड्युलिंग तुम्ही लक्षात घेतलं तर त्यांनी होईल काय की अरे चला ह्या पहिल्या 2 तासात तिला मी फ्री करतो, थोडं बाबा मेकअप करणं काय असतं सिनेमाचं याचा थोडासा अभ्यास केला. आता त्या मुलीला बिचारीला काय इन्फेक्शन झालं काय झालं काय करणार तुम्ही, तर मेकअप मध्ये करता येतं ना ते. तर आता कसं झालं की हाऊस खूप निर्माण झालेली आहे, तर चांगली गोष्ट आहे, ऊर्जा निर्माण होते, काहीतरी करायला आपल्याला आपण धजावतो, अतिशय चांगली गोष्ट आहे. पण थोडस समजून ते करावं, डोळ्यावर पट्टी बांधून कितीही सुंदर बाईक असली आणि काही असलं तरी डोळ्यावर पट्टी बांधून बाईक चालवणं हे जसं आहे तसं या शास्त्राला न समजून घेता करणं आहे. म्हणून जे नवीन जे मुलं करत असतील त्यांना मला एवढंच सांगणं आहे की थोडस एखादा दिवस तरी एखाद्या सेटवरती जा. मी असं म्हणणार नाही जाऊन तुम्ही कुठेतरी फिल्म स्कूलमध्येच ऍडमिशन, पण एखाद्या दिवशी तरी एखाद्या सेटवर जा, एखाद्या 2-4 कुठेतरी वर्कशॉप करा, एखाद्या दिग्दर्शक जो काम करतोय त्याला थोडस तुम्ही त्याच्याबरोबर बसा. एक सकाळीच उठून जर मला असं वाटलं की आजपासून मी डॉक्टर आहे आणि मी दवाखाना टाकलं तुम्ही काय कराल, मला बोगस डॉक्टर म्हणून जेलात टाकाल ना तुम्ही. तसं सकाळीच उठून मला वाटलं की मी आता सिनेमाचं दिग्दर्शक झालोय तर मग अशा व्यक्तीचं काय करावं, म्हणून थोडंसं समजून जर केलं तर ती प्रयत्न तुमचे त्यांचे वाया जाणार.
1: सर मला आता अजून एक जाणून घ्यायचं आहे की हॉलिवूड फिल्म्स आणि इंडियन फिल्म्स यातला डिफरन्स तुम्ही कसा बघतात?
0: आता ह्याच्यात काय होतं, ह्याला याच्यावरती परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी. पहिली गोष्ट ज्याच्यावर आपण विस्तृत चर्चा केली ते म्हणजे प्रेक्षक. दुसरी गोष्ट आहे की तिथे मार्केट काय आहे त्यांचं आणि त्या मार्केटनुसार मग काय होतं. म्हणजे आपल्याकडे एक मराठी भाषा आहे आपली, एक कन्नड भाषा आहे, एक तमिळ भाषा आहे, शेजारी शेजारी सगळे आहेत एक प्रकारे. पण त्यांच्या चित्रपटाचं बजेट किती असतं आणि मराठीचं बजेट किती
1: असतं, तफावत आहे.
0: तफावत ह्यासाठी आहे कारण त्यांचं मार्केट वेगळं आहे, त्यांचा प्रेक्षक वेगळा आहे. त्याच्यामुळे त्या एका इंडिव्हिज्युअल कलाकृतीवरती परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. दुसरी गोष्ट ही आहे की अगदी इराण सारख्या देशात सुद्धा हॉलिवूड, कशाला इराण सारखा देश, आता पोलंड सारखा किती छोटासा देश आहे, पण या सगळीकडे काय झालं की 1960 नंतर सिनेमा हे एक शास्त्र आहे, ते शिकलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे, त्याला अकॅडमियामध्ये इन्व्हॉल्व करून घेण्यात आलं.
1: खरंय.
0: आणि त्याच्यामुळे झालं असं की एवढी वर्ष 50-60-70 वर्ष या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून ती गोष्ट सांगण्याची पद्धत विकसित झाली तिकडे. आपल्याकडे बिचारा 4-5 निर्माते देशोधडीला जोपर्यंत लागत नाहीत तोपर्यंत तो दिग्दर्शक त्याला फिल्म मेकिंग कळलेलं नसतं. मग तो 4 ठिकाणी जातो, महोत्सव टाकतो, 2 ठिकाणी शिवाय खातोय आणि मग त्यामुळे आपलं जे आहे ना खूप ट्रायल अँड एरर वरती चाललेलं आहे. दुर्दैवानी बाबूराव पेंटरांनी आणि व्ही शांतारामांनी अनंत मानेंनी ह्या सगळ्या मोठ्या राजा परांजपे एवढी मोठी स्टॉलवर्ट्स इथे होऊन गेली, गजानन जहागीरदार एवढ्या मोठ्या माणसांनी जी एक अत्युच्च कोटीची परंपरा सुरू केली होती जेव्हा त्यांचे सिनेमे तुमच्या साऊथ इंडियन लँग्वेज मध्ये डब व्हायचे, त्यांचे सिनेमे त्यांचे रिमेक व्हायचे बांगला भाषेमध्ये, एवढी हाय लेवलची आपली जी परंपरा आहे ते दुर्दैवाने कुठेतरी त्याच्याकडे बघण्याचं गांभीर्य बनवणाऱ्यांचं गेल्यामुळे त्याला एक सगळं मग सवंगपणा आलेला आहे. म्हणून त्याच्यामुळे काय होतं की ती जी तुलना आहे, एखादं फिल्म चांगली आपल्याकडे बनतेच ना, आता ती त्या फिल्म्स कुणी बघत नाही, पण ह्याच्या ज्या तामणेच्या ज्या फिल्म्स आहेत आमच्या, कोर्ट आहे किंवा डिसायपल आहे, हे त्या तोडीच गोष्ट सांगण्याची पद्धत आहे. तर आपल्याकडे त्या बनतात पण मार्केट किंवा बाकी त्याच्यावरती परिणाम साधणारे इतर घटक जे आहेत ते तसे सशक्त नसल्यामुळे त्यांचं प्रमाण आपल्याकडे कमी दिसतं. आणि तिकडे मात्र कमर्शियल सिनेमा सुद्धा खूप एका गांभीर्यानेच बनवला जातो.
1: सर तुमचं साकेत प्रकाशनं जे पुस्तक प्रकाशित केलं आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
0: माझ्या 25 वर्ष मी तसं 12वीपर्यंत मी सायन्स केलेलं, नंतर मी नाट्यशास्त्र आणि मास्टर डिग्री मी प्रोडक्शन अँड डायरेक्शन मध्ये केली. पण एक तोपर्यंत मला ती माझी सततची सवय आहे की एखादं कुठलंही पुस्तक वाचलं तर त्याच्या नोट्स काढायच्या.
1: ओके.
0: तर मला जसं आठवतं मला साधारणतः गेली 25 वर्ष मी सिनेमाचा अभ्यास करायचा ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची लायब्ररी जेव्हा मी विद्यार्थी होतो तेव्हाच मला तिथे एक मार्क बर्गमन वगैरे ही सगळी मंडळी लायब्ररीत मला भेटली. फिल्म्स बघायला काही शक्यता नव्हती पण माझी ती सवय असल्यामुळे मी त्या अनेक गोष्टींच्या नोट्स काढल्या.

0: ओके
1: त्याच्यानंतर ट्रूफो अँड हिचकॉक नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे त्याचा खूप मोठा परिणाम झाला. डेव्हिड बॉडवेल सारखं थिओरिटिशियन आहे त्यांचा परिणाम झाला. त्याच्यानंतर माझं रिसर्च माझं PhD जे आहे ती अडॅप्टेशन आणि फिल्म नॅरेटॉलॉजी वरतीच आहे. तर ते करताना जी पुस्तकं वाचावी लागली सिनेमे बघावे लागले मी त्याच्यामध्ये रोमिओ जुलियटला घेऊन मी ती माझं PhD झालेलं आहे पूर्ण. तर ह्या सगळ्याच्या माझ्या नोट्स 25 वर्षाच्या मी त्या सगळ्या जपून ठेवलेल्या होत्या. मग जेव्हा मागणी व्हायची की अरे इथे यांना पाहिजे त्यांना फिल्म अप्रिसिएशन साठी पाहिजे ते पाहिजे मग आम्हाला पुस्तक सुचवा तर बऱ्याचदा असं होतं नाही अरे हे सगळंच इंग्रजीत आहे
0: हो
1: किंवा माझ्या नोट्स सुद्धा त्या इंग्रजीतच आहेत. आणि मग ती अडचण झाल्यामुळे काय झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून तो चित्रपट रसास्वाद हा विषय आहे मराठी विभागामध्ये मग तिथे सर्जीराव जिगे असतील किंवा आमचे दासू वैद्य आंबोरे सर असतील डॉक्टर तर मग हे सगळे मित्रमंडळी चर्चेत होती. आणि मग काय करायचं तर मी म्हटलं बघा ह्या नोट्स आहेत ह्या बघा तुम्ही. मग जेव्हा साकेत त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालं तेव्हा आता ते आमचं जुनं बाबा भांडाने हे सगळं म्हणजे त्यांच्याकडून भरपूर आम्हाला पुस्तकं फुकटात ते म्हणाले की तुम्ही शिव तू एक काम कर हे जर मराठीत केलं तर ते फार बरं होईल. आणि म्हणून मग आम्ही ते एक छोटस पुस्तक आहे 125 पानांचं मुद्दाम ते साकेतनी स्वस्तही ठेवलेलं आहे 225 रुपये त्याची काहीतरी किंमत आहे. ते ह्यासाठी आहे की मग हे एक खूप फंडामेंटल काहीतरी नॉलेज आहे आणि हे ज्याला कुणाला थोडा जरी इंटरेस्ट असला तरी अगदी बस स्टँड वरती सुद्धा त्यांनी ते आपलं 200 रुपयाचं विकत घ्यावं आणि वाचत वाचत समजून घ्यावं असं ते पुस्तक केलेलं आहे. 18 त्याच्यामध्ये छोटे छोटे चॅप्टर्स आहेत. ते पुस्तक वाचण्याची पद्धत पण दिलेली आहे. त्यानंतर सिनेमा कुठल्या टप्प्याला कोणता सिनेमा पाहायचा कुठला सीन पाहायचा त्याचं अनालिसिस कसं करायचं मग ज्यांना क्रिटिसिझम मध्ये यायचं त्यांनी काय करावं ज्यांना प्रॅक्टिस मध्ये जायचं त्यांनी काय करावं असं ते चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा असं एक छोटस ते पुस्तक आहेत.
0: सर आता जी नवीन येणारी मुलं आहेत ज्यांना खूप काही करायचं आहे चित्रपट निर्मितीमध्ये असेल दिग्दर्शनात असेल त्यांच्यासाठी तुम्ही काय बहुमोल सल्ला द्याल?
1: मला पुन्हा तेच वाटतं की याच्यात काही घाबरून जाण्यासारखं किंवा हे काही अशक्य आहे असं काही नाहीये. एखादा माणूस जसं डॉक्टर होऊ शकतो हे तेवढंच सहज साधं आणि सोपं आहे किंवा त्याला काहीतरी फार तुम्ही काय म्हणतात त्या एका विशिष्ट गोरज मुहूर्तावर जन्म झाला पाहिजे वगैरे असंही काही नाही.
0: असं काही
1: किंवा कुणीतरी फारच इनबॉर्न टॅलेंटेड असतो असंही नाहीये. याच्याकडे प्रोफेशनली बघितलं पाहिजे. एक संगीत शिकणारा मुलगा मुलगी जसं तो रियाज त्याचे छान पद्धतीने करतो एक चांगला मास्तर गाठतो है ना बाथरूम मध्ये एखादं गाणं गायलून बाहेर कुणी म्हटलं अरे काय किशोर कुमार सारखं गातोय म्हणून लगेच आपण किशोर कुमार होत नसतो. तसं एखादा सिनेमा कळला एखादा वर्कशॉप केला आणि त्याच्यातून थोडस समजल्यासारखं वाटलं किंवा एखादं काहीतरी वाचलं किंवा युट्यूबवर तर त्याच्यामुळे एक्साइट न होता ही एक प्रदीर्घ काळासाठी चालणारी प्रक्रिया आहे. तिला अतिशय शांत डोक्याने संयमाने ते बघावं रोज शिकत जावं.
0: खरं रोज शिकत जावं हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आणि सर खरंच खूप सुंदर आणि विस्तृत चर्चा आपण या अनुषंगाने केली त्याबद्दल मी आपले खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर.
1: धन्यवाद धन्यवाद. मला सुद्धा तुमच्या सोबत बोलताना अनेक गोष्टींवरती खरं म्हणजे मुलाखत अशी असावी की ज्याच्यात स्वतःच सुद्धा स्वतःला विश्लेषण करता यावं तर खूप आनंद मिळाला. तुम्हाला तुमच्या या रेडिओला आणि सर्वच एकंदरीत या महाविद्यालयाला माझ्या खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद सर.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश आपली माणसं.
3: श्रोते नमस्कार. 90.8 MHz वर आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन ऑलवेज हार्ट टचिंग. मी तुमचा रेडिओ मित्र अर्जय अमोल. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो हॅलो डॉक्टर म्हटल्यानंतर आपल्याला शारीरिक व्याधी हे जाणवतं समीकरणच आहे परंतु शारीरिक व्याधींसोबतही बऱ्याच व्याधी आहेत आणि त्यामधली सगळ्यात न दिसणारी व्याधी म्हणजे मानसिक व्याधी आणि आपण त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतं कारण शारीरिक व्यंग आपल्याला दिसतं परंतु मानसिक आरोग्य दिसत नाही. त्या धकाधकीच्या या काळामध्ये आपण आपलं मानसिक आरोग्य कुठंतरी खराब करत चाललो आहोत किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत असं एक आम्हाला वाटतं. आणि त्याच अनुषंगानं सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मनोविकार तज्ज्ञ ज्यांचे 34-35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा या क्षेत्रातला आहे असे डॉक्टर यश वेलणकर आपल्या कार्यक्रमात आज आलेले आहेत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार.
3: जसं सर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला येई पुन्हा पिकावर अशी आमची बहिणाई म्हणते, आणि हा मन जे आहे हे शांत ठेवणं, म्हणजे आमच्या बहिणींनी तर फार पूर्वी त्याला ढोराची उपमा दिली, तसंच हे मन स्थिर ठेवण्यासाठी बेसिकली आपण काय केलं पाहिजे?
4: तर संत बहिणाबाईंनी जे अनुभवातून हे जाणलेलं होतं आपल्या बहिणाबाई चौधरींनी की मन सतत भटकतं आणि उभ्या पिकातलं ढोर जसं पुन्हा पुन्हा उभ्या पिकात जातं, तसं जो विचार करायचा नाही तेच विचार मनात पुन्हा पुन्हा येतात. आणि हे जर कमी करायचं असेल, तो त्रासदायक विचार जो काही येतो आहे त्याचा त्रास कमी करायचा असेल, तर आधी सर्वप्रथम आपण सर्वांनी लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करायला हवं, ज्याबद्दल आज फार कमी बोललं जातं. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की तो ठरवू शकतो लक्ष कुठे द्यायचं आहे आणि कुठे द्यायचं नाही. अन्य प्राणी असं ठरवू शकत नाही, त्यांचं आपोआपच लक्ष जात असतं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं माणूस व्हायचं म्हणजे कुठे लक्ष द्यायचं आहे हे आपल्याला ठरवता येऊ लागतं, आणि त्याचं प्रशिक्षण अगदी वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून देणं आवश्यक आहे. आणि जर मन अस्वास्थ्य, त्यातली जी काही तणाव हे जर आपल्याला कमी करायचे असतील, तर ज्या समस्या आहेत त्यांच्यावर लक्ष द्यायला हवं, त्या समस्येंवर विचार करायला हवा, उत्तरं शोधायला हवी. पण सतत तोच विचार माणूस जो करत राहत असतो ते तो टाळू शकतो. आणि एखादी भविष्यातली समस्या आहे त्याच्यावर विचार करून झाला की वर्तमानात लक्ष देणं जे आहे, जे सर्वांनी सांगितलं आहे, संतांनी सांगितलं आहे, आता मानसशास्त्रज्ञ सांगत आहेत, ते आपल्याला माहिती म्हणून माहिती असतं, पण ती केवळ माहिती पुरेशी नसते, तो सराव आवश्यक असतो. आणि तो सराव आपण करत नाही त्यामुळे मानसिक स्वास्थ्य आपण हरवून बसतो.
3: बर, सतत तणावात जगतो आपण किंवा या धकाधकीच्या काळामध्ये टेन्शन प्रत्येकाला आहे, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच, त्याच्यामधून कोणी चुकलेलं नाही आहे, अशा वेळी काय केलं पाहिजे?
4: तर टेन्शन असणं हेच पुन्हा माणूसपणाचं लक्षण आहे.
3: बर,
4: अन्य प्राण्यांना केवळ त्या प्रसंगाचंच टेन्शन असतं. टेन्शन म्हणजे आपण म्हणू युद्धस्थिती. आपलं शरीर मन एकतर शांतता स्थितीत असतं नाहीतर युद्धस्थितीमध्ये असतं. ज्यावेळी दोन कुत्रे एकमेकांशी भांडत असतात त्यावेळी त्यांचं शरीर मन देखील युद्धस्थितीत असतं, पण पुन्हा उद्या भांडण होईल की काय असा विचार ते करू शकत नाहीत, जो केवळ माणूस करू शकतो. म्हणजे माणसाचं सुद्धा दुसऱ्या माणसाचं ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी माणसं युद्धस्थितीमध्येच असतात, फक्त कुत्र्याची युद्धस्थिती ती घटना संपली की बदलते आणि त्याचं शरीर मन शांतता स्थितीमध्ये येतं, कारण त्याचा मेंदू एवढा विकसित नाही आहे की पुन्हा उद्या ही स्थिती येऊ शकते, ती टाळण्यासाठी काय करायला हवं असा विचार कुत्रा करू शकत नाही, मात्र माणूस करू शकतो. आणि त्यामुळे माणूस भविष्याचा विचार करू शकतो, त्यानुसार काही उपाययोजना करू शकतो. पण आज प्रॉब्लेम असा आहे की माणूस सतत विचारच करतो आहे, आणि असं सतत विचार करत राहणं हे तणाव वाढवणारं असतं. आणि त्यामुळे तणाव हा तंबोऱ्याच्या तारेसारखा आहे. तारेवर जर योग्य प्रमाणात ताण असेल तर संगीताचा सूर चांगला निघतो, ती तार जर अधिक सैल असेल तर सूर निघत नाही. तसंच भविष्याचा विचार करायला हवा, तो जर केलेला नसेल तर जी काही आवश्यक गोष्टी आहेत, तजवीज आहे भविष्याची, ती केली जात नाही. त्यामुळे थोडासा तणाव असायला हवा, पण तोच तंबोराच्या तारेवरचा तणाव जरी खूप वाढला तर तार तुटते. तसंच माणसावरचा तणाव देखील खूप वाढला, माणूस सततच भविष्याचा विचार करत राहिला तर त्याची तार तुटते आणि मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे तो गमावून बसतो.
3: आता जसं तुम्ही सांगितलं की तणाव हा तारेसारखा आहे, तणावाची परिणिती सतत तणाव घेतल्याने मग डिप्रेशन येतं का? आणि डिप्रेशन म्हणजे काय? म्हणजे जो शब्द आहे डिप्रेशन हा नेहमी ऐकायला येतो, नाही यार मी खूप डिप्रेस आहे किंवा मला डिप्रेशनमध्ये मी जातोय, हे डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे काय?
4: तर डिप्रेशनला मराठीत आपण औदासिन्य असं म्हणू शकतो. आणि औदासीन्य म्हणजे उदास वाटणं ही एक भावना देखील आहे. एखाद्या माणसाला ज्यावेळी काही करू नये असं वाटतं, झोपून राहावं असं वाटतं, त्यावेळी त्याला उदास वाटत असतं. काही वेळा असं उदास वाटणं हे नॉर्मल आहे, पण ही उदासी खूप अधिक काळ राहिली किंवा खूप तीव्र झाली की ते डिप्रेशन या आजारामध्ये रूपांतरित होतं. आणि त्यामुळे डिप्रेशन या आजारामध्ये त्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीचा आनंद वाटत नाही, तो त्याची मनस्थिती सतत उदासीची अशीच असते. आणि मग याचा परिणाम त्याच्या वर्तनावर देखील दिसतो. मग त्याला म्हणजे बेडमधून अंतरुणातून बाहेर यावंच असं वाटत नाही. त्याला जेवण, झोप, त्याची जी दैनंदिनी कामं आहेत का, या सर्वांवर त्याचा दुष्परिणाम होतो. तो समजा नोकरीवर जात असेल तर त्या दांड्या मारायला लागतो. आणि एकूणच त्याच्या सर्व वर्तनावर त्याचा परिणाम दिसून येतो. आणि असं होतं त्या पाठीमागे त्याच्या मनातले एक विचारांची चौकट कारणीभूत असते. आणि तो तीन प्रकारचे विचार करत असतो, ज्याला इंग्लिशमध्ये वर्थलेसनेस, हेल्पलेसनेस अँड होपलेसनेस असं म्हणतात. वर्थलेसनेस म्हणजे स्वतःविषयी त्याला खूप म्हणजे कमीपणा वाटत असतो, आपल्याला काहीच जमत नाही, आपण अपयशी आहोत, अशा प्रकारचे विचार तो सतत करत राहतो. हेल्पलेसनेस म्हणजे मी एकाकी आहे, मला कोणाची मदत नाही, सगळी माणसं आपापल्या उद्योगात असतात, स्वार्थी असतात, अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येत असतात. मग यालाच जोडून माझ्यावर कोणी प्रेम करत नाही असंही त्याला वाटत असतं. आणि होपलेसनेस म्हणजे त्याला भविष्याविषयी निराशा वाटत असते, भविष्यात काही चांगलं होण्यासारखं नाही, आपलं भविष्य अधिकाधिक वाईट होत जाणार, अशा प्रकारचे विचार माणसाच्या मनात येतात. आणि तसेच विचार तो करत राहतो आणि त्याचा परिणाम त्याच्या सगळ्याच नातेसंबंधांवर होतो, त्याच्या कामावर होतो, त्याच्या वागण्यावर होतो. एखादा माणूस ज्यावेळी असा सतत 2 आठवडे अशा प्रकारचा असतो त्यावेळी त्याला क्लिनिकल डिप्रेशन असं म्हणतात. आणि हे डिप्रेशन जर एखादा माणूस विचारांवर काम करू शकत असेल, ज्याला आम्ही मानसोपचार असं म्हणतो, मानसोपचार म्हणजे भावनांच्या लाटांमध्ये पोहायला शिकणं. पण असं पोहता येण्यासाठी हातपाय मारण्याची शक्ती असावी लागते. काही वेळा हे डिप्रेशन हे इतक्या टोकाला जातं, ज्याला मेजर डिप्रेशन असं म्हणतात, त्यावेळी अशी शक्ती राहत नाही. आणि मग त्यावेळी औषधं आणि काही वेळा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी जे सायकॅट्रिस्ट देतात त्याचीही गरज भासू शकते. पण हे ज्यावेळी मेजर डिप्रेशन असेल तर त्या आधीची जी सौम्य डिप्रेशनची जी स्थिती आहे, ज्यावेळी माणूस स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकतो आहे, समोरचा काही बोलतोय ते त्याला समजतं आहे, अशी स्थिती असेल तर औषधाशिवाय देखील डिप्रेशनमधून बाहेर पडता येऊ शकतं.
5: बरं, आता ह्या डिप्रेशनला लागूनच दुसरा प्रश्न म्हणजे आत्महत्या. आत्महत्या करणं किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणं हा कायदेशीर गुन्हा आहे, परंतु बऱ्याच वेळा आपण म्हणतो काय भेकड होता, आत्महत्या त्यांनी केली, तर ही स्थिती काय येते, एक मानस शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल?
4: तर आत्महत्या ज्या घडतात त्याची 3-4 कारणं आता समजली आहेत. त्यातलं एक कारण तुम्ही म्हणाल तसं डिप्रेशनमुळे आत्महत्या होते, कारण डिप्रेशनमध्ये आत्ता मी जसं म्हटलं की भविष्याविषयी निराशा असते आणि त्यामुळे असं कशाला जगायचं असं म्हणून माणसं आत्महत्या करतात. त्यामध्ये सुद्धा एक असं लक्षात आलेलं आहे की जे मेजर डिप्रेशन आत्ता मी सांगितलं त्यावेळी माणसानं आत्महत्या करण्याची देखील शक्ती नसते. पण त्यांना जर औषधं सुरू केली तर ती शक्ती हळूहळू येते आणि मग त्यामुळे अँटी डिप्रेसंट औषधांचा एक साइड इफेक्ट असं म्हटला जातो की आत्महत्येचे विचार अधिक येऊ शकतात.
5: आणि मेडिसिन
4: सुरू केल्यावर त्यामुळे असं मेडिसिन सुरू केल्यावर त्यांना म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांचा विचार त्यांना बोलायला अधिक प्रवृत्त करणं हे करणं आवश्यक असतं.
5: बरं, म्हणजे मग रस्त्याने काही आपण पाहतो वेडी लोक आहेत किंवा तो रस्त्याला वर पाहतो, वर पाहून तो कोणाशी तरी बोलतोय किंवा कम्युनिकेट करतो, अशाला आपण वेडा म्हणतो. तर मग ही परिस्थिती डिप्रेशन मेजर डिप्रेशनमध्ये येते?
4: नाही,
5: काही वेगळं आहे.
4: हे वेगळं आहे. तर आत्ता तुम्ही जी एखाद्या माणसाची स्थिती सांगितली याला स्किझोफ्रेनिया असं म्हणतात, मराठीत त्याला आपण छिन्न मनस्कता असं म्हणू शकतो. आणि या स्किझोफ्रेनियाचं मुख्य लक्षण असं असतं की त्याला वास्तवाचं भान राहत नाही. तुम्ही आत्ता जे सांगितलं की एखादा माणूस एकटाच बोलत असतो, तो का बोलत असतो? कारण त्याला काहीतरी ऐकू येत असतं जे प्रत्यक्षात सामान्य माणसाला ऐकू येत नाही, पण त्याला मात्र ऐकू येतं, काहीतरी कोणतरी बोलतंय आपल्याशी असं त्याला वाटतं आणि तो त्याच्याशी बोलतो. काही जणांना काही नसतं तरी तिथे कोणीतरी आहे असं दिसतं, किंवा जे काही आहे ते काहीतरी वेगळं आहे असं दिसतं, ज्याला आपण भास किंवा आभास असं म्हणू शकतो. आणि हे जे हा जो त्रास आहे हा स्किझोफ्रेनिया समाजात हा 1% लोकांना असतो. हे का होतं? तर हे मेंदूतल्या केमिकल लोचामुळे होतं. तुम्हाला कदाचित लगे रहो मुन्नाभाई नावाचा एक सिनेमा होतो, त्यामध्ये हा शब्द त्यांनी लोकप्रिय केला. त्यामध्ये संजय दत्तने जो रोल केलेला आहे त्याला गांधीजी दिसत असतात, गांधीजी बोलतात त्याच्याशी, आणि मग त्याचा जो विरोधक आहे तो हेच सिद्ध करतो की त्याला स्किझोफ्रेनिया आहे. कारण जे गांधीजी आत्ता अस्तित्वात नाही ते दिसणं, ते बोलणं म्हणजेच भास आभास होणं, आणि हाच तो स्किझोफ्रेनिया हा आजार आहे. आणि त्याच्यावर सुद्धा आता खूप चांगली औषधं आहेत ज्यामुळे केमिकल लोचा हा जो झालेला असतो मेंदूतला तो ठीक होऊ शकतो आणि हे भास आभास होणं हे कमी होऊ शकतं. त्यामुळे स्किझोफ्रेनिया आणि डिप्रेशन हे वेगवेगळे मानसिक आजार आहेत. त्यातला मेजर डिप्रेशन हा जो आजार असतो त्यामध्ये त्याला भास आभास असं काही होत नसतं, पण त्याच्या मेंदूमध्ये ते जे सेरोटोनिन नावाचं एक केमिकल असतं ते खूप कमी होतं, आणि हे सेरोटोनिन नावाचं केमिकल उत्साहासाठी आवश्यक असतं, आनंदासाठी आवश्यक असतं. आणि अँटी डिप्रेशन जी औषधं असतात ती ती सेरोटोनिनची पातळी वाढवतात आणि त्यामुळे त्या माणसाला थोडासा तरी उत्साह असा वाटू लागतो. त्यामुळे ही दोन वेगवेगळे म्हणजे तुम्ही जे आत्ता सांगितलं स्किझोफ्रेनिया हा आजार, डोपामाइन नावाचं केमिकल वाढलं तर त्यामुळे होतं. ते केमिकल वाढलं की असे भासाभास होऊ लागतात.
5: अच्छा.
4: आणि स्किझोफ्रेनिया नावाचा आजार सेरोटोनिन नावाचं केमिकल कमी झाल्यामुळे होता. तर ही त्याच्या मागची केमिकल थिअरी आहे. आणि आता आणि ही जी आत्ताची औषधं आहेत ती या केमिकल लोचावर काम करतात आणि त्यामुळे ही लक्षणं कमी होऊ शकतात.
5: बरं सर, आता आपण जाऊयात एकदम छोट्या मुलांकडे. म्हणजे मी तोही व्हिडिओ तुमचा बघितला होता की मुले 5 वर्षाची होईपर्यंत त्यांची काळजी कशी घ्यावी किंवा पालकांची जबाबदारी काय असते. आता एक उदाहरण जर सांगायचं झालं, माझ्या घरचंच उदाहरण मी या ठिकाणी सांगतो. 18 वर्षाचं माझं बाळ आहे, 18 महिन्याचं माझं बाळ आहे, 18 महिन्याचं बाळ आहे, आणि ते त्याच्या हातामधली जर एखादी वस्तू घेतली किंवा त्याने घेतलेली पेन घेतली तर तो लगेच अंग टाकून देतो किंवा फार आतताईपणा करतो, चिडतो, ओरडतो. तर ही बालकांची अवस्था जी आहे अशा वेळेस पालकांनी कसं वागलं पाहिजे किंवा ह्या अवस्थेबद्दल सांगा.
4: तर 18 महिन्याचं बाळ असं जे वागत आहे यामागे महत्त्वाचं कारण टेम्परामेंट असं असतं, म्हणजे जे जन्मतः एखाद्याची स्वभाव प्रकृती अशी असू शकते ती तशी का असते याचं एक कारण आत्ता सायन्सला समजलं आहे आणि ते म्हणजे जीन्स, अनुवंशिकता. आणि त्यामुळे एखाद्या अगदी लहान मुलाचा स्वभाव असा का आहे त्याच्यावरचे प्रयोग शास्त्रज्ञ सतत करत असतात. आणि त्यांनी उंदरांवर असे प्रयोग केलेले आहेत आणि उंदराला एखाद्या गोष्टीची भीती निर्माण करायची, म्हणजे त्यांनी असे प्रयोग केले की उंदराला बिस्किटाचा वास द्यायचा आणि त्याला इलेक्ट्रिक शॉक द्यायचे. असं आता वारंवार केलं गेलं की जे बिस्किट उंदरांना आवडत असतं त्याचीच भीती वाटायला लागते. आता इलेक्ट्रिक शॉक दिले नाही तरी देखील केवळ बिस्किटाचा वास दिला तरी उंदरं घाबरून अशी पळायला लागतात. आता त्यांना पिल्लं होऊ दिली आणि दुसरा असा ग्रुप केला की ज्यांना बिस्किटाची भीती नाही आहे आणि त्या उंदरांना असं पिल्लं झाली. आता या उंदरांना ज्यांना बिस्किटाच्या वासाची भीती आहे त्या उंदरांना जी पिल्लं झाली त्या पिल्लांना यांनी काही असं इलेक्ट्रिक शॉक वगैरे दिले नाहीत, पण त्यांना अगदी लहानपणापासूनच बिस्किटाची भीती निर्माण झाली.
5: ते जीन्स मधून आलं.
4: त्यांनी पुन्हा त्याच्यावर ऑब्झर्वेशन ठेवलं, त्यांना पुन्हा पिल्लं झाली. तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा पिल्लांना बिस्किटाची भीती निर्माण झालेली होती आणि दुसरे उंदीर की ज्यांच्यामध्ये बिस्किटाची भीती नाही आहे त्यांच्या पिल्लांमध्ये ही भीती नव्हती, म्हणजेच आपल्या बऱ्याचशा भावना या जीन्समधून पुढे जात असतात. जे उंदरांमध्ये होतं ते माणसांमध्ये सुद्धा होऊ शकतं. आणि त्यामुळे माझ्यामध्ये म्हणजे माझे आजोबा, त्यांना समजा अँग्झायटी अधिक असेल किंवा एखाद्या गोष्टीची भीती असेल, उदाहरणार्थ पाण्याची भीती असेल, आणि मला कधीच, मी पाण्यात गेलेलो नाही, बुडालेलो नाही, तरी देखील मला पाण्याची भीती वाटू शकते, कारण ती पाण्याची भीती जीन्समधून माझ्यामध्ये आलेली असू शकते. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की वयाच्या 5 वर्षापर्यंत हे जे काही आलेलं आहे हे जीन्समधून बऱ्या प्रमाणात आलेलं असतं. 5 वर्षानंतर आपण म्हणजे ती व्यक्तीसुद्धा जरी जीन्समधून आलेली आहे तरी आजोबांना दोष देण्यात अर्थ नाही, मग तुम्हाला पाण्याची भीती होती म्हणून मला पाण्याची भीती निर्माण झाली आहे. तर आता 6-7 वर्षानंतर माणूस त्याला असणारी भीती जी काय आहे ती दूर करू शकतो. हेच माणसाचं वैशिष्ट्य आहे. उंदराची पिल्ल अशी,
5: हा,
4: तो स्वभाव, स्वतःचा स्वभाव बदलता येऊ शकतो. आपण असं म्हणतो स्वभावाला औषध नाही, ते अर्ध सत्य आहे. आपल्याला असं वाटत असतं दुसऱ्याचा स्वभाव बदलायला हवा, त्याच्यावर काही औषध नाही, माझा
5: स्वभाव
4: पुढच्याचा बदलला पाहिजे. तर आपण आपला स्वभाव बदलवू शकतो. आणि आत्ता तुम्ही हे जे 18 महिन्याच्या बाळाचं हे सांगितलंय, आत्ता त्याला फार लगेच काही करता येणार नाहीये, हळूहळू ते जसं मोठं होईल तसं त्याला बिहेवियर थेरपीतली काही गोष्टी त्याला द्यायला हव्यात. बिहेवियर थेरपी म्हणजे थोडक्यात त्याने चांगली गोष्ट केली की त्याला बक्षीस देणं, आणि त्याने चुकीची गोष्ट केली तर एकतर त्याला शिक्षा करणं किंवा त्याला महत्व न देणं.
5: मला माहिती नाही याला बिहेवियर थेरपी म्हणतात, परंतु आम्हाला काही वस्तू दिली की व्हेरी गुड म्हटलं का मग टाळ्या वाजवल्या की तो खुश होतो.
4: बरोबर. तर आता तो ज्यावेळी हळूहळू जर तो म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध झालं आणि तो शांत राहिला की त्याला आता व्हेरी गुड म्हणून टाळ्या वाजवायला हव्यात, त्याला काहीतरी बक्षीस द्यायला हवं, कधीतरी हे घडेल. पण असं ज्यावेळी घडेल तो क्षण शोधून त्यावेळी त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. आणि आत्ता तो 1.5 वर्षाचाच आहे, त्यामुळे आत्ता त्याला उचलून घेणं हे करणं हे स्वाभाविक आहे. हळूहळू हे आपल्याला म्हणजे हे चॅलेंज असतं पालकांसाठी की मुलांना ती आकांडतांडव करतात आणि मग आकांडतांडव केलं की आपल्याला हवं ते मिळतं. आता त्यावेळी त्यांना हवं तर न देता त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधणं, ते जे काही मागतायत ते द्यायचं नाही, पण त्यांचं रडणं थांबवायचं, दुसरीकडे लक्ष त्यांचं, त्यांना जे काही दुसरी आवडीची गोष्ट आहे ती द्यायची, हीच बिहेवियर थेरपी आहे. कारण 5 वर्षापर्यंतचं बाळ स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकत नाही. लक्ष देण्यासाठी जो माणसाच्या मेंदूतला जो भाग आहे ज्या मी पहिल्यांदा सुरुवात केली, तोच साधारण 5-6 वर्षांनी काम करू लागतो. आणि त्यामुळे 5 वर्षापर्यंतचं बाळ हे प्राण्यासारखं असतं. प्राणी सुद्धा स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकत नाहीत. मग प्राण्यांना जी सगळी हे ट्रेनिंग देतात ते स्व बिहेवियर थेरपीच वापरत असतात. आपण जे वेगवेगळ्या ठिकाणी अॅनिमल शो पाहतो की कुत्रा जाळत्या कड्यातून उडी मारतो, हे का तो मारू शकतो, कारण ते त्याला आधी तसं ट्रेनिंग दिलेलं असतं. त्याने ती उडी मारली की त्याला खायला द्यायचं, तो उडी मारली नाही की फटका द्यायचा, अशा पद्धतीचं त्याला ज्यावेळी ट्रेनिंग दिलं जातं त्यावेळी ते अशा म्हणजे त्यांच्या स्वभावापेक्षा वेगळ्या गोष्टी हळूहळू करतात. म्हणजे त्यांचा स्वभावही दुसरी ट्रेनर्स बदलवतात. आणि 5 वर्षापर्यंत हे पालकांनी करायला हवं. 5-6 वर्षानंतर मात्र आपण आपला स्वभाव बदलवू शकतो.
5: म्हणजे मग शिस्त लावायची ती कधी लावायची?
4: हा, तर ती असं म्हटलं जातं की 2.5-3 वर्षापर्यंत लाड करायचे, त्यानंतर हळूहळू शिस्त लावायला सुरुवात करायची, आणि ती साधारण 5-6 वर्षानंतर अधिक शिस्त लावायची, ती 16-व्या वर्षापर्यंत लावायची. आणि 16-व्या वर्षापर्यंत जी काही शिस्त लागली आहे ती मग मान्य करायची. 16-व्या वर्षानंतर 16 वर्ष प्राप्तेषु पुत्र मित्रवत भवेत असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं आहे, आणि ते आज मानसशास्त्र खरं ठरवत आहे की 16 वर्षानंतर त्या मुलाची ऐकून घेण्याची क्षमताच आता राहत नाही. आणि त्यामुळे आपण मित्राशी जसं बोलतो तसं त्याच्याशी बोलायला हवं. 16 वर्षापर्यंतच आपण खऱ्या अर्थानं जी काही शिस्त लावायची आहे ती लावू शकतो.
5: बरोबर. सर, दुसरा एक महत्वाचा आता मुलांचा विषय निघाला म्हणून, आज दप्तरांचं ओझं प्रचंड मुलांच्या मानगुटीवर बसलेलं आहे, त्यासोबत विविध क्लासेस आहेत आणि परत होमवर्क असतो आणि घरी सतत त्याच्यावर प्रेशर असतं कुठंतरी की अरे 98% घेतले पाहिजे, 99% घेतले पाहिजे, ह्या पर्सेंटेजच्या झोलमध्ये तो कुठेतरी दबून जातो. अशा वेळेस पालकांना काय तुम्ही सांगाल आणि मुलांनी कसं वागलं पाहिजे?
4: तर आता तुम्ही हे जे सांगितलं हे पर्सेंटेज मिळाल्यानंतर मुलं कुठे जातात? IIT MBBS यामध्ये जातात. आणि IIT मुलं ही माझी खूप मोठ्या प्रमाणात क्लायंट असतात. IIT ज्यांना प्रवेश मिळालेला आहे अशीच मुलं मला तिथे बोलायला निमंत्रित करतात आणि तिथे ती सांगतात की इथे तुमच्या समोर निम्मी मुलं बसलेली आहेत आणि निम्मी मुलं व्यसनाधीन झालेली आहेत. म्हणजे मुंबईतल्या IIT किंवा कुठल्याही ठिकाणच्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटत असतं की तिथे गेला की झालं, MBBSला ऍडमिशन मिळाली की झालं, जिंकलो आपण,
5: बरोबर,
4: ते नाही आहे. त्यानंतर तो जो काही अभ्यासक्रम आहे, तिथली जे काही वातावरण आहे, याला सामोरं जाणं, त्यानुसार स्वतःमध्ये बदल करणं, या क्षमता जर मुलांमध्ये नसतील आणि केवळ त्याला मार्कांच्या जोरावरच जर प्रवेश मिळालेला असेल तर समस्या वाढतात. आणि त्यामुळे मार्कांच्या बरोबरीनं किंवा मार्कांपेक्षाही अधिक महत्त्व तो स्वतःच्या भावना मॅनेज करू शकतोय का, याला देणं आवश्यक आहे. पण आपल्या इथे प्रॉब्लेम असा आहे की पालकच स्वतःच्या भावना मॅनेज करू शकत नसतात, ते मुलांसमोर भांडत असतात. त्यामुळे आम्ही असं एक आधी सुरुवातीला सांगतो की भांडा अवश्य पण मुलांसमोर भांडायचं नाही. आणि मी असं त्यांना प्रश्न विचारतो की समजा मी तुमच्या घरी आलो आहे आणि तुम्हाला राग आला एकमेकांचा, तुम्ही माझ्यासमोरच भांडायला सुरुवात कराल का? तर सहसा होत नाही. म्हणजे तुम्ही थांबवू शकता भांडण. तर तसंच मुलांसमोरचं भांडण देखील टाळायला हवं, कारण मुलांसमोर ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी मुलांवर त्याचे खूप विपरीत परिणाम होत असतात. मुलांमध्ये ज्या भावनिक समस्या निर्माण होतात त्या सर्वांची हिस्ट्री अशी असते की घरात मम्मी पप्पांचं खूप भांडण असायचं. आणि त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला जर मुलांबद्दल काही संस्कार आणि हे करायचं असेल तर आधी आपल्या भावनांवर आपल्याला ताबा मिळवता यायला हवा आणि भावनिक गप्पा आपल्याला मारता यायला हव्यात. हे आपल्याला माहितीच नाही आहे. भावनिक गप्पा म्हणजे काय? की आपण मोठी माणसांना सुद्धा आपल्याला राग येतो, भीती वाटते, उदासी येते, ही भावना निर्माण होणं यात काहीच चुकीचं नाही आहे. त्या लगेच व्यक्त करणं, चुकीच्या पद्धतीनं व्यक्त करणं, भावनेबरोबर कृती करणं हे चुकीचं आहे. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं राग येणं हे स्वाभाविक आहे, रागाबरोबर लगेच भांडण सुरू करणं हे चुकीचं आहे. मग तो राग आला तरी आज रात्री हा बाळ झोपला की मला बोलायचं आहे हा तुझ्याशी असं म्हणून आपण वेळ ठरवून भांडू शकतो. पण ते करण्यासाठी
5: भांडण्याचा फोर्स
4: निघूनही जाऊ असू शकतं. पण मग भांडायचं कशासाठी आहे? तर तुझं मला हे पटलं नाही हेच सांगण्यासाठी भांडायचं आहे ना. तर ती भावनांची तीव्रता जी खूप अधिक वाढते ती आपल्याला कमी करता यायला हवी. आणि त्यामुळे मनात ज्या भावना ज्या सौम्य असतात त्या आपण मुलांना देखील सांगायला हव्यात. आज असं असं झालं, त्यावेळी मला राग आला, बाहेर यांनी मला हवा तसा प्रतिसाद दिला नाही, त्यावेळी मला खूप उदास झाले, हे आपण सांगत नाही. म्हणजेच राग, चिंता, भीती, उदासी या भावना सर्वांच्याच मनात असतात, हे मुलांना समजतच नाही. आणि ते समजायला हवं, ते याचं ट्रेनिंग खरं म्हणजे घरातच असायला हवं की मला राग आला पण मी रागाच्या भरात काही कृती केली नाही हे पालकांनी सांगायला हवं. आणि मग मुलांनाही विचारायला हवं की तुला आज कधी राग आला होता, शाळेतला राग आला का, शाळेत वाईट वाटलं का, अशा भावनिक गप्पा होणं हे मार्क मिळवण्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे.
5: म्हणजे सहज ओघाओघामध्ये असं जेव्हा मी बोललो की माझं रक्त किती जळता तुम्ही, मग ती हळूच तिच्या काकूला विचारते काग बाबांचं रक्त कसं काय जळतं बरं. म्हणजे शब्दशः अर्थ तिला जळणं म्हणजे काय
4: हे. त्यामुळे असे हे आता रक्त जळणं हे सुद्धा भावनांचा परिणाम जो शरीरावर होत असतो ते सांगणार आहे. आणि आपल्याला कोणालाच हे समजत नसतं, म्हणजे भीतीमुळे छाती धडधडतं हे आपल्याला माहिती असतं, पण रागामुळे खरंच रक्त जळतं जरी आपण वाक्प्रचार वापरला तरी देखील. म्हणजे आपण असं म्हणतो तळपायाची आग मस्तकाला गेली. आता हा उगाच वाक्प्रचार नाही आहे. ज्यावेळी राग येतो त्यावेळी खरंच आपल्या शरीरामध्ये अधिक उष्णता निर्माण होते, दाह निर्माण होतो आणि त्यामुळे भावनांचं व्यवस्थापन करण्याचा जो मार्ग आम्ही सुचवतो तो म्हणजे राग आल्यावर लगेच भांडायचं नाही, म्हणजे राग येणार, समजा नवऱ्याला बायकोचा येणार, बायकोला नवऱ्याचा येणार, लगेच भांडायचं नाही, रात्री भांडायचं, मग आत्ता काय करायचं, तर राग आला हे मान्य करायचं, माझ्या मनात आत्ता राग आहे, आणि शरीरावर लक्ष द्यायचं, स्वतःच्या शरीरावर लक्ष देत राहणं हे भावनांना सामोरं जाण्याचं सर्वात उत्तम उपाय आहे. राग ज्यावेळी येतो त्यावेळी रक्त जाळणं हे खूप राग आला तर, पण त्याच्या आधीसुद्धा आपल्या शरीरामध्ये दाह जाणवू शकतो, भीती वाटते त्यावेळी, छातीत धडधडतं, उदासी येते त्यावेळी, अंगात थकवा पूर्ण, अंगात शक्तीच नाही असं वाटतं. मनात येणारी प्रत्येक भावना शरीरात काही ना काही रसायन निर्माण करते आणि त्या रसायनामुळे शरीरात बदल होतात. आपल्याला ते समजत नाही कारण आपण शरीराकडे लक्षच देत नसतो. आणि त्यामुळे या भावनांचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपण घराघरात स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याचा सराव रोज काही वेळ करायला हवा आणि आपल्या मुलांनाही त्यासाठी प्रवृत्त करायला हवा.
5: अगदी बरोबर सर, खूप छान वाटलं. एक शेवटचा प्रश्न आता जाता जाता, कारण आता वेळ पुढे आपल्याला जाऊ देत नाहीये, तुमचेही भरपूर कार्यक्रम पेंडिंग आहेत, परंतु काही व्यक्ती ज्या असतात अतिशय संशय वृत्तीच्या, किंवा त्यांची वृत्तीच होते प्रत्येक गोष्टीला संशयानं बघणं, मग तो नवरा असेल, तो ऑफिसमधली लोक असतील, कुठलंही असेल, नातेवाईक असतील, काही बोलतायत तर माझ्याबद्दलच बोलत असतील, ह्या ज्या संशय वृत्ती आहे ह्याच्यापासून मुक्त कसं व्हावं?
4: तर ही जी संशय वृत्ती आहे ही काही काळापुरती जर असेल तर त्याला मानसिक आजार असं म्हणतात, पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया. मगाशी जे मी म्हटलं छिन्न मनस्कता असा जो आजार आहे त्यातलाच एक भाग असा असू शकतो की त्याला असे विचार येत असतात की सगळं जग आपल्या विरुद्ध कट करतं आहे, दोन माणसं कोणी बोलत असली तरी ती माझ्याबद्दलच बोलत आहेत असं त्याला वाटत असतं. आणि हे काही काळापुरतं असेल तर ते औषधांनी बरं होऊ शकतं. पण यातला दुसरा प्रकार असतो ज्याला म्हणतात व्यक्तिमत्व विकृती, पर्सनॅलिटी डिसऑर्डर. आणि माझं एक यूट्यूब चॅनल आहे माइंडफुलनेस फॉर हेल्थ, त्यामध्ये मी आत्ता या व्यक्तिमत्व विकृतींवरच एक एक व्हिडिओ करतोय, कारण आपल्या समाजामध्ये याची माहिती नाही आहे लोकांना. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन ते दर 5-6 वर्षांनी एक डायग्नॉस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल असं प्रकाशित करतात, आणि आत्ता त्यांचं जे लेटेस्ट मॅन्युअल आहे त्यामध्ये त्यांनी अशा 10 व्यक्तिमत्व विकृती सांगितल्या आहेत. हे जे जी त्यातली संशयी वृत्ती ही एक व्यक्तिमत्व विकृती आहे. अशा आणखी 9 वेगवेगळ्या स्वभाव विकृती आहेत आणि आपण असं म्हणतो की त्याचा तो स्वभावच आहे. तर तोच स्वभाव हा विकृतीच्या पातळीवर जातो आणि त्यावेळी मुख्यतः त्यालाही त्रास होतो आणि त्याच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीला खूप अधिक त्रास होतो. आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या माणसामध्ये अशी एखादी स्वभाव विकृती आहे का ह्याबद्दलची जर आपल्याला माहिती मिळाली तर त्या व्यक्तीशी कसं वागावं आणि त्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास आपण कसा करून घ्यायचा नाही हे आपल्याला बाहेर कसं काढता येऊ शकतं हे आपल्याला समजू शकतं
5: सर. कारण मन स्वास्थ्य हे खूप मोठा विषय आहे. तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते कोणतं आहे, म्हणजे ऐकणारे आपले जे श्रोते आहेत त्यांनी त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब जर केलं तर स्वास्थ्यवर्धक त्यांना जे टॉनिक तुम्ही द्याल विचारांचं ते त्या माध्यमातून त्यांना मिळेल?
4: तर इंग्लिशमध्ये माइंडफुलनेस फॉर हेल्थ असं माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे.
5: बरं.
4: आणि हे हेल्थमध्ये शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य, मुख्यतः मानसिक आरोग्यासाठी माइंडफुलनेस कसं उपयोगी पडतं. तर माइंडफुलनेस म्हणजे काय, माइंडफुलनेस हे आपल्याच पूर्वजांनी शोधलेलं आहे पण आता त्याच्यावर परदेशात अधिक संशोधन होतं आहे. माइंडफुलनेस म्हणजेच वर्तमान क्षणात लक्ष देत राहणं. मी ज्यानं आत्ताच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती ते लक्ष देण्याचं कौशल्य म्हणजेच माइंडफुलनेस. आणि ते खरं म्हणजे घराघरात प्रत्येक व्यक्तीनं त्याचा सराव करायला हवा. तो जर सराव केला तर आपलं मानसिक स्वास्थ्य अधिकाधिक चांगलं राहील.
5: जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही विद्यार्थी पालकांना?
4: तर हेच, आपल्याला अधिकाधिक यश मिळवायचं आहे त्यासाठी तणावाला सामोरं देखील जायचं आहे, पण त्याचबरोबर आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, आपल्या मनात जे विचार आहेत त्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं आवश्यक आहे. आज आपण अधिकाधिक बहिर्मुखी झालो आहोत, सतत मोबाईलमध्ये असू, माहिती घेऊ काय चाललं आहे आपल्या मनामध्ये, असं असं होत असतं, असे मेसेज खूप येत असतात, पण आपण स्वतःच्या मनाकडे लक्ष देत नाही, आपण मोबाईलमध्येच लक्ष देत राहतो. त्यामुळे आपण सर्वांनी काही वेळ तरी स्वतःच्या मनाकडे लक्ष देण्यासाठी देऊया ते शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य दोन्हीसाठी आवश्यक आहे.
5: तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण आलात, वेळातला वेळ काढलात, त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
4: मला ही संधी दिली त्याबद्दल.

0: श्रोते हो, नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्स वर आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन, ऑलवेज हार्ट टचिंग. मी तुमचा रेडिओ मित्र आरजे अमोल. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हॅलो डॉक्टर म्हटल्यानंतर आपल्याला शारीरिक व्याधी हे जाणवतं, समीकरणच आहे. परंतु शारीरिक व्याधींसोबतही बऱ्याच व्याधी आहेत, आणि त्यामधली सगळ्यात न दिसणारी व्याधी म्हणजे मानसिक व्याधी. आणि आपण त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतं, कारण शारीरिक व्यंग आपल्याला दिसतं परंतु मानसिक आरोग्य दिसत नाही. त्या धकाधकीच्या या काळामध्ये आपण आपलं मानसिक आरोग्य कुठंतरी खराब करत चाललो आहोत किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत असं एक आम्हाला वाटतं. आणि त्याच अनुषंगानं सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, मनोविकार तज्ञ, ज्यांचे 34-35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा या क्षेत्रातला आहे, असे डॉक्टर यश वेलणकर आपल्या कार्यक्रमात आज आलेले आहेत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: जसं सर, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला येई पुन्हा पिकावर, अशी आमची बहिणाई म्हणते. आणि हा मन जे आहे हे शांत ठेवणं, म्हणजे आमच्या बहिणींनी तर फार पूर्वी त्याला ढोराची उपमा दिली, तसंच हे मन स्थिर ठेवण्यासाठी बेसिकली आपण काय केलं पाहिजे?
1: तर संत बहिणाबाईंनी जे अनुभवातून हे जाणलेलं होतं आपल्या बहिणाबाई चौधरींनी, की मन सतत भटकतं आणि उभ्या पिकातलं ढोर जसं पुन्हा पुन्हा उभ्या पिकात जातं, तसं जो विचार करायचा नाही तेच विचार मनात पुन्हा पुन्हा येतात. आणि हे जर कमी करायचं असेल, तो त्रासदायक विचार जो काही येतो आहे त्याचा त्रास कमी करायचा असेल, तर आधी सर्वप्रथम आपण सर्वांनी लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करायला हवं, ज्याबद्दल आज फार कमी बोललं जातं. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की तो ठरवू शकतो लक्ष कुठे द्यायचं आहे आणि कुठे द्यायचं नाही. अन्य प्राणी असं ठरवू शकत नाही, त्यांचं आपोआपच लक्ष जात असतं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं माणूस व्हायचं म्हणजे कुठे लक्ष द्यायचं आहे हे आपल्याला ठरवता येऊ लागतं, आणि त्याचं प्रशिक्षण अगदी वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून देणं आवश्यक आहे. आणि जर मन अस्वास्थ्य, त्यातली जी काही तणाव हे जर आपल्याला कमी करायचे असतील, तर ज्या समस्या आहेत त्यांच्यावर लक्ष द्यायला हवं, त्या समस्येंवर विचार करायला हवा, उत्तरं शोधायला हवी. पण सतत तोच विचार माणूस जो करत राहत असतो ते तो टाळू शकतो. आणि एखादी भविष्यातली समस्या आहे त्याच्यावर विचार करून झाला की वर्तमानात लक्ष देणं जे आहे, जे सर्वांनी सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलेलं आहे, आता मानसशास्त्रज्ञ सांगत आहेत, ते आपल्याला माहिती म्हणून माहिती असतं, पण ती केवळ माहिती पुरेशी नसते, तो सराव आवश्यक असतो. आणि तो सराव आपण करत नाही त्यामुळे मानसिक स्वास्थ्य आपण हरवून बसतो.
0: बरं, सतत तणावात जगतो आपण, किंवा या धकाधकीच्या काळामध्ये टेन्शन प्रत्येकाला आहे, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच, त्याच्यामधून कोणी चुकलेलं नाही आहे, अशा वेळी काय केलं पाहिजे?
1: तर टेन्शन असणं हेच पुन्हा माणूसपणाचं लक्षण आहे. अन्य प्राण्यांना केवळ त्या प्रसंगाचंच टेन्शन असतं. टेन्शन म्हणजे आपण म्हणू युद्धस्थिती. आपलं शरीर मन एकतर शांतता स्थितीत असतं नाहीतर युद्धस्थितीमध्ये असतं. ज्यावेळी दोन कुत्रे एकमेकांशी भांडत असतात त्यावेळी त्यांचं शरीर मन देखील युद्धस्थितीत असतं. पण पुन्हा उद्या भांडण होईल की काय असा विचार ते करू शकत नाहीत, जो केवळ माणूस करू शकतो. म्हणजे माणसाचं सुद्धा दुसऱ्या माणसाचं ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी माणसं युद्धस्थितीमध्येच असतात. फक्त कुत्र्याची युद्धस्थिती, ती घटना संपली की बदलते आणि त्याचं शरीर मन शांतता स्थितीमध्ये येतं, कारण त्याचा मेंदू एवढा विकसित नाही आहे की पुन्हा उद्या ही स्थिती येऊ शकते, ती टाळण्यासाठी काय करायला हवं असा विचार कुत्रा करू शकत नाही, मात्र माणूस करू शकतो. आणि त्यामुळे माणूस भविष्याचा विचार करू शकतो, त्यानुसार काही उपाययोजना करू शकतो. पण आज प्रॉब्लेम असा आहे की माणूस सतत विचारच करतो आहे, आणि असं सतत विचार करत राहणं हे तणाव वाढवणारं असतं. आणि त्यामुळे तणाव हा तंबोऱ्याच्या तारेसारखा आहे. तारेवर जर योग्य प्रमाणात ताण असेल तर संगीताचा सूर चांगला निघतो. ती तार जर अधिक सैल असेल तर सूर निघत नाही. तसंच भविष्याचा विचार करायला हवा, तो जर केलेला नसेल तर जी काही आवश्यक गोष्टी आहेत, तजवीज आहे भविष्याची, ती केली जात नाही. त्यामुळे थोडासा तणाव असायला हवा, पण तोच तंबोराच्या तारेवरचा तणाव जरी खूप वाढला तर तार तुटते. तसंच माणसावरचा तणाव देखील खूप वाढला, माणूस सततच भविष्याचा विचार करत राहिला तर त्याची तार तुटते आणि मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे तो गमावून बसतो.
0: आता जसं तुम्ही सांगितलं की तणाव हा तारेसारखा आहे, तणावाची परिणिती सतत तणाव घेतल्याने मग डिप्रेशन येतं का? आणि डिप्रेशन म्हणजे काय? म्हणजे जो शब्द आहे डिप्रेशन हा नेहमी ऐकायला येतो, नाही यार मी खूप डिप्रेस आहे किंवा मला डिप्रेशनमध्ये मी जातोय, हे डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे काय?
1: तर डिप्रेशनला मराठीत आपण औदासीन्य असं म्हणू शकतो. आणि औदासीन्य म्हणजे उदास वाटणं ही एक भावना देखील आहे. एखाद्या माणसाला ज्यावेळी काही करू नये असं वाटतं, झोपून राहावं असं वाटतं, त्यावेळी त्याला उदास वाटत असतं. काही वेळा असं उदास वाटणं हे नॉर्मल आहे, पण ही उदासी खूप अधिक काळ राहिली किंवा खूप तीव्र झाली की ते डिप्रेशन या आजारामध्ये रूपांतरित होतं. आणि त्यामुळे डिप्रेशन या आजारामध्ये त्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीचा आनंद वाटत नाही, तो त्याची मनस्थिती सतत उदासीची अशीच असते. आणि मग याचा परिणाम त्याच्या वर्तनावर देखील दिसतो. मग त्याला म्हणजे बेडमधून अंथरुणातून बाहेर यावंच असं वाटत नाही. त्याला जेवण, झोप, त्याची जी दैनंदिनी कामं आहेत का, या सर्वांवर त्याचा दुष्परिणाम होतो. तो समजा नोकरीवर जात असेल तर त्या दांड्या मारायला लागतो. आणि एकूणच त्याच्या सर्व वर्तनावर त्याचा परिणाम दिसून येतो. आणि असं होतं त्या पाठीमागे त्याच्या मनातले एक विचारांची चौकट कारणीभूत असते. आणि तो तीन प्रकारचे विचार करत असतो, ज्याला इंग्लिशमध्ये वर्थलेसनेस, हेल्पलेसनेस अँड होपलेसनेस असं म्हणतात. वर्थलेसनेस म्हणजे स्वतःविषयी त्याला खूप म्हणजे कमीपणा वाटत असतो, आपल्याला काहीच जमत नाही, आपण अपयशी आहोत, अशा प्रकारचे विचार तो सतत करत राहतो. हेल्पलेसनेस म्हणजे मी एकाकी आहे, मला कोणाची मदत नाही, सगळी माणसं आपापल्या उद्योगात असतात, स्वार्थी असतात, अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येत असतात. मग यालाच जोडून माझ्यावर कोणी प्रेम करत नाही असंही त्याला वाटत असतं. आणि होपलेसनेस म्हणजे त्याला भविष्याविषयी निराशा वाटत असते, भविष्यात काही चांगलं होण्यासारखं नाही, आपलं भविष्य अधिकाधिक वाईट होत जाणार, अशा प्रकारचे विचार माणसाच्या मनात येतात. आणि तसेच विचार तो करत राहतो आणि त्याचा परिणाम त्याच्या सगळ्याच नातेसंबंधांवर होतो, त्याच्या कामावर होतो, त्याच्या वागण्यावर होतो. एखादा माणूस ज्यावेळी असा सतत 2 आठवडे अशा प्रकारचा असतो त्यावेळी त्याला क्लिनिकल डिप्रेशन असं म्हणतात. आणि हे डिप्रेशन जर एखादा माणूस विचारांवर काम करू शकत असेल, ज्याला आम्ही मानसोपचार असं म्हणतो, मानसोपचार म्हणजे भावनांच्या लाटांमध्ये पोहायला शिकणं. पण असं पोहता येण्यासाठी हातपाय मारण्याची शक्ती असावी लागते. काही वेळा हे डिप्रेशन हे इतक्या टोकाला जातं ज्याला मेजर डिप्रेशन असं म्हणतात, त्यावेळी अशी शक्ती राहत नाही. आणि मग त्यावेळी औषधं आणि काही वेळा इलेक्ट्रोकन्व्हल्झिव्ह थेरपी जे सायकॅट्रिस्ट देतात त्याचीही गरज भासू शकते. पण हे ज्यावेळी मेजर डिप्रेशन असेल तर त्याआधीची जी सौम्य डिप्रेशनची जी स्थिती आहे, ज्यावेळी माणूस स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकतो आहे, समोरचा काही बोलतोय ते त्याला समजतं आहे, अशी स्थिती असेल तर औषधाशिवाय देखील डिप्रेशनमधून बाहेर पडता येऊ शकतं.
0: बरं, आता ह्या डिप्रेशनला लागूनच दुसरा प्रश्न म्हणजे आत्महत्या. आत्महत्या करणं किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणं हा कायदेशीर गुन्हा आहे, परंतु बऱ्याच वेळा आपण म्हणतो काय भेकड होता, आत्महत्या त्यांनी केली, तर ही स्थिती काय येते, एक मानस शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: तर आत्महत्या ज्या घडतात त्याची 3-4 कारणं आता समजली आहेत. त्यातलं एक कारण तुम्ही म्हणाल तसं डिप्रेशनमुळे आत्महत्या होते, कारण डिप्रेशनमध्ये आत्ता मी जसं म्हटलं की भविष्याविषयी निराशा असते आणि त्यामुळे असं कशाला जगायचं असं म्हणून माणसं आत्महत्या करतात. त्यामध्ये सुद्धा एक असं लक्षात आलेलं आहे की जे मेजर डिप्रेशन आत्ता मी सांगितलं त्यावेळी माणसांना आत्महत्या करण्याची देखील शक्ती नसते, पण त्यांना जर औषधं सुरू केली तर ती शक्ती हळूहळू येते आणि मग त्यामुळे अँटी डिप्रेसंट औषधांचा एक साईड इफेक्ट असं म्हटला जातो की आत्महत्येचे विचार अधिक येऊ शकतात.
0: बर, म्हणजे आणि मेडिसिन
1: सुरू केल्यावर, त्यामुळे असं मेडिसिन सुरू केल्यावर त्यांना म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांचा विचार त्यांना बोलायला अधिक प्रवृत्त करणं हे करणं आवश्यक असतं.
0: बरं, म्हणजे मग रस्त्याने काही आपण पाहतो वेडी लोक आहेत किंवा तो रस्त्याला वर पाहतो, वर पाहून तो कोणाशी तरी बोलतोय किंवा कम्युनिकेट करतो, अशाला आपण वेडा म्हणतो.
1: बरोबर,
0: तर मग ही परिस्थिती डिप्रेशन मेजर डिप्रेशन मध्ये येते?
1: नाही,
0: काही वेगळं आहे.
1: हे वेगळं आहे. तर आत्ता तुम्ही जी एखाद्या माणसाची स्थिती सांगितली याला स्किझोफ्रेनिया असं म्हणतात, मराठीत त्याला आपण छिन्न मनस्कता असं म्हणू शकतो. आणि या स्किझोफ्रेनियाचं मुख्य लक्षण असं असतं की त्याला वास्तवाचं भान राहत नाही. तुम्ही आत्ता जे सांगितलं की एखादा माणूस एकटाच बोलत असतो, तो का बोलत असतो? कारण त्याला काहीतरी ऐकू येत असतं जे प्रत्यक्षात सामान्य माणसाला ऐकू येत नाही, पण त्याला मात्र ऐकू येतं, काहीतरी कोणतरी बोलतंय आपल्याशी असं त्याला वाटतं आणि तो त्याच्याशी बोलतो.
0: बर,
1: काही जणांना काही नसतं तरी तिथे कोणीतरी आहे असं दिसतं, किंवा जे काही आहे ते काहीतरी वेगळं आहे असं दिसतं, ज्याला आपण भास किंवा आभास असं म्हणू शकतो. आणि हे जे हा जो त्रास आहे हा स्किझोफ्रेनिया समाजात हा 1% लोकांना असतो. हे का होतं? तर हे मेंदूतल्या केमिकल लोचामुळे होतं. तुम्हाला कदाचित लगे रहो मुन्ना भाई नावाचा एक सिनेमा होतो, त्यामध्ये हा शब्द त्यांनी लोकप्रिय केला. त्यामध्ये संजय दत्तने जो रोल केलेला आहे त्याला गांधीजी दिसत असतात, गांधीजी बोलतात त्याच्याशी, आणि मग त्याचा जो विरोधक आहे तो हेच सिद्ध करतो की त्याला स्किझोफ्रेनिया आहे. कारण जे गांधीजी आत्ता अस्तित्वात नाही ते दिसणं, ते बोलणं म्हणजेच भास आभास होणं, आणि हाच तो स्किझोफ्रेनिया हा आजार आहे. आणि त्याच्यावर सुद्धा आता खूप चांगली औषधं आहेत ज्यामुळे केमिकल लोचा हा जो झालेला असतो मेंदूतला तो ठीक होऊ शकतो आणि हे भास आभास होणं हे कमी होऊ शकतं. त्यामुळे स्किझोफ्रेनिया आणि डिप्रेशन हे वेगवेगळे मानसिक आजार आहेत. त्यातला मेजर डिप्रेशन हा जो आजार असतो त्यामध्ये त्याला भास आभास असं काही होत नसतं, पण त्याच्या मेंदूमध्ये ते जे सेरोटोनिन नावाचं एक केमिकल असतं ते खूप कमी होतं, आणि हे सेरोटोनिन नावाचं केमिकल उत्साहासाठी आवश्यक असतं, आनंदासाठी आवश्यक असतं. आणि अँटी डिप्रेशन जी औषधं असतात ती सेरोटोनिनची पातळी वाढवतात आणि त्यामुळे त्या माणसाला थोडासा तरी उत्साह असा वाटू लागतो. त्यामुळे ही दोन वेगवेगळी म्हणजे तुम्ही जे आत्ता सांगितलं स्किझोफ्रेनिया हा आजार, डोपामाइन नावाचं केमिकल वाढलं तर त्यामुळे होतं. ते केमिकल वाढलं की असे भासाभास होऊ लागतात.
0: अच्छा.
1: आणि स्किझोफ्रेनिया नावाचा आजार सेरोटोनिन नावाचं केमिकल कमी झाल्यामुळे होता. तर ही त्याच्या मागची केमिकल थिअरी आहे.
0: आणि आत्ता केमिकल लोचा
1: हा हा आणि ही जी आत्ताची औषधं आहेत ती या केमिकल लोचावर काम करतात आणि त्यामुळे ही लक्षणं कमी होऊ शकतात.
0: बर सर, आता आपण जाऊयात एकदम छोट्या मुलांकडे. म्हणजे मी तोही व्हिडिओ तुमचा बघितला होता की मुले 5 वर्षाची होईपर्यंत त्यांची काळजी कशी घ्यावी किंवा पालकांची जबाबदारी काय असते. आता एक उदाहरण जर सांगायचं झालं, माझ्या घरचंच उदाहरण मी या ठिकाणी सांगतो. 18 वर्षाचं माझं बाळ आहे, 18 महिन्याचं माझं बाळ आहे, 18 महिन्याचं बाळ आहे, आणि ते त्याच्या हातामधली जर एखादी वस्तू घेतली किंवा त्याने घेतलेली पेन घेतली तर तो लगेच अंग टाकून देतो किंवा फार आतताईपणा करतो, चिडतो, ओरडतो. तर ही बालकांची अवस्था जी आहे अशा वेळेस पालकांनी कसं वागलं पाहिजे किंवा ह्या अवस्थेबद्दल सांगा.
1: तर 18 महिन्याचं बाळ असं जे वागतं आहे यामागे महत्त्वाचं कारण टेम्परामेंट असं असतं, म्हणजे जे जन्मतः एखाद्याची स्वभाव प्रकृती अशी असू शकते ती तशी का असते याचं एक कारण आत्ता सायन्सला समजलं आहे आणि ते म्हणजे जीन्स, अनुवंशिकता. आणि त्यामुळे एखाद्या अगदी लहान मुलाचा स्वभाव असा का आहे त्याच्यावरचे प्रयोग शास्त्रज्ञ सतत करत असतात आणि त्यांनी उंदरांवर असे प्रयोग केलेले आहेत. आणि उंदराला एखाद्या गोष्टीची भीती निर्माण करायची, म्हणजे त्यांनी असे प्रयोग केले की उंदराला बिस्किटाचा वास द्यायचा आणि त्याला इलेक्ट्रिक शॉक द्यायचे. असं आता वारंवार केलं गेलं की जे बिस्किट उंदरांना आवडत असतं त्याचीच भीती वाटायला लागते. आता इलेक्ट्रिक शॉक दिले नाही तरी देखील केवळ बिस्किटाचा वास दिला तरी उंदरं घाबरून अशी पळायला लागतात. आता त्यांना पिल्लं होऊ दिली आणि दुसरा असा ग्रुप केला की ज्यांना बिस्किटाची भीती नाही आहे आणि त्या उंदरांना असं पिल्लं झाले. आता या उंदरांना ज्यांना बिस्किटाच्या वासाची भीती आहे त्यांच्या उंदरांना, त्या उंदरांना जी पिल्लं झाली त्या पिल्लांना यांनी काही असं इलेक्ट्रिक शॉक वगैरे दिले नाहीत, पण त्यांना अगदी लहानपणापासूनच बिस्किटाची भीती निर्माण झाली.
2: बर, म्हणजे ते
1: जीन्स मधून आला. त्यांनी पुन्हा त्याच्यावर ऑब्झर्वेशन ठेवलं, त्यांना पुन्हा पिल्लं झाली. तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा पिल्लांना बिस्किटाची भीती निर्माण झालेली होती आणि दुसरे उंदीर की ज्यांच्यामध्ये बिस्किटाची भीती नाही आहे त्यांच्या पिल्लांमध्ये ही भीती नव्हती. म्हणजेच आपल्या बऱ्याचशा भावना या जीन्समधून पुढे जात असतात. जे उंदरांमध्ये होतं ते माणसांमध्ये सुद्धा होऊ शकतं आणि त्यामुळे माझ्यामध्ये, म्हणजे माझे आजोबा, त्यांना समजा अँझायटी अधिक असेल किंवा एखाद्या गोष्टीची भीती असेल, उदाहरणार्थ पाण्याची भीती असेल, आणि मला कधीच, मी पाण्यात गेलेलो नाही, बुडालेलो नाही, तरी देखील मला पाण्याची भीती वाटू शकते कारण ती पाण्याची भीती जीन्समधून माझ्यामध्ये आलेली असू शकते. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की वयाच्या 5 वर्षापर्यंत हे जे काही आलेलं आहे हे जीन्समधून बऱ्या प्रमाणात आलेलं असतं. 5 वर्षानंतर आपण, म्हणजे ती व्यक्तीसुद्धा जरी जीन्समधून आलेली आहे तरी आजोबांना दोष देण्यात अर्थ नाही, मग तुम्हाला पाण्याची भीती होती म्हणून मला पाण्याची भीती निर्माण झालेली आहे. तर आता 6-7 वर्षानंतर माणूस त्याला असणारी भीती जी काय आहे ती दूर करू शकतो. हेच माणसाचं वैशिष्ट्य आहे. उंदराची पिल्ल अशी,
2: हा
1: तो स्वभाव, स्वतःचा स्वभाव बदलता येऊ शकतो. आपण असं म्हणतो स्वभावाला औषध नाही, ते अर्ध सत्य आहे. आपल्याला असं वाटत असतं दुसऱ्याचा स्वभाव बदलायला हवा, त्याच्यावर काही औषध नाही. माझा स्वभाव पुढच्याचा बदलला पाहिजे. तर आपण आपला स्वभाव बदलवू शकतो. आणि आत्ता तुम्ही हे जे 18 महिन्याच्या बाळाचं हे सांगितलंय, आत्ता त्याला फार लगेच काही करता येणार नाहीये, हळूहळू ते जसं मोठं होईल तसं त्याला बिहेवियर थेरपीतली काही गोष्टी त्याला द्यायला हव्यात. बिहेवियर थेरपी म्हणजे थोडक्यात त्याने चांगली गोष्ट केली की त्याला बक्षीस देणं, आणि त्याने चुकीची गोष्ट केली तर एकतर त्याला शिक्षा करणं किंवा त्याला महत्व न देणं.
2: मला माहिती नाही याला बिहेवियर थेरपी म्हणतात, परंतु आम्हाला काही वस्तू दिली की व्हेरी गुड म्हटलं का मग टाळ्या वाजवल्या की तो खुश होतो.
1: बरोबर. तर आता तो ज्यावेळी हळूहळू जर तो, म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध झालं आणि तो शांत राहिला की त्याला आता व्हेरी गुड म्हणून टाळ्या वाजवायला हव्यात, त्याला काहीतरी बक्षीस द्यायला हवं, कधीतरी हे घडेल. पण असं ज्यावेळी घडेल तो क्षण शोधून त्यावेळी त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. आणि आत्ता तो 1.5 वर्षाचाच आहे त्यामुळे आत्ता त्याला उचलून घेणं हे करणं हे स्वाभाविक आहे. हळूहळू हे आपल्याला, म्हणजे हे चॅलेंज असतं पालकांसाठी की मुलांना ती आकांडतांडव करतात आणि मग आकांडतांडव केलं की आपल्याला हवं ते मिळतं. आता त्यावेळी त्यांना हवं तर न देता त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधणं, ते जे काही मागतायत ते द्यायचं नाही पण त्यांचं रडणं थांबवायचं, दुसरीकडे लक्ष त्यांचं, त्यांना जे काही दुसरी आवडीची गोष्ट आहे ती द्यायची, हीच बिहेवियर थेरपी आहे. कारण 5 वर्षापर्यंतचं बाळ स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकत नाही. लक्ष देण्यासाठी जो माणसाच्या मेंदूतला जो भाग आहे, ज्या मी पहिल्यांदा सुरुवात केली, तोच साधारण 5-6 वर्षांनी काम करू लागतो. आणि त्यामुळे 5 वर्षापर्यंतचं बाळ हे प्राण्यासारखं असतं. प्राणीसुद्धा स्वतःच्या इच्छेनं लक्ष देऊ शकत नाहीत. मग प्राण्यांना जी सगळी हे ट्रेनिंग देतात ते स्व बिहेवियर थेरपीच वापरत असतात. आपण जे वेगवेगळ्या ठिकाणी ॲनिमल शो पाहतो की कुत्रा जाळत्या कड्यातून उडी मारतो, हे का तो मारू शकतो, कारण ते त्याला आधी तसं ट्रेनिंग दिलेलं असतं. त्याने ती उडी मारली की त्याला खायला द्यायचं, तो उडी मारली नाही की फटका द्यायचा, अशा पद्धतीचं त्याला ज्यावेळी ट्रेनिंग दिलं जातं त्या

0: 5-6 वर्षानंतर अधिक शिस्त लावायची, ती 16 वर्षापर्यंत लावायची. आणि 16 वर्षापर्यंत जी काही शिस्त लागली आहे ती मग मान्य करायची. 16 वर्षानंतर षोडश वर्ष प्राप्तेशु पुत्र मित्रवत भवेत असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं आहे. आणि ते आज मानसशास्त्र खरं ठरवत आहे की 16 वर्षानंतर त्या मुलाची ऐकून घेण्याची क्षमताच आता राहत नाही, आणि त्यामुळे आपण मित्राशी जसं बोलतो तसं त्याच्याशी बोलायला हवं. 16 वर्षपर्यंतच आपण खऱ्या अर्थानं जी काही शिस्त लावायची आहे ती लावू शकतो.
1: बरोबर सर. दुसरा एक महत्वाचा आता मुलांचा विषय निघाला म्हणून आज दप्तरांचं ओझं प्रचंड मुलांच्या मानगुटीवर बसलेलं आहे, त्यासोबत विविध क्लासेस आहेत आणि परत होमवर्क असतो आणि घरी सतत त्याच्यावर प्रेशर असतं कुठंतरी की अरे 98% घेतले पाहिजे, 99% घेतले पाहिजे. ह्या पर्सेंटेजच्या झोलमध्ये तो कुठेतरी दबून जातो. अशा वेळेस पालकांना काय तुम्ही सांगाल आणि मुलांनी कसं वागलं पाहिजे?
0: तर आत्ता तुम्ही हे जे सांगितलं हे पर्सेंटेज मिळाल्यानंतर मुलं कुठे जातात? IIT MBBS यामध्ये जातात. आणि IIT मुलं ही माझी खूप मोठ्या प्रमाणात क्लायंट असतात. IIT ज्यांना प्रवेश मिळालेला आहे अशीच मुलं मला तिथे बोलायला निमंत्रित करतात. आणि तिथे ती सांगतात की इथे तुमच्या समोर निम्मी मुलं बसलेली आहेत आणि निम्मी मुलं व्यसनाधीन झालेली आहेत. म्हणजे मुंबईतल्या IIT किंवा कुठल्याही ठिकाणच्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटत असतं की तिथे गेला की झालं, MBBSला ऍडमिशन मिळाली की झालं, जिंकलो आपण,
1: बरोबर,
0: ते नाही आहे. त्यानंतर तो जो काही अभ्यासक्रम आहे तिथली जे काही वातावरण आहे याला सामोरं जाणं, त्यानुसार स्वतःमध्ये बदल करणं, या क्षमता जर मुलांमध्ये नसतील आणि केवळ त्याला मार्कांच्या जोरावरच जर प्रवेश मिळालेला असेल तर समस्या वाढतात. आणि त्यामुळे मार्कांच्या बरोबरीनं किंवा मार्कांपेक्षाही अधिक महत्त्व तो स्वतःच्या भावना मॅनेज करू शकतोय का याला देणं आवश्यक आहे. पण आपल्या इथे प्रॉब्लेम असा आहे की पालकच स्वतःच्या भावना मॅनेज करू शकत नसतात, ते मुलांसमोर भांडत असतात. त्यामुळे आम्ही असं एक आधी सुरुवातीला सांगतो की भांडा अवश्य पण मुलांसमोर भांडायचं नाही. आणि मी असं त्यांना प्रश्न विचारतो की समजा मी तुमच्या घरी आलो आहे आणि तुम्हाला राग आला एकमेकांचा, तुम्ही माझ्यासमोरच भांडायला सुरुवात कराल का? तर सहसा होत नाही. म्हणजे तुम्ही थांबवू शकता भांडण. तर तसंच मुलांसमोरचं भांडण देखील टाळायला हवं, कारण मुलांसमोर ज्यावेळी भांडण होतं त्यावेळी मुलांवर त्याचे खूप विपरीत परिणाम होत असतात. मुलांमध्ये ज्या भावनिक समस्या निर्माण होतात त्या सर्वांची हिस्ट्री अशी असते की घरात मम्मी पप्पांचं खूप भांडण असायचं. आणि त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला जर मुलांबद्दल काही संस्कार आणि हे करायचं असेल तर आधी आपल्या भावनांवर आपल्याला ताबा मिळवता यायला हवा आणि भावनिक गप्पा आपल्याला मारता यायला हव्यात. हे आपल्याला माहितीच नाही आहे. भावनिक गप्पा म्हणजे काय? की आपण मोठी माणसांना सुद्धा आपल्याला राग येतो, भीती वाटते, उदासी येते. ही भावना निर्माण होणं यात काहीच चुकीचं नाही आहे. त्या लगेच व्यक्त करणं, चुकीच्या पद्धतीनं व्यक्त करणं, भावनेबरोबर कृती करणं हे चुकीचं आहे. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं राग येणं हे स्वाभाविक आहे, रागाबरोबर लगेच भांडण सुरू करणं हे चुकीचं आहे. मग तो राग आला तरी आज रात्री हा बाळ झोपला की मला बोलायचं आहे हा तुझ्याशी असं म्हणून आपण वेळ ठरवून भांडू शकतो. पण ते करण्यासाठी
1: भांडण्याचा फोन
0: निघूनही जाऊ असू शकतं. पण मग भांडायचं कशासाठी आहे? तर तुझं मला हे पटलं नाही हेच सांगण्यासाठी भांडायचं आहे ना. तर ती भावनांची तीव्रता जी खूप अधिक वाढते ती आपल्याला कमी करता यायला हवी. आणि त्यामुळे मनात ज्या भावना ज्या सौम्य असतात त्या आपण मुलांना देखील सांगायला हव्यात. आज असं असं झालं त्यावेळी मला राग आला, बाहेर यांनी मला हवा तसा प्रतिसाद दिला नाही, त्यावेळी मला खूप उदास झाले, हे आपण सांगत नाही. म्हणजेच राग, चिंता, भीती, उदासी या भावना सर्वांच्याच मनात असतात, हे मुलांना समजतच नाही. आणि ते समजायला हवं, त्याचं ट्रेनिंग खरं म्हणजे घरातच असायला हवं की मला राग आला पण मी रागाच्या भरात काही कृती केली नाही हे पालकांनी सांगायला हवं. आणि मग मुलांनाही विचारायला हवं की तुला आज कधी राग आला होता, शाळेतला राग आला का, शाळेत वाईट वाटलं का, अशा भावनिक गप्पा होणं हे मार्क मिळवण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे.
1: म्हणजे सहज ओघाओघामध्ये असं जेव्हा मी बोललो की

0: माझं रक्त किती जळता तुम्ही. मग ती हळूच तिच्या काकूला विचारते, अग बाबांचं रक्त कसं काय जळतं बरं, म्हणजे शब्दशः अर्थ रक्त जळणं म्हणजे काय.
1: त्यामुळे असे हे आता रक्त जळणं हे सुद्धा भावनांचा परिणाम जो शरीरावर होत असतो ते सांगणार आहे. आणि आपल्याला कोणालाच हे समजत नसतं, म्हणजे भीतीमुळे छाती धडधडतं हे आपल्याला माहिती असतं, पण रागामुळे खरंच रक्त जळतं जरी आपण वाक्प्रचार वापरला तरी देखील. म्हणजे आपण असं म्हणतो तळपायाची आग मस्तकाला गेली. आता हा उगाच वाक्प्रचार नाही आहे. ज्यावेळी राग येतो त्यावेळी खरंच आपल्या शरीरामध्ये अधिक उष्णता निर्माण होते, दाह निर्माण होतो, आणि त्यामुळे भावनांचं व्यवस्थापन करण्याचा जो मार्ग आम्ही सुचवतो तो म्हणजे राग आल्यावर लगेच भांडायचं नाही. म्हणजे राग येणार, समजा नवऱ्याला बायकोचा येणार, बायकोला नवऱ्याचा येणार, लगेच भांडायचं नाही, रात्री भांडायचं. मग आत्ता काय करायचं, तर राग आला हे मान्य करायचं, माझ्या मनात आत्ता राग आहे, आणि शरीरावर लक्ष द्यायचं. स्वतःच्या शरीरावर लक्ष देत राहणं हे भावनांना सामोरं जाण्याचं सर्वात उत्तम उपाय आहे. राग ज्यावेळी येतो त्यावेळी रक्त जाळणं हे खूप राग आला तर, पण त्याच्या आधीसुद्धा आपल्या शरीरामध्ये दाह जाणवू शकतो. भीती वाटते त्यावेळी छातीत धडधडतं, उदासी येते त्यावेळी अंगात थकवा, पूर्ण अंगात शक्तीच नाही असं वाटतं. मनात येणारी प्रत्येक भावना शरीरात काही ना काही रसायन निर्माण करते आणि त्या रसायनामुळे शरीरात बदल होतात. आपल्याला ते समजत नाही कारण आपण शरीराकडे लक्षच देत नसतो. आणि त्यामुळे या भावनांचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपण घराघरात स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याचा सराव रोज काही वेळ करायला हवा आणि आपल्या मुलांनाही त्यासाठी प्रवृत्त करायला हवा.
0: अगदी बरोबर सर, खूप छान वाटलं. एक शेवटचा प्रश्न आता जाता जाता, कारण आता वेळ पुढे आपल्याला जाऊ देत नाहीये, तुमचेही भरपूर कार्यक्रम पेंडिंग आहेत, परंतु काही व्यक्ती ज्या असतात अतिशय संशय वृत्तीच्या, किंवा त्यांची वृत्तीच होते प्रत्येक गोष्टीला संशयानं बघणं, मग तो नवरा असेल, तो ऑफिसमधली लोक असतील, कुठलंही असेल, नातेवाईक असतील, काही बोलतायत तर माझ्याबद्दलच बोलत असतील, ह्या ज्या संशय वृत्ती आहे ह्याच्यापासून मुक्त कसं व्हावं.
1: तर ही जी संशय वृत्ती आहे ही काही काळापुरती जर असेल तर त्याला मानसिक आजार असं म्हणतात, पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया. मगाशी जे मी म्हटलं छिन्न मनस्कता असा जो आजार आहे त्यातलाच एक भाग असा असू शकतो की त्याला असे विचार येत असतात की सगळं जग आपल्या विरुद्ध कट करतं आहे, दोन माणसं कोणी बोलत असली तरी ती माझ्याबद्दलच बोलत आहेत असं त्याला वाटत असतं. आणि हे काही काळापुरतं असेल तर ते औषधांनी बरं होऊ शकतं. पण यातला दुसरा प्रकार असतो ज्याला म्हणतात व्यक्तिमत्व विकृती, पर्सनॅलिटी डिसऑर्डर. आणि माझं एक यूट्यूब चॅनल आहे माइंडफुलनेस फॉर हेल्थ, त्यामध्ये मी आत्ता या व्यक्तिमत्व विकृतींवरच एक एक व्हिडिओ करतोय, कारण आपल्या समाजामध्ये याची माहिती नाही आहे लोकांना. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन ते दर 5-6 वर्षांनी एक डायग्नॉस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल असं प्रकाशित करतात. आणि आत्ता त्यांचं जे लेटेस्ट मॅन्युअल आहे त्यामध्ये त्यांनी अशा 10 व्यक्तिमत्व विकृती सांगितल्या आहेत. हे जे जी त्यातली संशयी वृत्ती ही एक व्यक्तिमत्व विकृती आहे. अशा आणखी 9 वेगवेगळ्या स्वभाव विकृती आहेत आणि आपण असं म्हणतो की त्याचा तो स्वभावच आहे. तर तोच स्वभाव हा विकृतीच्या पातळीवर जातो आणि त्यावेळी मुख्यतः त्यालाही त्रास होतो आणि त्याच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीला खूप अधिक त्रास होतो. आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या माणसामध्ये अशी एखादी स्वभाव विकृती आहे का ह्याबद्दलची जर आपल्याला माहिती मिळाली तर त्या व्यक्तीशी कसं वागावं आणि त्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास आपण कसा करून घ्यायचा नाही हे आपल्याला बाहेर कसं काढता येऊ शकतं हे आपल्याला समजू शकतं
0: सर. कारण मन स्वास्थ्य हे खूप मोठा विषय आहे. तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते कोणतं आहे, म्हणजे ऐकणारे आपले जे श्रोते आहेत त्यांनी त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब जर केलं तर स्वास्थ्यवर्धक त्यांना जे टॉनिक तुम्ही द्याल विचारांचं ते त्या माध्यमातून त्यांना मिळेल.
1: तर इंग्लिशमध्ये माइंडफुलनेस फॉर हेल्थ असं माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे.
0: बरं.
1: आणि हे हेल्थमध्ये शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य, मुख्यतः मानसिक आरोग्यासाठी माइंडफुलनेस कसं उपयोगी पडतं. तर माइंडफुलनेस म्हणजे काय, माइंडफुलनेस हे आपल्याच पूर्वजांनी शोधलेलं आहे पण आता त्याच्यावर परदेशात अधिक संशोधन होतं आहे. माइंडफुलनेस म्हणजेच वर्तमान क्षणात लक्ष देत राहणं. मी ज्यानं आत्ताच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती ते लक्ष देण्याचं कौशल्य म्हणजेच माइंडफुलनेस. आणि ते खरं म्हणजे घराघरात प्रत्येक व्यक्तीनं त्याचा सराव करायला हवा. तो जर सराव केला तर आपलं मानसिक स्वास्थ्य अधिकाधिक चांगलं राहील.
0: जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही विद्यार्थी पालकांना?
1: तर हेच, आपल्याला अधिकाधिक यश मिळवायचं आहे, त्यासाठी तणावाला सामोरं देखील जायचं आहे, पण त्याचबरोबर आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, आपल्या मनात जे विचार आहेत, त्याकडे सुद्धा आपण लक्ष देणं आवश्यक आहे. आज आपण अधिकाधिक बहिर्मुखी झालेलो आहोत, सतत मोबाईलमध्ये असू, माहिती घेऊ काय चाललं आहे आपल्या मनामध्ये, असं असं होत असतं, असे मेसेज खूप येत असतात, पण आपण स्वतःच्या मनाकडे लक्ष देत नाही, आपण मोबाईलमध्येच लक्ष देत राहतो. त्यामुळे आपण सर्वांनी काही वेळ तरी स्वतःच्या मनाकडे लक्ष देण्यासाठी देऊया. ते शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य दोन्हीसाठी आवश्यक आहे.
0: तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण आलात, वेळातला वेळ काढलात, त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
1: मला ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.